सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 12 ज्येष्ठ शके 1948, 2 जून 2026. पहाटेचे 5:50 आणि 30 सेकंद झालेत. आमचे आजचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत. आकाशवाणीच्या पुणे केंद्राच्या या प्रातकालीन सभेत मी संज्ञा कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आरंभ करूया या मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग ललित पंचम आपण ऐकला. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे ठीक 5:55 झालेत. ऐकूया गिरवाण वाणी. आज यामध्ये आपण ऐकणार आहोत मधुकर गोळवलकर, रेखा कवठाळकर, योगिनी जोगळेकर यांच्या स्वरात श्रीमद शंकराचार्य रचित भगवत्याष्टकम स्तोत्र.

गिरवाणवाणी यामध्ये आत्ताच आपण मधुकर गोळवलकर, रेखा कवठाळकर आणि योगिनी जोगळेकर यांच्या स्वरात श्रीमद शंकराचार्य रचित भगवत्याष्टकम स्तोत्र ऐकलं. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. 6 वाजता आता हिंदीमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे ठीक 6:05 आणि 18 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत प्रभात वंदन.

श्रोत्या, संत तुकाराम महाराजांची रचना आपण ऐकली उषा मंगेशकर यांच्या स्वरात. कार्यक्रमात आता ऐकूया आशिष वेळेकर यांची रचना साधना सरगम यांच्या स्वरात, संगीत शैलेश दाणी यांचं.

साधना सरगम यांच्या स्वरात आशिष वेळकर यांची रचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती शैलेश दाणी यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया कवी सुधांशू यांची रचना सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात, संगीत दशरथ पुजारी यांचं.

संत तुकाराम महाराज यांची रचना श्रोतेहो आपण ऐकली. पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संगीतबद्ध केली होती श्रीनिवास खळे यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया आर एन पराडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात एक पारंपरिक रचना, संगीत आर एन पराडकर यांचं.

0: आपण ऐकली. सकाळचे 6:25 झालेत. आता ऐकूया चिंतन. आज यामध्ये आपण ऐकणार आहोत डॉक्टर प्रतिभा कुलकर्णी यांचे विचार.
1: या जगाचा गाडा चालला आहे तो सर्व कर्मांमुळे चालला आहे. काया वाचा मनसा किंवा पूर्वी सांगितलेल्या 5 कारण हेतूंमुळे ही कर्म घडत असतात. विहित उचित कर्म घडत राहणं आणि निषिद्ध कर्म नाश पावणं हे त्यासाठी आवश्यक आहे. पण जे कोणी श्रीकृष्णांनी सांगितलेल्या नैष्कर्म्य पदापर्यंत पोचतात ते महात्मे कर्म कसं करतात? आता देई अवधान प्रसंगे तुझं सांगेन या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. जो अंतरी दृढू परमात्मरूपी गुडू बाह्य तरी रूढू लौकिकू जैसा. तो इंद्रिया अज्ञान करी विषयांचे भयन धरी प्राप्त कर्म न अव्हेरी उचित जे जे. तुला या निष्काम पुरुषाचं लक्षण सांगतो अर्जुना. जो अंतर्यामी निश्चळ आणि परमात्म्याच्या स्वरूपात घडलेला असतो आणि बाहेरून मात्र लोकांप्रमाणे व्यवहार करत असतो तो इंद्रियांना हुकूम करत नाही. विषय बाधतील अशी त्याला भीती नसते. अधिकार परत्वे प्राप्त झालेले जे जे विहित कर्म त्याचा अनादर करत नाही. कर्मेंद्रिय कर्म करत असली तरी त्यांना आवरत नाही, पण त्यांनी उत्पन्न होणाऱ्या विकारांनी तो लिप्त होत नाही. जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता कर्मसंगे निराशता फळाच्या. आणि कर्तव्यते लागी जया दुसरे नाही जगी ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी बोधला असे. सर्व कर्मांचं आचरण करत असता आपण कर्म करत नाही हे जो जाणतो आणि कर्माबरोबरच त्यांच्या फळाची आशा जो धरत नाही. कर्तव्य करण्याला जगात दुसरेपणाने काहीच नसतं अशा नैष्कर्म्यतेचा चांगला बोध ज्याला झालेला असतो तरी जो सर्व कर्मसमुदायांचे उत्तम प्रकारे आचरण करताना दिसतो तोच या लक्षणांवरून ज्ञानी आहे असं जाणावं. ज्याप्रमाणे तो पाण्यापाशी उभा राहिलेला असला तरी तो जरी आपण पाण्यात आहोत असं पाहत असतो तरी त्याला निःसंशय खरं ज्ञान असतं की आपण वेगळे आहोत. त्याप्रमाणे तो सर्व कर्मांचं आचरण करत असतो पण कर्माचरण करत असताना उघड उघड केवळ आभासात्मक आहे असं मानून आपण कर्मरहित आहोत हे तो जाणतो. ही आता या कर्मविचाराची पुढची पायरी आहे. या महात्म्यांच्या कर्माला हेतू नाही कारणही नाही असं कर्म असू शकतं का? चालणं बोलणं खाणं पिणं श्वास घेणं या शरीरक्रिया कदाचित सहज होऊ शकतात. खरं तर ह्यासुद्धा सामान्यपणे हेतुरहित नसतात. पण विचारांच्या साह्याने ज्या क्रिया घडतात त्या घडवून आणण्यासाठी मनबुद्धीची मोठी शक्ती वापरात आणलेली असते. आपले पूर्वसंस्कार अनेक स्तरांवर गोळा केलेलं ज्ञान पूर्वानुभव त्या ज्ञानाचा उपयोग करून समोर ठाकलेल्या समस्येचा अभ्यास आणि तिच्या निराकरणार्थ केले झालेलं जाणारं कर्म असा सर्वसाधारण क्रम असतो. विचारांच्या सहाय्याने पूर्वानुभव लक्षात घेऊन योग्य अयोग्य ठरवलं जातं. हजारो वर्ष मनुष्याच्या समुदायानं साठवलेलं ज्ञान अनुभव माहिती या सर्वांचा अंतर्भाव करून कर्म करण्याचा अथवा न करण्याचा निर्णय घेतला जातो. त्या कर्माच्या फलाची अपेक्षाही या पूर्वसंस्कारांच्या माहितीवर अवलंबून असते. भूतकाळातील ज्ञानाच्या विचारांच्या साह्याने केली जाणारी ही क्रियमाण क्रिया कर्म परिपूर्ण असत नाही. काय करायचं ह्या गोष्टीचा निर्णय जेव्हा पूर्वानुभव पूर्वज्ञानाचं ओझं वाहत असलेलं मन विचारांच्या साह्याने करत असतं तेव्हा ते कर्म बंधनाला कारणीभूत होतं. कारण विचार हा कालाच्या मर्यादेत बांधला गेलेला असतो. मी हे कार्य आत्ता करत आहे कारण ह्याचं फळ अमुक मिळतं हे मला पूर्वीपासून माहीत आहे. ही गोष्ट करायची ठरवली की काही काळाने त्याचे हे परिणाम होणार आहेत हा विचार त्या कर्म करण्याच्या क्रियेमध्ये अडथळा अडचण ठरू शकतो.
0: चिंतन यामध्ये आज आपण डॉक्टर प्रतिभा कुलकर्णी यांचे विचार ऐकले. श्रोत्यो, याबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आता समाप्त होतोय.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे ठीक 6:30 झाली आहेत. आता ऐकूया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरे

नंतर लगेचच म्हणजे 6:35 आपण ऐकू शकाल दिनविशेष. सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 आणि संध्याकाळी 7:30 कृषीवाणी यामध्ये खतांच्या कार्यक्षमतेत मेटाबोलाइट्सचे महत्त्व याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये रजोनिवृत्ती याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा. तज्ज्ञ आहेत डॉक्टर पूनम नार्वेकर. आणि 6:50 परिसर यामध्ये सृष्टी रसायन आणि आपण याचा भाग दुसरा. सहभाग प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांचा. हे दोन्ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील. 7:00 आजचा विचार तर 7:10 प्रादेशिक बातम्या. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. 7:40 8:40 आणि 10:10 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपल्या केंद्रावरून प्रसारित होईल. 12:30 आणि 8:05 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 9:00 मराठी चित्रपट संगीत. 9:30 फोन इन लो भजावा सादर करते कैलास शिंदे. 10:00 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. 10:25 काही स्थानिक निवेदनं. 10:30 वार्ताचित्र. 10:45 आणि 5:00 हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित भीमण्णा जाधव यांच्या सुंदरी वाजनात त्यांनी वाजवलेला राग बैरागी भैरव आणि 10:30 त्यांच्या सुंदरी वादनात त्यांनी वाजवलेला मारू बिहाक आणि मिश्र खमाज राग. 11:30 कार्यक्रम आम्ही संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. 12:00 मुंबई केंद्राची निर्मिती असलेल्या वनिता मंडळ महिला श्रोत्यांसाठीच्या आजच्या कार्यक्रमात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका लेखन स्मिता जोगळेकर यांचं. त्यानंतर कायदा समजून घेऊ यामध्ये पोस्को याविषयी ॲडव्होकेट तृप्ती पाटील यांच्याशी संवाद. 1:00 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 1:40 अमरावती जिल्हा वार्तापत्र. 1:45 नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम नेक्स्ट वेव. दुपारी 2:30 ऑल इंडिया रेडिओच्या 90 निमित्तानं विशेष रूपक आकाशवाणीचं संचित या मालिकेचा शेवटचा आणि अंतिम भाग आपण ऐकू शकाल. 5:30 मुंबई केंद्राची निर्मिती असलेला युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. 6:10 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:30 आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती असलेला आजचा अमृत कलश हा ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम. यामध्ये माहेर घराची यशोगाथा यामध्ये प्रभा शिर्के यांची मुलाखत प्रसारित होईल. 7:00 प्रादेशिक बातम्या. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत शेतकरी बंधू भगिनींसाठीच्या या कार्यक्रमात रूफ टॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग शाश्वत जलव्यवस्थापनाची गुरुकिल्ली याविषयी डॉक्टर सुयोग खोसे यांनी दिलेली माहिती आणि त्यानंतर जनावरातील खुरांचे आजार उपचार व प्रतिबंध याविषयी डॉक्टर शलाका चौहान यांनी दिलेली माहिती. शेवटी बाजारभाव. 8:15 कार्यक्रम एक कलाकार. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक. 9:45 मंथन. 10:00 नभोनाट्य मुक्तीपत्रे याचा भाग पहिला. डॉक्टर आनंद नाडकर्णी लिखित पुस्तकाचं आकाशवाणी रूपांतर. सादरकर्त्या गौरी लागू. ही होती रूपरेषा. आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची आपण ऐकली आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. सकाळचे ठीक 6:35 झाली आहेत. ऐकूया दिनविशेष. सादर करते मुजम्मिल पटेल.

श्रोतेहो, आज आहे 2 जून. हा दिवस ज्या कारणांमुळे खास ठरला त्यापैकी काही घटनांविषयी बोलूया. कांजिण्या या आजारावर जगातली पहिली लस कॅनडा इथं देण्यात आली 2 जून 1800 या दिवशी. रेडिओच्या शोधासाठी गुग्लिल्मो मार्कोनी यांना 1896 साली या तारखेला पेटंट बहाल करण्यात आलं. 2 जून 1949 या दिवशी दक्षिण आफ्रिकेमध्ये कायदा करण्यात आला ज्यामुळे गोरे नागरिक सोडून इतरांना दुय्यम नागरिक घोषित केलं गेलं. 1979 साली या तारखेला पोप जॉन पॉल दुसरे यांनी पोलंड या आपल्या मायदेशाला भेट दिली. कोणत्याही साम्यवादी राष्ट्राला भेट देणारे ते पहिले पोप ठरले. 2000 साली या दिवशी दिल्ली सरकारनं अमृता प्रीतम यांना 11 लाख रुपयांचा सहस्त्र कातील कवयित्री हा पुरस्कार जाहीर केला. आजचा हा दिवस ज्यांचा जन्मदिवस आहे त्यापैकी काहींची नावं अशी आहेत. इंग्लिश लेखक आणि कवी थॉमस हार्डी यांचा जन्म 1840 साली या दिवशी झाला. 2 जून 1907 या दिवशी मराठी नाटककार आणि लेखक विष्णू विनायक बोकील यांचा जन्म झाला. 1943 साली या दिवशी भारतीय संगीतकार इलैय राजा यांचा जन्म झाला. भारतीय संगीताचं पाश्चात्य संगीताशी फ्युजन करणारे अनेक प्रयोग आपल्या कारकिर्दीमध्ये इलैय राजा यांनी केले. चित्रपटांच्या प्रभावी पार्श्वसंगीतासाठी ते विशेष प्रसिद्ध आहेत.

इन्फोसिस या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगाचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांचा 1955 साली या दिवशी जन्म झाला. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांचा 2 जून 1955 हा जन्मदिवस. सुप्रसिद्ध ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू जुळेबंधू स्टीव्ह आणि मार्क वॉ यांचा जन्म 2 जून 1965 या दिवशी झाला. 1974 अमेरिकन बुद्धिबळपटू गाटा काम्स्की यांचा जन्म. आजचा दिवस स्मृतिदिन असणारी काही प्रसिद्ध नावं ही आहेत. प्रख्यात इटालियन क्रांतिकारक गिसेप गॅरिबोल्डी यांचं निधन 1882 साली या दिवशी झालं. 2 जून 1988 या दिवशी अभिनेता निर्माता आणि दिग्दर्शक राज कपूर यांचं निधन झालं.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 6:40 झालेली आहेत। आता ऐकूया कृषीवाणी। यामध्ये खतांच्या कार्यक्षमतेत मेटाबोलाइट्सचे महत्व याविषयीची माहिती आता ऐकूया।
3: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार।

0: शेतकरी बंधूंनो, भारतीय शेतीमध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश ही तीन प्रमुख अन्नद्रव्य म्हणजेच शेतीचा पाया मानली जातात. उत्पादन वाढवण्यासाठी आणि पिकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी शेतकरी या तीनही घटकांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. गेल्या काही दशकात खतांचा वापर वाढला, तंत्रज्ञान सुधारलं, पण तरीही एक मूलभूत प्रश्न कायम आहे, तो म्हणजे आपण देतो ते नत्र, स्फुरद आणि पालाश खरोखर पिकांना मिळतं का. सध्या आपल्या शेतात नत्र, स्फुरद आणि पालाशची कमतरता नाही, त्यांची उपलब्धता ही खरी समस्या आहे. जर आपण मातीतील या अन्नद्रव्यांना योग्य पद्धतीनं सक्रिय करू शकलो तर शेतीत मोठा बदल घडू शकतो. मेटाबोलाइट्स हा खतांचा पर्याय नसून त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करणारं उत्प्रेरक आहे. कमी खत वापरून अधिक परिणाम मिळवणं, मातीतील साठवलेले अन्नद्रव्य वापरात आणणं आणि उत्पादनात स्थैर्य राखणं हे या तंत्रज्ञानाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. मेटाबोलाइट आधारित तंत्रज्ञानाचा प्रभावीपणा तपासण्यासाठी विविध ठिकाणी आणि पिकांवर प्रात्यक्षिक चाचण्या घेण्यात आल्या. या अनुभवांमधून एक स्पष्ट चित्र समोर आलं की हे तंत्रज्ञान केवळ उत्पादन वाढवत नाही तर मातीचं आरोग्य आणि शेतीतील स्थैर्यही सुधारतं. मेटाबोलाइट्स हे तंत्रज्ञान अन्नद्रव्य जागवणारं तंत्रज्ञान मानलं जातं. सूक्ष्मजीवांच्या मदतीनं तयार केलेलं विविध मोबिलायझिंग मेटाबोलाइट्स हे नत्र, स्फुरद आणि पालाश या तीनही अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेत सुधारणा करतात. ही उत्पादनं पारंपरिक खतांसारखी थेट अन्नद्रव्य देत नाही, तर मातीतील अडकलेले किंवा न वापरात आलेले अन्नद्रव्य सक्रिय करतात. या सर्व प्रक्रियांमध्ये एक महत्वाचा समान घटक आहे, सूक्ष्मजीवांची सक्रियता. फर्मेंटेशनमधून तयार झालेले फिनोलिक्स, अमिनो ऍसिड्स, पेप्टाइड्स, टर्पेनाइड्स आणि कार्बोहायड्रेट्स हे सूक्ष्मजीवांसाठी अन्न आणि सिग्नलिंग रेणू म्हणून काम करतात. यामुळं मातीतील जैविक क्रियाशीलता वाढते आणि अन्नद्रव्यांचं नैसर्गिक चक्र अधिक कार्यक्षम बनतं. निरीक्षणांमधून असं दिसून आलं की रासायनिक खतांमध्ये साधारण 15-25% कपात करूनही उत्पादन टिकवून ठेवणं आणि वाढवणं शक्य झालं. विशेषत ज्या ठिकाणी 100% आरडीएफ सोबत मेटाबोलाइट्स वापरलं गेलं तिथं उत्पादन केवळ आरडीएफ वापरलेल्या क्षेत्रापेक्षा अधिक मिळाल्याची नोंद आहे. यावरून हे स्पष्ट होतं की मेटाबोलाइट्स हे केवळ पर्याय नाही तर खतांच्या कार्यक्षमतेत वाढ करणारं उत्प्रेरक म्हणून काम करतात. या चाचण्यांमध्ये केवळ उत्पादन वाढच नाही तर मातीच्या गुणवत्तेतही महत्वपूर्ण सुधारणा दिसून आली. मातीचा पोत सुधारला, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढलं आणि उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या वाढली. मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढल्यामुळं कमी पाण्यातही पीक तग धरू लागलं. मुळांचा विकास चांगला झाल्यामुळं अन्नद्रव्यांचं शोषण वाढलं आणि पिकांची वाढ अधिक संतुलित झाली. तर शेतकरी बंधू भगिनींनो, मेटाबोलाइट्समुळे आपल्या खतांची कार्यक्षमता तर वाढतेच, शिवाय आपल्या मातीची गुणवत्ता देखील सुधारते.
1: कृषीवाणी यामध्ये आताच आपण खतांच्या कार्यक्षमतेत मेटाबोलाइट्सचे महत्व याबद्दल माहिती ऐकली. हीच माहिती संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात पुन्हा प्रसारित होईल.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
1: श्रोते, आता काही क्षणात म्हणजे 6:45 आरोग्य धनसंपदा यामध्ये रजोनिवृत्ती याविषयीच्या माहितीचा दुसरा भाग. तज्ज्ञ आहेत डॉक्टर पूनम नार्वेकर. आणि 6:50 परिसर यामध्ये सृष्टी रसायन आणि आपण याचा भाग दुसरा, सहभाग प्राध्यापिका तनुजा परुळेकर. हे दोन्ही आकाशवाणी मुंबई केंद्राचे निर्मिती असलेले कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आपण रजोनिवृत्तीच्या पुढच्या टप्प्याबाबत जाणून घेणार आहोत. त्याच्यामध्ये रजोनिवृत्ती काय येते, कारण बेसिकली रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स म्हणजे दोन प्रकारचे हार्मोन्स असतात जे पाळी येण्यासाठी कारणीभूत असतात, त्याच्यामध्ये अचानक घट व्हायला लागते आणि ती घट झाल्यामुळे आपल्याला रजोनिवृत्तीच्या वाटचालीकडे आपला सुरुवात होते. त्याच्यामध्ये काही परिणाम

0: वाटचाल इकडे आपला सुरुवात होते. त्याच्यामध्ये काही परिणाम हे होतात की त्या जे हार्मोन्स कमी होतात त्याचा परिणाम हृदयावरती होतो, रक्तवाहिन्यांवरती होतो, आणि त्याचे जर आपण काळजी व्यवस्थित घेतली नाही तर त्याचे प्रॉब्लेम्स आपल्याला पुढे जाऊन दिसून येतात. मग हाडांची ठिसूळता आपल्याला जास्तीत जास्त जाणवायला लागते, ऑस्टिओपोरोसिसकडे जातं. शिवाय त्याच्यामुळे होणारे परिणाम म्हणजे खालची जागा कोरडी व्हायला लागल्यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, मूत्रसंसर्ग, बेसिकली युरिन इन्फेक्शन्स, नंतर कंट्रोल पण जायला लागतो. लघवी होताना, हसताना किंवा आपण जोरात काही बोलत असू, प्रेशर आलं तर अचानक लघवीचे थेंब खालून जायला लागतात, नंतर अचानक वजन वाढतं, ओबेसिटी, हे होणारे परिणाम आहेत हार्मोन्स जेव्हा कमी होतात. आता जी लक्षणं दिसतात ती लक्षणं सर्वसाधारण स्त्रियांमध्ये काय दिसतात, जे मी आधीच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं, पेरिमेनोपॉज, त्याच्यामध्ये अनियमित मासिक पाळी, म्हणजे पाळी इरेग्युलर होते, दोन दोन महिने तीन तीन महिन्यांनी यायला लागते, नंतर हॉट फ्लशेस, जे खूप महत्वाचं असतं, अचानक आपल्या शरीराचं टेम्परेचर खूप जास्त वाढतं कारण इस्ट्रोजन नावाचं हार्मोन असतं ते खूप कमी होतं. दिवसा किंवा रात्री जेव्हा इतर लोकांना घाम येत नाही त्यावेळेला आपल्याला खूप घाम यायला लागतो. झोपेचं आपलं तंत्र बिघडतं, झोप अजिबात लागत नाही. मूड स्विंग्स, म्हणजे आपल्या सकाळी आपण अचानक उठल्यानंतर खूप चिडतो, शॉर्ट टेम्पर्डनेस, आपण नंतर आपण अचानक हसायला लागतो, अचानक दुःख होतं, हे मूड स्विंग्स होतात आपल्याला. अचानक वजन वाढतं जे आपल्याला समजत नाही की का वाढतंय, मग हार्मोन्स सगळे टेस्ट करणं गरजेचं असतं. पचनशक्ती कमी होते, तेही कारण असतं की ओबेसिटीकडे जाण्याचं. नंतर स्किन खूप ड्राय व्हायला लागते आणि त्यामुळे इचिंग चे प्रॉब्लेम आपल्याला चालू होतात, केस अचानक गळायला लागतात, नंतर छातीमध्ये धडधड व्हायला लागते. काही नॉर्मल जरी प्रसंग असेल तरी सुद्धा आपल्या छातीमध्ये धडधड होऊन घाबरतो, माणूस घाबरायला लागतं. नंतर डोकेदुखी, मायग्रेन, हे प्रॉब्लेम्स होतात. नंतर खालचा योनी मार्ग जो असतो, योनी मार्गामध्ये खूप कोरडेपणा यायला लागतो, त्यामुळे नैसर्गिक जी सेक्शुअल इच्छा असते, संबंधांमध्ये जी इच्छा असते ती पण कमी व्हायला लागते. आणि नंतर हाडं ठिसूळ होणं हा एक महत्वाचं सिम्पटम आहे, लक्षण आहे. नंतर हार्मोन्स कमी झाल्यामुळे प्रजनन क्षमता पण कमी होते. नंतर स्किन खूप लूज पडायला लागते, म्हणजे छातीची स्किन जसं ब्रेस्ट लूज पडायला लागतात, सॅगी व्हायला लागतात. हे बरीचशी लक्षणं आहेत जी आपल्याला स्त्रियांमध्ये दिसायला लागतात आणि जेव्हा ही लक्षणं दिसतात त्यावेळेला स्त्रीने जागरूक होऊन डॉक्टरांकडे जाणं खूप गरजेचं आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये जे हॉट फ्लशेस आहेत की सकाळी अचानक गरम होतं, संध्याकाळी अचानक गरम होतं, तर त्यावेळेला आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे जी लक्षणं आहेत आणि जे आपण इन्व्हेस्टिगेशन्स करायला पाहिजेत, म्हणजे ज्या चाचण्या महत्वाच्या असतात त्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत, आणि जे त्या रजोनिवृत्तीच्या संबंधामध्ये जे नवीन तंत्रज्ञान आहे त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
1: श्रोतेहो, आताच आपण रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा. गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास.

0: म्हणजे अशा रासायनिक प्रक्रिया व उत्पादने ज्या घातक पदार्थांचा वापर आणि निर्मिती पूर्णपणे कमी करतात किंवा नष्ट करतात याला शाश्वत रसायनशास्त्र असेही म्हणता येईल, म्हणजे सस्टेनेबल केमिस्ट्री. ह्याचा मुख्य उद्देश रासायनिक प्रक्रियेदरम्यान पर्यावरणाची हानी टाळणे आणि मानवी आरोग्य सुरक्षित ठेवणे. हरित रसायनशास्त्रात किमान प्रदूषणकारी व कमीत कमी टाकाऊ पदार्थ निर्माण करणारे रसायन तयार करण्याच्या पद्धती विकसित करतात. यात उगमस्थानीच प्रदूषण कमी होते. हरित रसायनशास्त्र ही संकल्पना कार्बनी, अकार्बनी, वैश्लेषिक म्हणजे अनालिटिकल, भौतिक, फिजिकल आणि अभियांत्रिकी आणि जीवरसायनशास्त्र बायोकेमिस्ट्री या शाखांनाही लागू पडते. औषधे, रंगद्रव्ये, रंगलेप, खते, कीटकनाशके, प्लास्टिक्स व बहुवारिके म्हणजेच पॉलिमर्स ह्यांच्यासारख्या नव्याने तयार करण्यात आलेल्या द्रव्यांमुळे मानवी जीवन अधिक सुखकारक झालंय. मात्र अशा रासायनिक पदार्थांच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळे प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. कारण असे पदार्थ तयार होताना कारखान्यात त्यांच्याबरोबर अनेक घातक व टाकाऊ पदार्थही तयार होतात. या घातक व टाकाऊ पदार्थांमुळे जमीन, पाणी, वातावरण, काही प्रमाणात काही वनस्पती व खाद्यपदार्थ यांच्यातील प्रदूषणात वाढ झाली आहे. पॉल टी एनेस्टिस आणि जॉन सी वार्नर या दोघांनी 1998 साली हरित रसायनशास्त्राची 12 तत्वे किंवा सूत्र मांडली. त्यांच्यामुळे हरित रसायनशास्त्राच्या पद्धती अधिक विकसित करण्यासाठी प्रभावी वैचारिक चौकट उपलब्ध झाली. त्यांच्यातील काही महत्वाची वैशिष्ट्ये: प्रदूषण प्रतिबंध, रसायनाच्या निर्मिती प्रक्रियेत उगमस्थानीच प्रदूषण रोखणे हे ग्रीन केमिस्ट्रीचं मुख्य तत्व आहे. कमी टाकाऊ अपशिष्ट पदार्थ निर्मिती, कमीत कमी विषारी टाकाऊ पदार्थ निर्माण करणे. ऊर्जा कार्यक्षमता, रासायनिक प्रक्रियेत कमीत कमी ऊर्जेचा वापर करणे. पर्यायी संसाधने म्हणजे रिसोर्सेस, नूतनीकरणक्षम अक्षय ऊर्जा आणि सुरक्षित कच्च्या मालाचा वापर करणे. आता ह्यातल्या काही 2-3 पर्यायी हरित पद्धतींची इथे माहिती घेऊया. आयबुप्रोफेन हे पेनकिलर किंवा वेदनाशामक औषध 6 टप्प्यांच्या परंपरागत पद्धतीने तयार करताना त्याचा उतारा 40% असतो. उतारा म्हणजे यील्ड, म्हणजे 60% कच्चा माल वापरला न जाता त्याच्यापासून टाकाऊ उपपदार्थ तयार होतात. 1990 सालच्या हरित पद्धतीने हे औषध 3 टप्प्यात तयार होते व त्याचा उतारा 77-90% असतो. याचा अर्थ कमी वेळेत कमी ऊर्जा वापरून उत्पादनाचे प्रमाण वाढते. पॉलीलॅक्टिक आम्ल हे बहुवारिक किंवा पॉलिमर्स नैसर्गिक लॅक्टिक आम्लापासून तयार करतं व ते विघटनशील आहे किंवा बायोडिग्रेडेबल आहे. हा त्याचा महत्वाचा उपयुक्त गुणधर्म. अनेक खनिज तेलजन्य बहुवारिके पॉलीलॅक्टिक आम्लापासून हरित पद्धतीने तयार करता येतात. ही बहुवारिके गालिचे, पिशव्या, कप, कपड्यांसाठी तंतू बनवण्यासाठी वापरतात. रसायनशास्त्राचे 2005 सालचे नोबेल पारितोषिक कार्बनी संश्लेषणातील विपर्यायी पर्यायी पद्धत विकसित केली म्हणून दिले होते. त्यावेळी नोबेल पारितोषिक समितीने हे हरित रसायनशास्त्राच्या प्रगतीत पुढे पडलेलं मोठं पाऊल आहे असे निवेदन केले.
1: श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात आपण मॅडमांकडून ग्रीन केमिस्ट्री ही संकल्पना समजून घेतली. उद्या आपण पर्यावरणामध्ये प्लास्टिकमुळे कशा प्रकारचं पोल्युशन होत आहे आणि त्याचं गंभीर स्वरूप कसं आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, रसायनांच्या अतिरेकी वापरामुळे आपल्या निसर्गामध्ये काय काय बदल होत आहेत, निसर्गाच्या कोणकोणत्या समीकरणांमध्ये कशा प्रकारे बदल होत आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका प्राध्यापिका तनुजा परुळेकर मॅडम यांना. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो.
0: मॅडम, आज आम्हाला ग्रीन केमिस्ट्री ही जी काही नवीन संकल्पना आता आपल्याला ऐकायला येते याबद्दल थोडं समजावून सांगा.
1: हरित केमिस्ट्री किंवा ग्रीन केमिस्ट्री

0: कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
1: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: अहो सावन, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
4: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
3: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
4: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
3: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
4: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
3: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
5: श्रोते आता ऐकूया आजचा विचार. सांगे लोका उपदेश, आपण नेणे तो सायास. संत एकनाथ महाराजांच्या सांगण्याचा अर्थ सोप्या भाषेत, लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. संत एकनाथ महाराज म्हणतात, सांगे लोका उपदेश, आपण नेणे तो सायास. म्हणजेच लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. आजचा विचार आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
5: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:02 आणि 41 seconds झालेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
6: मैत्रिणींनो, सध्या सुरू असलेला अधिकाधिक फळ देणारा मास म्हणजे अधिक मास. आणि या महिन्यातली आणखी एक अतिशय गोड, नात्याचा सन्मान करणारी गोष्ट म्हणजे जावई पूजन. मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेश या कार्यक्रमात आमच्याशी बोला तुमच्या जावयांविषयी आणि त्याबरोबरच तुमच्या आईवडिलांच्या जावयांविषयी देखील, ज्यांच्यामुळे तुमच्यातलं हे नातं समृद्ध झालं त्या नात्याविषयी. आणि यासाठी आपण फोन करू शकता 2 June 2022 सकाळी 11:30 to 11:30 या वेळात. आमचे फोन नंबर आहेत 2553-1705 आणि 2553-1706. आणि हा कार्यक्रम प्रसारित होईल रविवारी 7 तारखेला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि सोमवारी विविध भारती पुणे केंद्रावरून 12:00 to 12:00 आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.

श्रोते हो, अन्न हे परब्रह्म असतं. ते आपल्या जगण्याचं महत्वाचं साधन असतं. आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या ताटातलं अन्न किती सुरक्षित आहे, स्वच्छ किंवा पोषक आहे याचा आपण खरंच विचार करतो का? आजच्या धावपळीच्या जीवनात चमकदार पॅकिंग, फास्ट फूड आणि भेसळीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षित अन्नाचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय. सुरक्षित अन्न, निरोगी जीवन हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. याच अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याकरता हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळात फोन करा. आपल्याशी संवाद साधणार आहे तज्ज्ञ डॉक्टर सोनाली खानापूरकर. फोन नंबर आपले नेहमीचे 02025317005 किंवा 6. नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: येईल मनात येईल तेव्हा करून टाका म्हणून, कारण
1: टुमॉरो नेव्हर कम्स.
0: नाही पण आता आपण आणूया टुमॉरोला परत. भैरवीच्या सुरांनी त्या मैफिलीची सांगता होत असली तरी पुढच्या मैफिलीची आसही ते सूर लावता. तेच मनात साठवून प्रत्येक वेळी इकडे या.
2: नक्की.
0: हा म्हणजे आता दरवर्षी इथे या. बर का, येवा कोकण आपलाच असा.
3: यावेळी उमा सदनची मंडळी गेली आहेत कोकणात. कोकणातून ते नक्की काय बरं सांगतायत ते समजून घेण्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन. गुरुवारी 4 जूनला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 ला पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन

0: वॉचमन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमाखर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 7:07 झालेत। आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या।

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी।
1: अगं आक्की, काय सांगत होतीस ग तू?
2: होतं ग बाया, रामायण सांगून झालं म्हणून रामाची सीता कोण काय? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे? हा
1: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली।
2: पाणी उकळून शांत यावं।
1: ए काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
2: अगं मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी।
1: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
2: रेडोने सांगितलं मला। बर का कस वागावं, कस राहावं, दुखण्याला लांब कस ठेवावं, समजत त्यो शिकवतोय ना
1: अक्के? रेडिओच्या जीवावर लई फुरफुरायला लागलीस बघ।
0: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी।
3: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते।
4: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
3: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी प्यावं।
4: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
3: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा।
4: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा।

आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली. बंडखोरीमुळे गुरुवारनंतरच चित्र स्पष्ट होणार. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी. ई बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि IIT प्रवेशासाठीच्या JEE अडव्हान्स्ड परीक्षेत पुण्याची आरोही देशपांडे मुलींमध्ये पहिली. आता सविस्तर बातम्या. राज्य विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी

अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. महायुतीच्या जागा वाटपामध्ये पुण्यातील विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली असून विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे या दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी अर्ज दाखल केला. नाशिकमध्ये महायुतीतर्फे शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी उमेदवारी अर्ज भरला. महाविकास आघाडीतर्फे मात्र कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. मात्र भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. जिल्ह्यात 9 उमेदवारांनी 14 अर्ज भरले आहेत. सोलापूर जिल्ह्यात महायुतीतर्फे भाजपाचे राजेंद्र राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अहिल्यानगर विधान परिषद मतदारसंघात भाजपाचे प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विधान परिषदेच्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांनी महायुतीतर्फे उमेदवारी अर्ज भरला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुरेंद्रनाथ माने यांनी उमेदवारी अर्ज भरला. या मतदारसंघात 4 जणांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ठाणे मतदारसंघासाठी शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी महायुतीकडून भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर यांनी तर काँग्रेसकडून प्रफुल्ल अग्रवाल आणि दिलीप बनसोड यांनी अर्ज दाखल केले. वर्धा गडचिरोली चंद्रपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून सुहास शिरसाट यांनी तर महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात समीर सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. दरम्यान महायुतीचे सर्व 17 उमेदवार विजयी होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला आहे. आज अर्जांची छाननी होणार असून 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना काल जारी करण्यात आली. येत्या 8 जूनपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. 18 जूनला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. या 24 जागांमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेचा समावेश आहे. विकसित महाराष्ट्र संकल्पनेअंतर्गत 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करायचा आहे. या अनुषंगानं बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. राज्य शासनाच्या विद्यमान ई वाहन धोरणाअंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ई बसेसचा वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. या धोरणानुसार 1500 ई बसेसना बसच्या किमतीच्या 10% किंवा कमाल 20 लाख रुपये इतकं अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेतून विविध कारणांमुळे 80 लाखांहून अधिक लाभार्थ्यांची नावं वगळण्यात आली आहेत. 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न, ई KYC ची अनुपलब्धता, कुटुंबातल्या सदस्यांच्या नावे वाहन, इतर सरकारी योजनांचा लाभ यांसारख्या कारणांमुळे ही नावं वगळल्याचं राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं. ज्या अर्जदारांनी ई KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे, ज्या लाभार्थ्यांच्या नावावर वाहन नोंदणी नाही आणि तरीही योजनेचा लाभ स्थगित झाला आहे, किंवा ज्या लाभार्थ्यांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह इतरही योजनांचा लाभ स्थगित झाला आहे, त्यांनी तातडीने याबाबत महिला आणि बालविकास विभागाशी संपर्क साधावा. या सर्व प्रकरणांची विभागाकडून पुन्हा पडताळणी करण्यात येईल असं आश्वासनही तटकरे यांनी दिलं आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात IIT प्रवेशासाठीच्या JEE ॲडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. या परीक्षेत 56,880 विद्यार्थी यशस्वी झाले असून यामध्ये 46,773 विद्यार्थ्यांचा आणि 10,107 विद्यार्थिनींचा समावेश आहे. दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला. विद्यार्थिनींमध्ये पुण्याची

0: आरोही देशपांडे पहिली आली आहे. तिने परीक्षा दिल्ली विभागातून दिली होती. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77व्या क्रमांकावर आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पालघर जिल्हा म्हटलं की बहाडोलीची प्रसिद्ध काळी जांभळं डोळ्यासमोर येतात. मात्र आता मोखाड्याच्या डोंगर रांगांमध्ये थेट थायलंडमधून आलेलं पांढरं जांभूळ पिकवलं जात आहे आणि हा अनोखा प्रयोग करून दाखवलाय एका PhD धारक तरुणाने. मोठ्या पगाराच्या नोकरीचा मार्ग सोडून आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतीसाठी करणाऱ्या डॉक्टर सुमित ढाक यांची ही प्रेरणादायी कहाणी.
1: कृषी अभियांत्रिकेमध्ये BTech, MTech आणि मृदा संधारण विषयात PhD केलेले डॉक्टर सुमित ढाक यांनी थायलंड मधील व्हाईट जांभूळ मोखाड्याच्या मातीत फुलवला आहे. मोठ्या पगाराच्या नोकरीची संधी असतानाही त्यांनी शेतीची वाट निवडली. विशेष म्हणजे त्यांच्या संशोधन प्रबंधाचा जर्मन भाषेत अनुवाद करण्यात आला आहे. एवढं उच्च शिक्षण असूनही त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग ग्रामीण आणि आदिवासी भागातील शेतीसाठी करण्याचा निर्णय घेतला. मोखाड्यासारख्या डोंगराळ भागात त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, ड्रिप इरिगेशन आणि वैज्ञानिक शेती पद्धतीचा वापर करून थायलंडच्या पांढऱ्या जांभळाची यशस्वी लागवड केली आहे. कमी पाण्यात वाढणारे आणि बाजारात चांगली मागणी असलेले हे फळ आता शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा नवा पर्याय ठरत आहे. डॉक्टर सुमित ढाक यांचा हा प्रयोग आता अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शिक्षण आणि शेतीची सांगड घातली तर मातीतूनही सोनं उगवू शकतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पालघर.
0: व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. मात्र घरगुती वापरासाठीच्या गॅस सिलेंडरच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा व्यावसायिक सिलेंडरचा दर 43 रुपयांनी तर 5 किलोच्या सिलेंडरचा दर 11 रुपयांनी वाढला आहे. नीट UG परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयानं 3 आरोपींना येत्या 15 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यातील लातूरचे डॉक्टर मनोज शिरोरे यांच्यावर 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राचे प्रश्न पुरवल्याचा तर पुण्यातील शिक्षिका मनीषा हवालदार यांनी अन्य एक आरोपी तेजस शहा याला भौतिकशास्त्राचे प्रश्न पुरवल्याचा आरोप CBI गुन्हा दाखल करताना नोंदवला आहे. दरम्यान नीटची फेरपरीक्षा सध्याच्या लेखी स्वरूपाऐवजी संगणकावर घ्यावी अशी मागणी करणारी याचिका काल सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. पुणे जिल्ह्यात राजगड तालुक्यातल्या खानापूर ते पांचेत मार्गावरचा पांचेत वसाहतीजवळचा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा पूल संरचनात्मकदृष्ट्या अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचं आढळल्यानंतर तो सर्व प्रकारच्या जड आणि हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केल्याचा आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जारी केला. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिव देहावर काल मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी रात्री मुंबईतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. लातूर शहरात काल वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. गेल्या 2 दिवसांपासून होत असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात गारवा निर्माण झाला आहे. हवामान. राज्याच्या सर्वच भागात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली. बंडखोरीमुळे गुरुवारनंतरच चित्र स्पष्ट होणार. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी. ई बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स्ड परीक्षेत पुण्याची आरोही देशपांडे मुलींमध्ये पहिली. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
3: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
2: मुलांना खेळायला बागा राहायच्या नाहीत.
4: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
3: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा. कापडी पिशवी सोबत ठेवा.
2: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
4: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
2: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यात.

0: साठी
1: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:22 झालेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
3: मैत्रिणींनो, सध्या सुरू असलेला अधिकाधिक फळ देणारा मास म्हणजे अधिक मास. आणि या महिन्यातली आणखी एक अतिशय गोड, नात्याचा सन्मान करणारी गोष्ट म्हणजे जावई पूजन. मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेश या कार्यक्रमात आमच्याशी बोला तुमच्या जावयांविषयी आणि त्याबरोबरच तुमच्या आईवडिलांच्या जावयांविषयी देखील, ज्यांच्यामुळे तुमच्यातलं हे नातं समृद्ध झालं त्या नात्याविषयी. आणि यासाठी आपण फोन करू शकता 2 जूनला सकाळी ठीक 11 ते 11:30 या वेळात. आमचे फोन नंबर आहेत 2553-1705 आणि 2553-1706. आणि हा कार्यक्रम प्रसारित होईल 7 रविवारी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 5 सोमवारी विविध भारती पुणे केंद्रावरून 12:00 आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: पुस्तकातली
2: वाचन म्हणजे समृद्धी.
3: वाचन संस्कृतीची वृद्धी.
2: वाचन दृष्टी देतं.
3: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं.
2: वाचन माणूस बनवतं.
3: वाचन मनांना घडवतं.
2: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागवू.
3: वाचन चळवळ वाढवू.
2: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
3: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.
4: श्रोते, आता थोड्याच वेळात म्हणजे 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोत्याहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्याहो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारण, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: एक मनामध्ये एक प्रश्न येतो की समजा पेशंटला ज्याला कॅन्सर, मुख कॅन्सर झालेला आहे, त्या पेशंटला सध्या बघतो आपण बऱ्याच जणांना बीपीचा त्रास आहे, डायबिटीसचा त्रास आहे, तर हे कुठे अडवे येतात का जर त्या पेशंटला हे त्रास असतील तर काय अफेक्ट होता?
2: इंडियामध्ये एव्हरी थर्ड इंडिव्हिज्युअल इज इदर सफरिंग फ्रॉम डायबिटीज ऑर हायपरटेन्शन. एस्पेशली जे कॅन्सरचे पेशंट असतात त्यामध्ये जास्त इन्सिडन्स आहेत. डेफिनेटली एक इम्पॅक्ट पडतो कॅन्सर ट्रीटमेंटवर, कॅन्सर ग्रोथवर इम्पॅक्ट पडतो असं काही एव्हिडन्स नाही, पण कॅन्सर ट्रीटमेंटवर तो इम्पॅक्ट पडतो. कारण की सर्जरी आहे, किमो आहे, रेडिएशन आहे, हे एक हिट आहे बॉडीला. जर बॉडी स्वस्थ नसली तर बॉडी पडणार खाली. तर त्यामुळे पहिला त्याला ऑप्टिमाइज, फॉर एक्झाम्पल तुमची शुगर 400 आहे तर आपण लवकरात लवकर काल ऑपरेशन करू शकत नाही, त्याला आपण ऑप्टिमाइज करतो म्हणजे नॉर्मल करतो आणि त्यानंतर आपण सर्जरी किंवा रेडिएशन किंवा किमो करतो. तो वेळ आपल्याला थांबावा लागतो. तर हा, तर आपण कोणतेही ट्रीटमेंट, कॅन्सर प्रिव्हेल्स ओव्हर एनी अदर कंडिशन. कारण की कॅन्सर एक सेमी इमर्जन्सी आहे आणि कॅन्सर पसरतो. त्यामुळे जर तुम्ही डायबिटीस, ब्लड प्रेशर किंवा हार्टची बिमारी असली, पहिले कॅन्सर ट्रीटमेंट होतं, त्यानंतर दुसरी ट्रीटमेंट होतं.
1: अच्छा, केमो बद्दल काय सांगा सर? सगळे घाबरतात केमोला, खूप पेनफुल आहे, तर खरंच एवढे पेन होतात? आणि एक भीती केमोची दुसरी पण आहे की सगळे आपले केस जातात, तर काय सांगाल तुम्ही?
2: आपल्याकडे खूप सेलिब्रिटी आहे, त्यांना केमो लागलेला तुम्हाला कळणार पण नाही. कारण की हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते रिव्हर्सेबल आहे. प्रॉब्लेम्स आहे, मी एक्सेप्ट करतो. बाळ जातात, आपला वीकनेस येतो, आपला ताप येतो अँड एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. पण हे सगळे जर त्यावेळी आपण बरोबर लक्ष दिला तर हे सगळे प्रॉब्लेम्स रिव्हर्सेबल आहेत, कोणतेही परमनंट नाही आहे. एक दोन मध्ये तुम्हाला परत नॉर्मल तुम्हाला लाईफ जेता येणार. ओरल कॅन्सरमध्ये किमो फार लवकर लागत नाही. डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट सर्जरी असते, त्यानंतर रेडिएशन असतो. जर ऍडव्हान्स बिमारी आहे तर आपण किमो त्याला ऍड करतो. जर बिमारी पूर्णपणे ठीक होत नसेल त्यावेळी आपण किमो घेतो. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही विचारला की लोकांची बाल जातात एक्सेट्रा, त्यानंतर नवीन टेक्नॉलॉजी आली आहे स्कॅल्प कुलिंग. त्यामध्ये आपण स्कॅल्प मशीन येते, ती स्कॅल्प आपली कूल करते, त्यांनी हेअर रिव्हर्सल किंवा हेअर ग्रोथ लवकर लवकर बरी होते.
1: अच्छा डॉक्टर, मला सांगा की सर्जरी बद्दल आता तुम्ही सांगत होतात, तर सर्जरी ही कधी करायला लागते, म्हणजे कोणत्या स्टेजला तुम्ही सर्जरीचा निर्णय घेता?
2: कॅन्सर जर तोंडामध्ये आढळलं तर बेस्ट ट्रीटमेंट इज सर्जरी.
1: अच्छा,
2: मी पेशंट सांगतो की सर्जरी हे T20 आहे. 2020 वन डे मॅच असते, 20 असते, वन डे टेस्ट असतो. 2020 म्हणजे काय? सर्जरी केली, 3-4 दिवस हॉस्पिटल तुम्ही ऍडमिट झाले आणि त्यानंतर तुम्ही बरे झाले, बस संपलं गोष्ट.
1: इतकं सोपं
2: होऊ शकतो जर अर्ली स्टेज आहे तर. जर ऍडव्हान्स स्टेज आहे तुम्हाला रेडिएशन लगेच घ्यावं लागणार, तर रेडिएशन ट्रीटमेंट चालते 2-2.5 महिने.
1: अच्छा,
2: किमो चालतो 2-2.5 महिने. तर तो टेस्ट मॅच आहे, रोज आपल्याला ट्रीटमेंट घ्यायचे, रोज त्याचे प्रॉब्लेम्स फेस करायचे आहेत आणि त्याचा रिव्हर्स व्हायला अजून वेळ लागतो. पण सर्जरीमध्ये काय असतो, वन शॉट आहे. सर्जरी केली, बिमारी बाहेर काढली, आपण 15-20 दिवस तुम्हाला लागणार की तुम्हाला डिफरंट वाटतोय, तुम्हाला बोलायला होत नाही, तुम्हाला बाहेरून खराब दिसतोय, पण एक वेळा तुम्हाला ठीक होऊन जाईल.
1: मला याच प्रश्नावरती यायचं डॉक्टर. तुम्ही आता सांगितलं की सर्जरी केल्यानंतर आपण जनरली असं बघतो की एक साईड अशी लोकांची आत गेलेली असते, तर सर्जरीमध्ये तुम्ही आतला कोणता पोर्शन काढून टाकता? आणखीन मग तुम्हाला म्हणजे नॉर्मल तो पेशंट दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जनची गरज लागते का, किंवा प्लास्टिक सर्जरी होऊ शकते का त्या पोर्शनला?
2: मी तुम्हाला हे आन्सर देणार, पण त्याआधी मी सांगतो की हेड अँड नेक सर्जन इज ओनली 5% ऑफ ट्रीटमेंट. ट्रीटमेंट स्टार्ट फ्रॉम प्रिव्हेन्शन. आशा वर्कर्स, डेंटिस्ट हे प्रिव्हेंट करतात कॅन्सरला. तंबाखू नाही खायचं किंवा जर लवकरात लवकर डायग्नोस करून, त्यानंतर एकदा बायोप्सी केली तर सर्जनचा रोल पुढे येतो. बायोप्सी जाते पॅथॉलॉजीकडे, पॅथॉलॉजिस्टचा रोल पुढे येतो. सिटी स्कॅन झाला तर रेडिओचा रोल पुढे येतो. त्यानंतर आपण सर्जरी

0: सर्जन सर्जन मी आहे सर्जरी करतो, पण सर्जरीच्या आधी अनेस्थेटिस्ट असतात, हे तुम्हाला भूल देतात, त्यांचा रोल असतो. ओटी मॅनेजर असतात, ओटीचे लोक असतात, सिस्टर असते, हॉस्पिटल सिस्टर असते. त्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर वॉर्ड मध्ये लोक असतात जे तुम्हाला सांभाळतात, तुमचे लोक सोशल लोक असतात सांभाळतात, घरी लोक असतात ते तुम्हाला सांभाळतात. त्यानंतर डेंटिस्ट असते तुम्हाला परत दात देतात, एक्सरसाइज करण्यासाठी फिजिओथेरपी असतात, स्वॉलिंग साठी स्वॉलिंग थेरपी असतात. तर एक जर तुम्ही नंबर काउंट केला 21 लोक असतात पूर्ण ट्रीटमेंट मध्ये.
1: अच्छा,
0: मी फक्त 5% आहे. आणि ऑफकोर्स देव, कारण की काय असतं ना की जर अर्ली कॅन्सर आपल्याला आढळलं आणि आपण ट्रीटमेंट केलं, तुम्हाला कळणार पण नाही की आज सर्जरी आपण केलेली आहे, फेस मध्ये दिसणार पण नाही. आता मिनिमल ऍक्सेस असं नवीन टेक्नॉलॉजी, मिनिमल ऍक्सेस म्हणजे कमीत कमी इन्सर्शन द्यायचं. आधी असं स्टेटमेंट होतं की जितकं मोठं कट इन्सर्शन आम सांगतो तितका मोठा सर्जन, आता आहे जितका छोटा कट तितका मोठा सर्जन. तर आता काय असतं, फक्त एक लाईन गळ्यामध्ये असतं, त्यामध्ये आपण पूर्ण तोंडाचं ऑपरेशन पण करू शकतो. फेसवर पण स्कार येत नाही, फक्त गळ्यामध्ये एक स्कार येतं, त्याने आपण जबड्याचं ऑपरेशन करतो किंवा तोंडाचं ऑपरेशन करतो आणि गळ्याचं ऑपरेशन करतो आणि बाहेर येतो.
1: म्हणजे आता जे अगोदर आपण चित्र बघायचं की हा एखादा पोर्शन ज्या साईडचं ऑपरेशन केलं तो आतमध्ये गेलेला असायचं, ते आता बघायला नाही मिळत.
0: कमी मी एकदम तुम्हाला नाही सांगणार, कारण की जर पूर्ण जबडा काढला आपण आणि पायाची हड्डी त्याचा वर रिकन्स्ट्रक्शन नाही घेत, तो प्रकार होऊ शकतो. आता काय करतो आपण, फॉर एक्झाम्पल आपण हा इथे बिमारी आहे तोंडामध्ये आणि हा जबडा आपल्याला काढावा लागला, पायाची हड्डी असते ती आपण वर लावतो, प्लेटिंग करतो, त्यामध्ये इम्प्लांट्स लावतो.
1: अच्छा,
0: तर ते जर आपण हड्डी लावली तर तो असं धसलेला दिसत नाही, पण आधी ते आपण हड्डी आपण त्याच्या टेक्नॉलॉजी नव्हती, त्यामध्ये आपण छातीचा मास लावायचं, त्यामुळे तो आत
1: गेलेला दिसायचा. नक्कीच डॉक्टर, तुमच्याकडून एकदा पेशंट सर्जरी करून गेल्यानंतर त्याची लाईफस्टाईल कशी असायला हवी, त्यांनी काय काळजी घ्यायची?
0: सर्वात इम्पॉर्टंट आहे की जर तुम्ही इनिशियली तंबाखू खाल्लाय किंवा सिगरेट पिलं तर ते डेफिनेटली स्टॉप करायचं. निकोटीन इज अ पार्ट ऑफ टोबॅको विच इज ऍज अडिक्टिव्ह ऍज कोकेन. आपण आहार घेतो, प्रोटीन हाय असला पाहिजे, फायबर्स हाय असले पाहिजे, मल्टीव्हिटॅमिन चांगले आपण घेतलेले पाहिजे, तर आपल्याला न्यूट्रिशनवर फार स्ट्रेस द्यायचं, आपली इम्युनिटी चांगली ठेवायची,
1: प्रतिकारशक्ती
0: फार चांगली व्हायला हवं. कारण की आता हे जे नवीन ट्रीटमेंट आहे इम्युनोथेरपी, हे काय
1: आहे?
0: इम्युनोथेरपी इज नथिंग बट गिविंग पॉवर्स टू युअर इम्युन सिस्टम. म्हणजे तुमची इम्युनिटी आहे त्याला आपण मोठी करतो आणि ते कॅन्सरच्या अगेन्स्ट काम करतो.
1: अच्छा,
0: तर तो प्रकारची शक्ती आपल्या इम्युनिटी मध्ये असते. तर इम्युनिटी, गुड न्यूट्रिशन, बॅड हॅबिट स्टॉप करायचे, गुड लाईफस्टाईल, गुड स्लीप, गुड एक्सरसाइज, हे सगळे नवरत्न आहे चांगल्या हेल्थसाठी
1: डॉक्टर. पण अशा पेशंट्सना डॉक्टर एकदा तो तुमच्याकडून बरा होऊन गेला की गेला असं नाही ना, फॉलोअपची तर गरज लागतच असेल. असं म्हणतात की एकदा कॅन्सर होऊन गेला की पुन्हा कुठेतरी तो कॅन्सरच्या पेशी लपून बसलेल्या असतात आणि आपली प्रतिकार शक्ती कमी झाली की त्या पेशी डोकं वर काढतात आणि पुन्हा तो त्या म्हणजे कॅन्सर दुसऱ्या भागाची व्हायची शक्यता असते. तर यात कितपत तथ्य आहे आणि काय नेमकं फॉलोअपची गरज आहे का?
0: ऍब्सोल्युटली करेक्ट. आणि हे भारता जे पॉप्युलेशन आहे त्यामध्ये नाही आहे, त्याला आपण वर्ड सांगतो कॉम्प्लायन्स. कॉम्प्लायन्स म्हणजे त्यांना सांगितलं की दर 3 महिने यायचं आहे तर ती कधी येत नाही, ते 6 महिन्याने 1 वर्षानंतर येणार किंवा बिमारी परत आली तरच येणार. आणि हे तुम्ही फार इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारलं की का फॉलो अप. ट्रीटमेंट झाली, एक्झाम्पल आपण अपेंडिक्स काढलं तर परत आपण त्या सर्जनसाठी जात नाही परत दाखवायला 3-3 महिन्यामध्ये. का जातो? कारण की बिमारी परत येण्याची शक्यता असते. फर्स्ट 2 इयर्स असतात ते गोल्डन 2 इयर्स असतात, त्यामध्ये बिमारी परत आली 90% बिमारी त्यामध्येच परत येतात. आणि जर आपल्याला ते एकदम लवकरात लवकर कळलं त्याला परत आपण ट्रीटमेंट करू शकतो. पण जे आपण डिले केलं आणि ते स्टेज वाढलं तर परत ट्रीटमेंट करता येणार नाही. जे पण आपण तंबाखू किंवा सिगरेट किंवा बीडी किंवा रिकरंट अल्कोहोल जे पण खाल्लं असेल ते फक्त एका जगामध्ये त्रास देत नाही आपल्याला. भले कॅन्सर एका जगामध्ये आलाय पण तो इफेक्ट पूर्ण तोंडामध्ये, घशामध्ये आणि स्वरयंत्रामध्ये आणि लंग्स वर करतो. त्यामुळे ही जी रूट आहे तिथे कुठेही पण कॅन्सर येऊ शकतो. त्यामुळे दर 3-3 महिने आपल्याला फॉलोअप करावं लागतो आणि 2 वर्ष तुमचे गेले चान्सेस कॅन्सर परत त्याचे कमी होतात.
1: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची

लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोतेहो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम सहक्षेपित करण्यात आला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 KHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. सकाळचे ठीक 7:37 आणि 18 सेकंद झालेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: श्रोते हो, अन्न हे परब्रह्म असतं. ते आपल्या जगण्याचं महत्वाचं साधन असतं. आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या ताटातलं अन्न किती सुरक्षित आहे, स्वच्छ किंवा पोषक आहे याचा आपण खरंच विचार करतो का? आजच्या धावपळीच्या जीवनात चमकदार पॅकिंग, फास्ट फूड आणि भेसळीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षित अन्नाचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय. सुरक्षित अन्न, निरोगी जीवन हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. याच अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याकरता हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळात फोन करा. आपल्याशी संवाद साधणार आहे तज्ज्ञ डॉक्टर सोनाली खानापूरकर. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553 1705 किंवा 6. नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: मैत्रिणींनो, सध्या सुरू असलेला अधिकाधिक फळ देणारा मास म्हणजे अधिक मास, आणि या महिन्यातली आणखी एक अतिशय गोड नात्याचा सन्मान करणारी गोष्ट म्हणजे जावई पूजन. मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेश या कार्यक्रमात आमच्याशी बोला तुमच्या जावयांविषयी, आणि त्याबरोबरच तुमच्या आईवडिलांच्या जावयांविषयी देखील, ज्यांच्यामुळे तुमच्यातलं हे नातं समृद्ध झालं त्या नात्याविषयी. आणि यासाठी आपण फोन करू शकता 2 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात. आमचे फोन नंबर आहेत 2553-1705 आणि 2553-1706. आणि हा कार्यक्रम प्रसारित होईल 7 तारखेला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 2 सोमवारी विविध भारती पुणे केंद्रावरून 12:30 आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 MHz अर्थात 792 KHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अरुण दाते, सुधा मल्होत्रा यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं गीत, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांच्या स्वरातलं हे होतं मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया भारत तांबे यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. संगीतबद्ध केलंय श्रीनिवास खळे यांनी.

0: आशा भोसले यांच्या स्वरातलं हे होतं भारा तांबे यांचं गीत. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: अहो सावन, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
3: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
2: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
3: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
2: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
3: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
2: विजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड, पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.

0: बाभा बोरकर यांचं गीत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं. स्वर आणि संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. श्रोतेहो भावधारा कार्यक्रमात यानंतरही आपण काही गीतं ऐकणार आहोत. त्याआधी एक महत्त्वाचं निवेदन. श्रोतेहो, सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रव पदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागृत करा. धन्यवाद.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते भावधारा कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया मंगला नाथ यांच्या स्वरातलं हे गीत. गीतकार आणि संगीतकार आहेत यशवंत देव.

मंगलानाथ यांच्या स्वरातलं हे गीत श्रोते हो आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार होते यशवंत देव. यानंतर भावधारा हा कार्यक्रम प्रसारित होईल 8:40. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र, मध्यम लहरी 378.78 MHz अर्थात 700 KHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 8 समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. सुरुवातीला समाचार प्रभात.

प्रादान मल्टी मॉडल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रकल्पाचं काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याच्या दिशेने गती देण्यासाठी दोनही नेत्यांनी सहमती दर्शवली, असंही मिस्त्री म्हणाले. भारताच्या शेजारी प्रथम, ऍक्ट ईस्ट आणि महासागर या धोरणांमुळे म्यानमा हा एक महत्वाचा भागीदार आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. काल राष्ट्रपती भवनात म्यानमाच्या अध्यक्षांचं स्वागत करताना त्या बोलत होत्या. म्यानमाच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर हाईंग यांचं मुर्मू यांनी अभिनंदन केलं. म्यानमाचे राष्ट्राध्यक्ष यू मिंग आंग हाईंग यांच्यासमवेत काही कॅबिनेट मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि उद्योगपतींचा समावेश असलेलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी हे सर्वजण आज मुंबईला भेट देणार आहेत. भारत ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार कालपासून अंमलात आला आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना दिली. 6 महिन्यांपूर्वी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. CEPA हा केवळ एक व्यापारी करार नाही, तर तो दोन संस्कृतींमधील विश्वासाचं प्रतीक आहे. या सर्वसमावेशक करारामुळे भारत आणि ओमान यांच्यातील संबंधांना नवी गती मिळेल, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. या कराराच्या पहिल्या दिवसापासूनच भारत ओमानच्या 98% उत्पादनावर कोणत्याही प्रकारे शुल्क लावणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिकेने द्विपक्षीय व्यापार कराराच्या बहुतांश बाबी निश्चित केल्या आहेत. पहिला टप्पा अंतिम करण्यासाठी चर्चा करण्याकरता अमेरिकेचे शिष्टमंडळ सध्या नवी दिल्लीत उपस्थित आहे. ही चर्चा आजपासून येत्या 4 जून या कालावधीत होत आहे, अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल दिली. वाणिज्य विभागातील अतिरिक्त सचिव दर्पण जैन भारताची भूमिका मांडत आहेत, तर अमेरिकेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व ब्रेंडन लिंच करत आहेत. गेल्या 3 फेब्रुवारी रोजी दोनही बाजूंनी या कराराच्या पहिल्या टप्प्याची रूपरेषा जाहीर केली होती. भारत ऑस्ट्रेलिया संरक्षण मंत्र्यांच्या संवादाची दुसरी फेरी काल नवी दिल्लीत पार पडली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्लेस यांच्या दरम्यान काल बैठक झाली. मुक्त, शांततापूर्ण, स्थिर आणि समृद्ध हिंद प्रशांत क्षेत्रासाठी प्रादेशिक भागीदारांशी सहकार्य वाढवण्यावर या चर्चेत भर देण्यात आला. दोनही देशांनी तंत्रज्ञान तसंच संरक्षण क्षेत्रातील औद्योगिक सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शवली. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना काल जारी करण्यात आली. कालपासून येत्या 8 जूनपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. 18 जूनला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. या 24 जागांमध्ये महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेचाही समावेश आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इस्रायल आणि लेबनॉनमधील हिजबुल्ला गट यांनी संघर्ष कमी करण्यास सहमती दर्शवली असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे कळवलं आहे. ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा केली, तसंच लेबनॉनमधील दहशतवादी गटांशीही मध्यस्थांच्या माध्यमातून संवाद साधला, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. विकसित महाराष्ट्रांतर्गत 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करायचा आहे. या अनुषंगानं बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन्स विकसित करण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ई बसेससंदर्भात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवनियुक्त न्यायाधीशांचा शपथविधी आज होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत या न्यायाधीशांना पदाची शपथ देतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरन्यायाधीशांसमवेत विचारविनिमय करून 5 नवीन न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती केली आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती शील नागू, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती संजीव सचदेवा,
आणि जम्मू आणि काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती अरुण पल्ली यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून

0: नियुक्ती झाली आहे. ज्येष्ठ वकील व्यंकिता सुब्रमणी मोहना यांचीही सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी काल नवी दिल्लीत पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळावर, संघटनात्मक विस्तारावर आणि भविष्यातील उपक्रमांवर या बैठकीत चर्चा झाली, असं खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते डॉ संबित पात्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईनं विद्यार्थ्यांसाठी गुणांची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठीचं पोर्टल सुरू केलं आहे. मंडळाने समाजमाध्यमावरील एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. गुणांची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज कसा करावा याचा सविस्तर सूचनांसाठी विद्यार्थ्यांनी व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा असा सल्ला सीबीएसईनं दिला आहे. येत्या 6 जूनपर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहेत. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात युनेस्को जागतिक वारसास्थळ असलेल्या व्हॅली ऑफ फ्लॉवर्स पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. या खोऱ्यातील समृद्ध जैवविविधता आणि दुर्मिळ वनस्पती प्रजातींच्या संवर्धनामध्ये सहकार्य करण्याचं आवाहन वनविभागाने पर्यटकांना केलं आहे. जपानमधील काकामिगहारा इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या 18 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेतील गट अ मधील तिसऱ्या सामन्यात भारतीय हॉकीपटूंनी काल कोरियावर 4-1 असा दणदणीत विजय मिळवला. कर्णधार केतन कुशवाहाने 2 गोल केले तर 54व्या मिनिटाला शाहरुख अलीने गोल करत विजय निश्चित केला. या विजयासह गट अ मध्ये भारत 6 गुणांसह कोरिया आणि जपान यांच्या बरोबरीने पोहोचला आहे. प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. भारत आपल्या गटातील अखेरचा सामना उद्या चायनीज तायपाईविरुद्ध खेळेल. हवामान. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरीसह अन्य काही राज्यांमध्ये काही ठिकाणी आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेशसह अन्य काही राज्यांमध्येही विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र, गोव्यासह गुजरातमध्येही पावसाचा अंदाज आहे तर ईशान्येकडील राज्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहील असा हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन आंग हाईन यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही, म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारातील बहुतांश मुद्दे निश्चित झाल्याची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती. आशिया चषक हॉकी स्पर्धेत पुरुषांच्या 18 वर्षांखालील गटात भारताची कोरियावर 4-1 अशी दणदणीत मात आणि महाराष्ट्र, गोव्यासह अनेक राज्यांमध्ये आज पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे ठीक 8:40 झालेत. प्रसारित करीत आहोत भावधारा, हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

सुधीर मोघे यांचं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. स्वर आणि संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया आर्या आंबेकर यांच्या स्वरात डॉक्टर क्षमा वळसावकर यांचं गीत, संगीत नीरज यांचं.

0: डॉक्टर क्षमा वळसांकर यांचं गीत श्रोते हो आपण ऐकलं. आर्या आंबेकर यांच्या स्वरात संगीत होतं नीरज यांचं. यानंतरचं गीत त्याआधी आमच्या कार्यक्रमासंबंधी निवेदन.
1: मैत्रिणींनो, सध्या सुरू असलेला अधिकाधिक फळ देणारा मास म्हणजे अधिक मास. आणि या महिन्यातली आणखी एक अतिशय गोड नात्याचा सन्मान करणारी गोष्ट म्हणजे जावई पूजन. मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेश या कार्यक्रमात आमच्याशी बोला तुमच्या जावयांविषयी आणि त्याबरोबरच तुमच्या आईवडिलांच्या जावयांविषयी देखील, ज्यांच्यामुळे तुमच्यातलं हे नातं समृद्ध झालं त्या नात्याविषयी. आणि यासाठी आपण फोन करू शकता 2 जूनला सकाळी ठीक 11 ते 11:30 या वेळात. आमचे फोन नंबर आहेत 2553-1705 आणि 2553-1706. आणि हा कार्यक्रम प्रसारित होईल 7 तारखेला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 6 तारखेला विविध भारती पुणे केंद्रावरून 12:00 आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.

0: श्रोते हो,
1: अन्न हे परब्रह्म असतं. ते आपल्या जगण्याचं महत्वाचं साधन असतं. आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या ताटातलं अन्न किती सुरक्षित आहे, स्वच्छ किंवा पोषक आहे याचा आपण खरंच विचार करतो का? आजच्या धावपळीच्या जीवनात चमकदार पॅकिंग, फास्ट फूड आणि भेसळीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षित अन्नाचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय. सुरक्षित अन्न, निरोगी जीवन हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. याच अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याकरता हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळात फोन करा. आपल्याशी संवाद साधणार आहे तज्ज्ञ डॉक्टर सोनाली खानापूरकर. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
2: भावधारा कार्यक्रमात आता ऐकूया शैलेश रानडे यांच्या स्वरातलं हे गीत. गीतकार आणि संगीतकार आहेत संदीप खरे.

बेला शेंडे यांच्या स्वरातलं हे होतं संदीप खरे यांचं गीत. संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं. श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे ठीक 9 वाजलेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. सुरुवातीला ऐकूया अशी ही बनवा बनवी चित्रपटातलं सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीत अरुण पौडवाल यांचं.

नवरी असली अरे ही मनात ठसली ही नवरी असली अरे ही मनात ठसली तिचा नखरा पाहून काळीज उडते हो धक धक धक

0: नवरी मिळे नवऱ्याला चित्रपटातलं हे होतं सचिन आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं गीत.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: पुलिस?
1: मिस सीमा?
0: हाँ बोलते हैं।
1: लगेज पुलिस स्टेशन लाया। अम्मा मैं तर घरी हूँ हाँ?
0: पण का मी...
1: एक त्या दुसऱ्या खोलीत जा। तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय।
0: डिजिटल अरेस्ट?
1: 1,00,000 द्या वाचाल।
0: इतके पैसे?
1: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल।
0: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय।
1: अरे
0: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका। पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा, त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा।
2: हॅलो मम्मा।
0: हाय।
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा।
5: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया माझं घर माझं संसार या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीत अरुण पौडवाल यांचं।

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

अनुराधा पौडवाल आणि सचिन यांच्या स्वरातलं हे होतं एकापेक्षा एक या चित्रपटातलं गीत. चौथ्या यानंतरची गीतं ऐकण्याआधी आमच्या कार्यक्रमासंबंधी

0: येईल न येईल मनात येईल तेव्हा करून टाका म्हणून, कारण
1: टुमॉरो नेव्हर कम्स.
0: नाही पण आता आपण आणूया टुमॉरोला परत. भैरवीच्या सुरांनी त्या मैफिलीची सांगता होत असली तरी पुढच्या मैफिलीची आसही ते सूर लावता. तेच मनात साठवून प्रत्येक वेळी इकडे या.
2: नक्की.
0: हा म्हणजे आता दरवर्षी इथे या. बर का, येवा कोकण आपलाच असा.
3: यावेळी उमासदांची मंडळी गेली आहे कोकणात. कोकणातून ते नक्की काय बरं सांगतायत ते समजून घेण्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन, गुरुवारी 4 जूनला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 ला पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन ऋचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू.

0: मैत्रिणींनो, सध्या सुरू असलेला अधिकाधिक फळ देणारा मास म्हणजे अधिक मास. आणि या महिन्यातली आणखी एक अतिशय गोड नात्याचा सन्मान करणारी गोष्ट म्हणजे जावई पूजन. मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेश या कार्यक्रमात आमच्याशी बोला तुमच्या जावयांविषयी आणि त्याबरोबरच तुमच्या आईवडिलांच्या जावयांविषयी देखील, ज्यांच्यामुळे तुमच्यातलं हे नातं समृद्ध झालं त्या नात्याविषयी. आणि यासाठी आपण फोन करू शकता 2 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात. आमचे फोन नंबर आहेत 2553-1705 आणि 2553-1706. आणि हा कार्यक्रम प्रसारित होईल 7 तारखेला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 5 तारखेला विविध भारती पुणे केंद्रावरून 12:00 आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
1: श्रोतेहो, आज सकाळी 11 जरूर फोन करा सखी संदेश या आपल्या कार्यक्रमासंबंधी. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया अनुराधा पौडवाल आणि किशोर कुमार यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीत अरुण पौडवाल यांचं, चित्रपट गंमत जंमत.

0: गंमत जम्मत चित्रपटातल्या या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. श्रोतो, आता एक महत्वाचं निवेदन. श्रोतो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशु पक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमानं वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सह अस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद. सकाळचे 9:30 आणि 45 सेकंद झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत फोन इन लोभ असावा हा कार्यक्रम. सादर करते कैलास शिंदे.
1: फोन इन लोभ असावा.

0: फोन इन लोबासाच्या असंख्य रसिक श्रोत्यांचं या कार्यक्रमात मी केलाच शिंदे अगदी मनापासून स्वागत करतोय. सुरू करूयात आजचा फोन इन लोबासावा हा कार्यक्रम. हॅलो
1: हॅलो कैलाशजी,
0: नमस्कार, स्वागत कार्यक्रमामध्ये. कार्यक्रम फोन इन लोबासावा.
1: सुधाकर सहस्रबुद्धे बोलतोय.
0: बोला बोला बोला. नमस्कार.
1: फोन इन
0: आमचा आहे, तुमचाही आहे आमच्यावरती, आणि तो असाच वृद्धिंगत होत राहील अशी आशा करूयात.

0: निश्चित निश्चित शंभर टक्के. काय सांगायचं तर सावरकरांच्यावर जो कार्यक्रम जाहीर केला साहित्यिक सावरकर,
1: हो हो हो हो
0: तो म्हणजे आपल्या वनिता मंडळात केला होता, तो अतिशय सुरेख कार्यक्रम झाला, मला फार आवडला. म्हणजे सावरकरांना विशेषतः अलीकडच्या काळात म्हणजे त्यांची महती आता लोकांना पटलेली आहे. पूर्वीच्या सरकारच्या काळात त्यांना जितकं उपेक्षेने वागवत आहे तितकं उपेक्षेने वागवलेलं आहे, त्याचं मला नेहमीच अतिशय वाईट वाटायचं.
1: अच्छा,
0: मी स्वतः सावरकर प्रेमी आहे म्हणून मी सावरकरांचं मृत्युंजय निधी त्यांना ज्यावेळेला दिला त्याच्या हिस्ट्रीवरचं भाषण ऐकलेलं आहे.
1: बर वा,
0: प्रत्यक्ष ऐकलंय अगदी.
1: अच्छा अच्छा अच्छा.
0: त्या भाषणातले काही तर मला अजूनही आठवतात काही ते बोललेले.
1: बर वा.
0: महाराष्ट्र मंडळ आहे ना, त्याचं ते नवीन बांधकाम नव्हतं, पुढे बुरुजासारखं वगैरे बांधलेलं, त्याच्यावर ते त्यावर शिवा दामले महाराष्ट्र मंडळाचे सर्व सर्वा होते.
1: बरोबर बरोबर.
0: आणि सावरकर बघतो, त्यांनी सावरकरना विचारलं मी हे असं असं बांधले, त्याच्यावर काय प्रतीक निर्माण करू, ढाल तळ करू, भाला भरचे करू का काय.
1: अच्छा.
0: सावरकर म्हणाले, त्यांचे अगदी हे होते ना, ते म्हणाले मी शिवाला सांगितलं, अरे शिवा आता काळ कुठला आहे, तू काय कुठली प्रती उभी करतोय, तुला आता उभी करशील तिथं लढाऊ विमान उभं कर, लढाऊ विमानाच्या प्रती उभे कर, लढाऊ उभ्या कर, किती प्रती उभं करशील का, म्हणजे ढाल तळवर घेऊन का तुम्ही आता लढणार.
1: म्हणजे काळानं रूप आपल्याला जसं जग बदलत आहे, तंत्रज्ञान बदलत आहे, तर त्याची दखल आणि त्या काळी तेवढी जाणीव ठेवून भविष्यामध्ये आपल्याला काय उपयोगी पडणार आहे, दूरदृष्टी आपण जसं म्हणतोय म्हणूया
0: की सीमेवर निवृत्त सैनिकांना वस्ती करा, त्यांना तिथे बसवा.
1: बरोबर आहे.
0: सीमेवर निवृत्त सैनिकांना की त्यांचा अतिशय उपयोग होईल तुम्हाला. त्या आम्ही मध्ये तरडे पती पत्नीची जी मुलाखत घेतली संजयजींनी,
1: हो हो हो हो,
0: अतिशय छान होती.
1: बर बर बर.
0: खर छान, इतकं छान ते दोघांचं. मी बहुतेक ते पहिल्यांदाच प्रक्षेपित झालेला कार्यक्रम असा.
1: हा म्हणजे प्रवीण तरड्यांचे यापूर्वी भाग प्रसारित झालेले आहेत, परंतु आपण आम्ही मध्ये जे आहे ते आता नव्यानं त्यांचं प्रसारित झालेलं, दोघांना बोलून एकत्र
0: ऐकलं आठवत नाही आम्ही मध्ये, कारण मी तोही कार्यक्रम नेहमी ऐकतो.
1: हो,
0: तोही छान झाला अतिशय कार्यक्रम.
1: अच्छा.
0: बाकी थँक्यू.
1: ओके, चालेल.
0: फोन लागलाय बरं
1: वाटत, चालेल.
0: तुम्ही आला त्याबद्दल फार.
1: हो, चालेल चालेल. स्वागत, धन्यवाद. हॅलो.
2: हॅलो, आकाशवाणी.
1: नमस्कार, कार्यक्रम फोन इन लो बसावा.
2: नमस्कार, मी रतीलाल मोरे बोलते, चळीत पता आलो पंढरपूरहून.
1: बोला रतीलालजी, स्वागत कार्यक्रमात.
2: हो, शिंदे साहेब आपण.
1: हो, बोलतोय की.
2: हा हा, कार्यक्रम ऐकतो सगळं आपलं, सकाळ सुप्रभात पासून चालू असते.
1: बर,
2: पण त्यात आता एक जरा एकदम चांगलं कुठलं वाटतं आपलं, जसं तुम्ही आपल्या आकाशवाणी श्रोत्यांकरता सगळं कार्यक्रम करता काय, तसंच आम्ही पहिलं ते आपलं तमाशे कलावंत रघुवीर खेडकर
1: हो
2: त्यांचं पण आम्ही चाहतेच आहे.
1: बर, आणि आपण मध्यंतरी त्यांना जो पुरस्कार प्राप्त झाला होता त्यानिमित्तानं त्यांची एक मुलाखतीचं आयोजन केलं होतं.
2: केलं होतं, पण ते काय फोन लागला नाही ना त्यावेळेला. काल परवा मिळाला नाही, कारण की त्याला पटला पद्मश्री पुरस्कार.
1: हो हो.
2: मग त्याची जुजी आठवून आपण लोकनाट्य सगळंच बंद केले, ते आता केंद्रावर संशयित होणार. ही बी आठवण आपण चालू केली पाहिजे काहीतरी.
1: लोकनाट्य सुरू करावीत असं म्हणणं आहे तुमचं.
2: सगळे एक शिवकुमार सदन ऐकतो, परत ते आपुलकी या घरात, अगदी रोज सकाळी भक्ती संगीतापासून चालूच असतो रेडिओ, संध्याकाळी ऐकतो परत. पण एवढी आमची जरा विनंती आहे, मग जुनं लोकनाट्य जरा चालू करा
1: होता. नक्की नक्की, कार्यक्रमांच्या फेरबदलांमध्ये आपल्याला कुठे लोकनाट्य प्रसारित करता आला तर नक्की प्रसारित करूया.
2: खेळकरांचं लोकनाट्य 10-10 किलोमीटर चालत जाऊन पाहिले ते संध्याकाळी आम्ही.
1: अरे वा वा वा, क्या बात आहे.
2: पंढरपूर आमच्या गावापासून 10-12 किलोमीटर चालत जाऊन पाहून संध्याकाळी नागारेला वाय चालत आणि किती.
1: पण मग काय फेटे उडवले का टोप्या उडवल्या काय केलं काय.
2: टोप्या.
1: वा वा वा, क्या बात आहे. चालेल, धन्यवाद या अभिप्रायांसाठी. हो हो, चालेल चालेल. हॅलो.
3: नमस्ते सर.
1: नमस्कार.
3: विविध भारती पुणे
1: कार्यक्रम फोन इन लोबस.

0: सभा।
1: नमस्कार, मी शिरवळ वरणी मास्टर भुटेर वरणी आविराज रघुनाथ दळपडे बोलतोय सर। सर खूप दिवसांनी फोन लागला, त्याबद्दल एवढं मन मन खुशी झाली की मला काही तुम्हाला बोलावं तेच कळत नाही।
2: अरे बाबा, तुमचं हा मग डोईफड्यांच्या खुशीमध्ये आम्ही सहभागी होतोय। चला गप्पा मारूयात आपण छानपैकी। बोला बोला बोला।
1: तर सांगायचा आजचा विषय असा होता की आमची शिरवळ परिसरामध्ये शिरवळ विचारमंथन विनामूल्य सेवा संस्था लहान मुलांसाठी काम करते। तर चित्रकला स्पर्धा पूर्ण शिरवळमधील 2-3 हजार विद्यार्थी आम्ही एकत्र करून लहान मुलांना वाव देण्यासाठी चित्रकला स्पर्धा, रांगोळी, महिला लहान मुलींसाठी स्पर्धा असे आम्ही 10-12 जण माध्यमातून काम करत असतो।
2: त्या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही जे कार्यक्रम प्रसारित करता त्याबाबतची चर्चा झाली, पण आम्ही आमच्या रेडिओवरनं आमच्या रसिक श्रोत्यांसाठी जे कार्यक्रम सादर करत असतो, तर ते कार्यक्रम तुम्ही कोणते कोणते ऐकले, ते कार्यक्रम तुम्हाला कसे कसे वाटले त्याविषयी सांगा आम्हाला।
1: तर तुमचे कार्यक्रम विविध भारती जे आहेत ना, जे तुमचे आरोग्यदायक विषय असतात ना, आता सकाळीपासून माझ्या शिरोळमध्ये फुटवेअरचं दुकान आहे मास्टर, सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी।
2: हॅलो, डोईफडे यांच्याशी बातचीत करत असताना फोनवरचा त्यांच्याशी संपर्क जो आहे तो तुटलेला आहे, परंतु त्यांनी कार्यक्रमाचा अभिप्राय कळवला आहे तो विविध भारतीवरचे कार्यक्रम त्यांना आरोग्यविषयक असतात, ते अतिशय आवडतात। धन्यवाद। हॅलो,
3: नमस्कार।
2: नमस्कार, कार्यक्रम फोन इन बसावा।
3: फोन इन बसावा कार्यक्रमात तुमचं स्वागत।
2: स्वागत, बोला बोला।
3: आपल्या केंद्रांनी नमुन्याचे प्रसारित केले मंगळवारी होते जावस्ता एक नमुन्याचे मला ऐकायची इच्छा आहे, बुमरांग नावाचं नमुन असते
2: बर
3: गवळीच्या सांगा आणि एक कार्यक्रम असतो सखी विश्व सखी संदेश
2: बर
3: सखी संदेश आम्हाला ऐकायला मिळत नाही, आमच्याकडे रेल्वे करत नाही, पण एक मालिका तुमच्या केंद्रावरून चालली होती सुख म्हणजे नक्की काय असत सौज्ञा कुलकर्णी नाही सांगा ही मालिका पुन्हा चालू करा।
2: बर बर बर बर,
3: बघताचा आनंद आम्हाला घेऊन द्या। धन्यवाद
2: धन्यवाद,
3: नमस्कार।
4: धनंजय वाघ बोलतोय।
2: हा बोला बोला धनंजय वाघ।
4: आमचे सर्वांचे लाडके कैलास सर
2: बर,
4: आणि आपले कार्यक्रम फार सुंदर जबरदस्त एकच नंबर आणि जकास पुणे आकाशवाणी म्हणजे सर्व श्रोत्यांची दिलकी धडकन।
2: दिलकी धडकन तरी म्हटलं अजून, दिलकी धडकन हा शब्द कसा काय आला नाही। धनंजय वाघांकडनं बोला धनंजय वाघ।
4: सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमच्याकडे फक्त पुणे आकाशवाणी, फक्त पुणे आकाशवाणी विविध भाषेत चालू असते बरं का सर।
2: अच्छा बर,
4: इतरी तर केंद्र ऐकतो, कसं वेळ भेटला तर बरं का, नाहीतर मग पुणे आकाशवाणी जरी रेडिओ दिवसभर चालू असतो आणि तो पण वर्माबरोबर ऐकतो।
2: म्हणजे इतर केंद्र ऐकण्यासाठी वेळ मिळाला तर तुम्ही ते ऐकता, पण आकाशवाणी पुणे केंद्र आणि विविध भारतीसाठी आवर्जून वेळ काढता।
4: आवर्जून म्हणजे वेळ असतोच, म्हणजे केंद्र ऐकतच नाही,
2: पण तुम्ही पण बाकी केंद्रांना नाराज करताय की हो त्यांच्यासाठी वेळ काढत नाही आमच्यासाठी वेळ काढता, अन्य केंद्राचे कार्यक्रम सुद्धा ऐकण्यासारखे असतात, तर ती मंडळी नाराज होतील त्याचं काय।
4: नाही नाही
2: असं आम्ही सांगतच नाही, पण आता माहिती होईल ना आमच्या अन्य केंद्रांच्या लोकांना सुद्धा।
4: असू द्या ना असू द्या ना। आणि 29 तारखेला जेवढे आपले नवीन निवेदक आलेले तया सुद्या बंधू असू द्या तेही ना फार सुंदर प्रतिम त्यांचं कार्यक्रम प्रसारण करायचं नियोजन बरं का सर त्यांचं।
2: अरे वा वा वा,
4: जेवढे नवीन आहे त्यांना सुद्धा त्यांचं सर्वांचं पण आपल्या आकाशवाणीतर्फे त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो बरं का सर।
2: बर बर बर, तुम्ही अभिनंदन केले सांगतो सगळ्यांना।
4: आणि एवढं बोलून सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्व पुणे आकाशवाणीच्या सर्व निवेदकांना सर्व श्रोत्यांना अमरसाचा सर्वांनी आनंद घ्यावा छानपैकी, आणि जास्तीत जास्त पाण्याची बचत करावी, जास्तीत जास्त पाणी प्यावा आणि जास्तीत जास्त झाड लावण्याचा प्रयत्न करावा।
2: पण काय आता आंब्याच्या पेट्या पाठवणार आहेत का, तुमच्याकडे यायचंय आम्ही अमरस खायला, अमरस पुरी खायला।
4: सर्वांनी माझ्याकडे या।
2: अच्छा बर बर बर, चला धनंजय वाघांचं हे आमरसा सारखं गोड गोड बोलणं जे आहे ते आमच्यापर्यंत पोहोचलंय, आणि हा आमरस जो आहे तो आमच्यापर्यंत मिळालाय तेव्हा धन्यवाद।

0: या प्रतिक्रियांसाठी, अभिप्रायासाठी.
1: धन्यवाद सर.
0: हॅलो,
2: हॅलो,
0: बोला.
2: कोण आहे?
0: कैलास शिंदे बोलतोय, बोला.
2: कैलास शिंदे, बरोबर. नमस्कार.
0: नमस्कार.
2: 80 वर्ष जवळजवळ आता माझं वय 81 आहे. काय
0: बर, म्हणजे आमच्या रेडिओच्या प्रसारणाला 90 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आणि तुम्ही 80 वर्षाचे आहात. क्या बात आहे. म्हणजे आपण जवळपास ॲव्हरेज जरी पकडलं, म्हणजे तुम्ही साधारणपणे अजून 10 वर्षाने छोटे आहात आकाशवाणीपेक्षा. आणि तेव्हापासून
2: सांगायचं म्हणजे की मी गेली वयाच्या 8 वर्षापासून रेडिओला. आमच्या आजीसाठी मी रेडिओ लावायचो.
0: क्या बात आहे.
2: सकाळी भक्तिगीता असायची 6:30 ते 7:00 दरम्यान. बातम्या असायच्या 7:05.
0: बरं, आपलं बोलणं कोणाशी होतंय? बोलणं कोणाशी होतंय माझं?
2: मी नारायण डोंगरे, बारामती.
0: हा हा, नारायणजी, बरोबर. बोला बोला बोला.
2: आणि एक अभिमान वाटतो की माझे इथे रेडिओ आहे. मी आजपर्यंत त्या रेडिओचा वापर पूर्णपणे करतो.
0: क्या बात आहे.
2: आणि तुम्ही जे स्थित्यंतर घडत गेली तसे तुमचे टायटल बदलत गेली सगळे झाले.
0: हो बरोबर.
2: तर मला काय म्हणायचं, मी आकाशवाणी दिल्ली केंद्र महानिदेशक त्यांना मी एक सूचना केली होती मागे.
0: बर, काय केली होती?
2: की भक्तिगीत लावताना संत नामदेवांच भक्तिगीत लागत नाहीत.
0: बर, अच्छा.
2: तर त्याच्याबद्दल सूरदास म्हणा, कबीर म्हणा, तुमचे तिकडचे उत्तर प्रदेशातले लागायचे. त्यांनी त्याची नोंद घेतली आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याची ऍक्टिव्ह केली. 1970 सालची गोष्ट ही.
0: बर बर बर बर.
2: माझ्याकडे ते लेटर सुद्धा अजून आहे.
0: हो हो हो.
2: आता दुसरी गोष्ट अशी की तुम्ही ते पूर्वी माझे घर माझे माणसं काय, त्यानंतर तुमच्या श्रुतिका लागायच्या 9:30 ला, नवनाट्य असायचं.
0: हो,
2: हे सगळं बंद केलं. तुम्ही नवीन फॉर्म्युलानुसार काय ते लक्षात येत नाही हो. नाही, आम्ही कान देऊन ऐकायचो नभनाथचे आणि
0: सुरक्षिका. बरोबर. म्हणजे नारायण धोंगडे हे जे एकेकाळी त्यांच्या आजीसाठी रेडिओ लावून देत असत, स्टेशन ट्यून करून देत असत, तेव्हा ते साधारणपणे 8 वर्षाचे होते आणि आता ते 80 वर्षाचे आजोबा झालेत आणि अद्यापही त्यांचा रेडिओ ऐकण्याचा छंद जो आहे तो कायम आहे.
2: मी सगळे तुमचे कार्यक्रम ऐकतो.
0: okay.
2: आणि हाच लोक वृद्धिंगत व्हा असे आमची इच्छा आहे. आता आमचं काय जेट पास फाडलेला आहे.
0: असं कसं म्हणताय तुम्ही? आकाशवाणीचं जसं शतक पूर्ण होईल तसं तुमचंही शतक पूर्ण होईल अशी आशा करूयात.
2: ठीक आहे,
0: धन्यवाद.
2: हरकत नाही. धन्यवाद, धन्यवाद.
0: हॅलो.
3: हा नमस्कार सर, मी सुमन बोलतोय.
0: बोला सुमंतजी, कार्यक्रमात स्वागत. कार्यक्रम फोन इन लो बसावा.
3: सुमंत.
0: हो हो हो, बोला ना.
3: आपण आहे ना?
0: कैलास शिंदे. कैलास शिंदे बोलतोय.
3: कैलास
0: शिंदे.
3: ते सध्या ज्ञानेश्वरीवर जे प्रवचन चाललंय ना,
0: हो,
3: याच्या विविध भारतीवरती.
0: बरोबर.
3: तर ते मी ऐकतो सगळं मंत्र, श्लोक आणि प्रसाद कुलकर्णींच त्याच्यावरचं निवेदन.
0: हो,
3: त्याच्याबद्दल अतिशय आनंद आहे हे सांगण्याकरता फोन केला.
0: हो, अमृतसरिता गीता हा कार्यक्रम आपला जो.
3: हो, आणि संध्याकाळची गोष्ट.
0: हो बरोबर.
3: ती दोन्ही कार्यक्रम इतके नंबर एक आहेत कि ज्येष्ठ नागरिकांना कुठे उन्हात तानात बाहेर जाण्यापेक्षा हे ऐकणं आणि त्याचं बरेच दिवस मी प्रयत्न करतो पण मला काही फोन लवकर लागलोय ना.
0: अच्छा अच्छा अच्छा.
3: आता कुलकर्णी साहेबांना थोडा आमचा निरोप सांगा.
0: सांगतो सांगतो, नक्की सांगतो.
3: प्रसाद कुलकर्णी,
0: हो,
3: नंतर गौरी लागू.
0: हो हो हो.
3: त्या संध्याकाळच्या गोष्टीमध्ये दोघांचे नाव असतात ना.
0: बरोबर बरोबर.
3: काही काही गोष्टी अशा मस्त आहेत विलास पाटलांनी लिहिलेल्या.
0: तुम्ही अव्याहतपणे आमचे
3: रेडिओ आपली आवडला असता ना तुम्ही होते.
0: हा, आपली आवडला असतो.
3: शनिवार रविवारची
0: हा आपकी पसंदला असतो.
3: काय झालंय म्हणजे मला सुद्धा पत्र टाकून गाणे कळवायचे. आमची इथे पोस्टरची सोयच नाहीये.

0: पंचायत पेटी टाकावं.
1: अच्छा,
0: जवळ आहे बरं. आणि लांब म्हणजे कुठल्या कुठल्या छात्र गावात जावं लागतं इतक्या लांब.
1: अच्छा अच्छा अच्छा. हा, मग तुम्ही
0: पुढे जाणार हो?
1: बरोबर
0: आहे. सगळीकडचे पेट्या काढून टाकल्या.
1: ओके, सुमनजी फोन केला, छान प्रतिक्रिया कळवली आमच्या कार्यक्रमासंदर्भातली, त्यासाठी धन्यवाद. तर श्रोते हो, या होत्या आमच्या फोन इन लोभसावा कार्यक्रमासाठी श्रोत्यांनी फोनद्वारे कळवलेल्या त्यांच्या काही प्रतिक्रिया. एक आवाहन आणि विनंती, 2 महिन्याच्या आत वारंवार फोन करणाऱ्या श्रोत्यांसाठी. अशा श्रोत्यांनी किमान 2 महिने

कार्यक्रमासाठी श्रोत्यांनी फोनद्वारे कळवलेल्या त्यांच्या काही प्रतिक्रिया. एक आवाहन आणि विनंती 2 महिन्याच्या आत वारंवार फोन करणाऱ्या श्रोत्यांसाठी. अशा श्रोत्यांनी किमान 2 महिन्याचं अंतर हे फोन करण्यासाठी पाळावं, म्हणजे नवीन श्रोत्यांना सहभागी करून घेण्यात तुमचं सहकार्य आम्हाला उपयोगी पडेल. तो आपका अगला कॉल होगा 2 महिने के बाद. तो तब तक कीजिए

आणि आता दुसरी विनंती, आमच्या वारंवार फोन करूनही फोन न लागणाऱ्या आणि आमच्याशी संपर्क होऊ न शकणाऱ्या श्रोतांसाठी, त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न सोडू नये किंवा हार मानू नये. फोन क्रमांक 2553-1705 किंवा 1706. यासोबतच हा कार्यक्रम शोधतो आपल्याला कसा वाटला याचा अभिप्राय कळवण्यासाठी prasaran.pune@gmail.com म्हणजेच prasaran.pune@gmail.com या ईमेल आय डीवर आपला अभिप्राय कळवू शकता. त्याचा फोन इन लोबसावामध्ये समावेश करण्यात येईल. यासोबतच आम्हाला आमच्या कार्यक्रमाच्या संदर्भातले काही मेल प्राप्त झालेले आहेत, तर आमच्या या श्रोत्यांनी पाठवलेल्या मेल आणि पत्रांना आता पोहोचत आहोत. सुरुवातीचा हा मेल आम्हाला पाठवला आहे तो मनोहर जोशी यांनी सिंहगड रोड इथून. गवत या गोष्टीविषयीचा त्यांचा अभिप्राय, त्यांनी हा कार्यक्रम ऐकला, त्यातले अभिवाचनात व्यक्त केलेली पात्र अतिशय उत्तम वठवण्यात आली होती. दोन्ही पात्र आपल्या आसपासच आहेत असा अजून काही भास होत होता. त्यासाठी ही गोष्ट सादर करणाऱ्या प्रसाद कुलकर्णी यांचे आभार. दुसरा अभिप्राय आहे तो साहित्य सौरभ कार्यक्रमाबाबतचा. या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या अनुषंगानं साहित्यिक सावरकर या विषयावरती सावरकर अभ्यासक श्री चंद्रशेखर साने यांची यशस्वी पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकायला मिळाली. या मुलाखतीत सावरकरांनी किती प्रकारचं साहित्य लिहिलं याबाबतची विस्तृत माहिती ऐकायला मिळाली. तसंच त्यांनी अनेक विषयावरचे पोवाडे लिहिले होते, शिवाजी महाराजांची आरती लिहिली होती आणि ती अप्रकाशित आहे हे समजलं. सावरकरांना देशसेवा करण्याची प्रेरणा कशी मिळाली याबाबतची माहिती सांगण्यात आली. एकंदरच ही मुलाखत फार उत्तम आणि छान झाली असं त्यांनी या त्यांच्या मेलच्या द्वारे कळवलेलं आहे. पुढे त्यांनी मेलमध्ये त्यांच्या लिहिलेलं आहे, फोन इन आपली आवड, फोन इन आपकी पसंद, दिलो में बसे गीत या कार्यक्रमामध्ये सध्या गौरी लागू याचं निवेदन करत आहेत. त्यांच्या मनमोकळ्या गप्पा आम्हाला खूप खूप आवडतायत, तर त्याबद्दल गौरी ताईंचे त्यांनी आभार व्यक्त केलेले आहेत. यासोबतच त्यांना अमृतचरिता गीता भावानुवाद हा कार्यक्रम देखील आवडल्याचं त्यांनी त्यांच्या या मेलमध्ये लिहिलेलं आहे. मेधा जुबाशी यांनी 29 मेला पाठवलेल्या त्यांच्या मेलमध्ये लिहिले, दमा मिराजदार लिखित संध्याकाळची गोष्टमध्ये दरोडा मजेदार आणि मनोरंजक होती, ती आवडली. प्रसाद कुलकर्णी यांचं सादरीकरण नेहमीप्रमाणे अतिशय उत्तम होतं. संजय कलंत्री यांनी अमृतचरिता गीता हा कार्यक्रम जो प्रसारित करण्यात येतोय त्याबाबत लिहिलेला आहे, त्यांना तो कार्यक्रम आवडलाय आणि हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात यावा असं देखील त्यांनी लिहिलंय. त्याचबरोबर तुषार मोढे यांचा देखील अभिप्राय आहे तो अमृतचरिता गीता या कार्यक्रमाचा, त्यांनाही हा कार्यक्रम खूप खूप आवडतो. अंबादास यांनी देखील या कार्यक्रमासंदर्भातलं त्यांचा एक मेल पाठवलेला आहे, हा कार्यक्रम देखील त्यांना खूप खूप आवडला. राकेश संखे यांनी देखील हा कार्यक्रम आवडल्याचं, भगवद्गीतेचं वाचन आणि अवलोकन हा कार्यक्रम बऱ्याच वेळा ऐकलेला आहे आणि हा कार्यक्रम अतिशय उत्तम आहे. कविता भावे जोगेश्वरी मुंबईहून पाठवलेल्या त्यांच्या मेलमध्ये कळवतात, सकाळचं श्लोक वाचन आणि निरूपण ऐकून मन प्रसन्न होतं, कार्यक्रम खूप आवडला. सर्व श्लोक वाचणारे अतिशय छान वाचतात, निरूपणही खूप छान मांडलेलं आहे असं कवी

गीता भावे यांनी त्यांच्या मेलद्वारे कळवलेला आहे. एनजी कावरे यांनी पुण्यामधनं हा मेल पाठवला आहे. तो भगवद्गीतेवरच्या अमृत सरिता गीता या कार्यक्रमाच्या संदर्भातला हा कार्यक्रम आवडल्याचं त्यांनी इंग्रजीमध्ये मेल पाठवून कळवलेलं आहे. आणि मेधा दुभाषी यांचा आणखी एक मेल आहे, तो अमृत सरिता गीता कार्यक्रमाच्या संदर्भातला. शनिवारच्या श्लोकाचं 41व्या भागातलं पठन विशेषतः मला खूपच आवडलं. त्याचा उपयोग कसा करावा हे देखील समजलं. माझी मुलगी सध्या अमेरिकेमध्ये राहते, मी याच्या कार्यक्रमाची रेकॉर्डिंग तिला पाठवली आहे आणि आज योगायोगानं तिचा वाढदिवसही होता आणि तिला सांगितलं की तू देखील हा कार्यक्रम रोज ऐकत जा. आणि हा कार्यक्रम कसा ऐकता येईल तर ॲपवरती ऐकता येईल हे देखील त्यांनी त्यांच्या मेलमध्ये आम्हाला कळवलेलं आहे. आनंद नवाथे यांनी शिवाजी हाऊसिंग सोसायटी इथून हा एक मेल पाठवला आहे. त्यांनी अमृत सरिता गीता कार्यक्रमाबाबतचा अभिप्राय कळवला आहे. हा कार्यक्रम ते नियमितपणे ऐकतात, प्रचंड मानसिक आनंद, अंतर्मनात एक समाधान, खूप काही अद्भुत ज्ञान मिळाल्याची भावना हा कार्यक्रम ऐकत असताना होत असते. प्रत्येक श्लोकाचा अर्थ सांगताना प्रथम भगवंत काय सांगतायत हे सांगितल्यावर लोकमान्यांनी त्यावर केलेले भाष्य, मग माऊलींची ओवी आणि त्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आणि त्याचवेळी पूज्य विनोबाजींचे गीताईमधले सुविचार, हे म्हणजे एकाच वेळी ताटामध्ये एकाहून एक सरस पक्वान्न सादर करण्यासारखं आहे. तुम्ही ताट भरून देत आहात पण हे सर्व ग्रहण करण्याची क्षमता आमच्यात पाहिजे ना. लिहून घ्यावं म्हटलं तर ऐकणं निसटून जातं आणि अर्थात जे काही ऐकतो तेवढं ग्रहण होतं तेही नसे थोडके, असं त्यांनी त्यांच्या या मेलमध्ये कळवलं आहे. डॉक्टर प्रकाश अत्रे, सुजाता बापट हे अफाट प्रतिभेचे आहेत. श्लोकांचा अर्थ इतका सुंदर समजावून सांगतात की त्या शब्दांच्या पलीकडचं तत्वज्ञान कळतं आणि प्रसाद कुलकर्णीबद्दल काय सांगावं इतक्या प्रभावी आवाजात त्यांच्या सादरीकरणांमुळं शब्द थेट हृदयापर्यंत पोहोचतात असा त्यांचा हा अभिप्राय त्यांनी आम्हाला कळवलेला आहे मेलच्या माध्यमातून. राजेश गुंडू यांचा देखील अभिप्राय आहे, तो अमृत सरिता गीता कार्यक्रमाविषयीचा कार्यक्रम खूप खूप आवडला, तसंच दुपारी आणि रात्री पुन्हा प्रसारित व्हावा अशी त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. तर आम्ही हा कार्यक्रम पुनःप्रसारित देखील करत असतो. आणि दिलीप भिडे यांचा देखील अभिप्राय आहे, तो अमृत सरिता गीता या कार्यक्रमाच्या संदर्भातला. नियमितपणे 6:45 हा कार्यक्रम ते ऐकतात, खूपच बोधर परत समाज प्रबोधन गीता वाचनाची आवड निर्माण करणारा असा हा कार्यक्रम आहे. आम्ही सर्व कुटुंबीय हा कार्यक्रम ऐकतो. तर त्याबद्दल आकाशवाणी पुणे केंद्राच्या सर्व टीमचं त्यांनी अभिनंदन केलेलं आहे. श्रोतो, या मेलसोबतच एक पत्र आम्हाला मिळालं आहे. ते पत्र पाठवले उल्हास गोसावी यांनी, मुक्काम पोस्ट कणेरी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारीतून. 15 मेचं हे पत्र आहे. त्यांनी पाठवलेल्या अंतर्देशीय पत्रामध्ये त्यांनी लिहिलंय, काही दिवसांपूर्वी विविध भारतीला 5 वाजता सायंकाळच्या गोष्टी या सदरात 3 भागात प्रसारित झालेल्या शेवग्याच्या शेंगा मधली त्यांना कथा खूप आवडली. शेवटचा भाग मनाला खूप चटका लावून गेला. ही कथा पुन्हा प्रसारित करण्यात यावी असं त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये लिहिलंय. आणि त्याचबरोबर द मा मिराजदार, रत्नाकर मतकरी या लेखकांच्या कथासुद्धा श्रवणीय असतात, जुन्या आठवणींना त्यामुळं उजाळा मिळतो. भविष्यामध्ये शंकर पाटील, व्यंकटेश माडगुळकर, गदी माडगुळकर इत्यादी मोठ्या लेखकांच्या लेखणीतून उतरलेल्या कथांनासुद्धा सदर कार्यक्रमात सहभागी करून घ्यावं असं त्यांनी पत्रामध्ये लिहिलं आहे. तसंच 101 उमासदन हा कार्यक्रम परत परत ऐकावासा वाटतो, त्यातल्या कलाकारांना द्यावीशी वाटते असं त्यांनी लिहिलेलं आहे. हिंदी मराठी विशेषतः जुनी गाणी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात. त्याचबरोबर ग्रामीण भागात करमणुकीचं मनोरंजनाचं एकमेव असं स्वस्तातलं मस्त असं साधन म्हणजे रेडिओ होय. कुटुंबातील सदस्य असल्याचंच जणू काही हे कार्यक्रम ऐकत असताना वाटत राहतं. अगदी 6:30 ते 11 ते सर्वच कार्यक्रम दोन्ही चॅनलचे ऐकत असतात. तेव्हा उल्हास गोसावी, तुम्ही पाठवलेल्या या पत्राबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. असाच आपला स्नेह असावा आणि लोभ रहावा अशी आशा करूयात. पत्रासाठी आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद. तेव्हा श्रोते हो, हे होते आमच्या श्रोत्यांनी मेलद्वारे आणि पत्राद्वारे पाठवलेले त्यांचे हे काही अभिप्राय. आपल्या माहितीस्तव या कार्यक्रमाचं

0: ध्वनिमुद्रण आम्ही आपल्यासाठी करत असतो प्रत्येक शनिवारी सकाळी 11 ते 11:30 या दरम्यान, आणि याचं प्रसारण होत असतं विविध भारतीला रविवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान. परंतु प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा कार्यक्रम मन की बात नंतर दुपारी 12:30 प्रसारित होतो आणि पुणे केंद्रावरती मंगळवारी सकाळी 9:30. फोन करण्यासाठी आमचे दूरभाष्य क्रमांक 2553-1705 किंवा 2553-1706. ज्या श्रोत्यांचे फोन कॉल्स कार्यक्रमामध्ये ध्वनिमुद्रित होऊ शकत नाहीत असे श्रोते आम्हाला मेलद्वारे सुद्धा त्यांचे अभिप्राय कळवू शकतात. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे prasaran.pune@gmail.com. प्रसारण म्हणजेच PRASARAN.pune@gmail.com या ईमेल आय डीवर देखील आपण आपले अभिप्राय कळवू शकता. त्याचा देखील समावेश आम्ही आमच्या फोन इन लोबसावा या कार्यक्रमात करत असतो. आजच्या फोन इन लोबसावातून आपला स्नेहांकित कैलास शिंदे आता आपली रजा घेतोय. नमस्कार, धन्यवाद.
1: फोन इन लोभ असावा.

फोन इन लोभ असावा हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकला. सादर करते होते कैलास शिंदे. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्झवरून, तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरून.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे ठीक 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची.

नमस्कार आणि शुभ प्रभात. आकाशवाणी पुणे केंद्रावर मी डॉक्टर संजय उपाध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक आणि आनंदाने स्वागत करतो. श्रोते हो, आपण कार्यक्रम ऐकत आहात विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. एखाद्या शैक्षणिक क्षेत्रातील अत्यंत उच्च दर्जाचं शिक्षण देणारा माणूस जेव्हा संस्था स्थापन करतो आणि संस्था स्थापन करत असताना आधुनिक शिक्षणाबरोबर त्या देशाच्या मूळ परंपरेबरोबर आपलं जगणं जगत राहतो, अशी व्यक्ती विरळाच. आणि म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी असं जेव्हा संत नामदेव म्हणतात, त्यावेळेला नाचू कीर्तनाचे रंगी असा अभंगाच्या माध्यमातून सादर होणाऱ्या कीर्तनामध्ये रंगलेले डॉक्टर विश्वनाथ कराड मी स्वतः पाहिले आहेत. एवढंच नव्हे तर आळंदीला इंद्रायणीच्या तीरावरती अतिशय सुंदर घाट बांधल्यानंतर त्या घाटावरती अतिशय सुंदर मोठा रंगमंच नाही म्हणता येणार, व्यासपीठ म्हणू आपण त्याला, जिथून ज्ञान दिलं जातं ते व्यासपीठ असतं आणि जिथून मनोरंजन केलं जातं तो रंगमंच असतो. विश्वशांतीच्या प्रचारासाठी म्हणून विश्वनाथ कराड सरांनी त्या नदीकिनारी बांधलेले जे व्यासपीठ आहे त्या व्यासपीठावरनं सातत्यानं कीर्तनं होत असतात. असंख्य वारकरी नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर बसून त्याचा आस्वाद घेतात. प्रामुख्यानं नोव्हेंबर महिन्यामध्ये कार्तिकी एकादशीच्या काळात सहिष्णुता सप्ताह नावानी आठवडाभर तिथे कीर्तनं होत असतात. आणि त्यामुळे विश्वनाथ कराड सरांना मी नाचू कीर्तनाचे रंगी ही अभंगातली ओळ प्रत्यक्ष अनुभवताना पाहिलेलं आहे. श्रोत्यो, मानसिक शांतीसाठी या गोष्टी आवश्यक आहेत असं माझं व्यक्तिगत म्हणणं.

कारण शरीराचा जर विचार केला तर जेवढं तुम्ही शिक्षण घेत जाता तेवढं तुमचं ज्ञान वाढत जातं, आणि ज्ञान वाढल्यानंतर तुमचा जो मेंदू आहे, ती जी बुद्धी आहे, त्या बुद्धीची मीमांसा करण्याची क्षमता वाढत जाते. ॲनालिटिकल ब्रेन जो आहे तो मोठा होत जातो, तल्लख होत जातो. आणि जेवढं तुम्ही डिसेक्शन करत जाल, जेवढे तुम्ही संशोधन करत वस्तूचं विघटन करत जाल, तेवढ्या तुमच्या चिंता वाढत जातात. शास्त्र चिंता प्रवर्तते असं म्हटलेलं आहे. आणि मग हे तर करायचंच आहे. मानवी प्रगतीसाठी, मानवाच्या उद्धारासाठी या पद्धतीनं विज्ञानाचा पाठपुरावा करणं आणि नवनवीन शोध लागणं हे अटळ आहे, ते केलंही जात आहे. परंतु त्याच वेळेला मानसिकदृष्ट्या स्वास्थ्य हवं असेल तर शेवटी या विज्ञानाचा शेवट जो आहे, त्या विज्ञानाच्या शेवटी प्रश्न उरतोच आहे. आणि तो आहे की आत्ता जे उरलेलं आहे एवढा विज्ञानाचा अभ्यास केल्यानंतर, ते कुठून निर्माण झालं. त्यामुळे तुम्ही अणूचा रेणू, रेणूचा अणू असं करत करत करत अगदी त्या काय देवकणापर्यंत पोचायचा प्रयत्न केला तरी व्हॉट नेक्स्ट, नंतर काय. जसं हृदयाचं किंवा मेंदूचं ऑपरेशन करून झाल्यानंतर अत्यंत ज्ञानी आणि प्रसिद्ध न्यूरोसर्जन नातेवाईकाला म्हणतो की आय हॅव डन माय बेस्ट, असं जेव्हा म्हणतो तेव्हा रेस्ट काहीतरी आहे, शिल्लक आहे काहीतरी. आय हॅव डन माय बेस्ट याच्यानंतर तो जबाबदारी घ्यायला तयार नाही सर्जन, की पेशंट बरा होईलच म्हणून. याचा अर्थ काहीतरी शिल्लक राहतं, आणि काहीतरी शिल्लक राहतं ते अज्ञात आहे, आणि अज्ञात आहे म्हणून ते वेद नाही आहे, अज्ञात आहे म्हणून ते देव आहे, अशी संकल्पना मी अनेक वेळा माझ्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडलेली आहे. विश्वनाथ कराड सरांना जेव्हा थर्मोडायनामिक्स या विषयावरती बोलताना ऐकतो, त्यावेळचे विश्वनाथ कराड सर, एखाद्या विज्ञानाच्या परिषदेमध्ये बोलणारे विश्वनाथ कराड सर, आणि वारकरी संप्रदायाची टोपी घालून आळंदीच्या किनाऱ्यावरती त्या विश्वरूप व्यासपीठ जे आहे त्या व्यासपीठावरती बसलेले कराड सर, या दोन्ही गोष्टी पाहिलं तर मला असं वाटतं की जी मानसिक शांती आहे ती त्या सहिष्णुता सप्ताह म्हणा, कीर्तन म्हणा, यातून मिळत राहते. आणि बौद्धिक तल्लखता जी आहे ती तुमच्या मूळ शिक्षणाच्या माध्यमातून साध्य केली जाते. आज झालंय काय की जेवढा माणूस शिकत जातो तेवढा तो नास्तिक होत जातो. मोठ्या प्रमाणावरती या नास्तिकतेच्या माध्यमातून आणि त्या नास्तिकतेला प्राधान्य देणारे माणसं पण वाढत चालली, आणि त्यांना प्रसिद्धी देणारी माध्यमं पण वाढत चालली. ह्याचं कारण असं की भारतीय संस्कृतीमध्ये श्रद्धावान लभते ज्ञान, इथून सुरू झालेला विचार आहे. आणि त्यामुळे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, ह्यातला पहिलाच अर्धा जो भाग आहे तो आज आजच्या या कार्यक्रमासाठी मी निवडलेला आहे. कारण तो नाचू कीर्तनाचे रंगी मला विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसत राहतो. आणि हे जे दिसणं आहे त्या व्यक्तिरेखेमधलं, ते मला तरी असं वाटतं की ते शांतीच्या दृष्टिकोनातून प्रवास करतं, मनशांतीच्या दृष्टिकोनातून प्रवास करतं. आणि ते केलं की पुढचं काम सोपं झालं. म्हणजे भौतिक यश ही संकल्पना जरी अस्तित्वात असली तरी भौतिक यशाला पाठीमागे शांतीचं कोंदण लागणार आहे. नाहीतर अंतिमता तुम्हाला तुमचं ज्ञान विज्ञानापर्यंत घेऊन जाईल, पण पुढे काय. म्हणून गीतेतला जो कृष्णाचा मुद्दा आहे तो या संतांनी अनेक वेळेला व्यक्त केलेला आढळतो आपल्याला. गीतेमधला हाच मुद्दा दे, ज्ञान विज्ञान योग हा अख्खा अध्यायच आहे, आणि त्यासाठी ती जी शक्ती, आता तुम्ही विचार करा, भूमी वायू अग्नी बुद्धी अहंकार मन गगन बुद्धी मम मायेचे 8 अंश हे जाण भारता झणी अर्जुना ऐक ध्यान देवनी. अरे ही जी कल्पना आहे त्यामध्ये विज्ञानच आहे ना. भूमी वायू अग्नी बुद्धी अहंकार मन गगन अंबुदी, सगळंच आलं त्या पाठीमागे. अंतरिक्षातलं ज्ञान आलं, अहंकार आला मनामधला, विज्ञान आलं, पृथ्वी आप तेज वायू आकाश महाभूत आली. मग विज्ञान कशाचा अभ्यास करते आता, त्या सगळ्याचाच अभ्यास करते. आणि तो अभ्यास करत असताना हे सर्व चक्र चालवणारी जी ताकद आहे, जी शक्ती आहे, त्या शक्तीचं अज्ञात असणं आणि म्हणून ते देवरूपात असणं, ही संकल्पना मान्य केली की मानसिक शांती लाभते. दरवेळेला तुम्हाला विज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीचं उत्तर मिळणार नाही, कुठेतरी जाऊन तुम्हाला त्या अज्ञात शक्तीला शरण जावं लागतं. आणि ते शरण जाणं जे आहे, ते शरण जाणं म्हणजेच श्रद्धेचा जन्म.

मोहन आहे. आणि म्हणून ह्या सर्व रचनेमध्ये नाचू कीर्तनाचे रंगी, जेव्हा COEP मध्ये 20 वर्ष प्राध्यापक, MIT स्थापन करून 40-45 वर्ष होत आली, 6 विद्यापीठं निर्माण करणारी व्यक्ती आहे, परंतु जेव्हा तन्मयतेनं त्या व्यासपीठावरती आळंदीच्या कीर्तन ऐकताना जेव्हा विश्वनाथ कराड सरांना आपण पाहतो, त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की इथे मनशांती दडलेली आहे. आणि म्हणून संपूर्ण जगाचा विचार करत असताना आज जी अस्वस्थता आलेली आहे, त्याचं मूळ कारण या श्रद्धेला नावं ठेवणाऱ्या माणसांची संख्या वाढत चालली की पृथ्वी अस्थिर होत जाणार. पृथ्वीवरती युद्ध सुरू होणार जेव्हा नास्तिकतेला प्राधान्य दिलं जातं, म्हणून आस्तिकतेला प्राधान्य द्यावं लागेल, कारण तिथेच पाप आणि पुण्य या दोन कल्पना जन्माला येतात. विज्ञानामध्ये पाप पुण्य जन्माला येत नाही. मी करतोय ते कर्म चुकीचं आहे, यातून मला पाप लागेल, ही संकल्पना येत नाही विज्ञानामध्ये. आणि म्हणून पाप आणि पुण्याची कल्पना प्रत्यक्षात आणायची असेल तर जर आस्तिक आणि ज्ञान एकत्र आलं तरच ते शक्य आहे. नास्तिक आणि ज्ञान एकत्र आलं तर पृथ्वीचं विघटन होणार, आस्तिक आणि ज्ञानी एकत्र आले तरच ते काम होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की विश्वनाथ कराडांसारखे शिक्षण संस्थेमध्ये मातब्बर काम करणारे जे व्यक्तिमत्व आहे, ते जेव्हा श्रद्धेनं कीर्तन ऐकताना पाहतो, त्याला वाटतं नामदेवांच्या अभंगातला पहिला चरण जो आहे तो अगदी सार्थ ठरत आहे. आणि तो चरण आहे नाचू कीर्तनाचे रंगी. उरलेल्या चरणाबद्दल आपण उद्या बोलू. तोपर्यंत नमस्कार, आनंदात राहा, मजेत राहा. या कार्यक्रमाविषयी काही अभिप्राय कळवायचा असेल तर 9657722396 9657722396 या नंबरवरती जरूर SMS करा आणि कळवा. मी आपला आभारी राहीन. नमस्कार, उद्या भेटूया.

श्रोतेहो, ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची आत्ताचा आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे ठीक 10:10 आणि 20 सेकंद झालेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोकजी परांजपे यांचं गीत, संगीत अशोक पत्की यांचं.

0: अशोकजी परांजपे यांचं गीत श्रोते हो आपण ऐकलं. सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात संगीत होतं अशोक पत्की यांचं.
1: पोलीस
2: मिस सीमा.
1: हो बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा नाहीतर घरी येऊ. हा
1: पण का. मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट.
2: 1,00,000 द्या वाचाल.
1: इतके पैसे.
2: बरं ठीक आहे. एक लिंक पाठवली आहे. लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
2: अरे
1: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस बँक RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
3: हॅलो मम्मा.
1: हाय.
4: RBI सांगते
5: जाणकार बना सतर्क रहा.

0: शांता शेळके यांचं गीत श्रोतेहो आपण ऐकलं लता मंगेशकर यांच्या स्वरात. यानंतरचं गीत ऐकण्याआधी ऐकूया आमच्या कार्यक्रमासंबंधी.
1: श्रोते हो, अन्न हे परब्रह्म असतं. ते आपल्या जगण्याचं महत्वाचं साधन असतं. आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या ताटातलं अन्न किती सुरक्षित आहे, स्वच्छ किंवा पोषक आहे याचा आपण खरंच विचार करतो का? आजच्या धावपळीच्या जीवनात चमकदार पॅकिंग, फास्ट फूड आणि भेसळीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षित अन्नाचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय. सुरक्षित अन्न, निरोगी जीवन हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. याच अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याकरता हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळात फोन करा. आपल्याशी संवाद साधणार आहे तज्ज्ञ डॉक्टर सोनाली खानापूरकर. फोन नंबर आपले नेहमीचे 0202553705 किंवा 6. नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: येईल न येईल, मनात येईल तेव्हा करून टाका म्हणून, कारण
1: टुमॉरो नेव्हर कम्स।
0: नाही पण आता आपण आणूया टुमॉरोला परत। भैरवीच्या सुरांनी त्या मैफिलीची सांगता होत असली तरी पुढच्या मैफिलीची आसही ते सूर लावता तेच मनात साठवून प्रत्येक वेळी इकडे या
2: नक्की।
0: हा म्हणजे आता दरवर्षी इथे या बर का, येवा कोकण आपलाच असा।
3: यावेळी उमासदांची मंडळी गेली आहेत कोकणात, कोकणातून ते नक्की काय बरं सांगतायत ते समजून घेण्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन, गुरुवारी 4 जूनला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 ला पुणे विविध भारती 101 FM वर। मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू। 101 उमासदन।
4: सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकतो आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून। सकाळचे ठीक 10:20 आणि 45 सेकंद झालेत।
5: $10,00,000 लॉटरी मला, वाव।
6: फसल्या ऑफर्स पासून सावधान,
7: RBI सांगते
8: जाणकार बना सतर्क रहा।
4: श्रोतेहो कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया ज्योत्सना भोळे यांच्या स्वरात अनंत काणेकर यांचं गीत, संगीत केशवराव भोळे यांचं।

0: श्रोते, या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: मैत्रिणींनो, सध्या सुरू असलेला अधिकाधिक फळ देणारा मास म्हणजे अधिक मास. आणि या महिन्यातली आणखी एक अतिशय गोड, नात्याचा सन्मान करणारी गोष्ट म्हणजे जावई पूजन. मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेश या कार्यक्रमात आमच्याशी बोला तुमच्या जावयांविषयी, आणि त्याबरोबरच तुमच्या आईवडिलांच्या जावयांविषयी देखील, ज्यांच्यामुळे तुमच्यातलं हे नातं समृद्ध झालं त्या नात्याविषयी. आणि यासाठी आपण फोन करू शकता 2 जूनला सकाळी ठीक 11 ते 11:30 या वेळात. आमचे फोन नंबर आहेत 2553-1705 आणि 2553-1706. आणि हा कार्यक्रम प्रसारित होईल रविवारी 7 तारखेला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि सोमवारी विविध भारती पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आता ऐकूया काही स्थानिक निवेदनं. हे पहिलं निवेदन आलं आहे विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे इथून. विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे इथं माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया 15 जून 2026 पासून सुरू होत आहे. 1 वर्षाच्या या निवासी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना रोपवाटिका व्यवस्थापन, फळे फुले व भाजीपाला लागवड तसंच बागकामाचं प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षण प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी इयत्ता 9वी पास असणं आवश्यक आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना महानगरपालिका, कृषी विभाग, कृषी विद्यापीठ तसंच विविध खाजगी संस्थांमध्ये माळीपदावर काम करण्याच्या संधी उपलब्ध होतात. तरी माळी प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असं आवाहन विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख सहयोगी संशोधन संचालक डॉक्टर दत्तात्रय लाड यांनी केलं आहे. आणखी एक निवेदन आलं आहे विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे इथूनच. विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे इथं राष्ट्रीय बागवानी बोर्ड भारत सरकार प्रमाणित रोपवाटिकेमध्ये विविध फळझाडांची कलमे व रोपे विक्रीस उपलब्ध करण्यात आली आहेत. यामध्ये आंबा, डाळिंब, पेरू, चिक्कू, सीताफळ, अंजीर, लिंबू व नारळ या फळपिकांच्या विविध वाणांचा समावेश आहे. सदर रोपविक्री 9:30 ते 5:30 या वेळेत, शनिवार, रविवार आणि शासकीय

0: त्या वगळून सुरू असून शेतकरी, बागायतदार तसंच इच्छुक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख सहयोगी संशोधन संचालक डॉ दत्तात्रय लाड यांनी केलं आहे. आता ऐकूया हरवलेल्या व्यक्तीसंबंधी निवेदन. झिया इम्रान मानकर ही 19 वर्षाची तरुणी 22/5/2026 फ्लॅट नंबर 401 टॉवर नंबर 1 ग्रीन पार्क कॅफ्रिकॉन सोसायटी कोंढवा पुणे इथून सकाळी 8 वाजता कॉलेजला जाते सांगून जी गेली आहे ती परत आलेली नाही. तिचं वर्णन असं, रंगानं गोरी अंगानं मध्यम, उंची साधारण 5 फूट, केस काळे लांब, चेहरा गोल, नाक सरळ, अंगात काळ्या रंगाचा पुरखा, ग्रे कलरची चप्पल आहे. अशा वर्णनाची व्यक्ती आपल्याला कुठे जर आढळली तर लष्कर पोलीस स्टेशन पुणे शहर इथं संपर्क साधावा. रेश्मा अजहर शेख ही 20 वर्षांची युवती पांडुरंग साठे यांच्या रूममध्ये कासार साई तालुका मुळशी जिल्हा पुणे आंबेजोगाई जिल्हा बीड इथून 10/3/2011 सुमारास दत्तवाडी नेरे तालुका पुणे इथून निघाली होती. ती आजपर्यंत घरी परत आलेली नाही. तिचं वर्णन असं, रंग सावळा, डोळे काळे, डोळ्याला चष्मा आहे, नाक सरळ, ग्रॅज्युएट आहे, सडपातळ बांधा, आकाशी रंगाची रंगाचा पंजाबी ड्रेस तिनं परिधान केलेला आहे, केस काळे आहेत, तिला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची व्यक्ती आपल्याला जर आढळली तर हिंजवडी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर इथं संपर्क साधावा. काही स्थानिक निवेदनं श्रोते हो आपण ऐकली आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे ठीक 10:30 प्रसारित करीत आहोत वार्ताचित्र.
1: श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्राच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहात, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 121वा वर्धापन दिन उत्साहात साजरा, पुण्यातील ज्योतिर्विद्या परिसंस्थेच्या कार्याचं पंतप्रधानांकडून मन की बात मध्ये कौतुक, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे अनिल टांगसाळे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान आणि पुणे मॅनेजमेंट असोसिएशनच्या 49व्या स्थापना दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 121वा वर्धापन दिन समारंभ आणि पुरस्कार प्रदान सोहळा पुण्यात नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांचा मसाप जीवनगौरव पुरस्कारानं तर डॉ श्रीकृष्ण काकडे यांचा डॉ भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कारानं गौरव करण्यात आला. ज्येष्ठ संगीतकार गायक पंडित सत्यशील देशपांडे, लेखक दिग्दर्शक अभिनेते ऋषिकेश जोशी, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, कार्यवाह सुनील महाजन, सुनेत्रा मंकणी, माधव राजगुरु, प्रसाद मिराजदार आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी शाखा आणि कार्यकर्ता पुरस्कार, मसाप स्नेहबंध पुरस्कार यासह विशेष ग्रंथकार पुरस्कार आणि वार्षिक ग्रंथ पारितोषिकांचं मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. चौकटीतल्या जीवनापलीकडचं कठोर वास्तव लेखनातून पाहायला शिकले अशा भावना प्रतिभा रानडे यांनी व्यक्त केल्या. महाराष्ट्राची भूमी ही संतांचा आणि हिंदवी स्वराज्याचा वारसा सांगणारी आहे. जागतिक भाषा जरूर आत्मसात करावी परंतु मायबोली मराठी कच्ची राहता कामा नये. शैक्षणिक तत्वानुसार 2 भाषांवर प्रभुत्व असणं आवश्यक आहे. काळाचं आव्हान स्वीकारत आजची मराठी भाषा महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा आधार बनावी असं मत अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले,
2: मी ही संधी घेतो.

0: की नुकतेच योगेशजी आणि त्यांची टीम यांनी साहित्य परिषदेवर कामाला सुरुवात केली. इथून पुढची त्यांची सर्व वाटचाल मराठी भाषेचा गौरव जागतिक पातळीला नेऊन ठेवेल अशी व्हावी अशी त्यांना सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. आपल्या ज्या सर्व सहकारी मित्रांचा आज ग्रंथाच्या निमित्ताने या ठिकाणी सत्कार झाला त्यामध्ये माझी सुद्धा भावना आहे की आम्हा सर्वांचाही सत्कार झाला त्यात. तर शब्दामध्ये सुद्धा पुन्हा एकदा त्या सर्वांचं खूप मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांच्याकडनं होणारी ही सरस्वतीची आराधना अशीच पुढे चालू राहावी असं आपल्या सर्वांचं मिळून काम आहे. मी काही वेगळं बोलतोय असं नाहीये. आणि येताना माझी काय भावना आपण पाहुणे आहोत अशी अजिबात नाहीये. घरातलेच आहोत ज्यांना मराठी भाषा म्हणून मराठी माणूस आणि त्याच्यामधनं येणारं चतुरस्त्र जीवनाच्या सर्व अंगांच्या मधलं कर्तृत्व या भारत मातेच्या आणि जगाच्याही सेवेत पडलं पाहिजे असं वाटणारे आपण सगळे. तर मी पाहुणा तर नाही इथे. मराठी भाषेचं मराठी माणसाचं या महाराष्ट्राचं वैभव वाढवण्याचं काम करायचंय त्याच्यामध्ये असण्यामध्ये अर्थात आनंद आहेच आहे.
1: संगीताची संवेदना असल्यास लेखन लयदार होतं असं मत पंडित सत्यशील देशपांडे यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले,
2: तर संगीताचं माध्यम म्हणजे स्वर. हे माध्यम निखळ आहे, नेमकं आहे, गंधार म्हणजे गंधार. म्हणून संगीताचं माध्यम हे वैश्विक आहे, कारण स्वरस्थान वैश्विक आहेत. एकाच शब्दाला वैयक्तिक आणि सामाजिक संदर्भ असतात, अर्थाच्या छटा बदलतात. मनाची बावरलेली अवस्था किंवा घालमेल शब्दात पकडणं कठीण जातं, किंवा एखादी हर्षभरित अवस्था किंवा काही भव्योत्कट पाहिल्यावर मनाचे होणारे उदत्तीकरण सुद्धा नेमक्या शब्दात पकडण्याच्या ध्यासात उत्कृष्ट लयलित साहित्यकृती निर्माण झाली आहेत. मनाला झालेल्या जाणीवा संवेदना किंवा साक्षात्कार बहुपदरी असतात. त्या वाहत्या ऊर्जेला शब्द बहुधा बांध घालतात, अर्थाचे पाझर आटतात. संगीतात शब्दाची भानगडच नाही. ऐकणाऱ्यावर गायकाच्या भावस्थितीचंही दडपण अथवा बंधन नाही. रसिकासाठी आपल्या स्वतःच्या अशा वेगळ्याच भावस्थितीत जाण्यासाठी संगीत हे निमंत्रण मात्र ठरत. विद्वांची सिंफनी ऐकताना तुम्हाला काय वाटेल, मला काय वाटेल आणि वेगवेगळ्या वेळी काय वाटेल हे सांगता येत नाही. हीच त्याची अपाट ताकद आहे. मला वाटतं भावनेची ही उत्कट अवस्था अव्याख्यानकरणीय असते. शब्द सोडा, नेमकं बोट ठेवून त्याला स्पर्शही करता येत नाही. अशा भावनेला जेव्हा तुम्ही शब्द करू बघता तेव्हा त्या भावनेला विशेषणांची सहचाराणी होण्याखेरीज गत्यंतर नसते. प्रतिमे कधीच प्रतिमा असू शकत नाही. अशा कारणासाठी संगीताला शब्दांच्या पलीकडे म्हटले असावे.
1: पुरस्कारातून लेखनाची उर्मी मिळते असं मत ऋषिकेश जोशी यांनी व्यक्त केलं. साहित्य विषयक पुरस्कार देऊन विविध क्षेत्रात लेखन करणाऱ्या साहित्यिकांचा गौरव करता आला याविषयी महाराष्ट्र साहित्य परिषद कृतज्ञ आहे अशा भावना योगेश सोमण यांनी व्यक्त केल्या. ते म्हणाले,
3: दोन्ही पुरस्कार प्राप्त प्रतिनिधींनी त्यांचं मनोगत व्यक्त करताना कृतज्ञता व्यक्त केली. त्याच्यामागची माझी भावना अशी आहे की मी आणि माझ्याबरोबर माझे सहकारी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद कृतज्ञ आहे की आम्हाला हे भाग्य मिळालं की तुमच्या साहित्य कृतींना आम्हाला पुरस्कार देता आला. ही अतिशय माझी प्रामाणिक भावना आहे. मी मगाचपासून नव्हे अशा अनेक गेल्या 1.5 महिन्यातल्या कार्यक्रमांना व्यासपीठावर ज्या वेळेला बसलेलो असतो आणि अध्यक्षपदाच्या खुर्चीवर मध्यभागी बसलेलो असतो त्यावेळेला सगळ्यांची बोलणी त्यांची भाषणं विचार ऐकत असताना प्रत्येक वेळेला मनामध्ये भावना येत असते, प्रश्न येत असतो. तसा आजही समोरचे आणि माझ्या अवतीभोवतीचे सगळे दिग्गज अनुभवत असताना ऐकत असताना येत होता, मी इथे का आहे. मला वाटतं नियतीने मला 5 वर्ष काही चांगलं ऐकण्यासाठी, चांगलं शिकण्यासाठी आणि ते सगळं ऐकून शिकून अनुभव घेऊन लिहितं होण्यासाठी मला ही 5 वर्षात दिलेली आहेत असं मला वाटतं.
1: उत्तरार्धात प्रसिद्ध कवी गीतकार वैभव जोशी यांनी द मनमौजी हा कविता आणि गीतांचा कार्यक्रम सादर केला. नीनाथ सोलापूरकर, आमोद कुलकर्णी यांनी साथसंगत केली. पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचा अर्थात PMA 49वा स्थापना दिन विकसित भारत या प्रेरणादायी संकल्पनेवर नुकतं

0: साजरा करण्यात आला. या निमित्त पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला निवृत्त सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पित्ती यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. विकसित भारतासाठी प्रत्येकाचं योगदान आवश्यक असून विकसित भारतासाठी कर्मयोगाचा सिद्धांत समजणं आवश्यक असल्याचं अविनाश धर्माधिकारी म्हणाले. निसर्गाकडून जितकं घ्याल तितकंच त्याला परत करा ही भारतीय तत्वज्ञानातील शिकवण जगासाठी मार्गदर्शक ठरणार आहे असा विश्वास धर्माधिकारी यांनी व्यक्त केला. पीएमएचे अध्यक्ष बाळ पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. विकसित भारत 2047 ध्येय गाठण्यासाठी शिक्षण आणि बँकिंग क्षेत्राची मदत होणार आहे. बँकिंग हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचं मत प्रसेनजीत फडणवीस यांनी व्यक्त केलं. पुण्यातील ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात मध्ये केला. या संस्थेविषयी आकाशवाणीशी बोलताना उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे म्हणाले,
1: आज माननीय पंतप्रधानांच्या मन की बात मध्ये ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा उल्लेख झाला आणि ज्योतिर्विद्याच्या सभासदांचे ऊर अभिमानाने भरून आले. 1944 साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या अगणित सभासदांनी केलेल्या कामाची ही पोचपावतीच म्हणायला लागेल. इंग्रजी राजवटीत खगोलशास्त्राचा अभ्यास अभ्यासक्रमातून काढून टाकल्यामुळे पुण्यातील काही नामवंत लोकांनी एकत्र येऊन ज्योतिर्विद्या परिसंस्थेची स्थापना केली. खगोलशास्त्राचा अभ्यास व प्रचार करण्यासाठी स्थापन झालेली संस्था आजही ही उद्दिष्ट कायम ठेवून आहे. खगोलशास्त्राच्या प्रसारामध्ये आकाश दर्शनाचे कार्यक्रम, प्रदर्शने, वेधशाळांच्या अभ्याससहली, खगोलशास्त्रीय अभ्यास वर्ग अशा अनेक माध्यमातून वर्षभर खगोलशास्त्राचा प्रसार चालू असतो. तसेच निरीक्षणासाठी वेगवेगळ्या दुर्बिणी संस्थेकडे आहेतच, पण सभासदांसाठी पुस्तके आणि दुर्बिणी यांची लायब्ररी पण आहे. सभासदांच्या अभ्यासासाठी लोकमान्य टिळकांच्या केसरी वाड्यावरती संस्थेची स्वयंचलित दुर्बीण असून त्यातून रूपविकारी ताऱ्यांची निरीक्षणे घेतले जातात, तर लघुग्रहांच्या विधानांचीही निरीक्षणे घेतली जातात. त्याचप्रमाणे उल्का वर्षावाची पण निरीक्षणे ज्योतिर्विद्या घेते. ही सगळी निरीक्षणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवली जातात आणि जगभराचे खगोल निरीक्षक त्यांचा वापर करतात.
0: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त पुण्यातील मिती फिल्म सोसायटीच्या वतीनं पंचपरिवर्तन शॉर्ट फिल्म आणि रील स्पर्धेचं तसंच महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेविषयी अधिक माहिती संस्थेचे अध्यक्ष मिलिंद लेले यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले,
2: मिती फिल्म सोसायटी गेले 5-6 वर्ष चित्रपट आणि या विषयात काम करते. दरवर्षी आम्ही एक शॉर्ट फिल्म फेस्टिवल बनवतो, तसंच नवीन लोकांसाठी कार्यशाळा असतात लेखन, दिग्दर्शन, अभिनयाच्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे त्यांनी जे समाज परिवर्तनाचे, समाज प्रबोधनाचे जे 5 विषय निवडलेले आहेत त्यासंबंधी रील आणि शॉर्ट फिल्म स्पर्धा आम्ही घेणार आहोत. यात रील मध्ये 90 सेकंदापर्यंत रील आपण स्वीकारणार आहोत आणि 10 मिनिटापर्यंतची शॉर्ट फिल्म स्वीकारणार आहोत. या प्रत्येक विषयासाठी याच्यासाठी बक्षीस आहेत आणि असे 5 विषय म्हणजे दोन्ही विषयासाठी 15-15 बक्षीस ही आम्ही ठेवलेली आहेत आणि याचा अंतिम दिनांक स्वीकारण्याचा 15 जुलै असा आहे. सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, नागरी शिष्टाचार, स्वबोध जागरण आणि पर्यावरण रक्षण असे 5 विषय हे समाज जागृतीचे आणि समाज प्रबोधनाचे म्हणून वर्षभर त्याच्यावर काम चालू आहे. तर त्या विषयात लोकांनी अभ्यास करावा आधी आणि चांगल्या चांगलं रील आणि याच्यातनं स्वतःला व्यक्त करावं या विषयात म्हणून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे.
0: अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे अनिल बुक एजन्सीचे संचालक अनिल टाकसाळे यांचा जीवन गौरव पुरस्कारानं तर ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर न म जोशी यांचा साहित्य सेवा पुरस्कारानं पुण्यात नुकताच गौरव करण्यात आला. ज्येष्ठ लेखिका डॉक्टर स्नेहसुधा कुलकर्णी यांचा स्नेहनिहार पुरस्कारानं तसंच ज्येष्ठ मुद्रित शोधक विजय सर देशपांडे यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. पुरस्कारांचं वितरण इतिहास तज्ज्ञ डॉक्टर राजा दीक्षित यांच्या हस्ते झालं. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार वितरण झालं. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, उपाध्यक्ष दत्तात्रय पाष्टे, प्रमुख कार्यवाह पराग लोणकर आदी यावेळी उपस्थित होते. उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीसाठी आणि दिवाळी अंक निर्मितीसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचं वितरणही यावेळी करण्यात आलं. आजच्या ढासळत्या

सामाजिक परिस्थितीत विचार हेच शस्त्र, सदाचार हाच मार्ग आणि मानवता हाच धर्म आशादायी ठरणार आहे. साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांच्या माध्यमातूनच समाज प्रबोधन होऊ शकेल असं परखड मत डॉक्टर राजा दीक्षित यांनी व्यक्त केलं. बदललेल्या सामाजिक काळात मिळालेला हा सन्मान आपल्यासाठी ऊर्जादायक असल्याचं डॉक्टर न म जोशी म्हणाले. पुरस्कार वितरण समारंभानिमित्त प्रदीप निफाडकर यांच्या गझलांचा कार्यक्रम रंगला. नटरंग अकॅडमीतर्फे कलागौरव सामाजिक कृतज्ञता पुरस्कारांचं वितरण नुकतंच पुण्यात झालं. नटरंग अकॅडमीतर्फे दिल्या जाणाऱ्या 32व्या स्वर्गीय शाहीर मधुकडू स्मृती नटरंग प्रतिष्ठान कलागौरव पुरस्कारानं अभिनेत्री अमृता खानविलकर यांचा, तर 4थ्या स्वर्गीय गिरीश बापट स्मृती नटरंग प्रतिष्ठान सामाजिक कृतज्ञता पुरस्कारानं सामाजिक कार्यकर्ते शिरीष मोहिते यांचा गौरव करण्यात आला. पुरस्कारांचं वितरण आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते झालं. पुणे ही आपली कर्मभूमी आहे, मी पुण्यात आले नसते तर कलेच्या क्षेत्रातही आले नसते, यासाठी पुणेकरांना मानाचा मुजरा करते. हा पुरस्कार आपल्या पुढच्या वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरेल अशी भावना अमृता खानविलकर यांनी व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्ता या नात्यानं मिळालेला पुरस्कार आपण आपल्या गणेश मंडळातील सर्व कार्यकर्त्यांना, कुटुंबियांना समर्पित करतो अशा शब्दात शिरीष मोहिते यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गिरीश बापट यांच्या सामाजिक कार्याविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन केलं होतं माधवी कुलकर्णी यांनी आणि तंत्रसहाय्य आणि निवेदन होतं रश्मी घासकडबी यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम वार्ता चित्र. मध्यम लहरी 378 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 10:45 आणि 10 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. श्रोते हो, भारतीय सिनेसृष्टीत शोमॅन म्हणून ओळखले जाणारे महान अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माता राज कपूर यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त आजच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया त्यांच्यावर चित्रित काही लोकप्रिय गीतं.

कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत मुकेश यांच्या स्वरात, शैलेंद्र यांच्या गीताला संगीत शंकर जयकिशन यांचं, चित्रपट जिस देश में गंगा बहती है।

कार्यक्रमात यानंतर मुकेश यांच्या स्वरात हसरत जयपुरी यांची रचना, संगीतबद्ध केली आहे रोशन यांनी, चित्रपट दिल ही तो है.

कार्यक्रमात यानंतर पुन्हा एकदा स्वर मुकेश यांचा, शैलेंद्र यांच्या गीताला संगीत शंकर जयकिशन यांचं, चित्रपट अराउंड द वर्ल्ड.

कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया पुन्हा एकदा मुकेश यांच्याच स्वरात हसरत जयपुरी यांची गीतरचना. संगीतबद्ध केली आहे शंकर जयकिशन यांनी. चित्रपट संगम.

श्रोते हो, आणि या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. भारतीय सिनेसृष्टीत शोमॅन म्हणून ओळख असणारे महान अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माता राज कपूर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण त्यांच्या जिस देश में गंगा बहती है, दिल ही तो है, अराउंड द वर्ल्ड आणि संगम या चित्रपटातील मुकेश यांनी गायलेल्या काही गीतांचा आस्वाद घेतलात. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्सवर. तसंच आपण आम्हाला ऐकत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपद्वारे देखील जगभरात सर्वत्र. सकाळचे 11:16 झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीत. आज या कार्यक्रमात पंडित भीमण्णा जाधव यांचं सुंदरीवादन आपण ऐकणार आहोत. राग आहे बैरागी भैरव. त्यांना तबल्याची साथ आहे प्रशांत फाटक यांची. विलंबित गत 1 ताल, द्रुतगत 3 ताल.

0: श्रोतेहो, याबरोबरच शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. आज या कार्यक्रमात आपण पंडित भीमण्णा जाधव यांचं सुंदरीवादन ऐकलं. राग होता बैरागी भैरव, त्यांना तबल्याची साथ होती प्रशांत फाटक यांची. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर. तसंच आपण आमच्यासोबत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपद्वारे देखील जगभरात सर्वत्र. 11:30:25 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आम्ही. आज या कार्यक्रमात दिग्दर्शक अभिनेता अमोल पालेकर आणि त्यांची पत्नी संध्या गोखले यांच्याशी संजय भुजबळ यांनी साधलेला संवाद आणि गाणी याचा भाग पहिला.
1: नमस्कार श्रोतेहो, आम्ही या कार्यक्रम मालिकेतून आजपासून आपण ऐकणार आहात ज्येष्ठ अभिनेते निर्माते दिग्दर्शक अमोल पालेकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी निर्मात्या दिग्दर्शक लेखिका संध्या गोखले यांच्याशी गप्पा आणि या गप्पांच्या मधून पेरलेली त्यांच्या आवडीची गाणी. तेव्हा ऐकूया पहिला भाग.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते. संजय भुजबळ शोधो हो. आज आम्ही कार्यक्रमात जे दोघ जण आलेत, नक्कीच या कार्यक्रमाच्या पद्धतीनुसार मी त्यांची नावं न घेता फक्त तुमच्या वतीनं आकाशवाणीच्या वतीनं स्वागत करतोय. आणि थेट सूत्र एकमेकांच्या ओळखीची त्या दोघांकडे देतोय. थोडं यात एक तुमची वैयक्तिक ओळख आणि तुमच्या दृष्टीनं व्यावसायिक ओळख अशी अमोल सरांची आपण आणि अमोल सरांनी आपली अशी करून देण्याची एक थोडीशी या कार्यक्रमाची प्रथा आहे. हे खूप अवघड असतं असं आमच्या लक्षात आलंय म्हणून.
1: नाही अजिबातच अवघड नाही.
0: मी सुरुवातीला संध्याताईंना विनंती करेन.
2: सरांची ओळख करून द्यायची खरं गरज नाही आणि ती माझी तशी पात्रताही नाही. परंतु एक दिग्दर्शक म्हणून, एक नट म्हणून, अभिनेता म्हणून, एक कलेनी पूर्ण व्यापून राहिलेली व्यक्ती म्हणून, अतिशय संवेदनशील व्यक्ती, म्हणजे माझ्या बघण्यात खऱ्या स्त्रीवादी पुरुष असं मी त्यांना नेहमी म्हणते. आणि जसे ते आहेत तसेच तुम्हाला ते कायम दिसतात. त्याच्यामध्ये काही त्यांच्या इमेजेस आणि असं काही नाही, इतका आडपडदा नसलेली व्यक्ती, असं सर्वार्थाने वेगवेगळ्या पद्धतीने मी त्यांचं वर्णन करू इच्छिते.
0: वा, खूप छान ओळख होती. सर आपला टर्न आता.
1: संध्याबद्दल बोलायचं तर मी एवढंच म्हणेन, म्हणजे सुरुवात म्हणून, नंतर आणखी गप्पा होतील तेव्हा आणखी गोष्टी उलगडत जातीलच. पण एकच गोष्ट की संध्या माझ्या आयुष्यात आल्या येईपर्यंत

0: दिग्दर्शक म्हणून जे चित्रपट बनवले त्या चित्रपटांचा कालखंड हा साधारणतः आपल्या भारत सरकारच्या पंचवार्षिक योजनेसारखा, माझी पंचवार्षिक योजनाच असायची, पाच वर्षांनी एक चित्रपट असं काहीतरी मला बनवता यायचं, म्हणजे पाच वर्षातून एक फिल्म मी बनवू शकायचो. संध्या माझ्या आयुष्यात आल्यानंतर आम्ही दर वर्षाला एक फिल्म बनवली आणि ती फिल्म अतिशय वेगळी, अतिशय दर्जेदार, आणि ती बनवताना आम्हाला जो आनंद मिळाला आणि त्याच्यानंतर प्रेक्षकांच्याकडून जो प्रतिसाद मिळाला, तो सगळा प्रतिसाद हा याच्यामध्ये संध्याचा वाटा खूप मोठा आहे.
1: वा, मला वाटतं संध्याताईपेक्षा संध्याताईंच्या कामाची ही खूप छान ओळख करून दिली सरांनी. आणि हे खूप आवडलं मला की पाच पाच वर्ष जे प्रोजेक्ट चालायचं आहे, संध्याताईंच्या आल्यानंतर ते एका वर्षात पूर्ण व्हायला लागले, म्हणजे खूप मोठा जो भाग कामाचा उरकण्याचा आणि कुठेही दर्जाला फाटा न देत, कुठेही तिथं कॉम्प्रोमाइज न करत, त्यानंतरचेही आम्ही सगळेच प्रोजेक्ट आपल्या दोघांचे बघितलेत. या दोघांच्या चालण्याच्या सुरुवातीचे काय, कसे दिवस होते, कसे हे पावलं सोबत सोबत पडायला सुरुवात झाली किंवा हे पडू शकतात असं वाटलं दोघांनाही?
2: मी पूर्णपणे चित्रपट व्यवसायाच्या बाहेरची आहे. मी फक्त बघी होते, प्रेक्षक होते. पण निर्मिती प्रक्रिया माझी काही, म्हणजे मला संबंधही नव्हता, कारण मी वकील आहे पेशानी आणि मी वकिली करत होते. मी जेव्हा यांची निर्मिती बघितली तेव्हा पहिली, म्हणजे माझं पहिलं त्यांच्याबरोबरचं काम पालेकरांच्या बरोबरचं म्हणजे अनाहत, तर तेव्हा माझी पटकथा संवाद आणि असं होतं. त्याच्यानंतर मी वेशभूषेवरती पण तिथे काम केलं. नंतर नितीन देसाई आमचं कलादिग्दर्शन तेव्हा करत होते, परंतु त्यांनी उभा केलेला सेट आणि आम्ही, आम्हाला जो अभिप्रेत होता त्याच्यात फरक असल्यामुळे मी एका वेगळ्या पद्धतीने कलादिग्दर्शनात शिरले. तेव्हा ह्या सगळ्यामध्ये जो एक ईजमध्ये ते लोक जी कामं करतात किंवा हे, आणि बाय नेचर मी एका झपाट्याने काम करतेच परंतु मेथॉडिकली करते खूप, म्हणजे हो जायगा या वातावरणाशी सिनेमातल्या तशी मी फारशी आय वॉज इन कम्फर्टेबल विथ इट. तर त्याच्यामुळे मी मग सगळ्या गोष्टींची सूत्रबद्धता केली किंवा पहिला सिनेमा आम्ही हा इन्शुअर केला, कारण तुम्ही जेव्हा रिळ, पूर्वी रिळ आपण सेल्युलॉइडवरती असायची, ती रिळ हातात घेऊन आम्ही हंपीमध्ये तो शूट करत होतो, तर एक्सपोजरसाठी मुंबईत पाठवायचं, मग जर ॲक्सिडेंट झाला मग त्यातनं एक्सपोज झालं मग काय, मग काय, मग काय, असे सगळे प्रश्न मी ह्यांना विचारायचे. मग मी म्हटलं की आपण हा निदान इन्शुअर तरी करूयात, म्हणून दॅट वॉज द फर्स्ट फिल्म टू गेट इन्शुअर्ड.
1: मला वाटतं एक मुद्दा इथं, आता गजेंद्र आहिरही बोलून गेले विशेष गीत गंगा कार्यक्रमात, त्यांच्याही नावावर हे रेकॉर्ड आहे की फार लवकर लवकर ते चित्रपट करतात. तर त्यांचं म्हणणं आहे की हा पिरियड तुम्ही जो मोजता आहात तो प्रत्यक्ष कामाचा मोजता आहात, पण तयारीचा तुम्ही मोजत नाही आहेत. तर ही तयारी खूप जास्त काळ चालत असते आणि फ्लोअरवर तो कमीत कमी वेळेत होण्यासाठी खूप जास्त तयारी करावी लागते, हाही मुद्दा तिथं अधोरेखित झाला. मला वाटतं तोच मुद्दा आत्ता आपण सांगितला.
2: हो, आणि आमच्या बाबतीत तर मी स्क्रिप्ट लिहिताना बराच काळ असतो. गजेंद्रच्या बाबतीत तो स्क्रिप्ट लिहित नाही, त्याचं स्क्रिप्ट डोक्यात असतो आणि तो
1: आणि सगळ्यांच्या डोक्यात घालतो, पेपर होत नाही,
2: तो एक वेगळा असतो. परंतु स्क्रिप्ट तयार करण्यामध्ये मग मी ते पालेकरांच्याकडे देते, मग आम्ही एक वाचन करतो, त्याच्यात काही बदल असतात का, ही फार फॅसिनेटिंग प्रोसेस असते. तर स्क्रिप्टमध्ये सगळ्यात मॅक्झिमम वेळ जातो आमचा, म्हणजे स्क्रिप्ट नीट करण्यामध्ये.
0: किंवा त्याच्यात एक थोडंसं आणखी भर घालायची, म्हणजे ज्याला आम्ही प्री प्रोडक्शन म्हणतो किंवा ज्याचं होमवर्क, मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेमध्ये होमवर्क पक्क झाल्याशिवाय पुढचं पाऊल टाकायचं नाही.
1: शोधांना शाळा पण आवडेल ऐकायला
0: नाही, सगळीच, म्हणजे मी
2: तुमची बालमोहन शाळा
0: नाही, बालमोहनचं नाही, हे सगळं मला मिळालं हे नाट्यक्षेत्रातल्या दिग्गज लोकांच्याकडून आणि चित्रपट क्षेत्रातल्या दिग्गज लोकांच्याकडून ही शिकवण जी मिळाली की कुठ

0: कुठलीही गोष्ट आधी नीट तपासून तावून सुलाखून घेतल्याशिवाय तिकडे पाऊल टाकायचं नाही. म्हणजे मला स्वतःला तर असं वाटतं की आपण एका वेगळ्या पद्धतीने उगीच एक सुभाषित आम्हाला लहानपणापासून ऐकवलं गेलं, कलावंत जन्माला येतो तो घडवता येत नाही, हे साफ चूक आहे असं आम्हाला आमच्या शाळेत शिकवलं गेलं. तो घडवावाच लागतो आणि तो घडवण्यासाठी जे व्याकरण शिकायला लागतं, जी काही तंत्रावरची हुकमत तुम्हाला घ्यायला लागते, हे सगळं केल्याशिवाय तिकडे समोर उभं राहून, नाटकात तर नाहीच नाही,
1: बरोबर,
0: चित्रपटात सुद्धा नाही, तुम्हाला काहीच करता येत नाही. सगळ्या गोष्टी प्री प्लॅन्ड अतिशय चांगल्या आखीव रेखीव पद्धतीत कशा उभ्या करायच्या, आणि मग त्याच्यामध्ये कलावंताचा दर्जा कुठे लक्षात येतो, की हे सगळं आधी रिहर्स केलेलं नाही, हा डायलॉग मला आत्ताच सुचला असं वाटण्याचं कसब हा कलावंताचा दर्जा दाखवून देतो. परंतु त्याच्यामागे मेहनत केलेली नसते असं अजिबात नाही.
1: नक्की इतकी मेहनत आहे की ते आत्ताच सुचल्यासारखं वाटावं,
0: हो,
1: इतकं त्याच्यावर पॉलिशिंग आणि इतकं ते नैसर्गिक होत जात.
0: अगदी,
1: खूप छान. गाणं इथं कुठलं ऐकूयात आपण?
2: मला वाटतं आमच्या दोघांच्या प्रवासाची सुरुवात, असा तुम्ही सुरुवात केलीत आणि त्या प्रवासाविषयी आपण बोलतो आहे, तर पालेकरांच्या चित्चोरमधलं तुझो मेरे सुरमे अगदीच आवडेल, आणि आमचा प्रवासही तसाच आहे.
1: अगदी गाणं पण ऐकूयात नक्की आपण.

0: संध्याताई सर, या कार्यक्रमात म्हणजे आपण जरी रेडिओवर बोलत असतो या कार्यक्रमात, तरी आम्ही खूप विज्युअल्स पण श्रोत्यांना पुरवत असतो. मी श्रोत्यांना सांगू इच्छितो की गाणं सुरू असताना दोघांनी एका ग्लासमधनं पाणी पिलं आणि ह्या कार्यक्रमाचं आम्ही आहे, तुम्ही दोघांचं आहे. मला वाटतं हे खूप एक बघायला खूप टची असं एक असतं, आणि शेअर करणं एक अकेली छत्री में त्या टाईप एक अकेले ग्लास में हा अनुभव होता. काय नेमकं अशावश्य भावना असतात सार्वजनिक ठिकाणी आपण एका ग्लासमधनं पाणी पितोय?
1: ॲक्च्युली असं वेगळं आयुष्य जगत असताना लोक अशी जाणीव आम्हाला करून देतात की म्हणजे बिकॉज पालेकरांच्याकडे येऊन मग सर किंवा त्यांच्या कडे सही किंवा फोटो असं, पण नाहीतर आम्हाला दोघांना असं काहीतरी आम्ही वेगळे आहोत किंवा वेगळ्या पद्धतीचं आयुष्य जगतो आहे असं बिलकुल नाही. म्हणजे तुम्ही कुठल्याही भेळेच्या ठेल्यावर सुद्धा आम्ही भेळ खातो, कुठल्याही गाडी थांबवून कोपऱ्यावरती चहा पितो, म्हणजे असं अतिशय नॉर्मल आणि नीट आयुष्य आम्ही जगतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं मखरं आपण स्वतःभोवती तयार करून घेतो. अशी जर तुम्हाला इच्छा नसेल किंवा तुम्हाला गरज वाटत नसेल तसं करून घ्यायची, तर आपण छान नॉर्मल आयुष्य जगू शकतो.
2: नक्की. त्याच्याबद्दल एक आणखी थोडंसं मी असं म्हणेन की आम्ही दोघे नवरा बायको, साथीदार, दोस्त अशा वेगवेगळ्या भूमिकात आम्ही एकत्र असतो. रस्त्यावरून चालताना संध्याचा हात धरून चालायला मला अजिबात लाजही वाटत नाही किंवा त्यात काही कमीपणा जो पुरुषाला वाटतो तो अजिबात वाटत नाही. हे जितकं खरं तितकंच आमचं खाजगी आयुष्य हे बऱ्याच अंशी खाजगीच राहावं इकडे आमचा हट्ट म्हणायला हरकत नाही असतो. कारण आजकाल तर इतकं लोकांना इतकी सवय झाली आहे की पटकन समोर यायचं आणि एक सेल्फी काढायचा परवानगी न विचारता, मी एक फोटो काढू का असं अजिबात न विचारता आपण दुसऱ्याच्या आयुष्यात जाऊन धडकणं हे मला इन प्रिन्सिपलच मान्य नाही आणि आवडत नाही. आम्ही जेव्हा सार्वजनिक ठिकाणी असतो तेव्हा त्या सार्वजनिक ठिकाणी सुद्धा, म्हणजे संध्या म्हणाली तसं आम्ही भेळ खायला जातो. आता भेळ खायला गेलो तिकडे आणखी सगळे लोक असतात, तसेच आम्ही दोघे आहोत.
0: बरोबर.
2: याच्या पलीकडे आम्हाला काही स्पेशल ट्रीटमेंट मिळावी किंवा आमच्या भोवती गरारा घालावा

0: असं आम्ही फार संकोचून जातो आणि त्यामुळे मग आम्हाला असं वाटतं की नको बाबा, समोरच्या माणसाला अनेक वेळा आणि तितक्याच निग्रहानी मी नाही म्हणतो की नका प्लीज फोटो काढू नका, ही आपली खाजगी जागा आहे, आम्ही खाजगी याच्यासाठी आलोय, तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर आलात, कुठे रेस्टॉरंटमध्ये आपण जेवायला गेलो तिकडे आपण आपापली जागा आहे तशीच ठेवूया ना, तुम्ही येऊन बोललात, मला सांगितलं, मला खूप बरं वाटलं, पण ह्याच्या पलीकडे जाऊन आपण एकमेकाच्या अवकाशामध्ये अतिक्रमण करूया ना.
1: किंवा मग हे ठिकाण जरी ते असलं तरी ते प्री प्लॅन्ड हवं. मी एवढ्यासाठी म्हणतो की एका हॉटेलमधलाच तुमच्या दोघांचा इंटरव्ह्यू मी बघितला परवा नेटवरती, मग ते प्री प्लॅन्ड तरी असू दे.

0: आपण जेवायला गेलो तिकडे, आपण आपापली जागा आहे तशीच ठेवूया ना. तुम्ही येऊन बोललात, मला सांगितलं, मला खूप बरं वाटलं. पण ह्याच्या पलीकडे जाऊन आपण एकमेकाच्या अवकाशामध्ये अतिक्रमण करूया नको.
1: नक्की. किंवा मग हे ठिकाण जरी ते असलं तरी ते प्री प्लांट हवं. मी एवढ्यासाठी म्हणतो की एका हॉटेलमधलाच तुमच्या दोघांचा इंटरव्ह्यू मी बघितला परवा नेटवरती. मग ते प्री प्लॅन तरी असू देत.
2: आपला राजदीप सरदेसाई आला होता तेव्हा, आम्ही जेवत असताना आम्ही घेतला होता.
1: असं प्री प्लॅन असलं तरी काही हरकत नसावी, आहे का नाही? अर्थात आपल्याला गप्पा मारता मारता काही गाणी पण ऐकायची आहेत. म्हणून या एकत्र प्रवास करताना चित्रपट निर्मितीमधलं कुठलं एखादं क्षेत्र तुम्हाला जास्त आवडतं?
2: मला स्वतःला कॅमेरा सोडून बाकीच्या कॅमेऱ्या मागच्या गोष्टी आवडतात. म्हणजे स्क्रिप्ट रायटिंग आवडतं, एडिटिंग आवडतं, आणि संगीत म्हणजे संगीत दिग्दर्शकाबरोबरची इंटरॅक्शन हे मला फार आवडते. म्हणजे मी स्क्रिप्ट लिहिताना गाण्याचा राग कुठला असावा एवढा पण मी लिहिते, आणि मग तो डिस्कस करताना म्हणजे अतिशय सुंदर लोकांबरोबर आम्ही काम केलं. MM क्रीम सरांबरोबर पहेली केलं. इथे मला आनंद मोडकची खूप आत्ता आठवण येते. आम्ही खूप सिनेमांबरोबर सिनेमांसाठी त्याच्याबरोबर काम केलं, आणि त्यानिमित्ताने एक सुंदर गाणं त्यांनी समांतर सिनेमासाठी दिलं, नुसते नुसते डोळे भरताना. आणि ते श्रेया घोषाल आणि
0: शंकर
2: महादेवन ह्यांनी म्हटलेलं आहे, तर ते आपण ऐकूयात का?
1: नक्की ऐकूयात.

0: सर, एम एम क्रीम सरांचा उल्लेख आता मॅमने केला, आनंद मोडकांविषयी तर त्या बोलल्याच, एम एम क्रीम विषयी मला तुमच्याकडनं अधिक ऐकायला आवडेल.
1: क्रीम सरांच्या बरोबर काम करण्याचा आनंद हा एक इतका वेगळा होता, म्हणजे आता क्रीम सर वेगळ्याच वेगळ्या पातळीवर गेले ऑस्कर मिळाल्यामुळे, आणि इतकं मोठं पारितोषिक भारताच्या वतीने क्रीम सरांना मिळावं यासाठी आम्हाला सगळ्यांना खूपच खूपच अभिमान आहे आणि खूपच सगळ्यांना आपल्याला आनंद झाला. परंतु जेव्हा आम्ही क्रीम सरांना भेटलो आणि मी त्यांना पहेलीसाठी म्हणून विनंती केली की तुम्ही ह्याचं संगीत दिग्दर्शन करावं, ते ताबडतोब पुण्याला आले. आमच्याबरोबर एक 7 दिवस त्यांनी घालवला आणि तिकडे चित्रपट त्याच्याबद्दलच्या म्युझिकच्या जागा आहे या चर्चा तर झाल्याच, पण त्याच्या पलीकडे जाऊन एकंदरीतच संगीत या विषयाबद्दल त्यांच्याबरोबर झालेल्या, म्हणजे मला अजून आठवत आहे ते संध्याबरोबर अजूनही त्यांच्या गप्पा चालू असतात.
2: आम्ही दर आठवड्याला किमान एकदा तरी फोनवर, सर हे आज गाणं ऐकलं, सर आज हे बघा हे किंवा ते नवीन कॉम्पोजिशन, भाभीजी ये कैसे लग रहे, इतकं आमची सुंदर दोस्ती आहे.
1: त्यांनी त्यावेळेला मला आश्चर्य वाटलं, पण त्यांनी मराठी भावगीत इतकी गुणगुणून दाखवली की हे काय अप्रतिम आहे तुमच्या मराठीमधलं गाणं, हे काय सुंदर आहे, हे अशी आमची जी म्हणजे त्या पहिल्याच भेटीमध्ये आमची एक काय म्हणूया आपण भावबंध इतके जुळून आले. आणि त्याच्यानंतर ते गेले, आम्ही हैदराबादला गेलो, त्यांच्या स्टुडिओत गेलो आणि जो मला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधला एक खूप मोठा गुण जो मी आपल्यामध्ये अंगी बाणवायचा प्रयत्न केला, तो म्हणजे अतिशय व्यावसायिक पद्धतीने कसं काम करायचं, वेळेचा अपव्यय कसा टाळायचा, आणि हे सगळं करत असताना तुम्ही काय शुष्कपणे किंवा असं करायची गरज नाही, आपण एक व्यावसायिक म्हणवताना

0: आपण धंदेवाईक आणि व्यावसायिक याच्यामध्ये गल्लत करत असतो.
1: म्हणजे प्रत्येक सिच्युएशनसाठी त्यांनी जवळजवळ 3-3, 4-4 चालीचा आम्हाला ऑप्शन दिला आणि एव्हरीथिंग वॉज रेडी. आम्ही जेव्हा गेलो तिथे तेव्हा, तर हे फार वेगळंच आहे प्रकार आणि ते भयानकच म्हणजे मस्तच माणूस येतोय.
2: वा, पण ताई मला वाटतं या गप्पांचं किंवा या संगीतकाराच्या या आठवणीचं क्रीम आणखी निघालेलं नाही आहे, पण आजच्या या भागाची वेळ संपत आली आहे म्हणून आज इथे आपण थांबूया, पण नक्की पुढच्या भागाला याच आठवणीपासून सुरुवात करूया.
1: अगदीच आवडेल.
2: तर श्रोते हो, आपण ऐकत होता ज्येष्ठ अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक अमोल पालेकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी निर्मात्या, दिग्दर्शक, लेखिका संध्या गोखले यांच्याशी गप्पांचा पहिला भाग. अनेक भागांमधून या गप्पा आम्ही आपणास ऐकवणार आहोत. पुढच्या भागांसाठी ऐकत रहा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम आम्ही. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. दुपारचे ठीक 12 वाजतायत. आता ऐकूया वनिता मंडळ हा आमच्या महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम. मुंबई केंद्रावरून आम्ही हा सहक्षेपित करत आहोत. आज या कार्यक्रमात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका मालिका आपण ऐकणार आहात. तसंच कायदा समजून घेऊया याविषयी ॲडव्होकेट तृप्ती पाटील यांच्याशी संवाद. ऐकूया कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: बघ रोहित, हे असं असतं, आधी आपल्याला हसणारे किंवा आपल्या एखाद्या कृतीवर टीका करणारे किंवा असे खूप वेगवेगळे सल्ले देणारे लोक,
1: अरे बापरे बापरे एवढं सगळं करणारे हे लोक असतात तरी कुठे सुखदा?
0: अरे कुठे म्हणजे आपल्या आसपासच असतात.
1: मी नाही त्यातला, म्हणजे मी तुला हसत नाही, तुझ्या कोणत्याही कृतीवर टीका करत नाही, आणि सल्ले तर मेरी मजाल, तुला काही सांगेन.
0: थट्टा नको रे, मी खूप सिरियसली बोलते आणि तू सुद्धा गंभीरपणे ऐकावंस ही माफक अपेक्षा.
1: ओके ओके, म्हणजे मी अगदी गंभीरपणे माफक तयार आहे, बोल.
0: अरे
1: काय काय काय झालं काय ग, मला सांग कोणी टीका केली तुझ्यावर आणि कसले सल्ले दिले तुला?
0: बघा, मी 2 वर्षांपूर्वी स्कूटर घेतली.
1: मी तर तुला 4-व्हीलर चालव म्हणत होतो, पण तुझा आपला एकच इथल्या इथे जवळपास जायचं असेल तर स्कूटर बरी वगैरे.
0: हा मग बरोबरच आहे, अगदी 2 गल्ल्या पलीकडे जायचं असेल तर कशाला हवं गाडीने घोडे?
1: अगं गाडी ठीक आहे, पण आपल्या लग्नात घोड्यावर बसायची माझी इच्छा मात्र अपूर्णच राहिली आहे, त्यामुळे.
0: तू कुठून कुठे गेलास? मुळात आपलं लग्न थोडक्यात आणि कमी माणसात झालं.
1: कारण लग्नात उधळले गेले असते ते पैसे आपण आपलं नवीन घर घेण्यासाठी वापरले. करेक्ट
0: करेक्ट, अगदी बरोबर. आणि तेव्हापासून आपण काटकसरीचा विचार करत आलेलो आहोत.
1: हो ना, आणि माझ्या काही गोष्टी घ्यायच्या

0: म्हटलं की तुझी ही काटकसर बाई आणखी जोराजोरात उड्या मारून वर येते, नाही का?
1: हे नाही असं अजिबात नाही. घरच्या सगळ्याच निर्णयांमध्ये आपण हा विचार करतोच करतो. ए पण आता तू विषयांतर करू नको रे, मी तुला काहीतरी निराळ सांगत होते.
0: वेगळं?
1: निराळ वेगळं हो.
0: अच्छा, मी तू ते टोमणे टीका वगैरे काहीतरी सांगत होतीस ते का? आणि हा तुझी स्कूटर खरेदी काय झालं?
1: तर मी तेव्हा इलेक्ट्रिक स्कूटर घेतली. अनेकांनी नाक मुरडली.
0: तर काय, नाना म्हणाले थोडे पैसे आणखी टाकले असते तर चांगली पेट्रोल स्कूटर घेता आली असती.
1: आणि विनायकरावांनी तर घाबरवूनच टाकलं, म्हणे आपल्याकडे पुरेशी चार्जिंग स्टेशन नाहीत, गाडी मध्येच बंद पडली तर पंचायत होईल.
0: हो आणि तुझी नम्मा मावशी ते काय म्हणाले आठवतंय ना?
1: काय,
0: जवळपास जायला बरी आहे पण लांब जायला. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. मला सांग, तू खुश आहेस ना या दोपहिया गाडीवर?
1: खुश नव्हे, बेहद्द खुश आहे. कारण एक दोन नव्हे तर याचे कितीतरी फायदे आहेत, तूच बघ.
0: म्हणजे मुळात पेट्रोलच्या त्या लांब लचक लाईनीत उभं राहायला नको, प्रदूषण नाही शिवाय.
1: जबरदस्त ऍव्हरेज मिळतं, मेंटेनन्स अक्षरशः शून्य आणि चालवायला अगदी सोपी आहे.
0: सुखद, खर तर आपण इलेक्ट्रिक वाहनांचे ब्रँड अम्बॅसेडर म्हणून काम करायला हरकत नाही का?
1: आपण सगळ्यांनीच ईव्हीचा प्रसार करायला हवा. दुचाकी काय किंवा चारचाकी काय?
0: अगं, ही युद्धजन्य परिस्थिती आताची आहे म्हणून आपल्या मोदीजींनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचं विशेष आवाहन केलंय. पण ते सर्वकालिकच आहे का? म्हणजे एकूणच केवळ आजच्या पार्श्वभूमीवर असं नाहीये.
1: पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने सुद्धा आपण हे केलं पाहिजे. प्रत्यक्ष ऊर्जा आणि ऊर्जेचे स्रोत हे सांभाळले पाहिजेत, वाचवले पाहिजेत.
0: हो, आता पर्यावरण म्हणालीस म्हणून आठवलं, 5 जूनला पर्यावरण दिवस आहे ना आला जवळ.
1: तो सुद्धा एकच दिवस कशाला असावा? खर तर उगवणारा प्रत्येक दिवस पर्यावरण दिवस असायला हवा. साजरं करणं नको तर तशा प्रकारे जगायला हवा.
0: हो, तुझे आणि रेखाचे रोजचे डायलॉग ऐकतो मी. भांडी घासताना ती नळ मोठा सोडून ठेवते आणि मग
1: काय? मी तिच्या मागे अक्षरशः वॉचमन सारखी उभी राहते. अगं नळ बारीक कर किंवा सगळी भांडी आधी घासून घे आणि मग एकदम विसळ. एक एक भांडं वेगळं धुण्यात पाणी वाया जातं. रोजची तबकडी आहे आमची.
0: आणि रेखाबाईंमध्ये काही सुद्धा फरक पडत नाही, ते आपल्या गोड स्माईल करतात. हे पण हे झालं म्हणजे घरातलं. ग सोसायटीमध्ये सुद्धा गाड्या धुण्यासाठी लोक केवढं पाणी वाया घालवतात.
1: हो, आपल्या बागेची काळजी घेणारे माळीदादा बदा बदा नळ सोडून ठेवतात आणि फोनवर गप्पा व्हॉट्सअप चालू असतं.
0: तुला आठवते सुखदा, शशी मामाची राणी आपल्याकडे राहायला आली होती तर दात घासताना तिने नळ सोडून ठेवला, केवढी रागवली होतीस तू तिला.
1: झाली त्याला 15 वर्ष पण ती आजोद आठवण काढते बर का. आणि म्हणते कशी, वहिनी तू तेव्हा रागावलीस तर मला काही आवडलं नव्हतं पण आज मात्र मी माझ्या लेकाला हेच सांगते. हा
0: नशीब, म्हणजे आपलं बोलणं कोणीतरी गांभीर्यानं घेतंय. आपल्याकडे मात्र कुठेही नळ गळत वगैरे असेल तर हातातली कामं टाकून आपण आधी प्लंबरला बोलवतो आणि दुरुस्त करून घेतो.
1: आणि आपल्या आईची आंघोळ 10 मिनिटाच्या वर चालली तर तू चक्क दारावर टाक टाक करतो.
0: अगं म्हणजे काळजी पडी ग. आणि खरं तर या किती साध्या साध्या गोष्टी आहेत, कॉमन सेन्सच्या असं म्हणूया आपण. कुठेही कसलाही अपव्यय होऊ नये एवढं साधं सूत्र आहे.
1: पण लोक किने उपभोग आणि उपयोग यातला फरक समजून घेत नाहीत.
0: उपयोग म्हणजे वस्तू किंवा सेवेचा गरजेसाठी वापर करणे
1: आणि उपभोग घेणं म्हणजे वस्तू वापरून संपून टाकणं.
0: आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुला एक सांगू का, काटकसरीला कंजूषपणा किंवा कद्रूपणा म्हणून हिणवणं हे सुद्धा योग्य नाही.
1: हो ना, आता तुला सांगते, माझी आई कुकर लावताना सुद्धा खूप विचार करते. शक्य असेल तेव्हा 2 किंवा 3 कधीतरी तर 4 गोष्टी सुद्धा ती एका वेळेला कुकर मध्ये शिजवून घ्यायची.
0: म्हणजे परफेक्ट ऊर्जा बचतीचं उदाहरण. तुला माहितीये ताई आत्या गॅसवर आधी भांडं ठेवते आणि मग गॅस पेटवते. म्हटलं तर गॅसची अगदी काही सेकंदाची बचत, पण विचार त्याच्या मागे जो आहे ना तो किती भारी आहे बघ.
1: अगदी अगदी. आता सुद्धा बघ, आपल्याला हव्या त्या ठिकाणी आपण व्यवस्थित पैसे खर्च करतो, आवश्यक त्या गोष्टी भरपूर वापरतो. पण पुन्हा भरपूर आणि भरमसाठ या शब्दांमध्ये लोक गडबड करतात.
0: काही लोक बाहेर आपले ऊर्जा बचत वगैरे मोठ्या मोठ्या गोष्टी करत असतात पण घरामध्ये बघितलं तर सगळ्या खोल्यांमधले पंखे दिवे एसी आपले चालूच आहेत.
1: खरंय रे, किती ठिकाणी सहजपणे आपण गोष्टी जपून वापरू शकतो. आणि पैशाच्या बाबतीत म्हणतात ना, मनी सेव्ड इज मनी अर्न, तेच वस्तूंच्या बाबतीत सुद्धा खरंय.
0: आता आपण पूर्वी बघायचो की आपली आई मावशी म्हणजे त्या साड्यांच्या गोधड्या बनवायच्या, बाबांच्या जुन्या बनियांचे किंवा पायजेमाचे पायपुसणी म्हणून उपयोग केले जायचे.
1: आणि त्याच्याही चिंध्या होता द्या की बाबा ते बारीक तुकडे सायकलीचे छोटे छोटे भाग पुसायला वापरत.
0: किंवा आई शिवणयंत्रामधले छोटे

0: भाग पुसायला सुद्धा ते वापरायची. आणि आजीकडे व कंदील असताना असे छोटे छोटे तुकडे आजी ते कंदिलाची काच पुसण्यासाठी वापरायची. म्हणजे खरोखर त्यांनी खूप चांगली काच पुसली जायची का?
1: हा तेही आहेत. कधीतरी की नाही पटकन बारीकस काहीतरी सांडलं तर कपड्याचा एवढाचा तुकडा कामी येतो. किती किती प्रकारे रियूज होऊ शकतो वस्तूंचा. प्रत्येक वेळी टिश्यूला हात घालायची गरज नसते.
0: हो ना, पण काही लोकांना भरमसाठ गोष्टी आणायच्या आणि फेकून द्यायच्या हा छंदच असतो. नवीन कपडा आणला पण घरी आल्यावर म्हणे काय आवडलाच नाही म्हणून बाजूला पडला.
1: रिपेअरिंग दुरुस्त करणं हा शब्दच काही लोकांच्या शब्दकोशात नसतो. कपडा सैल झाला की द्या टाकून. मध्ये वनुहत्या तिच्या नातीची मुग्धाची गंमत सांगत होती.
0: गंमत काय काय झालं तरी काय?
1: तिच्या ड्रेसच्या कुर्त्याचं एक बटन तुटलं.
0: बर.
1: म्हणून बरेच दिवस ती तो कुर्ता वापरतच नव्हती. फक्त एक बटन फक्त. आणि एके दिवशी चक्क तो कुर्ता कपाटातून ओढून काढला. आईला म्हणाली हा कुर्ता खराब झालाय टाकून दे.
0: अरे बापरे. आणि मग काय शुभाताईने टाकून दिला की काय कुर्ता?
1: छे छे. तिने सुईदोरा घेतला, बटन घेतलं, मुग्धाला समोर बसवलं आणि अवघ्या एका मिनिटात बटन लावून तो कुर्ता तिच्या हाती दिला.
0: अवघडच आहे. पण तरी हल्ली हे टाका फेकाचं वार थोडं बदललंय का सुखदा?
1: म्हणजे चांगल्या दिशेने की आणखी अधोगती?
0: नाही नाही नाही, अधोगती नव्हे, चांगल्या दिशेने चाललंय. सस्टेनेबल वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे शाश्वत कचरा व्यवस्थापनाचा आजचा विचार म्हणजे खरोखर सुत्य म्हणावं लागेल नाही?
1: बरोबर आहे. याचा अर्थ आहे की पर्यावरणाला हानी न पोहोचवता आणि नैसर्गिक संसाधनांचं रक्षण करत कचऱ्याचं संकलन करायचं, पुनर्वापर करायचा आणि योग्य विल्हेवाट लावायची.
0: पण माझं काय म्हणणं आहे की मुळात कचराच कमी कसा होईल हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे पुढचे सगळे जे प्रश्न आहेत ते आपोआप सुटतील नाही का?
1: हो ना. पुढच्या पिढ्यांसाठी एकूणच रिसोर्सेस टिकवून ठेवणं हा किती मोठा मुद्दा आहे जगासमोरचा.
0: हो हो. पण आशेला जागाय बर का सुखदा? म्हणजे बघ आज बऱ्याच आस्थापनांमधून शाळांमधून रिड्यूस रियूज रिसायकल ही संकल्पना खूप मोठ्या प्रमाणावर शिकवली जाते.
1: हो. पृथ्वीचं रक्षण करायचं असेल तर शुद्ध मराठीमध्ये सांगायचं कचरा कमी करा, पुनर्वापर करा आणि पुनर्चक्रीकरण करा हे अंमलात आणावंच लागेल.
0: खरंय खरंय. आणि मगाशी आपण बोलत होतो ना या सगळ्या गोष्टी आहेत ना पुस्तकातून शिकवायची गरज नसते नाही का?
1: प्रत्येक घरातून विविध पातळ्यांवर होणारे संस्कार या सगळ्याच्या मुळाशी असतात. मूल सगळ्यात आधी आपल्या कुटुंबातल्या गोष्टी बघत बघत बरंच काही शिकत असत.
0: आपल्याला नाही का म्हणजे उतू नको मातू नको असं लहानपणापासून शिकवलं गेलंय. म्हणजे गरजेपेक्षा जास्त गोष्टी पैसा किंवा काहीही हाती असेल तरी सुद्धा
1: तरी त्याचा खोटा गर्व करू नये, अपव्यय तर अजिबात करू नये. आपल्याकडे पूर्वी अन्न पदार्थ वाढण्याची पद्धत होती रोहित.
0: अगं मला तर आजही पंक्तीत बसूनच जेवायला आवडतं. ते बुफे मध्ये हवं ते हवं तेवढं घेता येतं असं लोक म्हणतात.
1: पण पुन्हा पुन्हा उठायला नको म्हणून प्लेट भरून ओसंडून जाईल इतके पदार्थ वाढून घेतात आणि निम्मे तसेच टाकून दिले जातात.
0: म्हणूनच म्हटलं ना पंक्तींमध्ये कसं हवं तेवढंच घेता येतं. आता हा सुद्धा काटकसरीचाच एक प्रकार नाही का? तेच पाण्याच्या बाटल्यांचं एक एक घोट घेतात लोक आणि बाटल्या फेकून देतात चक्क. जीव अक्षरशः तडफडतो ग हे पाहून.
1: अगदी खरंय.
0: काय शर्वरी मॅडम बऱ्याच दिवसांनी एंट्री घेतली.
2: बरेच दिवस कुठे रे? हा मागच्या दोन्ही वेळी आपली भेट झाली नाही. तूच भटकत असतोस.
0: हॅलो. मी भटकत नसतो, ऑफिसच्या कामासाठी बाहेर जातो कळलं.
2: तेच ते कशासाठी जातो पेक्षा जातो हे महत्वाचं. एकूण काय बाबा मज्जा असते एका माणसाची.
1: मज्जा नाही तर काय. पण मी बोलले ना शर्वरी की राग येतो बरं का रोहितला.
2: जाऊ दे ग जाऊ दे. पण रोहित दादा मी काय म्हणते बाहेरून आलेल्या माणसाला पाणी विचारावं हे आपल्या आईने केलेले संस्कार विसरलास का?
0: अजिबात विसरलेलो नाहीये. हे बघ पाणी आणूनच ठेवलेलं आहे. आम्ही गरीब बिचारे आम्हाला कोण समजूनच घेत नाही.
2: ओ रे माझ्या दादुल्या. पण हे काय तू अर्धाच पेला का बरं भरून दिलाय?
0: सांग सांग सुखदा सांग तिला. आता आपण काय बोलत होतो ते सांग.
2: अरे वा नवीन काही प्लॅन काही खरेदी कपडे दागिने कुठे टूर बी राखताय की काय?
1: अजिबात नाही यातलं काहीही नाही. आम्ही काटकसरी विषयी बोलत होतो.
0: ए हा शब्द ना ह्याच्या डिक्शनरी मध्ये नसेलच सांगतो मी तुला.
2: तू काही बोलू नकोस दादा. ए सुखदा सांग याला मला हा शब्द माहितीये की नाही ते.
1: शाबास येस.
2: अरे काटकसर म्हणजे
0: म्हणजे म्हणजे काय काय
2: थांब ना. हा गोष्टींचा इकॉनॉमिकली केलेला वापर. बरोबर
1: अगदी बरोबर. पण काटकसरी

0: गोष्टीच्या मुळाशी असतं गरजा कमी ठेवणं.
1: तेवढं मात्र सांगू नकोस.
0: अगं
1: जे लागतो ते लागतंच ना, म्हणजे कपडे, शूज, ऍक्सेसरीज, थोडस मेकअपचं सामान, आणि मॉलला किंवा सेलला गेलो की थोडस.
2: प्रत्येक गोष्टीच्या मागे थोडं थोडं थोडं हा असं लावलं म्हणजे काटकसर होत नाही शर्वरी.
1: एक मिनिट हा, या अर्ध्या भरलेल्या ग्लासचं काय लॉजिक आहे की तुम्हाला तो जुना पुराणा डायलॉग मारायचा आहे?
2: काय,
1: पेला अर्धा रिकामा वाटला तरी तो अर्धा भरलेला असतो हे विसरू नये.
2: हे बघ, डायलॉग वगैरे काही नाहीये, पाणी पी आणि मला सांग आजच्या या अचानक भेटीचा हेतू काय.
1: भेटीचा हेतू सांगतेच, पण सुखदा आधी मला तोंडात टाकायला काहीतरी दे ना. ग
0: देते देते, हे बघ मस्त भडंग केलंय आजच, चाट मसाला घातलेला आहे, थांब देते.
1: हा आमच्या इथल्या स्टोर्स मध्ये मस्त भडंग मिळतं, फक्त 160 रुपयाला पाकिट.
0: अगं आपल्या घरी सुद्धा टेस्टी भडंग मिळतात, फक्त 30 रुपयात मोठा डबा भरून भडंग, घरचं उत्तम तेल आणि मसाले वापरून केलेलं.
2: हे घ्या भडंग. पण शर्वरी आता यावर म्हणजे बारीक चिरलेला कांदा वगैरे मागू नकोस.
0: बरे मुली, आज काय काय प्रोग्राम काय
1: प्रोग्राम म्हणजे तू आज संध्याकाळी माझ्या बरोबर येतेस, जोरदार खरेदीचा प्रोग्राम आहे.
2: अरे बापरे, अचानक हा खरेदी धमाका कशाबद्दल? काय लॉटरी वगैरे लागली की काय तुला?
1: नाही रे दादा, लॉटरी नाही, पण या महिन्यात आम्हाला जोरदार बोनस मिळाला. टिडिंग टिडिंग. त्यामुळे तो बोनस सेलिब्रेट करना तो बनता है ना भैया.
2: अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे एवढे पैसे कुठे ठेवू असा गहन प्रश्न निर्माण झालाय तर तुझ्या पुढे, आणि म्हणून हा पैसा उडाव सोहळा.
0: शर्वरी मला एक सांग, खरेदी कुणासाठी आणि कसली करायची?
1: सगळ्यांसाठी मस्त कपडे घेणार आहे आणि मुक्तासाठी डिजिटल वॉच.
2: ए मला नको कपडे वगैरे, खरंच कपाट ओसंडून चाललंय अगदी.
0: आणि मी काय म्हणते शर्वरी, हे बघ वाईट वाटून घेऊ नकोस, पण या कपड्यांची किंवा खरेदीची खरंच गरज आहे का ग? एवढाले कपड्यांचे ढीग अक्षरशः कपाटातून बाहेर सांडतायत.
1: चलताय ग मज्जा बस.
2: सुखदा म्हणते रे खरंय, चांगली वस्तू दिसली म्हणून किंवा सेल मध्ये स्वस्त मिळाली म्हणून असं करत करत आपण किती खरेदी गरज नसताना करत राहतो.
1: ये बात है तो सोचने वाली, लेकिन क्या करे, कंट्रोल ही नाही होता.
0: मी काय म्हणते, कुठलीही वस्तू विकत घेताना आधी स्वतःला प्रश्न विचारायचा की मला याची खरंच गरज आहे का.
2: करेक्ट शर्वरी. आणि गंमत नाही बर काही, म्हणजे सुखदा खरोखरच दुकानात सुद्धा असं लिटरली म्हणते आणि गरज नाही असं मनाने सांगितलं की वस्तू न घेताच परत येते.
0: तुला आता वाटलं असेल झालं आता रोहित दादाचं आणि सुखदाचं लेक्चर सुरू, पण आपण सगळ्यांनीच या गोष्टीचा म्हणजे काटकसर असो किंवा ऊर्जेची पैशाची बचत असो गंभीरपणे विचार करायला हवा.
1: तू अगदी मोहितच्या आई सारखं बोललीस. हा पैसे आहेत म्हणून उधळू नये, स्वतःसाठी मुलांसाठी भविष्याची तरतूद व्यवस्थित करून ठेवायला हवी असं त्या नेहमी सांगत असतात.
0: अगदी बरोबर आहे त्यांचं म्हणणं, उपयोगी वस्तू जरूर घ्याव्यात पण उधळपट्टी नको.
2: सुखदा आता मात्र शर्वरी वैतागणार ना तुझ्यावर, हो ना शर्वरी?
1: म्हणजे अगदीच वैतागेन असं नाही, पण
0: नाही म्हणजे मला कळलं ग तू एवढा छान खरेदीचा मूड घेऊन आली होतीस आणि मी त्यावर विरजण घातलं ना.
2: शर्वरी मी काय म्हणतो, तुला बोनस सेलिब्रेट करायचा आहे ना, आपण एक मस्त जेवणाचा बेत करूया काय.
0: आणि नवीन ड्रेस घेण्यापेक्षा तुझ्या त्या कपाटभर साड्यांमधल्या 2-4 साड्यांचे छान ड्रेस शिवून घेऊ.
1: अरे वा किती बेस्ट आयडिया ही. हो ना, माझ्या आणि आईच्या सुद्धा सिल्क साड्यांचं करायचं काय म्हणून आम्ही नेहमी चर्चा करत असतो.
2: आणि त्यातलं कापड जर उरत असेल ना तर मला आणि मोहितला झब्बे शिवले तरी चालेल.
1: अरे ही तर डबल बेस्ट आयडिया आहे. आपण मोहितला आणि दोन्ही बाबांना सरप्राईज देऊ.
0: शर्वरी आहेच गुणांची.
1: येस,
0: समजावून सांगितलं ना की सगळं पट्ट तिला. आता हे तुझे वाचलेले पैसे.
2: सुखदा तिच्या पैशाचं ती काय हवं ते करेल, मी तर बाबा सुपर एक्साइटेड आहे. मैं नाचू या गाऊ?
1: मी तर म्हणेन दादा तू जरा शांत बस, म्हणजे पैशाची नव्हे तर शब्दांची काटकसर होईल.
0: वा वा शर्वरी क्या बात है, याला म्हणतात सौ सुनार की एक लुहार की, तसं हे वाक्य आहे तुझं.
2: चला नवरा बायको युती मोडीत निघून नणंद भाऊजे युती झालेली आहे. म्हणजे आपण इथून काढता पाय घेतला.
0: नको नको रे रोहित, रुसू नको. रुसला मजवरती गरोहित, रुसला मजवरती.
1: कोणी कोणावर रुसू नका आणि कोपऱ्यात जाऊन बसू पण नका. चल चल चल दादा, तुझा एक मस्त असा फिटिंग वाला कुर्ता दे बघू.
2: आणि मग

0: एकाच साडीतून शिवलेले दोन सेम सेम कुर्ते घालून मी आणि सुखदा बँड वाजवायला जाऊ.
1: दादा बँड वाला नाही, त्याला ट्विनिंग म्हणतात. ट्विनिंग अपडेटेड दे सर तुझा कुर्ता आण बघू लवकर.
0: अच्छा म्हणजे ते तसं रेशमी सलवार कुर्ता झाली का
2: कुर्ता घालून बघण्याची.

श्रोत्या, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. श्रोते हो, यानंतर लाईव्ह डायल इन कार्यक्रम असणार आहे. बालकांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या पोक्सो कायद्याविषयी आपल्याला माहिती देणार आहेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील. तेव्हा श्रोते हो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा श्रोते हो, नक्की सहभागी व्हा. आणि आता ऐकूया एक छानसं गाणं.

0: मन शुद्ध गोष्ट पृथ्वी मोलाची।
1: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा टाळता येईल, कमी करता येईल, सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हस्कर।
2: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं। बहिरंग म्हणजे काय? शरीर। अंतरंग म्हणजे मन। पण साधी गोष्ट सांगा, तुमची

0: जीभ खोटं बोलते की मन खोटं बोलतं. मन सगळ्या ठिकाणी आहे. मनाने ठरलं तर एमएनएम पाळले जाणार आहेत. तर मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे. चुकीचं बघायचं की नाही बघायचं कोण ठरवतं? मन ठरवतं. ऐकायचं आहे त्याच्यावरती काय करायचं ह्याचं मन ठरवतं. म्हणजे मन सगळ्या ठिकाणी इंटिग्रल पार्ट आहे.
1: मनासाठी मनापासून योग साधना. श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही. मनासाठी मनापासून योग साधना.

0: श्रोते हो, लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या आणि लैंगिक शोषणाच्या घटना समाज मनाला अस्वस्थ करणार आहेत अशा बातम्या ऐकल्या की मन व्यथित होतं, संताप व्यक्त होतो आणि एकच प्रश्न समोर उभा राहतो, आपल्या मुलांचं संरक्षण नेमकं कसं करायचं? बालपण हा निरागसतेचा, विश्वासाचा आणि सुरक्षिततेचा काळ असतो. मात्र जेव्हा या निरागसतेवर आघात होतो तेव्हा केवळ एका बालकाचंच नव्हे तर त्या संपूर्ण कुटुंबाचं, आपल्या संपूर्ण समाजाचं नुकसान होतं. तर श्रोते हो, बालकांवर होणाऱ्या या लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि बालकांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी पोक्सो कायदा लागू करण्यात आला. तर आज हा कायदा समजून घेऊया आणि या कायद्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील. ॲडव्होकेट तृप्ती पाटील गेली 15 वर्षे वकिली व्यवसायामध्ये आहेत. मुख्यतः कोर्टात फौजदारी खटले त्या चालवतात आणि विधी सेवा प्राधिकरणच्या पॅनलवर त्या आहेत. त्या महिला आणि बालकांच्या संदर्भात कार्यरत अनेक संस्थांमधून जनजागृतीचं काम करतात. ॲडव्होकेट तृप्ती पाटील, तुमचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम, नरसापूर सारखी एखादी घटना घडली की तेव्हाच आपला समाज जागा होतो, हे सगळं ना खूप गंभीर आहे. तर आपण किती जागरूक राहणं गरजेचं आहे जेणेकरून हे असे प्रकार घडणार नाहीत?
1: बरोबर आहे. अशा जेव्हा लहान मुलांसोबत अशा काही घटना घडतात, म्हणजे हे लैंगिक अत्याचाराचाच प्रकार आहे, तर अशी घटना जेव्हा घडते तेव्हा आपल्याला एक, ज्या समाजाला हा कायदा माहिती नाही किंवा ही घटना काय आहे माहिती नाही, तर ते व्यथित होणं स्वाभाविक आहे. तर हे अशा घटनांपासून वाचायचं असेल तर आपल्याला या कायद्याचं किंवा अशा प्रकारचा कायदा लहान मुलांसाठी आहे याची एक जागरूकता निर्माण करणं फार गरजेचं आहे. पालकांनी फार सजग राहणं गरजेचं आहे. ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत, आपलीच मुलं नाही तर आजूबाजूची मुलं सुद्धा संरक्षित व्हावी यासाठी हा जो कायदा आलेला आहे, तर आपण सगळीकडे सजग राहणं फार गरजेचं आहे.
0: मॅडम, बालकांवर अत्याचार झाले की त्या अत्याचारापासून बालकांचं संरक्षण करणारा पोक्सो कायदा 2012 पासून लागू करण्यात आला, तर हा कायदा नेमका काय आहे आणि तो का लागू करण्यात आला त्याविषयी सांगा.
1: बरं, आपल्याकडे जे पूर्वीचे कायदे होते त्याच्यामध्ये इंडियन पिनल कोड जो होता, जो आता बदलून भारतीय न्याय संहिता BNS झालेला आहे, तर त्याअंतर्गत असे कुठले कलम नव्हते की जे फक्त बालकांसाठी लागू होतील. इतर होते जे ज्युवेनाईल जस्टिस ऍक्ट आहे, पण त्याच्यामध्ये असे जे काही लैंगिक अत्याचार होतात किंवा ज्या मुलांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे, तर असे विशेष कायदे नव्हते. आणि ही एक जाणीव निर्माण झाल्यानंतर सर्व संयुक्त राष्ट्रसंघ आणि इतर जे काही सदस्य देश आहेत, तर त्यांनी मिळून हा एक विचार केला की लहान मुलांच्या संरक्षणासाठी अशा प्रकारचा एक कायदा असायला हवा. तर आपल्याकडे हा थोडासा उशिरा आलेला आहे. लोकसभेमध्ये हा 22 मे 2012 रोजी मंजूर झाला होता आणि त्यानंतर 19 जून 2012 मध्ये त्याला संमती मिळाली आणि त्यानंतर 14 नोव्हेंबर 2012 पासून हा कायदा अंमलात आलेला आहे. आणि 14 नोव्हेंबर निवडायचं मुख्य कारण म्हणजे त्या दिवशी चाचा नेहरूंचा जन्मदिवस आणि बालदिन, आणि त्यासाठी 18 वर्षाखालील बालकांवरती होणाऱ्या अत्याचारासाठीचा हा कायदा अंमलात आणला गेला. तर याच्यामध्ये अनेक तरतुदी आहे की याच्यामध्ये फक्त आणि फक्त हा कायद्याचं जे टायटल दिलं गेलंय ते लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 असं आहे. म्हणजे टायटलच सूचित करतो की फक्त लैंगिक अत्याचारासंबंधीचा हा कायदा आहे. म्हणजे इतर वेळेस मुलांना कोणी मारहाण केली किंवा इतर काही प्रकार घडले तर ते ह्या कायद्याअंतर्गत घेता येणार नाही. याच्यामध्ये लैंगिक छळ झाल्याच्या काही घटना झाल्या तर मात्र आपण त्याचे दखल घेऊन हा कायद्याअंतर्गत आपण गुन्हा दाखल करू शकतो.
0: मॅडम, लैंगिक अत्याचारापासून बालकांचा संरक्षण करणारा हा पोक्सो कायदा आहे, तर या कायद्याअंतर्गत बालक कोणाला म्हणतात, तर त्याविषयी जरा सविस्तरपणे सांगा.
1: या कायद्याअंतर्गत बालक

0: 18 वर्षाखालील जे असेल ती मुलं म्हणजे 364 दिवस म्हणजे जो आपला एक वर्षाचे असतात म्हणजे 17 वर्ष 364 दिवस झालेली जी मुलं असतात मग ती मुलगा असो मुलगी असो किंवा ट्रान्सजेंडर म्हणजे हा आपला कायदा जो म्हणजे लिंग म्हणजे लिंगाचा भेद करत नाही याच्यामध्ये की हा लैंगिक अत्याचार आहे तो कोणाही सोबत घडू शकतो फक्त मुलीच नाही तर त्यासाठी हा कायदा आहे आणि याच्यामध्ये बालक हे 18 वर्षाखालील आहेत ती बालक आहेत.
1: मॅडम 2012 पासून पोक्सो कायदा लागू करण्यात आला आणि त्यानंतर 2018 मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आल्या तर त्याविषयी काय सांगाल.
0: 2018 नवीन सुधारणा करण्यात कारण 2012 नंतर असं लक्षात आलं की बऱ्याचशा अशा घटना आहे की त्याच्यामध्ये फार म्हणजे सिरियस केसेस झालेले आहेत की लहान मुलांसोबत अत्याचार केला जातो लैंगिक अत्याचार. आपण थोडंसं ओपनली हे शब्द वापरलावे लागणार आहेत कारण की हे फक्त लैंगिक अत्याचाराच्या केसेस आहेत तर त्याच्यामुळे कोणी व्यथित होऊ नये आपल्याला हे असे शब्द वापरणं गरजेचं आहे की काही लहान मुलांसोबत बलात्कार होतात आणि त्यानंतर त्यांना मारून टाकलं जातं का तर बालक एखाद्या वेळेस ओळखीच्या व्यक्तीकडून हे अशी घटना झाली तर मग ते आपल्या घरच्यांना सांगतील आणि पकडले आपण जाऊ या भीतीपोटी मारून टाकलं जातं हत्या केली जाते तर असे गंभीर प्रकार झाल्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये सुधारणा आणण्याची गरज भासायला लागली. तर याच्यामध्ये पूर्वी ज्या पनिशमेंट्स होत्या सजा शिक्षा दिल्या जायच्या त्याच्यामध्ये मृत्यूदंडाच्या शिक्षेचं अंतर्भूत करण्यात आला की त्याच्यामध्ये मॅक्झिमम पनिशमेंट म्हणजे किमान आपण म्हणतो त्याच्यापेक्षा कमाल शिक्षा ही जास्तीत जास्त देण्याचा त्याच्यामध्ये आपण प्रावधान केलेलं आहे. मृत्यूदंड सुद्धा देऊ शकतो आजीवन कारावास सुद्धा या कायद्याअंतर्गत नवीन सुधारणा अंतर्गत दिल्या जात आहेत. त्याच्यामध्ये आणखीन एक वाढीव कारावास म्हणजे जे 7 वर्षापासून 10 वर्षापर्यंत असे वाढवण्यात आलेले आहे म्हणजे जे लैंगिक अत्याचारामध्ये पूर्वी 5 वर्षापर्यंत होते 5 ते 7 वर्षापर्यंतच्या शिक्षा त्या वाढवून त्याच्यामध्ये 10 वर्ष असं केलेले आहेत आणि 16 वर्षांखालील मुलांवरील अत्याचारासाठी मिनिमम पनिशमेंट 20 वर्षापर्यंत वाढवलेली आहे की 16 वर्षाखालची जी मुलं आहेत तर त्यांना काही कळत नसतं आणि त्यांना खूपच सहजपणे फसवून त्यांच्यासोबत हे प्रकार केले जातात चॉकलेटचं आमिष दाखवून आईस्क्रीमचं आमिष दाखवून असे मुलांना फसवून हे केले जातात. तर असे सुधारणा करण्यात आलेले आहेत आणि जे काही कालमर्यादा याच्यामध्ये लादून दिलेली आहे की अमुक कालमर्यादेच्या अंतर्गतच हे खटले चालवले गेले पाहिजे कारण की लहान बालकांच्या सोबत जेव्हा ह्या घटना घडतात तेव्हा जसं आपण म्हटलं सुरुवातीला की पूर्ण कुटुंब आणि समाज व्यथित होत असतो. आपण अनेक वेळा बघतो अशी घटना झाली आता नरसापूरचीच ताजी घटना आहे की अशा वेळेस लोकांचा प्रक्षोभ होतो की याला मृत्यूदंडाचीच सजा द्या तर लोकांचं लक्ष असतं की पुढे काय निकाल लागतो तर हे लवकरात लवकर निकाल लागला तर त्या पीडितेला न्याय लवकर मिळेल या दृष्टिकोनातून लवकर ते केसेस चालल्या पाहिजे अशी तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि हे जे काही चाइल्ड पोर्नोग्राफी चे प्रकार वाढलेले आहेत बाल लैंगिक शोषण तर याचा सुद्धा अशा सामग्रीचा साठा करून ठेवला जातो आणि त्यानंतर तो वितरित केला जातो प्रसार केला जातो तर ह्या प्रकारासाठी सुद्धा अत्यंत कठोर अशा दंडात्मक कारवाईची तरतूद या 2018 अमेंडमेंटमध्ये करण्यात आलेली आहे.
1: मॅडम या कायद्यानुसार कोणकोणत्या प्रकारच्या लैंगिक अत्याचाराच्या किंवा लैंगिक शोषणाच्या कृतींना गुन्हा मानलं जातं. बऱ्याचदा ना लैंगिक अत्याचाराचे वेगळे प्रकार असतात तर त्याविषयी सांगा ना.
0: बरं याच्यामध्ये आपण लैंगिक छळ म्हणजे छळ आणि अत्याचार हे प्रकार म्हणजे याचे शब्दाचे अर्थ वेगळे वेगळे आहेत. लैंगिक छळ हे सामान्य कधी कधी वर्बल म्हणजे मौखिक असू शकतात असं नाही प्रत्येक वेळेस की शरीराला स्पर्श झाला पाहिजे किंवा प्रायव्हेट पार्ट जे आहेत लहान बालकांचे त्यांना स्पर्श झाला किंवा त्याच्या सोबत असा प्रकारचं काहीतरी लैंगिक गुन्हा केला असं नसून कधी कधी जे तोंडाने बोललेले शब्द आहेत त्याच्याने सुद्धा किंवा गेस्चर्स म्हणजे आपण जे हावभाव ते असे दाखवतात की ज्याच्याने ते बालक व्यथित झालेलं आहे तर अशा प्रकाराला लैंगिक छळ सेक्शुअल हॅरेसमेंट म्हणतो की ज्याच्यामध्ये पनिशमेंट प्रमाणे त्याची सिव्हिअरिटी ठरते की 3 वर्षापर्यंत कारावास दंड किंवा दोन्ही शिक्षा अशा पद्धतीने हे लैंगिक छळाच्या प्रकारामध्ये होऊ शकतो. म्हणजे कधी असं काही सेक्शुअल रिमार्क्स केलेला असेल किंवा त्या लहान मुलीला छेडलं असेल तर हे असे प्रकार लैंगिक छळामध्ये येतील. आणि दुसरा प्रकार आहे लैंगिक अत्याचार ज्याच्यामध्ये असॉल्ट आपण म्हणतो.

0: सेक्शुअल असॉल्ट म्हणजे हा छळ हॅरेसमेंट आणि असॉल्ट हे दोन वेगळे प्रकार आहेत. याच्यामध्ये फोर्स वापरला जातो म्हणजे आपण क्रिमिनल इंटिमिडेशन म्हणतो आमच्या क्रिमिनल भाषेमध्ये, की त्याला एक थोडस गंभीर स्वरूप येतं, त्याला गुन्हेगारी प्रवृत्तीने ते हे केलं जातं की अशा प्रकारे हल्ला करून सुद्धा लैंगिक अत्याचार केला जातो, तर त्याची पनिशमेंट जी आहे ती 3 वर्ष ते 5 वर्ष असं कारावास अशी सजा आहे. त्यानंतर जे आहे ते गंभीर लैंगिक अत्याचार, की हे जेव्हा त्यांच्या सोबत काही विनयभंग किंवा त्या पलीकडचे गुन्हे जसा बलात्कार होतो किंवा बलात्काराचा प्रयत्न जरी केला गेला तर हे सगळे गंभीर लैंगिक अत्याचारामध्ये येतील, त्याला अग्रेवेटेड सेक्शुअल असॉल्ट आपण म्हणतो. आणि त्याच्यामध्ये पनिशमेंट जी आहे 5 ते 7 वर्ष आहे, ती जी मगाशी आपण म्हटलं की 2018 अमेंडमेंट नंतर ते वाढवण्यात आलेले आहे. किंवा भेदक लैंगिक अत्याचार, म्हणजे भेदक आहे ते पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट, म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती आपलं शरीराचा तो भाग जो लिंग आहे तो त्या लहान बालकाच्या शरीरामध्ये कुठेतरी इन्सर्ट करतो तेव्हा तो पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट असतो, म्हणजे त्याला आपण भेदक लैंगिक अत्याचार म्हणतो. आणि ते 10 वर्षापासून ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा त्याच्यामध्ये देता येतात. किंवा जे जन्मठेप जे आहे ते नैसर्गिक आयुष्य जे एका व्यक्तीचं असतं तिथपर्यंत त्याला ती सजा दिली जाते. किंवा त्यानंतर अजून आहे की गंभीर लैंगिक अत्याचार, अग्रेवेटेड पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट, म्हणजे हा जो होता तो फक्त पेनिट्रेटिव्ह पण हा आहे तो अतिगंभीर आहे, अग्रेवेटेड पेनिट्रेटिव्ह, त्याच्यामध्ये 20 वर्ष ते जन्मठेपेची सक्त कारावासाची, म्हणजे आपण जे रिगरस इम्प्रिझनमेंट म्हणतो तर ती अशी शिक्षा याच्यामध्ये होऊ शकते. मृत्यूदंड, म्हणजे आपण जसं फाशीची अपेक्षा करतो अशा काही घटना घडल्या की आपल्या मनात एकच इच्छा असते की याला फाशीच दिली जावी. हा तर हे अशा केसेस म्हणजे या वर्गीकरण आहेत. तर अशा पद्धतीने जर असे गुन्हे घडले तर ते गुन्हा कुठल्या प्रकारचा आहे त्या पद्धतीने ती शिक्षा दिली जाते.
1: मॅडम, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा घडला की तक्रार नोंदवणं खूप गरजेचं असतं, तर या कायद्याअंतर्गत तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया काय आहे त्याविषयी सांगा.
0: तक्रार नोंदवण्यासाठी जसं इतर कायद्यामध्ये आहे प्रक्रिया तशीच आहे, की ज्या पीडित आहे बालक त्यांच्यासोबत काही घटना घडलेल्या आहेत तर ती जर घरच्या माणसांनी केलेली असेल तर मग ती घटना ज्याला कळते ते बालक स्वतः सुद्धा करू शकतो तक्रार, किंवा एखाद्या ज्यांच्या बरोबर ते सोयीस्कर म्हणजे कम्फर्टेबल असू शकतात ते स्वतःला सेफ फील करू शकतात अशा एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून सुद्धा ही तक्रार दाखल करता येते. कोणीही म्हणजे कुठलीही सामाजिक संस्था किंवा कुठलीही व्यक्ती ज्याला पहिल्यांदा ही घटना कळते, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या शाळेमध्ये काही घटना घडली आणि ती जर घटना त्या बालकाने शिक्षकाला सांगितलं आणि ते शिक्षक सुद्धा स्वतःही अशी तक्रार नोंदवू शकतात, म्हणजे कोणीही तक्रार नोंदवू शकतात.
1: मॅडम, बऱ्याचदा काय होतं अत्याचार झालं ना की कुटुंब ना बदनामीच्या भीतीने तक्रार करत नाहीत आणि अशा घटना घडतात, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल.
0: बरोबर आहे, जसं मी म्हटलं की ह्याच्यामध्ये म्हणजे लैंगिक छळाच्या ज्या काही प्रकरणं आहेत घटना आहेत तर याच्यामध्ये बरेच वेळा घरातले व्यक्ती सुद्धा असतात, की आपण आज आम्ही जेव्हा प्रबोधन करायला जातो किंवा जनजागृती करतो या कायद्याची तेव्हा आम्ही आवर्जून सांगतो की पालकांनी सुद्धा लक्ष द्या की आपल्याकडे आलेला प्रत्येक व्यक्ती हा कुठल्या नजरेने आपल्या बाळाला बघतोय किंवा कुठल्या पद्धतीने तो त्याला हात लावतोय, तर हे आपण बघणं फार गरजेचं आहे. जर घरातीलच व्यक्ती म्हणजे आपले जवळचे नातेवाईक आजूबाजूचे लोक किंवा एखादी अशी व्यक्ती ज्याचा आपल्यावरती उपकार आहे तर अशा व्यक्तीद्वारा जर लैंगिक छळ केला गेला तर मात्र कुटुंबाची पंचायत होते, त्यांना असं वाटतं की नातेसंबंध सांभाळून ठेवावं की ही घटना बाहेर आणली तर आपली बदनामी होईल, आपल्या बाळाची बदनामी होईल, समाज आपल्याकडे वेगळ्या दृष्टीने बघेल, या भीतीपोटी बरेच वेळा तक्रार दाखल करण्यात येत नाही. म्हणजे कुटुंबाला ती एक कुचंबणा असते की काय करावं. बरेच वेळा म्हणजे महिलेला वाटत असतं की आपल्या मुलीसोबत जे काही चुकीचं घडलेलं आहे त्याची वाच्यता करावी किंवा त्या मुलीला वाटत असतं, पण काही समाजाच्या दबावामुळे मग ते तक्रार दाखल करायला येत नाही. तर अशा वेळेस आपल्या समाजातील जे काही घटक आहेत जे सामाजिक कार्य करतात तर अशा लोकांचं एक कर्तव्य आहे की त्यांना थोडंसं समजावून की ही घटना जर लपवली गेली किंवा दाबली गेली तर याचे दुष्परिणाम होऊ शकतात, ती व्यक्ती अजून दुसऱ्या अशा बालकांवरती असेच प्रकार करण्यासाठी धजावू शकतात. तर याच्यापासून आपल्याला जर आपल्या बालकांना वाचवायचं असेल तर कुटुंबाची ही मोठी जबाबदारी आहे की गुन्हा घडला तर न घाबरता त्याची तक्रार नक्कीच दाखल करा आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तुमची तक्रार घेतली जाणार. पूर्वीसारखं आता म्हणजे पोलिसांच्या बद्दल मनातली हा

0: एक भीती असते की आमची दखल घेणार की नाही, पोलीस तक्रार घेणार की नाही, तर असं होत नाही. सुप्रीम कोर्टाचे रितसर तसे आदेश आहे की लैंगिक अत्याचाराच्या कुठल्याही घटना समोर आल्यास त्या नोंदवून घेणं गरजेचं आहे.
1: मॅडम, लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना तुम्ही हाताळता, तर कुटुंबातले सदस्य, नातेवाईक, शेजारी, शिक्षक किंवा विश्वासू व्यक्तीकडून होणाऱ्या अत्याचाराची प्रकरणं गुंतागुंतीची अशा वेळेला ठरतात का?
0: हो, नक्कीच. जसं मी म्हटलं की एखादा आपला जर घरातील वयस्कर व्यक्ती आहे किंवा आपण ज्यांना पूज्य मानतो अशा व्यक्तीकडून जेव्हा होतं तेव्हा ते पहिले तर मन मानायला तयार होत नसतं. आणि कधी कधी बालकांना इतकी ती भीती दाखवलेली असते की तू जर सांगितलंस कोणाला तर यांना मारून टाकीन, तुला मारून टाकीन, किंवा घरातल्या व्यक्तींना मारून टाकण्याची भीती दाखवली जाते. आणि त्या भीतीपोटी बालक पण सांगत नाही की त्यांच्यासोबत काय घडत आहे. तर अशा वेळेस म्हणजे कुटुंबांनी लक्ष देणं गरजेचं आहे की आपली लहान मुलं काही वेगळी वागायला लागली, विचित्र वागायला लागली, किंवा शांत शांत राहायला लागले, आपल्याच विचारात मग्न राहायला लागले, तर हे शाळेमध्ये सुद्धा घडू शकतं. तर शाळेतल्या शिक्षकांनी सुद्धा लक्ष देणं फार गरजेचं आहे की एखादं मूल, बोलकं मूल, खेळकर मूल, अगदी अबोल झालेलं आहे किंवा खेळत नाहीये, एका कोपऱ्यात बसून राहतोय आणि विचार करत राहतोय, तर हे जे काही फरक आहे ते आपण आपल्या लक्षात आले पाहिजे आणि त्यांना तक्रार दाखल करण्यासाठी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे.
1: श्रोते, लाईव्ह डायल इन कार्यक्रम सुरू आहे. बालकांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या पोक्सो कायद्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. तेव्हा श्रोते हो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा अवश्य सहभागी व्हा. मॅडम, एखाद्या बालकावर लैंगिक अत्याचार झाला की पोलिसांकडून पीडित बालकाची चौकशी करताना कोणती विशेष काळजी घेतली गेली पाहिजे, घेतली जाते म्हणजे, कारण तो बालक पूर्ण हिरमुसलेला असतो, सगळं कुटुंबही त्याच्यामध्ये सगळं भरडलेलं असतं, तर मग अशा वेळेला कोणती काळजी पोलिसांकडून घेतली जाते?
0: पोलिस आता खूप सेन्सिटिव्ह झालेले आहेत अशा पोक्सो कायद्याअंतर्गतच्या केसेसमध्ये. पहिलं तर मुख्य आहे की पोलिसांच्या समोर जेव्हा अशा केसेस येतात तर पोलिसांनी सिव्हिल ड्रेसमध्ये असलं पाहिजे. म्हणजे त्यांनी जर मुलगी असेल तर त्यांच्या समोर एक महिला अधिकारी असणं गरजेचं आहे, तर ते सिव्हिल ड्रेसमध्ये असणं गरजेचं आहे. कारण की आपण लहानपणापासून मुलांना ही जी भीती दाखवतो, तर या माध्यमातून मी सगळ्या पालकांना सांगू इच्छिते की पोलिसांची अशी भीती लहानपणापासून मुलांना दाखवू नका. ते आपले मदतगार आहेत, ते आपले म्हणजे आपण कधी जेवत नाही मुलं म्हणून जेवतोस की नाही तर पोलीस काकांकडे देईन, तर असे प्रकार न करता मुलांना ही भीती लहानपणापासून न बसवता आपण, ते आपले मित्र आहेत, ते आपल्या मदतीसाठी आहेत, हे सांगणं गरजेचं आहे. आणि त्याचसाठी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन्स प्रमाणे मूल घाबरू नये यासाठी पोलीस अधिकारी जो कोणी असेल तर त्यांनी युनिफॉर्म मध्ये नसावं, सिव्हिल ड्रेस मध्ये त्याच्याशी चौकशी करावी. आणि असे प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये एक बाल कल्याण पोलीस अधिकारी असायला हवं, हे गाईडलाईन्स मध्ये आहे. ते जे आहे ASI दर्जाचे जे अधिकारी असतात ते किंवा त्यांच्या वरील दर्जाचे जे काही पोलीस अधिकारी असतील, स्त्री किंवा पुरुष अधिकारी, तर ते हे असे बाल कल्याण पोलीस अधिकारी म्हणून काम करत असतात प्रत्येक पोलीस स्टेशनला. तर अशी एखादं पोक्सोची केस आली मग ते मुलगी असू शकते किंवा मुलगा असू शकते, त्या पद्धतीने त्यांच्याकडे चौकशी अगदी त्यांच्या सौजन्याने त्यांच्याशी बोलून करायचं आहे, सौम्य आवाजात बोलून त्यांनी करणं गरजेचं आहे. कारण की ह्या बालकांना काळजी आणि संरक्षणाची अत्यंत गरज असते, त्याच्यामुळे ते हाताळताना त्यांना विशेष काळजी पोलीस घेतातच. आणि त्यांना असं भयमुक्त वातावरणात न ठेवता असं बालस्नेही वातावरण असलं गरजेचं आहे. आणि तसं उंच आवाजात न बोलणं वगैरे इत्यादी असे त्यांच्याकडे काळजी घेतली जाते पोलिसांकडून. आता सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स प्रमाणे प्रत्येक पोलीस स्टेशनला आणि पोलिसांना याचं विशेष ट्रेनिंग सुद्धा दिलं जातं की लहान बालकांचे केस आले तर कशा पद्धतीने हाताळावे आणि त्यांना कुठल्या प्रकारच्या मदतीची गरज आहे आणि कुठे त्यांना लवकरात लवकर घेऊन जाणं गरजेचं आहे, तर ह्या सगळ्या काळजी पोलीस नक्कीच घेत असतात.
1: श्रोत्यांचे फोन येत आहेत, आपण फोन घेऊया. नमस्कार. नमस्कार.
2: हॅलो.
1: हा, आपला प्रश्न विचारा. नाव?
2: हॅलो.
1: हॅलो.
2: हा काही. नमस्कार.
1: नमस्कार, बोला.
2: मी विजय कुमार स्वामी बोलतो, बस्तवा तालुका शहर जिल्हा कोल्हापूर इथून.
1: प्रश्न विचार आपला.
2: माझा प्रश्न असा आहे की परवा नरसापूर मध्ये झालेली घटना, त्या आरोपीला शिक्षा मिळाली काय?
0: बर, ते नरसापूरची घटना जी झाली तर त्याच्यामध्ये आता लेटेस्ट अपडेट असा आहे की केस सुरू

0: आलेली आहे. पोलिसांनी चार्जशीट फाईल केलेली आहे की आपल्याला माहिती आहे की एखादी घटना घडली आणि त्या गुन्हा नोंद झाला की गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांची तपासाची प्रक्रिया सुरू होते, तर ती पोलिसांनी लवकरात लवकर संपवलेली आहे आणि 20 दिवसाच्या आत त्यांनी चार्जशीट फाईल केलेली आहे. चार्जशीट फाईल करणं म्हणजे सगळा गुन्ह्याचा तपास झालेला आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे पुरावे दाखल केलेले आहेत आणि ते पुरावे दाखल करून झाले की त्यानंतर आरोपीला हजर केलं जातं आणि त्यांनी गुन्हा केला आहे त्याच्यावरती त्याचं म्हणणं मांडण्यात येतं आणि त्यानंतर साक्षी पुरावे सुरू होतात. तर ते साक्षी पुरावे सुद्धा आता सुरू झालेले आहेत आणि फास्ट ट्रॅकवरती ही केस चालवण्यात येणार आहे आणि डेली बेसिसवर म्हणजे रोजच्या याच्यावरती ती केस चालवली जाणार आहे. रोज साक्षीदार बोलवले जाणार आहेत. मुलीची आई जी आहे तिची साक्ष झालेली आहे.
1: हॅलो,
2: हॅलो,
1: हा नमस्कार.
2: हा नमस्कार.
1: आपला तुमच्या रेडिओ सेंटरचा आवाज थोडा कमी कराल तर तुमचा प्रश्न आम्ही ऐकू शकतो.
3: हॅलो,
1: हा रेडिओ संचाचा आवाज थोडा कमी कराल का? प्रश्न विचारा आपला.
3: हॅलो नमस्कार सर.
1: हा नमस्कार, बोला.
3: सर मी अकोला महाराष्ट्रावरून बोलतो.
1: बर, प्रश्न विचार आपला.
3: नांदेडची जी घटना झाली होती त्याच्याबद्दल काय सांगाल सर?
1: नांदेडची मॅडम, एखादी घटना घडली की बऱ्याचदा पुरावे खूप महत्वाची भूमिका बजावतात, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: हा, पुरावे एखाद्या घटनेमध्ये फार महत्वाचे आहेत, कारण की पुराव्याशिवाय पुढची केस टिकणार नाही. त्याच्यामुळे जसं आत्ता मी म्हटलं की एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं, तपास यंत्रणा कामाला लागते आणि पुरावे शोधणं हे त्यांचं मेन काम आहे आणि पुराव्याचे महत्व अत्यंत निर्णायक आहे कुठल्याही केसच्या शेवटपर्यंत जाण्यासाठी. तर हे गुन्हा सिद्ध होण्यासाठी कुठले कुठले पुरावे महत्वाचे आहेत, तर अशा लैंगिक अत्याचाराच्या केसेसमध्ये वैद्यकीय पुरावा अत्यंत महत्वाचा आहे की जर एखाद्या बालकासोबत बलात्कार सारखी घटना झालेली असेल तर अशा केसेसमध्ये वैद्यकीय पुरावे लवकरात लवकर जमा करणं किंवा त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणं हे फार अत्यंत गरजेचं आहे. किंवा घटनास्थळ जे आहे त्याचा पंचनामा करणं आणि आता डिजिटल पुरावे जसं काही मेसेजेस असतील किंवा व्हिडिओज असतील, सीसीटीव्ही फुटेज असेल, तर हे सगळे महत्वाचे पुरावे आहेत आणि ह्याच्यामध्ये कलम 29 प्रमाणे गुन्ह्यामध्ये आपण कसे निर्दोष आहोत म्हणजे प्रिझम्पशन ऑफ गिल्ट ही आरोपीची जबाबदारी आहे. इतर केसेसमध्ये तो कसा दोषी आहे हे प्रूव्ह करणं फिर्यादीचं काम असतं, पण ह्या पोक्सोच्या केसेसमध्ये आरोपीने स्वतःच असे सिद्ध करण्याची गरज आहे की मी कसा निर्दोष आहे, तर हे त्याच्यावरती लायबिलिटी असते. आणि बालकांचा जवाब हा कुठलाही दबाव न आणता न्यायालयाने योग्य पद्धतीने तो घ्यायचा असतो आणि हे जेव्हा मुलांचे जवाब घेतले जातात, नोंदवले जातात, तेव्हा इन कॅमेरा आम्ही म्हणतो की जे बंद रूममध्ये घेतले जातात आणि तिथे आरोपी त्या मुलाला दिसू नये या पद्धतीने घेतले जातात, जेणेकरून तो बाल जे आहेत बालक ते अगदी दबावाशिवाय बोलू शकतात आणि त्यांच्यासोबत कोणीतरी व्यक्ती म्हणजे जे सपोर्ट पर्सन सारखे दिलेले असतात, एखादी सामाजिक संस्थाचे सोशल वर्कर असू शकतात किंवा त्यांचेच घरातली व्यक्ती असू शकते, तर त्यांना सुद्धा आतमध्ये बसून त्या बालकाचं जबाब नोंदवण्याची मुभा दिली जाते.
1: फोन घेऊया आपण. हॅलो, नमस्कार.
3: हॅलो,
1: हा प्रश्न विचारा आपला. हॅलो, हॅलो,
3: हॅलो,
1: हा बोला, आपला प्रश्न विचारा.
3: मी लातूरहून बोलतोय.
1: बर,
3: आमचा प्रश्न, एक मुलगी कोर्टामध्ये चक्र मारतीय, 2 वर्ष झालं तिला न्याय भेटत नाहीये, त्याच्याबद्दल काय मॅडम काय आपण सविस्तर माहिती देऊ शकता का?
0: ही मुलगी जर पीडित असेल पोक्सो कायद्याअंतर्गत आणि कुठल्याही पीडित किंवा फिर्यादी व्यक्तीला आपल्याला न्यायालयातून वकील करण्याची मुभा आहे आणि जी विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालय आहेत प्रत्येक तालुका जिल्हा कोर्टात हायकोर्टात सुप्रीम कोर्टात सगळीकडे ही व्यवस्था आहे, तिथे तुम्ही अर्ज करून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी लीगल एड मधून पॅनल ऍडव्होकेट दिले जातील जे तुमच्यासाठी मोफत काम करतील. त्यांना मानधन जे आहे ते शासन देत असतं. तर असे जर पीडिताला चक्र मारण्याची गरज नाही, त्यांनी वकील नेमू शकतात आणि एकही पैसा फी देण्याची तुम्हाला

0: आवश्यकता नाही, तर लक्षात ठेवा विधी सेवा प्राधिकरण हे प्रत्येक तालुका कोर्ट, जिल्हा कोर्ट, हायकोर्ट सगळीकडे असतं, तर तिथे जाऊन तुम्ही अर्ज करा आणि त्या मुलीला नक्कीच ते वकील मदत करतील. आणि केस का थांबलेली आहे किंवा का तिला चकरा मारायला लागत आहेत, शक्यतो या पोक्सो कायद्याअंतर्गत पीडित मुलीला किंवा मुलांना साक्ष देण्यासाठी पुन्हा पुन्हा बोलवणं आवश्यक नाही, तर हे जर असं होत असेल तर नक्कीच तुम्ही असे पॅनल ॲडव्होकेटची मदत घेऊन केसमध्ये का थांबलेले आहे तर ते जाणून घेऊन सरकारी वकिलाशी बोलून त्या न्यायालयामध्ये केस सुरू करू शकता.
1: मॅडम, एखाद्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला की ती अल्पवयीन मुलगी गरोदर राहण्याचं प्रमाण वाढतंय, तर तो गर्भ नको असेल तर त्यासाठी कायद्यात काय तरतूद आहे?
0: हां, बराच म्हणजे अत्यंत खेदजनक बाब आहे की लहान मुलांवरती असे लैंगिक

0: अत्यंत खेदजनक बाब आहे की लहान मुलांवरती असे लैंगिक अत्याचार होत आहेतच, पण त्याच्यामध्ये त्यांना अशा प्रकारे प्रेग्नंट राहण्याचे प्रकार सुद्धा वाढायला लागलेले आहेत. तर अशा प्रकरणामध्ये जेव्हा हे मुलगी लहान आहे तर त्यांना बाल कल्याण समिती समोर पाठवलं जातं, आणि जर त्यांचा गर्भ त्या बालिकेचा गर्भ जो आहे तो जर 24 आठवड्याच्या आत असेल तर मात्र ती बाल कल्याण समिती त्यांना कुठल्या तरी शासकीय रुग्णालयात जाऊन तो गर्भपात करून घ्या असं म्हणू शकते. अदरवाईज जेव्हा 24 आठवड्याच्या वर हे गर्भ राहतो तेव्हा मात्र कुठलेही न्यायव्यवस्था किंवा ही जी बाल कल्याण समिती आहे ते असे आदेश देऊ शकत नाही किंवा असे सूचन देऊ शकत नाही. त्यांना मात्र हायकोर्टातच उच्च न्यायालयात जाऊन पिटिशन दाखल करावी लागते. तर हे पिटिशन दाखल केल्यानंतर हायकोर्ट एक मेडिकल बोर्ड स्थापन करायला सांगतात. जनरली सरकारी दवाखाना मुंबई असेल तर मग जे जे हॉस्पिटल सारख्या दवाखान्यामध्ये मेडिकल बोर्ड असतो ज्याच्यामध्ये एक गायनेकोलॉजिस्ट असतात, इतर 2 डॉक्टर असतात जे तपासणी करतात, पुन्हा सोनोग्राफी केली जाते आणि बघितलं जातं की बाळ कुठल्या परिस्थितीत आहे, आणि जर ती मायनर मुलगी खूपच लहान आहे ती संमती देऊ शकत नाही गर्भपाताला तर खरं संमती त्यांची हे ग्राह्य धरली जात नाही. पण लुकिंग ॲट द सिच्युएशन म्हणजे सर्कमस्टन्स काय आहे, घरातले व्यक्ती किंवा त्यांचे जर कुटुंबियांनी म्हणजे संमती दिली तर मात्र गर्भपात करता येतो.
1: मॅडम, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा जेव्हा घडतो तेव्हा तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान बालकाच्या गोपनीयतेचं संरक्षण कसं केलं जातं?
0: हां, जशी गुन्हा दाखल होतो तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा फक्त जी सुरुवातीची तक्रार नोंदवली जाते त्याच्यामध्ये पीडितेचं नाव पत्ता सगळं दिलं जातं, पण त्यानंतर म्हणजे ती सीलबंद करून एक कॉपी कोर्टामध्ये जाते आणि एक कॉपी पोलीस स्टेशनला असते, ही कोणालाही दाखवली जात नाही. आणि त्यानंतर जे आहे रिमांड रिपोर्ट असतील किंवा त्यापुढचे जे काही कागदपत्र जमा करायची असेल न्यायालयात तर त्याच्यामध्ये अत्यंत गुप्तता पाळली जाते. त्याच्यामध्ये पीडित बालकांचं नाव दिलं जात नाही, तिथे अ ब कड किंवा अशा प्रकारचा शब्द वापरला जातो, आणि त्या बाळाचं वय काय आहे ते वय नमूद केलं जातं आणि इतर घटना मग नमूद केली जाते. आरोपीचं नाव दिलं जातं किंवा प्रसारमाध्यमांना अशा प्रकारे पीडितांचे नावं प्रसिद्ध करण्याची अजिबातच परवानगी नाही.
1: लैंगिक अत्याचाराची जेव्हा प्रकरणं घडतात त्यावेळी अशा प्रकरणांमध्ये निकाल किती कालावधीत देण्याची तरतूद आहे? कारण का असं काही घडलं की तात्काळ निकाल लागावा किंवा मोर्चे निघतात वगैरे, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: तशी कायद्यामध्ये तरतूद आहे की जेव्हा गुन्ह्याची निश्चिती होते, म्हणजे आम्ही आमच्या ट्रायलमध्ये म्हणतो की चार्ज फ्रेम झाले, गुन्ह्याची निश्चिती झाल्यानंतर साक्षी पुरावे होणं गरजेचं आहे. पहिलं तर पोलिसांचं काम आहे की वेळेत त्यांनी चार्जशीट दाखल करावी लवकरात लवकर जितकं होईल तितकं. पण याच्यामध्ये थोडीशी अडचण अशी येत असते, काही टेक्निकल गोष्टी आहेत की कधी कधी जे रिपोर्ट्स यायला पाहिजे फॉरेन्सिक लॅब करून तर ते फॉरेन्सिक लॅबला अनेक अशी प्रकरणं याच्यासाठी पडलेली असतात की त्यांना तशी जे रिपोर्ट्स द्यायचे असतात तर ते रिपोर्ट्स लवकरात लवकर तयार होऊ शकत नाही कारण अनेक प्रकरणं अशी पेंडिंग असतात, आणि त्यामुळे कधी कधी ते आपल्याला डीएनए टेस्टचे रिपोर्ट असो किंवा इतर काही फॉरेन्सिक रिपोर्ट असू देत तर त्याचे लवकरात लवकर रिपोर्ट मिळत नाहीत, तर अशा वेळेस मात्र थोडी अडचण होते, लवकरात लवकर ती केस दाखल होऊ शकत नाही. म्हणजे आपण जनसामान्य लोकांना माहिती नसतं की ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत की पोलिसांनी फक्त लवकरात लवकर कागदपत्र कोर्टात दाखल करा असं म्हटलं जातं, पण यामागे हे सगळी प्रक्रिया असते की हे जे आहे ते गुन्हा सिद्ध होण्यासाठी किंवा तो आरोपी हाच आहे हे सिद्ध करण्यासाठी हे पुरावे अत्यंत महत्वाचे आहे. डीएनए टेस्ट असते ती महत्वाची असते, तर ह्यासाठी थोडा कालावधी जातो आणि हे समजून घ्यायला हवं. पोलीस आपला प्रयत्न करतच असतात, अशा सेन्सिटिव्ह केसेस असेल तर ते फॉरेन्सिक लॅब जे असतं ते सुद्धा लवकरात लवकर रिपोर्ट देतात, आणि चार्जशीट फाईल झाल्यानंतर जनरली 1 वर्षाच्या आत हे अशी प्रकरणं संपवायची असतात. पण जनरली हेच मी जसं म्हटलं की टेक्निकल प्रॉब्लेम्स असतात, कधी साक्षीदार मिळून येत नाही लवकर, त्याच्यामुळे ट्रायल पुढे चालत नाही, तर अशा काही कारणांमुळे थोडंसं पुढे हा असा प्रकार होऊ शकतो आणि ज्याच्यातून मग पीडित किंवा त्यांचे कुटुंबीय किंवा समाजामध्ये ती एक गोष्ट पसरली की अजून न्याय मिळाला नाही, तर हे थोडीशी हे म्हणजे वाटतं त्यांना की आपला काही पुढे होत नाहीये किंवा का अजून निकाल लागत नाहीये, ते थोडीशी निराशा त्यांच्या मनात येणं स्वाभाविक आहे.
1: मॅडम, बऱ्याचदा पीडित बालकावरती अत्याचार झाला की ते बालक पण ते कुटुंब पण मानसिक दृष्ट्या

0: पूर्ण ढासळून गेलेलं असतं. तर अशा वेळी पीडित बालकाला समुपदेशन आणि मानसिक आधार देण्यासाठी कोणत्या यंत्रणा उपलब्ध आहेत जी खूप गरजेच्या आहेत त्या?
1: अगदी नक्कीच, कारण पीडित बालकांना त्याच्यातून बाहेर काढणे हे फार मोठी गोष्ट आहे. कारण त्यांच्यावर जो आघात झालेला असतो तो कायमस्वरूपी होऊन जातो. कारण की लहान मुलं जी आहेत ती निरागस असतात, त्यांना पहिले तर कळत नाही आपल्यासोबत काय झालेलं आहे. त्यासाठी आपण जी जागरूकता करतो आहे, आता प्रत्येक शाळेमध्ये गुड टच बॅड टच हे सांगितलं जातंय, तर त्याच्याने थोडीशी मुलं जागरूक झालेली आहे. तर ही अशी जागरूकता सगळीकडे अजून असायला हवी, वेळोवेळी मुलांना ते सांगत राहायला हवं. किंवा पालकांनी सुद्धा शाळेतून कुठूनही बाहेरून आली मुलं किंवा आपल्यासोबत जेव्हा बाहेर आपण मुलांना नेतो गर्दीच्या ठिकाणी, मॉल असेल किंवा गार्डन असेल, रेल्वे स्टेशन असेल, तर अशा ठिकाणी जाता येता कोणीही पटकन आपल्या लहान बाळाला पण नको त्या ठिकाणी स्पर्श करत असतात. तर अशा हे आपल्या पालकांचं लक्ष असलं पाहिजे की आपण आपल्या बालकाला कसं संरक्षित करायचं आहे आणि त्यांना मानसिक असा आधार देण्यासाठी आपण सर्वप्रथम कायद्यामध्ये तरतूद आहे की त्यांना बाल कल्याण समिती समोर नेलं पाहिजे आणि तिथे काउन्सिलर असतात किंवा काही सामाजिक संस्थाचे सामाजिक कार्यकर्ते असतात, ते जे काउन्सिलिंगचं काम करतात. किंवा त्यांना जर अत्यंत मेडिकल एडची गरज असेल तर तशी वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी सुद्धा त्यांना दवाखान्यात पाठवलं जातं. आणि जी बालगृह आहेत तिथे सुद्धा अशी पूर्ण टीम असते सामाजिक कार्यकर्त्यांची वगैरे. जेव्हा घरातलीच व्यक्ती आरोपी असेल तर अशा वेळेस मुलांना पालकांच्या ताब्यात न देता बालगृहामध्ये ठेवलं जातं आणि तिथे मात्र मग अशा सगळ्या टीम आहे की जे काउन्सिलर्स आहेत ते वेळोवेळी एका म्हणजे एक एक जे बाळासाठी सपोर्ट पर्सन म्हणून नेमलेले असतात बालकल्याण समितीतर्फे, तर ते रेपो ठेवतात त्यांच्यासोबत आणि पूर्ण त्यांचा फॉलोअप घेत असतात सतत की त्यांची मानसिक स्थिती ढासळू नये यासाठी प्रयत्नशील असतात आणि त्यांच्याशी नेहमी बोलतं राहावं लागतं आणि त्यांच्यासोबत काय घडलेलं आहे तर ते कसं थोडंसं हिल होईल म्हणजे ते थोडंसं विसरण्याचा कसा प्रयत्न करतील याकडे आपण थोडंसं त्यांना मदत करत असतो.
0: मॅडम, लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या अनेक मुलांच्या केसेस तुम्ही हाताळल्या आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल, एखादी केस आम्हाला सांगा.
1: 2015 एक केस आहे, म्हणजे डोंबिवली शहरात घडलेली घटना आहे की पैशांचा पाऊस पाडणार होता. एका बंधू बाबांनी अशी जाहिरात केली की मी पैशांचा पाऊस पाडणार आहे, 2 करोडचा पाऊस पाडणार होता. आणि त्यासाठी एका महिलेने त्यांना संपर्क केला होता आणि त्यांना त्या महिलेला सांगण्यात आलं होतं की एक अल्पवयीन मुलगी माझ्या जवळ आणा की जिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर असा पैशांचा पाऊस पडणार आहे. म्हणजे पैशांचा पाऊस तर पडत नाही ही मान्यताच चुकीची आहे, पण जरी तो पैशांचा पाऊस पाडायचा असेल तर त्यासाठी अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवण्याचा कुठेही संबंध येत नाही. पण त्याला त्याची लैंगिक भूक शमवायची होती आणि त्यामुळे त्यांनी अशी अट घातली, त्या पद्धतीने एका लहान अल्पवयीन मुलीला आणलं गेलं होतं आणि त्यानंतर तिच्यासोबत प्रकार घडायच्या अगोदर म्हणजे हे सगळं घटना कळली होती एका सामाजिक संस्थेला, त्यामुळे पोलिसांना इन्वॉल्व्ह केलं गेलं होतं. पोलिसांची पूर्ण टीम तिथे दबा धरून होती आणि जसा तो प्रकार करायला सुरुवात झाली तसा तिथे त्यांचा पोलिसांचा जो माणूस होता त्यांनी मिस कॉल दिला आणि त्यानंतर पूर्ण पोलिसांची टीम गेली तिकडे आणि त्या मुलीला वाचवण्यात यश आलं. म्हणजे हे असे प्रकार मुलांसोबत जेव्हा होतात तेव्हा या केसमध्ये सुरुवातीपासून मी लक्ष घातलं होतं आणि याच्यामध्ये त्या आरोपी जो मेन आरोपी होता त्याला कन्व्हिक्शन मिळालं होतं, भोंदू बाबा जो होता त्याला सजा मिळालेली आहे. तर असे प्रकार म्हणजे एक मंद मतिमंद मुलीचं सुद्धा अशी होती की ती प्रेग्नंट राहिली आणि त्याच्या तिचा सख्खा आत्याचा नवरा तिच्यावरती बलात्कार करायचा कारण ती मतिमंद होती, कोणाला सांगणार, त्याचा गैरफायदा घेतला त्यांनी आणि ती प्रेग्नंट झाली कळल्यानंतर त्यांनी कल्याण स्टेशनला येऊन सोडून दिलं.
0: म्हणजे एकूणच सगळ्यांनी घरातल्यांपासून सगळ्यांनी जागरूक राहणं गरजेचं आहे, अशा गोष्टींना बळी पडू नये.
1: येस, अतिदक्ष राहण्याची फार आवश्यकता आहे.
0: ऍडव्होकेट तृप्ती पाटील, आपण इथे आलात आणि बालकांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या पोक्सो कायद्याविषयी इतकी महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
1: आपले पण सर्वांचे धन्यवाद.
0: श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता, मधुलिका आणि दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर. तसंच आपण आमच्यासोबत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून देखील जगभरात सर्वत्र. दुपारचा 1:25 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: धावपळीच्या जीवनात चमकदार पॅकिंग, फास्ट फूड आणि भेसळीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षित अन्नाचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय. सुरक्षित अन्न, निरोगी जीवन हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. याच अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याकरता हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळात फोन करा. आपल्याशी संवाद साधणार आहे तज्ज्ञ डॉक्टर सोनाली खानापूरकर. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर
1: मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. शिक्षण हे सक्षमीकरणाचं प्रभावी माध्यम असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं केलेल्या शिफारशीनुसार केंद्र सरकारनं न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली होती. त्यानुसार न्यायमूर्ती शील नागू, श्री चंद्रशेखर, संजीव सचदेव आणि अरुण पल्ली यांनी ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. भारताच्या सरन्यायाधीशांबरोबर सल्लामसलत केल्यावर राष्ट्रपतींनी या नियुक्त्यांना मंजुरी दिल्याचं केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी समाजमाध्यमावर जाहीर केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा अध्यादेश 2026 जारी केल्यानंतर ही नियुक्ती झाली. या अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्यात आली असून यात भारताच्या सरन्यायाधीशांचाही समावेश आहे. शिक्षण माणसाला जागरूक आणि स्वावलंबी बनवतं, त्यामुळे ते सक्षमीकरणाचं प्रभावी माध्यम आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज नवी दिल्लीत शिष्यवृत्ती योजनेच्या आदिवासी समुदायातल्या लाभार्थ्यांशी बोलत होत्या. समाजातल्या सर्व घटकांची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगती होते तेव्हाच खरा विकास होतो असं त्या म्हणाल्या. शिष्यवृत्ती योजनांमुळे आदिवासी समुदायातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळते, यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या.
2: भारत सरकार जनजातीय समुदाय के युवाओं को आगे बढ़ाने के लिए अनेक योजनाओं के माध्यम से निरंतर प्रयास कर रहे हैं. छात्रवृत्ति योजना केवल आर्थिक सहायता नहीं है, ये युवाओं के सपनों को पंख देने का माध्यम है. ये उन युवाओं के जीवन में नई संभावनाओं का द्वार खोलती है, जिनमें प्रतिभा तो होती ही है परंतु संसाधनों का अभाव उन्हें आगे बढ़ते रोकता. लेकिन मुझे ये जानकर प्रसन्नता हुई कि आप जैसे अनेक युवाओं ने विभिन्न
1: भारताच्या शेजारी प्रथम, ऍक्ट ईस्ट आणि महासागर या धोरणांमध्ये म्यानमार हा एक महत्वाचा भागीदार असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. म्यानमारचे अध्यक्ष यू मिन ऑंग लाईंग यांच्याशी काल राष्ट्रपती भवनात त्या बोलत होत्या. म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्याबद्दल राईंग यांचं त्यांनी अभिनंदन केलं. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून काही वेळापूर्वी त्यांचं मुंबईत आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. या भेटीत म्यानमारचे अध्यक्ष व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेणार आहेत. भारत आणि अमेरिकेनं द्विपक्षीय व्यापार कराराच्या बहुतांश बाबी निश्चित केल्या आहेत. कराराच्या पहिल्या टप्प्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी नवी दिल्लीत आज आणि उद्या अमेरिकन शिष्टमंडळाबरोबर चर्चा होत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. वाणिज्य विभागातले अतिरिक्त सचिव दर्पण जैन भारताची भूमिका मांडत आहेत, तर अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व ब्रेंडन लिंच करत आहेत. गेल्या 3 फेब्रुवारी रोजी दोन्ही बाजूंनी या कराराच्या पहिल्या टप्प्याची रुपरेषा जाहीर केली होती. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं उपलब्ध केलेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन प्रतीमधल्या त्रुटीच्या पडताळणीसाठी तसंच उत्तर

0: परीक्षांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं पोर्टल आजपासून कार्यान्वित झाल्याचं सीबीएसईनं जाहीर केलं आहे. हे पोर्टल येत्या 6 जूनपर्यंत खुलं राहील. तसंच केवळ ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांची स्कॅन केलेली प्रत मिळवली आहे त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल असं सीबीएसईनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. सुरक्षेच्या कारणासाठी यामध्ये आधार पडताळणीचा समावेश करण्यात आला असून ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही त्यांना आपले पालक अथवा नातेवाईकांचे आधार तपशील वापरता येतील. गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज कसा करावा याविषयीच्या सूचना समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ट्युटोरियल व्हिडिओ काळजीपूर्वक पहावा असं यात म्हटलं आहे. इबोला विषाणू संसर्गाचा एकही रुग्ण आतापर्यंत देशात सापडलेला नाही असं केंद्रीय आरोग्य खात्यानं स्पष्ट केलं आहे. गेल्या 21 दिवसात इबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशातून आलेल्या प्रवाशांना जर ताप, डोकेदुखी, अंगदुखी, जुलाब, विनाकारण रक्तस्राव अशी लक्षणं आढळली तर त्यांनी विलगीकरणात जावं आणि ताबडतोब स्थानिक आरोग्य प्रशासनाला त्याची माहिती द्यावी असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. इबोला संसर्गाबाबत काहीही माहिती किंवा मदत हवी असेल तर 1075 या मदत क्रमांकावर संपर्क साधावा. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी वेळेवर माहिती मिळणं अत्यावश्यक आहे असं मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान इबोलाग्रस्त आफ्रिकन देशात रोगप्रसाराला आळा घालण्यासाठी भारतानं वैद्यकीय मदत पथकाची दुसरी तुकडी रवाना केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळले गेलेल्या लाभार्थी कागदपत्र सादर करू शकल्या नाहीत. संपूर्ण छाननी केल्यानंतरच त्यांना अपात्र ठरवलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली तेव्हा कागदपत्र सादर करायला उशीर लागेल म्हणून लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून लाभ दिला गेला होता. मात्र त्यानंतर या योजनेचं ऑडिट झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख जणींच्या कुटुंबात सरकारी नोकरी असल्याचं उघड झालं तसंच 10 लाख जणींचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केले होते त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करायला सांगण्यात आलं होतं. ज्यांनी केवायसी केलं अशा 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. बाकी सर्व अपात्र ठरल्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जे लाभार्थी अपात्र ठरले त्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं.
1: 60,00,000-80,00,000 जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही.
0: शेतकरी कर्जमाफीविषयी विचारला असता आजच्या मंत्रिमंडळाच्या याबाबत बैठकीत निर्णय होईल. मात्र निवडणुकीमुळे काय निर्णय झाला याची अधिकृत घोषणा करता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सक्तवसुली संचालनालयानं आज अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्याविरुद्धच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. मुंबई, सुरत आणि अंकलेश्वरमध्ये साधारण 20 ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली. रसायनांचे पुरवठेदार, असा व्यवहारांमधले मध्यस्थ, मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची निर्मिती आणि वितरण करणारे तस्कर, हवाला ऑपरेटर्स आणि अंमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेल्या पैशातून बेनामी मालमत्ता बाळगणाऱ्या व्यक्तींशी संबंधित ठिकाणी ही कारवाई सुरू आहे. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलं. मेणाच्या स्वरुपातल्या या सोन्याची किंमत 4 कोटीपेक्षा जास्त आहे. विशिष्ट माहितीच्या आधारे दुबईहून भारतात आलेल्या 2 तस्करांकडून जप्त केलेलं हे सोनं 24 कॅरेटचं आहे. या तपासादरम्यान हे सोनं तस्करी करून भारतात आणायच्या कटात सामील असलेल्या नवी मुंबईतल्या एका सोनारालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. गृहमंत्रालयानं स्थलांतर आणि परदेशी नागरिक सुधारणा नियम 2026 अधिसूचना जारी केली आहे. या दुरुस्तीमुळे परदेशी नागरिकांना भारतात आगमन झाल्यावर 180 दिवसांच्या आत आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. येत्या 4 ते 8 जून दरम्यान अहमदाबाद इथं आयोजित पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेतल्या योगपटूंचं पथक भारतात येत आहे. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधूनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. थायलंडच्या बुसानान ओम्बा रुह फानला तिनं आज 25-23

0: 21-16 असं पराभूत केलं. मालविका बनसोडला मात्र पहिल्याच फेरीत थायलंडच्या पूर्णपावी चोचुवांगकडून पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या गटात किदंबी श्रीकांतही पहिल्याच फेरीत पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामना आज दुपारी होईल. ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही महिला दुहेरीची जोडी, तसंच मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांचे सामने देखील आज होणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. शिक्षण हे सक्षमीकरणाचं प्रभावी माध्यम असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधूच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. मे महिन्याची सुरुवात महाराष्ट्र दिनाच्या उत्साहात झाली. राज्य स्थापनेच्या 67व्या वर्धापन दिनानिमित्त अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासह जिल्हाभरातील शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. प्रभारी विभागीय आयुक्त तथा अपर आयुक्त अजय लहाने यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यावेळी विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या विशेष संक्षिप्त पुनरावलोकन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मतदार यादी अद्ययावत करण्याची मोहीम राबवण्यात आली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी BLOंना मतदार मॅपिंगचं काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. नव्याने विकसित करण्यात आलेल्या ऍपच्या माध्यमातून मतदारांचा शोध घेऊन यादीतील त्रुटी दूर करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं. वन्यजीव आणि निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग अनुभव उपक्रम विशेष आकर्षण ठरला. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात शेकडो निसर्गप्रेमींनी सहभाग घेतला. घनदाट जंगलातील मसाणांवर रात्रभर बसून वन्यजीवांचं निरीक्षण करण्याचा अनोखा अनुभव सहभागी पर्यटकांनी घेतला. बालविवाह प्रतिबंध मोहिमेअंतर्गत चाइल्ड हेल्पलाईन आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या संयुक्त कारवाईत एका अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात प्रशासनाला यश आलं. राज्य सेवा हक्क आयोगाच्या अमरावती विभागाचे आयुक्त म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकारी अरुण डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली. शासकीय सेवेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नागरिकांना वेळेत सेवा मिळण्याच्या दृष्टीनं त्यांच्या नियुक्तीकडे महत्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिलं जातं. ग्रामीण स्वच्छतेसाठी जिल्हा परिषदेमार्फत 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून 26 ग्रामपंचायतींना बॅटरीवर चालणाऱ्या ई रिक्षांचं वाटप करण्यात आलं. घराघरातून कचरा संकलन, त्याचं वर्गीकरण आणि वैज्ञानिक पद्धतीनं विल्हेवाट लावण्यासाठी ही वाहनं उपयोगी ठरणार आहेत. शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या असलेल्या मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेच्या कामांचा आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. शेतमालाची वाहतूक आणि शेतीच्या कामांसाठी 12 रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी कामं वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले. याचवेळी आयोजित जनता दरबारात नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेशही देण्यात आले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत EKYC मोहिमेलाही या महिन्यात गती मिळाली. पात्र शेतकऱ्यांनी 30 जूनपूर्वी EKYC पूर्ण करावी, अन्यथा पुढील हप्त्यांपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं. बायोमेट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशन या दोन माध्यमातून प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान मे महिन्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे उष्णतेची तीव्र लाट. अमरावती जिल्ह्यात तापमानानं 46.8 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. सलग अनेक दिवस तापमान 45 अंशांच्या पुढे राहिल्यानं जनजीवन प्रभावित झालं. भारतीय हवामान विभागानं रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला होता. दुपारच्या वेळेवर रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता. उष्माघात टाळण्यासाठी प्रशासनानं विविध उपाययोजना राबवल्या. जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला, तर नागरिकांच्या मोबाईलवर सतर्कतेचे संदेशही पाठवण्यात आले. या कडक उन्हाचा सामना करणाऱ्या वाहतूक पोलिसांसाठी अमरावती पोलीस विभागानं अभिनव उपक्रम राबवला. वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना बॅटरीवर चालणारी एअर कूल्ड जॅकेट्स उपलब्ध करून देण्यात आली. सुमारे 150 जॅकेट्सचं वितरण करण्यात आलं. राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यात आल्याने त्याचं विशेष कौतुक झालं. मर्दी रोडवरील घाटखेडा तलाव परिसरात उन्हाळी सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी गेलेल्या 4 बालकांचा तलावात बुडून मृत्यू झाला. मित्रांना वाचवण्याच्या प्रयत्नात चौघेही गाळात अडकून पाण्याखाली गेल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं. चांदूर रेल्वे तालुक्यातील दहीगाव इथं 7 फूट लांबीचा अजगर आणि त्याची 10 अंडी सुरक्षितपणे वाचवून वनविभागानं त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडलं, तर दुसरीकडे शहरातील रामपूर

0: कॅम्प परिसरात एका बिबट्यानं शिरकाव केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. वनविभाग पोलीस आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांतून सुमारे 4 तासांच्या मोहिमेनंतर बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यात आलं. या घटनेनं वाढत्या मानव वन्यजीव संघर्षाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. महिन्याच्या अखेरीस वातावरणात अचानक बदल झाला. अचलपूर, तिवसा, रेवसा आणि अमरावती शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपिटीची नोंद झाली. विजेच्या पुरवठ्यात व्यत्यय आला आणि किरकोळ नुकसानही झालं. मात्र तीव्र उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील. श्रोतेहो, दुपारचा 1:45 आणि 42 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत नवीन हिंदी चित्रपटगीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह. श्रोतेहो, आज सुप्रसिद्ध दक्षिण भारतीय संगीतकार, गीतकार, गायक डॅनियल राजय्या अर्थात इलैया राजा यांचा जन्मदिवस. हिंदी, मराठी, तेलुगू, मल्याळमसह तमिळ भाषेत 4,500+ अधिक गाणी त्यांनी संगीतबद्ध केली आहेत. त्यांना त्यांच्या 83व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत कार्यक्रमात ऐकूया त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी.

कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं श्रेया घोषाल यांच्या स्वरात समीर यांचं गीत. गीताला संगीत होतं इलैया राजा यांचं आणि चित्रपट चीनी कम. कार्यक्रमात यानंतर इलैया राजा यांनीच संगीतबद्ध केलेलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत, श्रेया घोषाल यांच्या स्वरात चित्रपट की अँड का.

श्रोते हो, भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रतिभावान आणि दिग्गज दिग्दर्शक निर्माते पटकथा लेखक मणिरत्नम यांचा देखील आज वाढदिवस. त्यांना त्यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत कार्यक्रमात आता ऐकूया त्यांच्या काही चित्रपटातील गीतं.

आशा भोसले आणि कार्तिक यांच्या स्वरात हे होतं गुलजार यांचं गीत. संगीत ए आर रहमान यांचं, चित्रपट होता साथिया. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 2:02 होत आहेत आणि आपण आस्वाद घेत आहोत नवीन हिंदी चित्रपट गीतांचा. कार्यक्रम आहे द नेक्स्ट वेव्ह. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत मणिरत्नम यांच्याच गुरु या चित्रपटातील. मरियम टोलर, चिन्मयी आणि कीर्ती सगाथिया यांच्या स्वरात. गुलजार यांच्या गीताला संगीत ए आर रहमान यांचं.

श्रोतेहो, हे होतं गुरु या चित्रपटातलं गीत. आज सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांचा देखील वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देत कार्यक्रमात आता ऐकूया त्यांच्यावर चित्रित काही गाणी. हे गीत आहे सन ऑफ सरदार या चित्रपटातील मीका सिंग, योयो हनी सिंग आणि भाव्या पंडित यांच्या स्वरात. समीर अंजान यांच्या गीताला संगीत हिमेश रेशमिया यांचं.

कार्यक्रमात यानंतर राहत फतेह अली खां आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात समीर अंजान यांचंच गीत. संगीतबद्ध केलं आहे साजिद वाजिद यांनी आणि चित्रपट आहे दबंग 2.

0: श्रोते हो, आणि या गीताबरोबरच आजचा द नेक्स्ट वेव हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 2:14:55 झाली आहेत. यानंतर ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं विशाल शर्मा.

या संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात विद्या खांडवे यांचं गायन, राग वृंदावनी सारंग. विलंबित बंदिश तिलवाडा तालात नबद्ध आहे. बंदिशीचे बोल आहेत आज बदरवा बाजो हिंदाल रंग. द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध आहे. द्रुतबंदिशीचे बोल आहेत आये मोरे लाल घरया सखजी. त्यांना तबला साथ आहे प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियम संगती केली आहे जयंत फडके यांनी. ऐकूया विद्या खांडवे यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग.

0: नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण विद्या खांडवे यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियम संगती होती जयंत फडके यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव त्याचा प्रवास कसा झाला असेल कोण होते आपले पूर्वज कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजतात थोड्याच वेळात ऐकूया प्रादेशिक बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार. कांद्याला 3000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू दुसऱ्या फेरीत दाखल. आणि

0: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थींना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला कागदपत्र सादर करायला वेळ लागेल हे लक्षात घेता लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र त्यानंतर या योजनेचं लेखापरीक्षण झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार व्यक्ती असल्याचं उघड झालं. तसंच 10 लाख महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचं आढळलं. त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्याचं ते म्हणाले. अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत. मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीविषयी निर्णय होईल. मात्र निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे त्याची अधिकृत घोषणा करता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: शेतकरी कर्जमाफीचा विषय कॅबिनेटला आहे, मंत्रिमंडळ त्याच्यावर निर्णय घेईल. पण आम्हाला इलेक्शन कमिशननी अट टाकली आहे. जेव्हा आम्ही त्यांना परवानगी मागितली तर त्यांनी अट टाकली आहे की तुम्ही विषय मंजूर करून पुढची कारवाई करा, पण त्याची घोषणा तुम्हाला करता येणार नाही. त्यामुळे आम्ही आज अधिकृत घोषणा इलेक्शन कमिशनमुळे करू शकत नाही. आज आम्ही निर्णय घेऊ, निर्णयाप्रमाणे कारवाई सुरू करू, इलेक्शन संपल्यानंतर त्याची घोषणा करू.
0: मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 मधल्या कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या 50 कोटी अमेरिकी डॉलरच्या कर्जाला तसंच राज्य निधीच्या प्रस्तावाला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. यात आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँक दोन्ही बँकांकडून महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला प्रत्येकी 8,700 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार असून सामान्य प्रशासन विभागानं राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं पत्रक जारी केलंय. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातल्या मृत आंदोलकांच्या वारसांची तातडीनं पडताळणी करून प्रमाणपत्र वितरित करावीत असे निर्देश देण्यात आलेत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या वेळी राज्य सरकारनं दिलेल्या आश्वासनाला अनुसरून याबाबतच्या प्रशासकीय हालचालींना वेग आलाय. कांद्याला 3,000 रुपये प्रतिक्विंटल हमी भाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. वाढती महागाई, वाढता उत्पादन खर्च आणि योग्य भाव न मिळणं यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडलाय. सरकारनं कांद्याच्या शासकीय खरेदीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अद्याप खरेदी प्रक्रिया सुरू झाली नाही. त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह मोठ्या संख्येनं शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. म्यानमाचे राष्ट्राध्यक्ष यु मिन ऑंग लाईंग उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून काही वेळापूर्वी त्यांचं मुंबईत आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. या भेटीत म्यामाचे अध्यक्ष व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेणार आहेत. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं केलेल्या शिफारशीनुसार केंद्र सरकारनं न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली होती. त्यानुसार न्यायमूर्ती शील नागू, श्री चंद्रशेखर, संजीव सचदेव आणि अरुण पल्ली यांनी ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई

0: या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. थायलंडच्या बुसानान ओबा रुफानला तिनं आज 25-23, 21-16 असं पराभूत केलं. मालविका बनसोडला मात्र पहिल्याच फेरीत थायलंडच्या पोन पावी चोचुवांगकडून पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या गटात किदंबी श्रीकांतही पहिल्याच फेरीत पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामना आज दुपारी होईल. ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही महिला दुहेरीची जोडी, तसंच मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांचे सामने देखील आज होणार आहेत. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंका हिनं नाओमी ओसाका हिच्यावर 7-5, 6-3 अशी सहज मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. आता तिचा सामना डायना श्नायडर हिच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या फिलिक्स ऑर्जर अलियासिम यानं अलेजांद्रो ताबिलो याच्यावर थेट सेट्समध्ये विजय मिळवलाय. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलंय. मेणाच्या स्वरुपातल्या या सोन्याची किंमत 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. गुप्तचर माहितीच्या आधारावर दुबईहून भारतात आलेल्या 2 तस्करांकडून हे सोनं जप्त करण्यात आलं. या प्रकरणी नवी मुंबईतल्या एका सोनारालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. येत्या 4-8 जून दरम्यान अहमदाबादमध्ये आयोजित पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेतल्या योगपटूंचं पथक भारतात येत आहे. युनायटेड स्टेट्स योग असोसिएशन आणि वर्ल्ड योगासन यांच्या सहयोगानं युनायटेड स्टेट्स योगासन स्पोर्ट्स फेडरेशननं या स्पर्धेसाठी अमेरिकेच्या अधिकृत पथकाची घोषणा केली. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं उपलब्ध केलेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमधल्या त्रुटींच्या पडताळणीसाठी तसंच उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठी आजपासून विशेष पोर्टल कार्यान्वित झालंय. हे पोर्टल येत्या 6 जूनपर्यंत खुलं राहील. ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांची स्कॅन केलेली प्रत या आधीच मिळवली त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल असं सीबीएसईनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. सुरक्षेच्या कारणासाठी यामध्ये आधार पडताळणीचा समावेश करण्यात आला असून ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही त्यांना आपले पालक अथवा नातेवाईकांचे आधार तपशील वापरता येतील असं यात म्हटलंय. सक्तवसुली संचालनालयानं आज अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्या विरोधातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. मुंबई, सुरत आणि अंकलेश्वरमध्ये 20 ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली. रसायनांचे पुरवठादार, या व्यवहारांचे मध्यस्थ, मेफेड्रोन या अंमली पदार्थाची निर्मिती आणि वितरण करणारे तस्कर, हवाला ऑपरेटर्स आणि अंमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेल्या पैशातून बेनामी मालमत्ता बाळगणाऱ्या व्यक्तींशी संबंधित ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधू दुसऱ्या फेरीत दाखल. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 3:40 झाली आहेत. आमच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर पुन्हा भेटूया आमच्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांसाठी सायंकाळी 4:58 मिनिटांनी. या सभेत मी पूजा बवले आता आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार। मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवरून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र। आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग ॲपद्वारा देखील ऐकत आहात जगात सर्वत्र। श्रोते हो संध्याकाळचे 5 वाजलेत।
1: शुभ संध्या।
0: आजच्या या सायंकालीन सभेत मी अमेया पळणीटकर सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत करते। श्रोते हो संध्याकाळचे 5 वाजतात। आता प्रसारित करत आहोत ऑल इंडिया रेडिओच्या 90वी निमित्ताने विशेष रूपक आकाशवाणीचं संचित या मालिकेचा शेवटचा आणि अंतिम भाग।
2: आकाशवाणी मुंबई आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त प्रसारित करत आहोत समन्वित रूपक आकाशवाणीचं संचित।

बहुजन हिताय बहुजन सुखाय या ध्येयवाक्याशी बांधिलकी जपणाऱ्या आकाशवाणीनं भारतातील असंख्य श्रोत्यांशी आपले ऋणानुबंध जोडले आहेत. ज्ञान माहिती आणि मनोरंजनाच्या आकाशवाणीच्या सेवेची ही 90वी वर्षपूर्ती. आकाशवाणीच्या असंख्य श्रोत्यांचे विनम्र आभार आणि अभिनंदन.

0: रेडिओवरून प्रसारित होणारे कार्यक्रम, बातम्या, चित्रपट संगीत, सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, लोकगीतं, मुलाखती, भाषणं, चर्चा, वेगवेगळ्या विषयांवरची रूपकं, नाटकं, श्रुतिका, संवाद अशा अनेक रूपातून आकाशवाणी आपल्या श्रोत्यांजवळ अभिव्यक्त होत असते. परंतु याबरोबरच वेगवेगळ्या श्रोता समूहाच्या स्वतःच्या काही वेगळ्या अपेक्षा गरजा असतात. या अनुषंगानं वेगवेगळ्या कार्यक्रमांची आखणी आकाशवाणीनं केली आहे. या कार्यक्रमांना समर्पक अशी शीर्षकही देण्यात आली आहेत. वेगवेगळ्या आकाशवाणी केंद्रांवर किंवा वेगवेगळ्या प्रांतात प्रादेशिक भाषांमध्ये ही शीर्षकं पाहायला मिळतात. परंतु कार्यक्रमाचा मूळ गाभा एकच. साधारणपणे 1937-38 हा काळ आकाशवाणी मुंबई केंद्रातील तत्कालीन कार्यक्रम निर्माते बाळ कुरतडकर यांची दिनेश अडावतकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा हा एक अंश.
1: तर स्त्रियांचा कार्यक्रम सुरू करताना मला बाळ स्त्रियांसाठी कार्यक्रम करायचा आहे, काय करायचं, मग तुम्ही सांगा, मी

0: करू का, आम्ही करतो. तर तो स्त्रियांचा कार्यक्रम करायचं म्हटल्यानंतर मनातून म्हणालो की या कार्यक्रमाला पहिल्यांदा नाव काय द्यायचं, तर महिला मंडळ, महिला मंडळ
1: काय ठेवलं.
0: तर मी गिरगावात रामून शाळेत शिकत होतो, तिथे सँडर्स रोडवर एक वनिता विश्राम नावाची फार जुनी संस्था आहे स्त्रियांची, वनिता विश्राम, ती अजूनही आहे. तो वनिता शब्द मला आवडला आणि मी त्याचं नाव वनिता मंडळ ठेवलं.

0: नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आपण मराठी वर्णमालेविषयी आणि त्याच्या महत्वाविषयी जाणून घेणार आहोत. मैत्रिणींनो, आपण लहानपणी बाराखडी शिकलो, कालांतरानं त्यात काही बदल झाला, त्यामध्ये काही स्वर आणि व्यंजनांची वाढ करण्यात आली, त्याला कोणी 14 खडी तर कोणी 15 खडी असं म्हणतात. आज आपण या 15 खडीविषयी आणि त्याचा आपल्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामाविषयी जाणून घेणार आहोत.
1: आकाशवाणीचे विशिष्ट श्रोतासमूहाचे कार्यक्रम म्हणजे सर्वसामान्य श्रोत्यांऐवजी एखाद्या विशेष वर्गाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी ज्ञान, माहिती आणि मनोरंजन यांचा मनोरम असा मेळ. गम्मत जम्मत, बालजगत, बालविश्व, किलबिल ही शीर्षकं आहेत लहान मुलांच्या कार्यक्रमासाठीची. लहानग्यांचं भावविश्व जपत त्यांच्यासाठी बालकथा, बालगीतं, संस्कारक्षम ज्ञानवर्धक गोष्टी यांचा समावेश असतो. त्याचबरोबर बालकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी बालकांसाठीचा हा कार्यक्रम त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो.
2: नमस्कार, मी स्नेहा पाटळ, मी आता 4th मध्ये शिकते. नुकतीच मला आकाशवाणीवरील गंमत जम्मत या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली आणि तो अनुभव माझ्यासाठी खूपच भारी होता. जेव्हा आई बाबांनी माझ्या मुलाखतीबद्दल शिक्षकांना सांगितले तेव्हा सर्वांना खूप आनंद झाला. माझ्या सर्व शिक्षकांनी माझी मुलाखत ऐकली आणि माझे कौतुक केले. इतकंच नाही तर माझ्या नातेवाईकांनीही फोन करून माझे अभिनंदन केले. सर्वांकडून मिळणारी शाबासकी ऐकून मला खूप अभिमान वाटला. सुरुवातीला आकाशवाणीच्या ऑफिस मध्ये जाताना मला थोडी भीती वाटत होती आणि खूप टेन्शन आली होते, पण तिथले अधिकारी आणि कर्मचारी इतके मनमिळावू होते की माझे सगळे टेन्शन चुटकी सरशी निघून गेले.
3: बालदोस्तांनो नमस्कार. आजच्या आपल्या गंमत जम्मत या कार्यक्रमामध्ये मी वैशालीताई तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बालदोस्तांनो, ही बालमैत्रीण आहे आरोही जावडेकर. आरोही, तुझं आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये खूप खूप स्वागत आहे.
4: धन्यवाद.
3: आरोही, सगळ्यात पहिल्यांदा तर तू आम्हाला स्वतःविषयी सांगशील की तू आत्ता कितवीत आहेस आणि कोणत्या शाळेत जातेस.
4: मी 6th आहे. मी बाल शिक्षण मधील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकते.
1: युववाणी हा कार्यक्रम खास युवकांसाठी. महत्वाकांक्षांच्या स्वप्नपंखांनी उंच गगनभरारी घेऊ पाहणाऱ्या युवा वर्गाची दुनिया चणारी. गीत, संगीत, गायन, काव्य, नाटकं, नाट्य, अनेक कलाप्रकार, तसंच रोजगार, ज्ञान, माहिती, मनोरंजन, सर्व काही अगदी भरभरून त्यांचं स्वतःचं खूप मोठं असं विश्व असतं.

हॅलो फ्रेंड्स, मी प्रतिमा युवावाणीच्या या तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. कसे आहात सगळे? मजेत ना? मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच कधी कधी असं वाटतं की किती बोरिंग झालंय यार, आपण काहीतरी ॲडव्हेंचरस किंवा थ्रिलिंग करायला पाहिजे, बरोबर ना? म्हणूनच आजच्या कार्यक्रमात आपल्याशी गप्पा मारायला असेच काही युवक दोस्त आलेले आहेत.

0: ज्यांनी असे थ्रिलिंग एक्सपिरियन्स घेतलेले आहेत आणि ते आज आपल्याशी शेअर पण करणार आहेत. मित्रांनो, कोकण योद्धा सागरी मोहिमेतील काही युवक दोस्त आज आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत. आजच्या ह्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत भारतीय नौसेना कमांडर आलोक लांगे सर, या संपूर्ण मोहिमेचे कोऑर्डिनेटर शशिकांत जाधव सर, त्याचबरोबर आपल्याशी गप्पा मारायला आपले काही युवा मित्रमैत्रिणी पण आलेले आहेत. लीडर कॅडेट विदिशा, एबल कॅडेट चिन्मयी, लीडर कॅडेट स्वानन आणि एबल कॅडेट मनीष. चला तर मग सुरू करूया आजच्या या गप्पांच्या मैफिलीला.
1: जगाचा पोशिंदा शेतकरी, शेतकरी राजासाठी आकाशवाणीवर विशेष कार्यक्रम, थोडं मनोरंजन आणि खूप सारं ज्ञानवर्धन, नवनवीन तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याची महत्वाची कामगिरी अतिशय प्रभावीपणे शेतीविषयक कार्यक्रमातून पार पाडली जाते आणि शेतकरी बांधव या ज्ञानाचा आणि माहितीचा पुरेपूर उपयोग करून घेताना दिसतात. जमीन कशी असावी इथपासून ते थेट बाजारपेठेची उपलब्धता, लागवड तंत्रापासून ते हवामानाचा अंदाज, ते कापणीपर्यंतचा प्रवास, पुढे साठवणूक, अगदी एक मार्गदर्शक पाठीराखा म्हणावा तसा हा कृषी कार्यक्रम.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, जमिनीची उत्पादकता आणि सुपीकता टिकवण्यासाठी प्रामुख्यानं जमिनीच्या प्रकारानुसार पीक व्यवस्थापन, जमिनीची योग्य वेळ, पूर्व मशागत, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, त्यामध्ये माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा समतोल वापर, सूक्ष्म अन्नद्रव्य, सेंद्रिय खतं, जीवाणू खतं यांचा वापर करावा. सेंद्रिय खतांना जमिनीची उत्पादकता आणि सुपीकता टिकवण्यासाठी त्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे, कारण या खतांमुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांमध्ये चांगली वाढ होते. भौतिक गुणधर्मात प्रामुख्यानं बदल होतो. यामध्ये जमिनीची जडणघडण योग्य होते, निचरा योग्य होतो, हवा खेळती राहते, जमिनीची धूप कमी होऊन जलधारणा शक्ती वाढते. सेंद्रिय खतामध्ये शेणखत, कंपोस्ट, खाद्य, अखाद्य पेंड, गांडूळ खतं इत्यादींचा समावेश होतो. मात्र सेंद्रिय खतं पिकांना जास्त प्रमाणात लागतात. जमिनीचा पोत, कस, सुपीकता टिकवण्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर करणं काळाची गरज आहे.
1: स्त्री शिकली तर कुटुंब शिकेल हा विचार अनेक समाजसुधारकांनी मांडला आहे. भारतात हा संदेश विशेषतः सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याशी जोडला जातो. तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, एखाद्या समाजाची प्रगती ही त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगतीवरून ओळखता येते. वनिता मंडळ, स्त्री सखी, सखी सखी सहेली अशा शीर्षकांनी वेगवेगळ्या आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित होणाऱ्या स्त्रियांच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून स्त्रियांच्या यशोगाथा, आरोग्य, स्वावलंबन, कायदे, उद्योजकता, कुटुंब कल्याण आणि मनोरंजन, महिलांसाठीचा हा कार्यक्रम म्हणजे त्यांचं स्वतःचं आपलं म्हणता येईल असं एक छोटंसं पण अगदी स्वतंत्र असं विश्व.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आपल्या सगळ्या प्रपंचात रमताना, बाहेरच्या सगळ्या बाजारहाटीत फिरताना, सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना एक हळूवार आणि शांत असा कप्पा आपल्याला अगदी घट्ट तरीही एक नाजूकशी अशी हळवी साथ करत असतो, आणि तोच असतो आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधल्या आपल्यातल्याच अनेक सख्यांच्या अनेक वेगवेगळ्या कार्यानं, अनुभवानं, विचारानं आपल्याला समृद्ध करणारा असा हा कप्पा. आजच्या कार्यक्रमामध्ये देखील अशाच एक वेगळी वाट, आणि ती देखील वयाच्या 50 नंतर, जी स्वतःसाठी, स्वतःतल्या स्वसाठी निवडलेली अशी वाट. आणि अशी वेगळी वाट निवडलेल्या अवलिया

0: आज आपल्या कार्यक्रमात आल्या आहेत त्या आहेत कवयित्री आणि संगीतकार अरुणा अनगळ. जाणून घेऊया त्यांचा हा सांगीतिक प्रवास त्यांच्या शब्दात. अरुणाताई, आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: तुम्ही स्वतः संगीतकार आहात, कवयित्री आहात, छान छान कविता केलेल्या आहेत, काही गाण्यांना संगीतही दिलं आहे.
1: हो.
0: कसा प्रवास सुरू झाला तुमचा हा?
1: मी म्हणेन हा योगायोग असावा, कारण लहानपणापासून वाचन, गायन, संगीत या सगळ्याची आवड होतीच. सगळ्या कलांची मी प्रेमी आहे, म्हणजे शब्द आणि सुरांवर मनापासून प्रेम करणारी मी एक कलाकार आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे सर्वप्रथम खरंच मी मनापासून आभार मानते की आकाशवाणीमध्ये मला यायची आपण संधी दिली, कारण मी तर म्हणेन की आकाशवाणी ही माझी बालपणापासूनची मैत्री आहे.
0: छान, मस्तच.
1: आणि खूप काही ऐकत गेले त्यामुळे ते मे बी झिरपत गेलं माझ्यामध्ये आणि आवड निर्माण झाली. आणि महत्वाचं म्हणजे मी हुजूरबागेसारख्या शाळेमध्ये होते त्यामुळे तिथे त्याला खतपाणी दिलं असं मी म्हणेन.
2: पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकऱ्यांच्या आणि श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे असं लोकशाहीर साहित्यिक अण्णाभाऊ साठे म्हणत असत. त्यांचं हे विधान श्रमप्रतिष्ठेचा संदेश देत राहील. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या कामगारांसाठीच्या कार्यक्रमात कामगारांचे हक्क आणि कायदे, रोजगार आणि कौशल्य विकास, आरोग्य आणि सुरक्षितता, शासकीय योजना, त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन, कामगारांना त्यांचे हक्क आणि कायदे याविषयी माहिती करून देणं, रोजगार आणि कौशल्य विकासाबाबत त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांच्यासाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची त्यांना माहिती करून देणं आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून कामगारांचं जीवनमान, सामाजिक आणि आर्थिक स्तर कसं उंचावेल हे उद्दिष्ट समोर ठेवून कामगारांच्या कार्यक्रमाची निर्मिती केली जात असते.

0: कामगार सभा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कामगार सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, कामगार सभेत आता आपण ऐकणार आहोत कामगार सुरक्षा या विषयावर जयपाल पाटील यांचं भाषण. मंडळी, जयपाल पाटील हे राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर थळ येथे प्रथम श्रेणी रेल्वे चालक म्हणून 23 वर्ष कार्यरत होते. त्यांना महाराष्ट्र शासनाने गुणवंत कामगार पुरस्कार देऊनही गौरव केला आहे. तर ऐकूया कामगार सुरक्षा या विषयावरील त्यांचं भाषण.
1: नमस्कार कामगार बंधूंनो, स्वातंत्र्यापूर्वी मुंबईत नाविकांचा संप झाला. त्याला पाठिंबा देण्याचा निर्णय कामगारांनी घेतला. सर्व गिरण्यांमध्ये संप कमिट्या स्थापन झाल्या. कामगार संघटनांनी सार्वत्रिक संपाची हाक दिली आणि बंडखोर नवसैनिकांना संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. तो दिवस होता 22 फेब्रुवारी 1946.

0: आकाशवाणीवरून प्रसारित होणारा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम म्हणजे उतार वयातील आधार देणारी एक भावनिक काठी. उतार वयात सतत संवाद साधणारा एक सखा म्हणजे रेडिओ. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात वृद्धापकाळात आहार, मानसिक आरोग्य, व्यायाम, योग, एकटेपणा, विविध कल्याणकारी योजना, भावनिक आधार याविषयी मार्गदर्शनाची आवश्यकता असते. तर मनोरंजन जे गीत, संगीत, नाटकं, श्रुतिका या माध्यमातून असेल, ज्यामुळे जीवनात आनंद निर्माण होईल, असे कार्यक्रम देऊन वृद्धापकाळातील जीवन अधिक समृद्ध आणि आत्मविश्वासपूर्ण करण्यात ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमाचं मोठं योगदान आहे.
1: ज्येष्ठ श्रोते हो, सादर नमस्कार. माणसाच्या गरजा ह्या अमर्याद असतात आणि साधनं ही मर्यादित असतात, त्यामुळे नियोजन कुठल्याही गोष्टीचं हे अत्यंत गरजेचं असतं, विशेषतः अर्थनियोजन, ज्याची फळं निवृत्तीनंतरच्या जीवनात अधिकतर आपल्याला गरजेची भासतात. आणि त्या दृष्टीने नियोजन आणि गुंतवणूक कशी करावी

0: याबाबत अधिक सावधानता आपल्याला बाळगावी लागते. आज या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी गुंतवणूक समुपदेशक विनायक कुलकर्णी यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. विविध माध्यमात ते या विषयावर सक्रिय असतात, त्याचप्रमाणे या संदर्भातली त्यांची 26 एक पुस्तकंही प्रसिद्ध आहेत. नमस्कार विनायक कुलकर्णी.
1: नमस्कार,
0: आपलं स्वागत आहे या कार्यक्रमात. आणि प्रथम मला असं विचारायचं आहे की निवृत्तीनंतरच्या काळाचं जे नियोजन मी म्हटलं ते नेमकं केव्हा सुरू होतं किंवा केव्हा ते करायला पाहिजे?
1: खरं म्हणजे निवृत्ती पश्चातचं जे नियोजन आहे ते ज्या दिवशी त्या व्यक्तीला पहिली नोकरी लागते, पहिला पगार मिळतो, त्या दिवसापासून खरं म्हणजे ते सुरू व्हायला पाहिजे. पण दुर्दैवाने लोकांच्या हे लक्षातच येत नाही. त्यांना असं वाटतं की आपल्याला मिळणारा प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी असल्यास पेन्शन, तर त्याच्यामुळे ह्याच्या पुंजीवरती आपल्याला जगता येईल अशी कुठेतरी एक मानसिकता बाळगूनच ती नोकरी स्वीकारलेली असते. तर आता तसं राहिलेलं नाही आहे.
2: भाषा, जीवनशैली, संस्कृती आणि अधिवास या बाबतीत आपलं एक वेगळंपण जपणारा समाज घटक म्हणजे आदिवासी. त्यांची लोककला, लोकगीतं, संस्कृती याचं प्रतिबिंब म्हणजे आदिवासी बांधवांसाठी प्रसारित होणारा विशेष कार्यक्रम. आदिवासी बांधवांचे सण, उत्सव, त्यांच्या परंपरा, स्थानिक कलावंतांच्या कलेचं सादरीकरण, जनजागृती आणि मुलाखती असं या कार्यक्रमाचं स्वरूप असतं.

आकाशवाणीचा एक कार्यक्रम सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या शूर सैनिकांसाठी पण आहे. सैनिकांचं मनोबल वाढवणं, त्यांचा राष्ट्रसेवेबद्दल आपल्या मनातला आदर व्यक्त करणं, त्यांचं देशप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि त्याग याबद्दल त्यांच्याविषयीचा सन्मान व्यक्त करणं, देशाचा आवाज म्हणून रेडिओ ही भूमिका सक्षमपणे पार पाडत आहे.

0: समन्वित रूपक ऐकलं आकाशवाणीचं संचित. लेखन, निवेदन आणि सादर करते दीपक केसावलेकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. आत्ताच आपण ऑल इंडिया रेडिओच्या 90 निमित्ताने विशेष रूपक ऐकलत. संध्याकाळचे 5:30 वाजतायत. आता ऐकूया वाय नॉस्टॅल्जिया हिट्स सो हार्ड, जुन्या आठवणींची ओढ, हा युववाणी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण एका अशा भावनेबद्दल बोलणार आहोत जी वय, भाषा, प्रदेश, व्यवसाय आणि काळ यांच्याही पलीकडे जाऊन प्रत्येक माणसाला जोडते. आता ही भावना म्हणजे नॉस्टॅल्जिया, जुन्या आठवणींची ओढ. कधी अचानक एखादं जुनं गाणं कानावर पडतं आणि आपण क्षणात 10-15 वर्ष मागे पोहोचतो. कधी शाळेच्या वहीत ठेवलेला एखादा जुना फोटो सापडतो आणि मन नकळत त्या दिवसांमध्ये हरवून जातं. कधी एखाद्या जुन्या मालिकेचं शीर्षक गीत ऐकलं की घरातील जुना टीव्ही, कुटुंबासोबत घालवलेली संध्याकाळ, अभ्यासाची धावपळ आणि सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये केलेली मज्जा, सगळं कसं अगदी डोळ्यासमोर उभं राहतं. मित्रांनो, आपल्या जीवनात भूतकाळ संपून गेलेला असतो पण त्याच्या आठवणी मात्र आपल्यात कायम जिवंत असतात. त्या आठवणी केवळ घटनांची नोंद नसते, त्या आपल्या भावना, आपले अनुभव, आपले नातेसंबंध आणि आपली ओळख ह्यांचाही एक भाग बनलेल्या असतात. आणि म्हणूनच जेव्हा एखादी जुनी गोष्ट पुन्हा भेटते तेव्हा आपण केवळ ती गोष्ट आठवत नसतो तर त्या काळातील स्वतःलाही पुन्हा भेटत असतो. मंडळी, मानसशास्त्र सांगतं की नॉस्टॅल्जिया ही फक्त भावनिक कमकुवतपणाची किंवा भूतकाळात अडकून राहण्याची अवस्था नाहीये. उलट अनेक संशोधनांमध्ये असं दिसून आलंय की जुन्या आनंददायी आठवणी या माणसाला मानसिक स्थैर्य देतात, आत्मविश्वास वाढवतात आणि आयुष्यातील आव्हानांना सामोरं जाण्याचं ताकदही देतात. जेव्हा वर्तमान काळात तणाव वाढतो, भविष्य अनिश्चित वाटतं किंवा एकटेपणा जाणवतो तेव्हा मन नकळत त्या काळात वळतं जिथे सुरक्षितता, आपुलकी आणि निरागसता होती. म्हणजे बघा ना, बालपणातल्या आठवणी एवढ्या खास का असतात? कारण त्या काळात आपण जगाला पहिल्यांदा अनुभवत असतो. पहिला मित्र, शाळेचा पहिला दिवस, पहिली स्पर्धा, पहिल्यांदा मिळालेलं बक्षीस, पहिली सहल, पहिला पाऊस, पहिला सायकल चालवण्याचा अनुभव, प्रत्येक गोष्ट नवीन असते म्हणून त्या काळातील भावना अधिक तीव्रतेनं मनात कोरल्या जातात. मित्रांनो, आजच्या तरुण पिढीला अनेक सुविधा उपलब्ध आहेत. स्मार्टफोन, इंटरनेट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल एंटरटेनमेंट, सोशल मीडिया, म्हणजे जग अक्षरशः हाताच्या तळव्यावर आलंय. पण या सगळ्या प्रगतीमध्ये अनेकदा मनाला शांतपणे जगण्याची, क्षण अनुभवण्याची आणि साध्या गोष्टींचा आनंद घेण्याची संधी कमी होताना दिसते. म्हणूनच अनेक तरुण आज स्वतःच्या बालपणाची आठवण काढून भावूक होतात, कारण त्यांना जाणवतं की त्या काळात स्पर्धेपेक्षा मैत्रीचं मोल जास्त होतं, प्रदर्शनापेक्षा अनुभव घेणं हे अधिक महत्वाचं होतं आणि तुलना करण्यापेक्षा आनंद साजरा करण्याची वृत्तीही अधिक होती. मित्रांनो, एखादं जुनं गाणं आपल्याला इतकं भावतं की आपण ते ऐकलं तरी भावनिक होतो. का बरं होत असेल असं? तर याचं उत्तर आपल्या मेंदूच्या कार्यपद्धतीत तडलंय. संगीत आणि स्मृती यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. जेव्हा आपण एखादं गाणं ऐकतो तेव्हा मेंदूमध्ये केवळ संगीत प्रक्रिया होत नाही तर त्या गाण्याशी संबंधित आठवणी आणि भावना देखील सक्रिय होतात. त्यामुळे एखादं गाणं ऐकताना आपल्याला केवळ शब्द किंवा सूर आठवत नाहीत तर त्या गाण्याच्या काळातील संपूर्ण वातावरण आठवतं.

किंवा कदाचित एखाद्या उन्हाळा सुट्टीत हे गाणं आपण ऐकलेलं असू शकतं, किंवा एखाद्या मित्रासोबतचा खास क्षणही त्याच्याशी जोडलेला असू शकतो, किंवा घरातील एखादी व्यक्ती ते गुणगुणत असेल. म्हणूनच संगीत हे काळाच्या पलीकडे जाऊन भावनांना जोडण्याचं काम करतं.

मंडळी, तुम्हाला जुन्या मालिका आणि कार्यक्रम आठवतात का? ह्या मालिका आणि कार्यक्रमांबाबतही हेच घडतं की आज मनोरंजनाच्या हजारो पर्यायांमध्ये आपण हरवून जातो. पण एक काळ असा होता की संपूर्ण कुटुंब एका ठराविक वेळी टीव्ही समोर बसायचं. एकत्र हसणं, एकत्र रडणं, कथानकांवर चर्चा करणं हे अनुभव सामूहिक होते. म्हणूनच त्या कार्यक्रमांची आठवण म्हणजे केवळ मनोरंजनाची आठवण नसते, तर ती कुटुंबासोबत घालवलेल्या वेळेची आठवण असते. पण मित्रांनो, नॉस्टाल्जियामध्ये एक विलक्षण विरोधाभास आहे. तो आपल्याला आनंदही देतो आणि थोडंसं दुःखही देतो. आनंद यासाठी की आपण सुंदर क्षण पुन्हा अनुभवतो, आणि दुःख यासाठी की तो काळ परत येणार नसतो. पण याच मिश्र भावनेमुळे नॉस्टाल्जिया इतका प्रभावी ठरतो. तो आपल्याला आठवण करून देतो की आयुष्य बदलतं, काळ पुढे जातो, पण अनुभवांचं सौंदर्य हे कायम राहतं. मित्रांनो, आज अनेकांना वाटतं की त्यांचं जीवन इतरांच्या तुलनेत मागे पडलंय. सोशल मीडियावरील यशोगाथा, करिअरची स्पर्धा, आर्थिक दबाव आणि सतत काहीतरी मोठं साध्य करण्याची अपेक्षा यामुळे मनावर ताण निर्माण होतोय. अशा वेळी बालपणीच्या आठवणी आपल्याला एक महत्वाचा धडा शिकवतात. त्या सांगतात की जीवनातील सर्वात मौल्यवान क्षण हे अनेकदा साधे असतात. मित्रांसोबतचा खेळ, आईच्या हातचा डबा, शाळेतील गप्पा आणि पावसात भिजणं, इतकंच काय वीज गेल्यावर मेणबत्तीच्या प्रकाशात बसणं, हे सगळे क्षण अत्यंत अमूल्य आहेत. मंडळी, नॉस्टाल्जिया हा आपल्याला भूतकाळात अडकवण्यासाठी नसतो, तो आपल्याला वर्तमान समजून घेण्यासाठी असतो. तो सांगतो की आपण किती दूर आलोय, किती संकट पार केली आहेत आणि किती बदल अनुभवलेत, आणि तरीही आपल्यातला तो निरागस, स्वप्नाळू आणि आशावादी माणूस अजूनही जिवंत आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनीच आपल्या जुन्या आठवणी जपायला हव्यात, जुन्या मित्रांशी संपर्क ठेवायला हवा, कधीतरी जुनी गाणी ऐकायला हवीत आणि जुन्या फोटोंकडेही पाहायला हवं. आपल्या आयुष्यातील सुंदर क्षणांना विसरता कामा नये, पण त्याचवेळी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की उद्याचा नॉस्टाल्जिया आज निर्माण होतोय. आज जे क्षण आपण जगतोय तेच काही वर्षांनी आपल्या आठवणींचा खजिना बनणार आहेत. म्हणून भूतकाळावर प्रेम करणं, वर्तमान जगायला शिकणं हे आपल्याला समजलं पाहिजे. जुन्या आठवणींमधून प्रेरणा घेतली पाहिजे, पण नवीन आठवणी निर्माण करण्यासाठी सतत कार्यरतही असलं पाहिजे. कारण जीवनाचं खरं सौंदर्य हे केवळ मागे वळून पाहण्यासाठी नाही, तर आठवणींचा हात धरून पुढे चालण्यात आहे. आणि कदाचित म्हणूनच नॉस्टाल्जिया आपल्याला एवढ्या खोलवर स्पर्श करतो, कारण तो आपल्याला आपल्या मुळांशी, आपल्या लोकांशी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःशी पुन्हा एकदा जोडतो.

मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yovaniyarmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताभिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

आकाशवाणी कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून संध्याकाळचे 6 वाजता आहेत. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: which generated nearly 1.5 million hits within a span of 2 minutes. The board also recorded more than 1 lakh attempts to gain unauthorized access to files hosted on the system. A Delhi court today extended the judicial custody of 5 accused in the NEET paper leak case till the 15th of this month. Yesterday, physics lecturer Manisha Sanjay Havaldar, pediatrician Dr. Manoj Shirure and physics teacher Tejas Harshad Kumar Shah was sent to 14 days of judicial custody. The CBI has arrested 13 accused people in the case so far. Unified Payments Interface UPI has achieved 23.2 billion transaction counts last month. In a social media post, the Department of Financial Services thanked the citizens for embracing digital payments. Health and Family Welfare Minister JP Nadda has said country's healthcare approach has evolved from a predominantly curative model to a comprehensive framework. He said that over 1,82,000 Ayushman Arogya Mandirs are serving as the first point of contact for healthcare services across the country. He was addressing the second convocation ceremony of All India Institute of Medical Sciences, AIIMS, at Bhatinda in Punjab today. The government has invited nominations for the Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar 2026. This prestigious award is conferred by the President to children who have made exceptional contributions in various fields. The last date for submission is 31st of July. In women's cricket, the third and final T20 international of the series between India and hosts England will be played at Taunton tonight. The match will begin at 11 p.m. IST. The series is levelled at 1-1, with India winning the first match in Chelmsford by 38 runs and England registering a 26-run victory in Bristol. Benchmark domestic equity indices rebounded today and closed around 0.5% higher. The BSE Sensex rose 383 points to close at 74,650. The NSE Nifty gained 101 points to settle at 23,484. And that is the end of this news bulletin.
1: मध्यम लहरी 378 अंश 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवरून तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग ॲपद्वारा श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. संध्याकाळचे 6:10 आणि 20 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया आज उर्वरित सभेत आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू 6:30 अमृत कलश, यामध्ये माहेर घराची यशोगाथा यात प्रभा शिर्के यांची मुलाखत ऐकू शकाल. आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझं घर माझं शेत, यामध्ये सुरुवातीला रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग, शाश्वत जलव्यवस्थापनाची गुरुकिल्ली याविषयी डॉक्टर सुयोग खोसे, विषयतज्ज्ञ कृषी अभियांत्रिकी विभाग कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांनी दिलेली माहिती ऐकू शकाल. त्यानंतर जनावरातील खुरांचे आजार उपचार व प्रतिबंध याविषयी डॉक्टर शलाका चौहान, प्राध्यापक पशुशल्य चिकित्सा व क्षकिरण विभाग क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांनी दिलेली माहिती ऐकू शकाल. आणि त्यानंतर कृषीवाणी या सदरात खतांच्या कार्यक्षमतेत मेटाबोलाइटचं महत्व ऐकू शकाल. 8:05 मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू 8:15 एक कलाकार, यामध्ये आज आपण प्रसिद्ध दिग्दर्शक लेखक मणिरत्नम यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्याविषयी आणि त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीविषयी बोलणार आहोत. आज 9:15 समाचार, 9:30 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 10:15 मंथन हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. आज रात्री 10:00 नभोनाट्य, यामध्ये मुक्तीपत्रे याचा पहिला भाग ऐकू शकाल. डॉक्टर आनंद नाडकर्णी लिखित पुस्तकाचं आकाशवाणी रूपांतर, सहभाग मनोज भिसे आणि अक्षय पिणसे यांचा, सादरकर्त्या गौरी लागू. 10:30 नादब्रह्ममध्ये पंडित भीमण्णा जाधव यांच्या सुंदरी वादनात राग मारुबिहाग आणि मिश्र खमाज रागातील धून ऐकू शकाल. त्यांना तबला साथ आहे प्रशांत फाटक यांची. उद्या आपली भेट पहाटे 5:45, 5:55 गिरवाणवाणीमध्ये पारंपरिक श्री गणपती अथर्वशीर्ष भालचंद्र

करंबेळकर आणि सहकारी यांच्या स्वरात 6:05 प्रभात वंदन आणि शेवटी चिंतन यामध्ये डॉक्टर प्रतिभा कुलकर्णी यांचे विचार ऐकू शकाल. 6:30 उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मेल पटेल. 6:40 आणि 7:30 माझं घर माझं शेत यामध्ये कृषीवाणीमध्ये हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. 6:45 आरोग्य धनसंपदा यामध्ये रजो निवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेली माहितीचा तिसरा भाग. 6:50 परिसर यामध्ये सृष्टी रसायन आणि आपण याविषयी रसायनशास्त्रज्ञाच्या प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांनी रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत भाग तिसरा ऐकू शकाल. मुंबई केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 आणि 8:40 भावधारा. 9:00 मराठी चित्रपट संगीत. 9:30 नाट्यसंगीत ऐकू शकाल. 10:00 विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. 10:10 सुगम संगीत. 10:25 स्थानिक निवेदनं. 10:30 विशेष वार्ता यामध्ये केंद्र सरकारची 12 वर्षे या विषयावर प्राध्यापक देवदत्त भिंगारकर यांची माधवी कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकू शकाल. 10:45 हिंदी चित्रपट संगीत. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात योगिनी जोगळेकर यांच्या गायनात राग अहिर भैरव. 11:30 आम्ही यामध्ये ज्येष्ठ अभिनेते निर्माते दिग्दर्शक अमोल पालेकर व त्यांच्या सुविद्य पत्नी संध्या गोखले यांच्याशी गप्पा आणि गाणी याचा दुसरा भाग सादर करते संजय भुजबळ. 12:00 वनिता मंडळ यामध्ये सुरुवातीला जागतिक सायकल दिनानिमित्त वयाच्या 65व्या वर्षी सायकलवरून नर्मदा परिक्रमा करणाऱ्या हेमलता राव आणि जयश्री जाधव यांच्याशी सविता जेरे यांनी साधलेला संवाद. आणि त्यानंतर शिवराज्याभिषेक दिनाच्या अनुषंगाने शिवराज्याभिषेक एका सोहळ्यावलीकडची स्वाभिमानाची क्रांती याविषयी डॉक्टर वृषाली भोसले यांचं भाषण. सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 1:00 प्रायोजित कार्यक्रम NCERT. 1:40 अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 द नेक्स्ट वेव्ह. 2:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अद्वैत गाडगिळ यांच्या सतारवादनात राग शुद्ध सारंग ऐकू शकाल. तबला साथ आहे गणेश तानवडे यांची. उद्या संध्याकाळी 5:00 सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी यामध्ये रंग माझा वेगळा या सदरात प्रसार माध्यमातील लेखन आणि आजची तरुणाई याविषयी युवा लेखक गजानन आव्हाळे अर्थात व्रतस्थ यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद. सादरकर्ते धीरज केदारी. 6:30 बलसागर भारत होवो यामध्ये दिव्यांगांसाठी काम करणारी हॅपी होम अँड स्कूल फॉर ब्लाइंड या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाली. त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा आढावा घेणारी उपमुख्याध्यापिका रसिका सावंत यांची मुलाखत ऐकू शकाल. 7:15 अर्थविशेष. 7:30 माझं घर माझं शेत यामध्ये चालू जमाना कौटुंबिक श्रुतिका लेखन माधुरी शिंदे यांचं तर सहभाग आहे प्रसाद कुलकर्णी वहिदा शेख धीरज केदारी यांचा निर्मिती सहाय्य वहिदा शेख यांचं. उद्या संध्याकाळी 8:15 एक कलाकार. 9:15 समाचार संध्या. 9:00 News@9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 चर्चा का विषय हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. उद्या रात्री 10:00 हिंदी चित्रपट संगीत. 10:30 नादब्रह्म यामध्ये योगिनी जोगळेकर यांच्या गायनात राग कौसी कानडा आपण ऐकू शकाल. याबरोबरच दिवसभरात ठरलेल्या वेळी बातमीपत्र प्रसारित आणि सहक्षेपित केली जातील. श्रोतेहो, ही होती आज उर्वरित सभेत आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: न येईल मनात येईल तेव्हा करून टाका म्हणून, कारण
1: टुमॉरो नेव्हर कम्स.
0: नाही पण आता आपण आणूया टुमॉरोला परत. भैरवीच्या सुरांनी त्या मैफिलीची सांगता होत असली तरी पुढच्या मैफिलीची आसही ते सूर लावता. तेच मनात साठवून प्रत्येक वेळी इकडे या.
2: नक्की.
0: हा म्हणजे आता दरवर्षी इथे या. बर का, येवा कोकण आपलाच असा.
3: यावेळी उमा सदांची मंडळी गेली आहेत कोकणात. कोकणातून ते नक्की काय बरं सांगतायत ते समजून घेण्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 4 जूनला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 ला पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू.
4: 101 उमा सदन.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
6: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
5: श्रोते हो, आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग ॲपद्वारा देखील आपण आमच्यासोबत आहात जगात सर्वत्र. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. आता ऐकूया संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरही श्रोते हो आम्ही आपल्यासोबत आहोत. संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम अमृत कलश.

0: अमृत कलशच्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, खूपदा आपण आयुष्याकडे तक्रारीच्या स्वरूपात बघतो. म्हणजे बघा, आपल्याला हवं तसं घडलं नाही की आपल्या तक्रारींचा पाढा सुरू होतो. पण एखाद्याचं आयुष्य असं असतं की त्यांनी खरंच अनेक अडचणींचा संकटांचा सामना केलेला असतो, तरीही अतिशय प्रसन्न आणि आनंदी, आयुष्याविषयी कसलीही तक्रार नसलेलं असं त्यांचं व्यक्तिमत्व असतं. ज्याने आपण भारावून जातो आणि आपल्याला वाटून जातं कसं जमतं यांना एवढा आनंद वाटायला. मंडळी, आणि आज याचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत प्रभा शिर्के यांच्याकडून. अतिशय संघर्षमय जीवनाचा सामना करून दर वेळेला नव्याने उभ्या राहणाऱ्या आदरणीय प्रभाताईंचा प्रेरणादायी जीवनप्रवास आज आपण जाणून घेणार आहोत माहेर घराची यशोगाथा या कार्यक्रमातून. प्रभाताई, अमृत कलश कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत.
1: खूप धन्यवाद
0: प्रभाताई. आता सुरुवात आपण करणार आहोत ते तुमच्या माहेर घरच्या संकल्पनेपासून. तर माहेर घर ही तुमची विलक्षण अशी आणि आता यशस्वी ठरलेली संकल्पना, तर कसा होता हा माहेर घराचा प्रवास?
1: माहेर घर हा माझ्यासाठी फक्त एक प्रकल्प नाही तर अनेक महिलांच्या भावना, त्यांचे अश्रू आणि त्यांचा आधार आहे. अनेक महिलांना आयुष्यात कुठेच आपले पण मिळत नाही हे पाहिल्यावर माहेर घर ही संकल्पना जन्माला आली. सुरुवातीला खूप अडचणी आल्या, पण प्रत्येक

0: पाहिले नाही, मला हे ठिकाण आमचं माहेर आहे असं म्हटलं आणि माझा प्रवास सार्थकी लागला.
1: वा, म्हणजे इथून तुमच्या माहेरघराच्या प्रवासाची सुरुवात झाली. आता नेमकं कधी आणि कसा सुरू झाला हा प्रवास, कारण हे अगदी अलीकडचीच घटना आहे, तर त्याबद्दल आम्हाला सांगा.
0: 17 जानेवारी 2021 मध्ये याची सुरुवात झाली. आणि सुरुवात सुद्धा कशी झाली मी थोडस थोडक्यात सांगते की मी मुलुंडची.
1: बर,
0: माझं आयुष्य मुलुंडमध्ये गेलं. 30 वर्षाचा माझा मागचा प्रवास हा बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे आणि युट्यूबवर जर माहेर वर्षिण तुम्ही टाकलं तर माझा तो प्रवास तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल. पण आपल्याला आता या 6 वर्षाच्या प्रवासाबद्दल बोलायचं आहे की मुलुंड ते बदलापूर मी कशी पोहोचले, की मला वेगळं काहीतरी करायचं होतं.
1: बरं,
0: त्याच्यासाठी सगळी खटपट केली आणि काय करूया, एक घर घेतलं, बंगला बांधला, सगळं कर्जाच, म्हणजे कर्जच, काही स्वतःचा 1 रुपया पण त्याच्यात नव्हता, सासर माहेरचा चमचा सुद्धा नाही त्याच्यामध्ये. हे सगळं आपण एकटीने उभं केलेलं आहे. आणि सुरू केल्यानंतर माझं छोटस एक वृद्धाश्रम करावा असा माझ्या डोक्यात विचार होता.
1: बर,
0: पण त्याला थोड्या अडचणी येतील म्हणून मला घरच्यांनी थांबवलं. आता म्हटलं आपण काय करूया, एवढं मोठं घर तर बांधलंय, आपल्याला करायचं आहे. आणि जास्त माझा कल ज्येष्ठांकडेच होता.
1: बर,
0: अगदी खरं सांगायचं होतं,
1: कारण तुम्ही वृद्धाश्रम हे तुमच्या डोक्यात होतं,
0: म्हणजे ज्येष्ठ हे सगळे सिनियर्ससाठी आपल्याला काय करता येईल हे माझ्या डोक्यात पहिल्यापासून होतं. पण हे आता जे मी सुरू केलं, माझी एक मैत्रीण होती सुवर्णा जोशी मुलुंडची, तिच्याशी मी चर्चा केली आणि म्हणलं, सुवर्णा म्हणली आपण एक पिकनिक, म्हणजे बघूया एवढ्या मोठ्या घरामध्ये एक सहल आयोजित करूया आपण, महिला येतात का बघूया. त्याप्रमाणे आल्या महिला.
1: बरं,
0: पहिला ग्रुप आला, दुसरा ग्रुप चौघींचा आला आणि चौघींचा जो ग्रुप आला तो 3 दिवस राहिल्या आणि ते सगळे व्हिडिओ अमेरिकेपर्यंत पोहोचले.
1: बरं,
0: हो. आणि तात्काळ मला अमेरिकेतनं फोन आला की हे माहेर घर का. म्हणजे असा जो माझा प्रवास सुरू झाला तो, त्याला आता 6 वर्ष आहे. आणि या 6 वर्षामध्ये आपल्याकडे जवळजवळ 15 ते 20 हजार महिला येऊन गेल्या.
1: बाप रे. पेपर मधून असं सोशल मीडियाचा वापर न करता ही माउथ पब्लिसिटी ज्याला आपण म्हणतो, त्या योगाने हा तुमचा सगळा प्रवास सुरू झालाय. आणि मला वाटतं त्याला कारणीभूत आहे म्हणजे तुम्ही जे आदरातिथ्य किंवा तुमच्याकडे जे अगत्य प्रेम जे मिळतं माहेर घरामध्ये, ते याला विशेष कारण असणार याबद्दल काय शंका.
0: नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि आता माहेर हा विषय दुर्मिळ झालेला आहे आणि माहेर हा विषय प्रत्येक महिलेचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.
1: बरोबर,
0: खरंच. आणि तीच संकल्पना आपण सुरू केली आणि त्याला भरघोस यश मिळालं. आता कुठून कुठून महिला आपल्याकडे येतात, अगदी औरंगाबाद असेल, नाशिक असेल, पुणे असेल, मुंबई असेल, ठिकाणाहून आपल्याकडे महिला येतात. आई मुलीचं माहेर पण करते, मुली आईचं माहेर पण करतात. म्हणजे इतकं छान, म्हणजे पूर्वी आपण आता म्हणायचो की एक छोटस उदाहरण देते की 10x10 खोलीमध्ये रक्षाबंधन व्हायचं, भाऊबीज व्हायची. आता 1000 स्क्वेअर फीटची घर आहेत पण कुणाला वेळ नाही.
1: बरं,
0: मग इथे बदलापूरच्या माहेरी भाऊबीज साजरी केल्या जाते. एकत्र कुटुंब, भाऊ बहीण एकत्र येतात, रक्षाबंधन साजरी होतं, दिवाळी साजरी होते, असे सगळे सोहळे बदलापूरच्या माहेरी होतात.
1: वा, म्हणजे आपल्या जे मनात असतं की हे सगळं व्हावं पण काही कारणांमुळे आपण करू शकत नाही, प्रत्यक्षात ते आचरणात आणू शकत नाही, ते सगळं तुमच्या घरामध्ये शक्य होतं.
0: नक्कीच.
1: वा प्रभाताई, आता स्वतःला तुम्ही एवढं कणखर कसं केलं?
0: आयुष्यातल्या संकटांनीच मला कणखर बनवलं.
1: बर,
0: प्रत्येक वेदनेनं मला काहीतरी शिकवलं. रडत बसण्यापेक्षा उभं राहून लढायचं हे मी आयुष्याकडून शिकले. आणि जेव्हा आपल्या कामामुळे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू येतो तेव्हा आपोआपच ताकद मिळत जाते.
1: वा, क्या बात आहे. म्हणजे हे तुमचं त्या सगळ्या मागचं रहस्य आहे असं म्हणायला हरकत
0: नाही.
1: वा, तुमच्या लाडक्या माहेर घराचा प्रवास, म्हणजे जो सुरुवातीला तुम्हाला माहिती नव्हता, साशंकता होती, तो इतका वाढलाय, व्याप वाढलाय. तर त्याचबरोबर तुम्हीही आता 65 ओलांडली आहे.
0: आणि लोक 60 नंतर प्रपंच गुंडाळून ठेवतात, हा शब्द आपल्यासाठी योग्य आहे, पण मी तसं नाही केलं. हा 60 नंतर माहेर वशिंचा प्रवास मी सुरू केला.
1: वा,
0: त्याच्यामध्ये माझ्याकडे स्वतःचा एकही रुपया नव्हता, मानधन, आर्थिक मानधन तर काहीच नव्हतं. हे सगळं जे उभं केलंय ते सगळ्यांच्या प्रेमामुळे. आणि माझ्या आयुष्यामध्ये असंख्य महिलांनीच मला मदत केली म्हणून ही माहेर वशीन घडली.
1: वा. म्हणजे हा तुमचा जो विलक्षण प्रवास आहे त्याला माहेर घर, हे तुम्हाला माहेरच्या म्हणजे माणसांनी जशी साथ द्यावी तशी तुमच्या सगळ्या महिलांनी साथ देऊन तुमचा हा प्रवास सुरू केला. कदाचित ती महिलांचीच गरज असावी की आमच्यासाठी एक हक्काचं माहेर घर, म्हणजे त्या महिलांची म्हणण्यापेक्षा माझ्यासारख्या इतर महिला असतील त्या सगळ्यांना ह्याचा लाभ व्हावा ह्या इच्छेने जे सुरू झालेलं माहेर घर आहे. तर आता तुम्ही 65 ओलांडली.

0: तुम्ही सांगितलं 67 आता तुमचं वय आहे, या वळणावर तुमच्या मनात निवृत्तीचा विचार येतो का?
1: अजिबात नाही, निवृत्त कधीच व्हायचं नाही, कारण वय हे आकडे आहेत. मी काय करू, मी कसं करू हे मनात मी कधीच आणत नाही. सकाळी रोज उठले की सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण स्वतःला आधी सकारात्मकच ठेवायचं.
0: बरं,
1: तसं केल्यामुळेच ह्या गोष्टी सहज शक्य होतात. म्हणजे कसं करू काय करू हा प्रश्न कोणी आणू नये, ह्या सगळ्यामुळे आपली तब्येत चांगली राहते. औषधाची खरंच एकही गोळी तुम्हाला लागणार नाही हे मी ठामपणे सांगू शकते. आणि कष्ट संघर्ष तर हवाच कायम, तो नसेल तर जगण्याला पण मजा नाही. काहीतरी वेगळं करता आलं पाहिजे. प्रपंच आहेच हो, पण लोकांना आपण काय देऊ शकतो? या समाजात आपण आलोय, ह्या समाजाचं आपण थोडं देणं लागतो. आता हे जे चालू आहे, ह्या सगळ्या महिला ज्या येतात ते आम्ही मदतच समजतो. आम्हाला त्यांचं माहेर पण आपण करतोच, हा आपला उपक्रम आहे, हे आपलं काही आश्रम नाहीये. पण त्या उपक्रमात ना आपण बऱ्याचशा गोष्टी पुढे बोलणार आहोत. त्याच्यामुळे वय हे आकडे आहेत, ज्येष्ठ व्हावं म्हातारं होऊ नका.
0: वा,
1: आणि माझ्याकडे सगळ्यांनी माहेरपणाला या, मी सगळ्यांना तरुण करते.
0: प्रभाता, एवढी ऊर्जा कुठून आणता तुम्ही?
1: माझ्या कामांमधूनच मला ऊर्जा मिळते, कारण इथे आनंद आणि प्रेम भरभरून दिल्या जातं. जेव्हा येतात तेव्हा डोळ्यामध्ये पाणी येतं, कारण आपण जे त्यांचं औक्षण करतो ते आपण बोलूया. जाताना अश्रू येतात, कारण आपण तेवढं देतो. एनर्जी सुद्धा इथनं घेऊन जा सांगते मी, कारण तेवढी सकारात्मा माझ्याकडे स्वामींनीच दिलेली आहे. आपल्या कामातनंच आपल्याला प्रेरणा मिळते ना, कारण इतकं आपण प्रामाणिकपणे काम करायचं की परमेश्वराला सुद्धा आपल्या प्रेमात पडावंसं वाटलं पाहिजे. त्याच्यामुळेच तेवढी सकारात्मकता येते आपल्यामध्ये.
0: बरं, पण आता तुमच्या जीवनात अनेक अडचणी आल्या. तुमच्या म्हणजे हा जो 6 वर्षांचा तुमचा वेगळा प्रवास आहे आणि त्याच्या आधी 30 वर्ष तुमचा अतिशय संघर्षाचा, अडचणींचा असा तुमचा जो प्रवास होता, तर त्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा.
1: प्रत्येक संकटाच्या वेळी मी स्वतःला एकच गोष्ट सांगितली, हे दिवस जातील. माणसाने आशा सोडता कामा नये. काही वेळा जवळची माणसे साथ देत नाहीत, पण आपण स्वतःची साथ सोडू नये. देवावर विश्वास आणि कामावर प्रेम, यामुळे मी प्रत्येक वेळी पुन्हा उभी राहिले. संकट खूप आली. एक काळ असा होता की मी घरी जाऊन स्वयंपाक केलेली आहेत, 10-10 घरी स्वयंपाक करायचे. 15 वर्ष माझे मिस्टर आजारी होते आणि त्यांना आता जाऊन 16 वर्ष झाली.
0: बापरे,
1: त्याच्यामुळे आर्थिक पाठबळ तर नाहीच नाही, कष्ट आणि कष्टच होते. पण त्याच्यातनं पण मी खूप शिकत गेले, पण माझे कष्ट प्रामाणिक होते. म्हणूनच आज माहेर वशिन घडली ना, असंख्य महिलांना आज आपण माहेर पण देतो. त्याच्यामुळे घाबरायचं तर अजिबात नाही, उभं राहायचं. परमेश्वर आपल्या बरोबर असतो आणि चांगली माणसं आपल्या आयुष्यात असणं ही आपली संपत्ती, त्याच्यामुळे नक्कीच आपण उभं राहतो. मी एकटीने उभी राहिले, मला चांगल्या माणसांनी साथ दिली, कारण माझं कामही तसंच बघितलं त्यांनी. आपण चांगलं करायला लागलो तर आपोआप हात जोडले जातात. आणि जेवढं तुम्ही कामात बिझी राहाल, मला ज्येष्ठ नागरिकांना एकच सांगावं असं वाटतं, तुमच्या गोळ्या बंद व्हायच्या असतील तर तुम्ही मेंदू सतत कार्यरत ठेवा.
0: बरं,
1: बीपी डायबिटीस काहीही होणार नाही हे मी अगदी नक्की सांगू शकते.
0: बरं, आता प्रभाताई, हे माहेर घर आपण जरी म्हटलं तरी अनेक पुरुषांची सुद्धा तुमच्याकडे सुरुवातीला तक्रार होती की फक्त महिलांना नाही तर पुरुषांना सुद्धा गरज असते. आणि तर आता तुम्ही त्यांचा सुद्धा अंतर्भाव करायला सुरुवात केली आहे, तर ते कसं घडलं?
1: मी जेव्हा 2021 याची सुरुवात झाली,
0: हो,
1: एक साधारणतः 3-4 महिन्यांनी मला एका 75 वर्षाच्या आजोबांचा फोन आला.
0: बर,
1: की हे माहेर वशीन का? तर मग म्हटलं हो. मग आम्ही काय पाप केलंय?
0: बर,
1: ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही कधी येताय? मी येऊ का म्हटलो घ्यायला. असे किस्से घडलेत की मी पुण्यापर्यंत घ्यायला गेले ज्येष्ठ नागरिकांना की त्यांना कसं आणायचं, म्हटलं मी येते न्यायला. मी आणायला गेले, पोचवायला सुद्धा गेलेले आहे.
0: बापरे,
1: हो, हा. आणि मग ते आजोबा दोघही आले, मुलं म्हणले अमेरिकेला असतात. अच्छा बरं, 3 दिवस राहिले, त्यांना छान फिरून आणलं, खाऊपिऊ घातलं, गप्पा मारल्या, कारण बोलणं हे सुद्धा औषध आहे खरं सांगायचं. आणि आता तेच कमी होत चाललंय. आणि नंतर त्यांनी इतका सुंदर अभिप्राय दिला की जाताना अजूनही तो वाचला की मला डोळ्यात पाणी येतो. त्याच्यानंतर मात्र आपण पुरुषांना ह्या माहेर घरामध्ये स्वागत करायची सुरुवात केली. आणि आता कुटुंबातले पुरुष आपल्याकडे येतात, कारण सगळे सोहळे बदलापूरच्या माहेरी झालेत. पुरुषांचं स्वागत तर नक्कीच आहे, अगदी जरूर.
0: वा, म्हणजे हे सगळ्यांचं माहेर घर झालं,
1: सगळ्यांचं,
0: फक्त महिलांचं असं त्याला आता मर्यादित स्वरूप नाही राहिलं.
1: आणि आता आपण बदलापूरच्या माहेरी सगळे सोहळे करतो.
0: बरं,
1: 61-75 लग्न सुद्धा लागली, साखरपुडा होतो, डोहाळे जेवण होतो, बाळाचे बारसेही झाले, बोडनाण झाले आणि फुलांच्या पायघड्या घालतो, पंचपक्वानी पानं सजवतो. तुम्ही सांगाल तो मेनू करतो, तुम्ही फक्त यायचं. आणि आता मी तर म्हटलं ना की कुठलाही नियम नाही की एवढीच माणसं हवीत, चौघ जण या, दोघ जण या, तुमचा वाढदिवस साजरा करा.

0: कारण त्यांच्यासोबत मी असते, मी 24 तास तिथे सेवेला असते. आणखीन एक गोष्ट आपण आता अशी केलेली सुरुवात ज्येष्ठांसाठी सुरू केले की तुम्हाला कुठे बाहेरगावी जायचं असेल आणि वयोवृद्धांना प्रवास झेपत नाही, मग यांना 10 दिवस कुठे ठेवायचं, तर आम्ही सांभाळतो.
1: बरं,
0: आणि छान राहतात. हे नव्याने आपण आता ज्येष्ठांसाठी सुरू केले त्याच्यामुळे मला माझी त्यांची नव्याने ओळख होते आणि त्यांना पण असंही नाही आपण आता गेलं पाहिजे, प्रभा ते काय करतात आपण बघूया, आपण त्यांच्या संपर्कात राहूया, हे व्हायला लागलं. मला फोन यायला लागले, तुमची आठवण येते, म्हटलं हरकत नाही, किती छान आहे, त्यांना माझ्याशी बोला असं वाटतं, मी वेळ देते त्यांना. काय वेळ नाही ही सबब आहे, हे तर मी कधीच मान्य करणार. आणि सगळ्यांचे वाढदिवस करूया आपण, नक्की या.
1: वा मस्त. आता पण मुख्यतः सुरुवात तर झाली महिलांपासून, तर त्यांचा अनुभव, त्यांच्या प्रतिक्रिया कशा प्रकारच्या असतात?
0: त्यांच्या प्रतिक्रिया खूप सुरेख असतात. मी म्हटलं ना की आल्यावर जेव्हा त्यांचं औक्षण होतं, उन्हून पाण्याने पाय धुतले जातात, भाकर तुकडा ओवळून नजर काढल्या जाते, फुलं उधळून औक्षण केल्या जातं, तेव्हा आजपर्यंत 6 वर्षामध्ये जेवढ्या जेवढ्या महिला आल्या प्रत्येकीचं औक्षण केल्या जातं आणि प्रत्येकीचं मला एकच ऐकायला मिळतं, असं आमचं कधी कोणी केलं नाही हो. एकही महिला असं म्हणत नाही की आमचं हे होतं कधी, कोणीही आमचं असं केलेलं नाही. त्याच्यामुळे तो एक सुरुवातच आनंदाने होते,
1: म्हणजे विलक्षण
0: अनुभव असतो तो. आणि त्याच्यानंतर त्यांचं म्हणजे काही दिवसभरासाठी येतात, काही राहायला येतात, आणि कुठेही बसा कुठे उठा असं काहीच नसतं आपल्याकडे. म्हणजे इथे बसू नका, कॅमेरे लागलेले नाहीत वगैरे असं काही प्रकार. आईकडे आपण कसं जातो तेच हे बदलापूरचं माहेर आहे. आणि जाताना त्यांचे जे अभिप्राय असतात ते खूप वेगळे असतात. काही स्वतः पाठवतात, जाताना काही वकल लिहून जातात की आम्ही माहेर पण खरंच अनुभवलं आणि हे कायम सुरू राहणार.
1: वा.
0: माहेरवाशीण आहे तोपर्यंत नक्कीच राहणार. अनुभव खूप सुरेख आहेत, खूप सुंदर सुंदर अभिप्राय देऊन गेलेल्या आहेत महिला आणि अभिप्रायाची तर अगदी अखंड पूर्ण एक हेच तयार झालेलं आहे. खूप छान छान, म्हणजे माझ्या आयुष्यात प्रत्येक दिवस हा आनंदाचा आलेला आहे जसं माहेरवाशीण सुरू केलं.
1: तुम्हाला एखादा वेगळा अनुभव, तुमच्या आयुष्यातला एखादा वेगळा अनुभव आम्हाला सांगावं असं वाटतं का?
0: नक्की सांगते. एक तर पहिली गोष्ट, हे माहेरवाशीण सुरू झाल्यानंतर सुरू केलं तर सेकंड करोना लगेचच लागला. जानेवारी महिना फुल होता, फेब्रुवारी महिना फुल, फेब्रुवारी आणि मार्च महिना सुद्धा म्हणजे मला मिनिटाला एक फोन असायचा, इतका इन्क्वायरी होता 2021 मध्ये. आणि सेकंड पॅन्डेमिक, त्याच्यामुळे मार्च महिन्याचं सगळं बुकिंग कॅन्सल, तिथेच थांबलं ते. त्या पॅन्डेमिक मध्ये एका मुलीचे वडील माझ्याकडे आले आणि प्रभाती आता हॉल बुकिंग कॅन्सल झाले पण माझ्या मुलीचं लग्न करायचंय, तर आपण तुमच्याकडे करूया का? मी म्हटलं चालेल आणि आव्हान स्वीकारलं मी. हे जमणार नाही असं माझ्याजणी कधी झालंच नाही आणि ते इतकं पूर्णत्वाला जातं माझं. म्हटलं हो करूया आपण, किती माणसं, 25 माणसांचाच होतो. म्हटलं चला करूया, काय काय हवं, अमरगंडापासून. म्हणजे ठीक आहे, तारीख ठरली, हे ठरलं, पोलीस स्टेशनला अर्ज दिला, त्यांची 25 माणसं आणि माझ्या 5 बायका कामवाले, असं मी सगळं रितसर केलं. अक्षरशः बांगड्या पेटल्या घालून सगळं बराड आलं, नवरा नवरी, अमरखंड सुद्धा मी घरी केलो आणि एवढ्या त्या ह्याच्यामध्ये सुद्धा मी केळीचे खांब पण मिळवले.
1: बरं,
0: म्हणजे लग्नासारखा सोहळा, शाही सोहळा केला. तो माझ्या आयुष्यातला आनंदाचा सोहळा. म्हणजे मला मूल नाहीये, माझं राहिलेलं मूल गेलं, परंतु एका मुलीचं लग्न माझ्या दारात झालं, हा आनंद आणखीन काय असेल.
1: वा, क्या बात,
0: सुंदर आनंद.
1: हो, म्हणजे तुम्ही अनेकांच्या आई झालाय, अनेकांचं माहेर घर आहे. हे म्हणजे कधी कधी कसं असतं ना प्रभाताई, की मोठं काम जर तुमच्या हातून व्हायचं असेल तर त्या छोट्यांमध्ये देव तुम्हाला अडकवत
0: नाही.
1: हे तुमच्या बाबतीत घडलंय आणि अडचणी संकट आली ती सगळं तुम्ही, त्याचा उपयोग तुम्ही शिकण्यासाठी केला, दर वेळेला त्यातून भरारी घेऊन वरती आला, काहीतरी शिकला आणि खूप अनुभव तुमच्या गाठीशी जमलाय आणि त्यातून अतिशय वेगळ्या प्रभाताई दर वेळेला सगळ्यांना दिसत गेलाय. प्रभाताई कसं सावरलं स्वतःला?
0: पहिलं संकट, दुसरं संकट, तिसरं संकट, अशी जेव्हा पाठोपाठ संकट येत गेली ना, तर परमेश्वरावरचा विश्वास, त्याच्यामुळे मी डगमगले नाही, कष्ट सोडले नाहीत, हे मी कसं करू ते मी कसं करू असं नाही. आणि त्या सगळ्या कष्टांमधून माझ्या कामांमधनं मला चांगली माणसं भेटत गेली, त्याच्यामुळे मी जास्त प्रमाणात सावरले. म्हणजे एका संकटात मी बाहेर पडले की दुसरं. आणि संकट सांगू का, की सगळ्यांना संकटात ताकद नाही परमेश्वर, जो ते पेलू शकतो. आपण कुठल्या रांगेत आहोत हे आपण ओळखायचं, त्याप्रमाणे परमेश्वर तुम्हाला संकट देतो. बापरे माझ्याच नशिबी का असा विचार करायचाच नाही. अरे हे नशिबात नाही, पण हे नशिबात आहे ना. आज मला मुलले म्हणून मी जर रडत बसले, पण मला आज किती मुली दिल्यात देवानी.
1: बरोबर,
0: आज मुलाला जन्म न देता मी असंख्य मुलींची आई आहे. आणखीन काय हवंय? आणि मला फोन करून विचारतात, आई तू कशी आहेस आणि काय हवं? वाढदिवसाला साडी पाठवल्या जाते, पाडव्याला साडी पाठवल्या जाते, दिमाला तुला खोटं वाटेल, एक रुमाल सुद्धा मी विकत घेत नाही. मग आणखीन काय हवं? किती मुली दिल्या? त्याच्यामुळे जे नाही त्याच्यासाठी

0: लढायचं नाही, जी दिलंय त्याच्यात समाधान म्हणून आपण पुढे जायचं. आणि ज्येष्ठ नागरिकांनी तर आपण आता आपलं हे वय असं आहे की स्वतःला सावरण्याचं, आपली तब्येत आपण सांभाळायची, दुसऱ्यावर जास्तीत जास्त अवलंबून राहता येणार नाही एवढं आपण बघायचं. आणि होऊ शकतं ते, हे मी खात्रीशीर सांगू शकते.
1: प्रभाताई, तुम्ही जिम इन्स्ट्रक्टर म्हणून सुद्धा काम केलंय, तर तो अनुभव कसा होता?
0: तो पण छान, तो मुलुंड मधलाच होता माझा अनुभव. म्हणजे एक काळ असा होता की एक 4-5 वर्ष विस्तर आजारी पडल्यानंतर माझं एक पूर्ण माझी त्यांची नोकरी थांबली, त्याच्यामुळे मला काय करायचं, तर मी स्वयंपाक करण्यापासून पोळीभाजीचे डबे देण्यापासून ती नंतर जिम इन्स्ट्रक्टर झाले.
1: बरं,
0: जिम इन्स्ट्रक्टर म्हणजे मला नोकरी आली. आणि नुसती जिम इन्स्ट्रक्टर नाही तर त्याच्यातनं मी माझं स्वतःचं जिम उघडलं, महिलेनी महिलांसाठी चालवलेलं मुलुंड मधील एकमेव फिटनेस सेंटर, सोहम फिटनेस सेंटर.
1: बरं,
0: त्याची वेळ अशी होती की सकाळी 5:30 ते रात्री 9:30, त्याच्यासाठी जागा सुद्धा, पैसा तर नव्हताच कधी हातात, पण ज्या सोसायटीमध्ये मी काम करत होते स्वयंपाकाचं त्या सोसायटीमध्ये ऑफिस रूम होती. आणि मी तिथे काम केल्यामुळे त्यांना विचारलं तर त्यांनी मला अशी सावी दिली, ते करण्यासाठी सुद्धा 10 महिला जेव्हा माझ्याकडे जिमला यायच्या इन्स्ट्रक्टर म्हणून, की मी त्यांच्या पुढे हा माझा प्रश्न मांडला, तर त्यातल्या प्रतिभाताई वगैरे होत्या, त्या म्हणल्या आपण आता प्रभाला उभं करूया, मग कोणी 2,000 कोणी 5,000, म्हणजे त्यावेळची गोष्ट 98-99 मध्ये 1,00,000 रुपये उभं राहणं मोठी गोष्ट होती.
1: अगदी,
0: त्या 1,00,000 मध्ये आज ही मायरोशन घडली की जिम सुरू झालं. हा म्हणता माझा स्वयंपाक बाजूला गेला, कुठून कुठे पोहोचले बघा. आणि एक छोटा किस्सा सांगते, स्मिता बँकेत होती, बँक ऑफ इंडियात स्मिता, तर मी ना काहीतरी पैसे पगार 150 रुपये पगार होता पोळीभाजी, त्यावेळेला एका एक घरी पोळीभाजी केली की 150 रुपये मिळायचे.
1: बरं,
0: तर काही जण असं म्हणजे प्रभा तू बँकेत जाऊन पैसे काढ, म्हणजे तुला कळेल बँक काय असते. आणि खरंच मी ते पैसे काढायला गेले ना, तर ना असंच बँक मॅनेजरची कॅबिन होती, आणि मी मनात असं आणलं की किती पगार घेत असतील, आपण का नाही असं करू शकत, पोहोचू शकत ह्या लेवलला, असं मी तेव्हापासून जे ध्येय डोक्यात होतो की आपण इथपर्यंत पोहोचायचो. आणि ते करता करता मी इतक्या लवकर मी एक जिमची संचालिका होईन असं मला वाटलं पण नव्हतं, इतकं ते फास्ट काम झालं. कारण मनात सारखं ते, म्हणून विचार करताना ना सकाळी उठल्यावर चांगलाच विचार डोक्यात आणा, आपल्याला आज हे करायचंय तसंच होणार,
1: वा
0: तसंच होणार. आणि मी कम्प्लीट संचालिका झाले, सोहम फिटनेस सेंटर असं मुलुंड मधलं हे होतं. आणि असंख्य महिलांनी त्याच्यामध्ये सुद्धा, खूप आनंददायी प्रवास होता तो सुद्धा.
1: म्हणजे जो जो प्रवास तुमचा आहे आणि सगळा वेगळा, पूर्णपणे वेगळा, म्हणजे ह्याचा संबंध त्याच्याशी नाही,
0: कुठे स्वयंपाक कुठे पोळीभाजी कुठे ओटा कुठे जिम इन्स्ट्रक्टर की महिलांना बारीक करायचं हे स्वप्न. आणि मी जे डाएट त्यांना द्यायची ते डाएट मी आजही फॉलो करते, हे पण सांगते.
1: म्हणजे हा तुमचा फिटनेस
0: नक्कीच, खाण्यासाठी नाही जगायचं, जगण्यासाठी जेवढं लागतं तेवढं खावं माणसाने, हे माझं तत्व आहे. आणि आता आम्ही ज्येष्ठांनी तेही सावरलंच केलंच पाहिजे, बऱ्याचशा गोष्टी त्याच्यावर अवलंबून असतात नक्कीच.
1: बरोबर, बरोबर, अगदी बरोबर. सगळं अगदी समरसून जीवनाचा उपभोग आनंद घेणं हे सगळं बघितल्यावर अतिशय म्हणजे वेगळेपणा तुमच्यातला जाणवतो. आता या टप्प्यावर आमच्या अमृत कलशच्या श्रोत्यांना तुम्ही काय जीवनमंत्र द्याल?
0: आयुष्यात किती कठीण प्रसंग आले तरी स्वतःवरचा विश्वास कधी हरवू नका. वय वाढलं म्हणजे आयुष्य संपत नाही, तर अनुभवांनी समृद्ध होतो. आनंदी राहा, सक्रिय राहा, आधार द्या, कारण शेवटी माणूस माणसासाठी जगत असतो हे लक्षात ठेवा. आणि कायम सकारात्मक विचार. आत्ता मी तर असं म्हणेन की बीपी आणि डायबिटीस आता बऱ्याच जणांना असतं, ते मी तर असं म्हणेन की खाण्याने होतं असं अजिबात नाही, मी काही डॉक्टर नाही कोणी, पण माझ्या एवढ्या वर्षातला प्रवास मी बघितला, म्हणजे मला काही औषधाची गोळी दिलेली नाही, पण बीपी आणि डायबिटीस हे म्हटले की प्रत्येकाला, आता मी एवढ्या महिला येतात ना, हे जास्त म्हणजे विचारांनीच होतात हे आजार, असं माझं खरोखर मत आहे. ते विचार कमी करा, आणि उद्या उठून आपल्याला काय वेगळं करायचंय, तुम्हाला एकट्याला नाही जमणार, तुम्ही 4 जण एकत्र या, काहीतरी वेगळं करा, करण्यासारखं खूप आहे. नाहीतर मी तर सांगेन माझ्याकडे या, मी सांगेन काय करायचं. नक्की करू शकतो, बरोबर आहे की?
1: अगदी,
0: सतत आपण मेंदू कार्यरत ठेवूया, छान राहा, मस्त राहा. आणि माहेर म्हणजे काय सांगू मी, म्हणजे माझा प्रवास मी म्हटलं ना की आधीच आहे आनंदी होता, आत्ताही मी आनंदी आणि उद्याही मी आनंदीच राहणार नक्कीच. मी कधी दुःखी नसते, दुःखी नसणार, कारण प्रभा माहेर वशिन तुम्हाला रोज नवीन स्वरूपातच बघायला मिळते. कारण माझं स्टेटस बघण्यासाठी महिला अखंड माझा नंबर सेव्ह करत असतात, कारण त्या उठून आधी माझं स्टेटस बघतात, अरे आपल्याला आता केलं पाहिजे. 100 एक महिलेने जरी विचार केला तरी मी म्हणले चला माझं हे काम सार्थकी लागलं.
1: म्हणजे एक सकाळी उठल्यावर आपण देवाचं नाव घेतो तसं ते सकारात्मक ऊर्जेसाठी महिलांना प्रभाताई आठवते
0: तेवढंच.
1: ह्याच्यापेक्षा आणि वेगळा मंत्र काय असू शकतो?
0: असू शकतो
1: की पूर्णपणे तुम्ही

0: स्वतःला जीवनाचा आनंद घेण्याकडे तुमचा कल असतो. प्रभाताई, तुमचा हा खरंच दिलखुलास, हसरा आणि प्रेमळ स्वभाव सगळ्यांचंच मन जिंकून घेणारा असा आहे. तुमच्या यापुढच्या व्यस्त आणि अतिशय मस्त अशा जीवन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि गप्पांसाठी आभार.
1: माझ्या सगळ्या ज्येष्ठांना माझा खरोखर नमस्कार आणि छान राहा खरंच.
0: वा मस्त. बरं तर श्रोते हो, आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: कलश हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
2: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
1: वाह,
2: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
1: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 मिनिटांनी अवश्य ऐका. FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आप

0: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
1: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते की मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. मनाने ठरवलं तर हे नियम पाळले जाणार आहेत. तर मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
0: मनासाठी मनापासून योग साधना. श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही. मनासाठी मनापासून योग साधना.

0: मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला आता बसवायलाच पाहिजे.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in.
2: हर घर सूर्य घर.

0: आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामासाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला कागदपत्र सादर करायला वेळ लागेल हे लक्षात घेता लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र त्यानंतर या योजनेचं लेखापरीक्षण झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार व्यक्ती असल्याचं उघड झालं. तसंच 10 लाख महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचं आढळलं. त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्याचं त्या म्हणाल्या. माफ करा, ते म्हणाले, अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत. मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं.
1: 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही.
0: लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करताना कागदपत्रांची छाननी योग्य रीतीनं करायची काळजी सरकारनं घ्यायला हवी होती. मात्र सरकारनं केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून निधीचं वाटप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केलाय. 80 लाख लाभार्थी अपात्र असताना दरमहा 1,500 रुपयेप्रमाणे गेले 20 महिने सुमारे 24,000 कोटी रुपये त्यांना वाटले गेले याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे अशी मागणी पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 3 अंतर्गत 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामासाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. या योजनेसाठी AIIB अर्थात आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेकडून 50 कोटी अमेरिकी डॉलर्स म्हणजेच सुमारे 4,500 कोटी रुपये कर्ज मिळणार आहे. तर राज्य शासन 30% हिस्सा

म्हणून सुमारे 1,929 कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे. राज्यातल्या रस्ते पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प राबवायला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. या प्रकल्पांसाठी AIIB आणि न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून प्रत्येकी 1 अब्ज अमेरिकी डॉलर्सचं अर्थसहाय्य 2 टप्प्यात घ्यायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. 3 वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प राबवला जाईल. परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळासाठी विविध पदांची निर्मिती करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लाईंग उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून ते आज मुंबईत व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज सकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं तेव्हा राज्यपाल जिष्णुदेव बर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. पालघर जिल्ह्यात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गावरचा आणखी एक बोगदा आज यशस्वीरित्या पूर्ण झाला. 417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या या बोगद्याचं खोदकाम डहाणू तालुक्यात आंबेसरी गावात पूर्ण झालं. या मार्गाच्या बोईसर ते वापी या भागातले 3 महत्वाचे बोगदे गेल्या 5 महिन्यात पूर्ण झाले असल्याचं राष्ट्रीय उच्चवेग रेल्वे महामंडळानं म्हटलंय. प्रकल्पात एकूण 8 बोगदे खणण्यात आले, त्यातले 7 पालघर जिल्ह्यात आहेत तर 1 गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात आहे. या बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते अहमदाबाद हे अंतर 2 तासात पार होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. वाढती महागाई, वाढता उत्पादन खर्च आणि योग्य भाव न मिळणं यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारनं कांद्याच्या शासकीय खरेदीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अद्याप खरेदी प्रक्रिया सुरू झालेली नाही, त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच केली जावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसनं नांदेड जिल्ह्यात मुदखेड तहसील कार्यालयावर आज मोर्चा काढला. कर्जमाफी, कांद्याला हमीभाव आदी मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या. खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले होते. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या 5 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 15 जूनपर्यंत वाढ करायचा निर्णय दिल्ली न्यायालयानं आज दिला. मंगीलाल खाटीक, विकास बिवल, दिनेश बिवल, यश यादव आणि धनंजय लोखंडे यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सीबीआयनं केली होती. त्याला विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती अजय गुप्ता यांनी परवानगी दिली. या प्रकरणातले इतर आरोपी मनीषा हवालदार, मनोज शिरुरे आणि तेजस हर्षदकुमार यांना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. सीबीआयनं या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. नाशिक जिल्ह्यातला कॅट्स म्हणजेच कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचा दीक्षांत संचलन सोहळा आज पार पडला. लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचं 18 आठवड्यांचं प्रशिक्षण पूर्ण करून 25 प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह 10 प्रशिक्षकांची तुकडी लष्करी सेवेत दाखल झाली. यात 2 महिला वैमानिकांचा समावेश आहे. यावेळी आर्टिलरी सेंटरच्या विशेष बँड पथकानं वाजवलेल्या देशभक्तीपर गीतांच्या सुरावटीत प्रशिक्षणार्थींच्या तुकडीनं संचलन करून उपस्थित लष्करी अधिकाऱ्यांना मानवंदना दिली. या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून आर्मी ट्रेनिंग कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल देवेंद्र शर्मा उपस्थित होते. मुंबईत वीजपुरवठा अखंडित करण्याच्या दृष्टीनं बेस्ट उपक्रमानं 20 कोटी रुपयांचा कृती आराखडा मंजूर केलाय. केबल दुरुस्त्यांमुळे वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून अतिरिक्त मनुष्यबळ आणि साधनसामग्रीची व्यवस्था केली जाणार असल्याचं बेस्टच्या प्रवक्त्यानं म्हटलंय. त्यानुसार सुरुवातीला 690 कामगारांची भरती केली जाईल. त्याशिवाय डिझेलवर चालणारे जनरेटर्स आणि एरियल लिफ्ट खरेदी केली जाणार आहे. वीज पुरवठ्यासंबंधी तक्रारींच्या निवारणासाठी ताडदेव इथं नवीन दुरुस्ती नियंत्रण केंद्र सुरू केलं जाणार आहे. नाशिकमधल्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी कुंभमेळा प्राधिकरणानं राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्यानं 4,500 बसची व्यवस्था केली आहे. तसंच रस्ते मार्गानं येणाऱ्या भाविकांसाठी बाह्य वाहनतळापासून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधल्या प्रमुख धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचण्याकरता 3,000 बसची व्यवस्था केल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. सक्तवसुली संचालनालयानं आज अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्याविरोधातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे

0: टाकले. मुंबई सुरत आणि अंकलेश्वरमध्ये साधारण 20 ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलं आहे. नाशिक शहर परिसरात आज दुपारी मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे रस्ते जलमय झाले. अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला. ओझर निफाड सुरगाणा तालुक्यातही आज पावसानं जोरदार हजेरी लावली. सुरगाणा इथं वादळी वाऱ्यामुळे काही घरांचं नुकसान झालं. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळात येऊन धडकेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय. लक्षद्वीप बेटं केरळ आणि तमिळनाडूमध्ये मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागाच्या पत्रकात म्हटलंय. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये तसंच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी दुपारनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर सातारा छत्रपती संभाजीनगर जालना आणि अमरावती या जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
2: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.

0: येईल मनात येईल तेव्हा करून टाका म्हणून, कारण
1: टुमॉरो नेव्हर कम्स.
0: नाही पण आता आपण आणूया टुमॉरोला परत. भैरवीच्या सुरांनी त्या मैफिलीची सांगता होत असली तरी पुढच्या मैफिलीची आसही ते सूर लावता. तेच मनात साठवून प्रत्येक वेळी इकडे या.
2: नक्की.
0: हा म्हणजे आता दरवर्षी इथे या. बर का, येवा कोकण आपलाच असा.
3: यावेळी उमा सदांची मंडळी गेली आहेत कोकणात. कोकणातून ते नक्की काय बरं सांगतायत ते समजून घेण्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 4 जूनला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 ला पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू.
4: 101 उमा सदन.
5: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
6: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी, शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
7: 2 डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू, स्वच्छ घर स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
5: मग
7: मग काय,
5: स्वतःपासून सुरुवात कर.
8: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं, वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.
9: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
8: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
10: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

0: पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर.
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

मध्यम लहरी 378 7-8 मीटर अर्थात 792 किलो हर्ट्झवरून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग ॲपद्वारा देखील ऐकत आहात जगात सर्वत्र. श्रोतेहो, संध्याकाळचे 7:15 वाजतायत. आता ऐकूया वृत्तविशेष. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं 12 वर्ष पूर्ण केली आहेत. या 12 वर्षात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाले. देशाच्या आर्थिक प्रगतीचा आलेख हा चढा राहिलेला आहे. देशाची अर्थव्यवस्था फ्रजाईल 5 जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. देशातील परदेशी गुंतवणुकीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशांतर्गत व्यवसायांना विविध मार्गाने प्रोत्साहन देण्यात आलं आहे. नव्यानं व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं विविध योजना आणल्या. देशाचे आयात निर्यात धोरण या आधीपेक्षाही अधिक लवचिक झालं. त्यात सुसूत्रता आली. त्याचा फायदा देशांतर्गत उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर परदेशी बाजारपेठ मिळण्यावर झाला. या साऱ्या आर्थिक प्रगतीचा आणि देशातील व्यवसाय सुलभता याविषयी आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. श्रोते हो, या 12 वर्षामध्ये देशात केवळ अवजड उद्योगच नव्हे तर सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योगांनाही मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे आज आपल्या देशातील उत्पादनं परदेशी बाजारपेठांमध्ये अगदी सहजगत्या उपलब्ध होतात. आयात धोरणामुळे देशात कधीही कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झाली नाही. सर्वांना परवडणाऱ्या दरात विविध परदेशी उत्पादनं सहज उपलब्ध होतात. देशाच्या परकीय गंगाजळीत मोठी वाढ झाली. या 12 वर्षातील प्रगतीसंदर्भात सुप्रसिद्ध व्यावसायिक आणि तज्ञ भूषण मर्दे सांगतायत.
1: गेल्या 12 वर्षातील भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास हा तसा थक्क करून सोडणार आहे. कारण एकेकाळी फ्रजाईल 5 इकॉनॉमी या असा भारताचा उल्लेख होत असे. मॉर्गन स्टॅनले या जागतिक अर्थसंस्थेने त्या काळी ब्राझील, इंडोनेशिया, टर्की या देशांबरोबर भारताचाही उल्लेख हा फ्रजाईल 5 इकॉनॉमी मध्ये अंतर्भाव केला होता. का? कारण भारताची परिस्थिती अशी आहे की भारताचा आयाती फार मोठी आहे. तेल किंवा अजून काही अनेक गोष्टींमुळे भारताची आयात जास्त आहे, निर्यात कमी आहे. मग आयातीसाठी लागणाऱ्या परदेशी चलनाचं चणचण भारताला नेहमी भासत असते. तो ही जी काही तूट आहे, ही जी काही करंट डेफिसिट आहे, ती भरून कशी काढायची? तर आपण परदेशी गुंतवणुकीवर अवलंबून असतो. आणि ही परदेशी गुंतवणूक ही जागतिक बाजारातील समजा व्याजदर हल्ले की परदेशी गुंतवणूक ही कमी जास्त होत राहते आणि मग त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अडचणी येते. अशीच की परिस्थिती त्यावेळेला होती. म्हणजे विचार केला तर त्यावेळेला भारताचं एकूण फॉरेक्स रिझर्व किती होतं? तर 304 बिलियन US डॉलर्स. आणि गोल्ड रिझर्व किती होतं? तर 21 बिलियन US डॉलर्स.

0: परिस्थिती काय म्हणजे गेल्या 12 वर्षात काय झालं तर भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढू लागली. वेगाने म्हणजे किती तर जगातील सगळ्यात मोठ्या 5 अर्थव्यवस्थेमध्ये आज भारताचा समावेश होतोय. मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणजे भारत. म्हणजे कसं तर आपला जीडीपीचा ग्रोथ रेट हा 6.5% या वेळेला आहे. गेल्या क्वार्टरमध्ये गेल्या वर्षाच्या क्वार्टरमध्ये तो 7.4% इतका होता. म्हणजे आजही या बदललेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये देखील भारतीय अर्थव्यवस्था ही जगात सगळ्यात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आज फॉरेक्स रिझर्व्ह किती आहेत आपल्याकडे 680 बिलियन US डॉलर्स एवढे फॉरेक्स रिझर्व्ह झालेत. आणि सोन्याचा रिझर्व्ह किती झाला गोल्ड रिझर्व्ह ते 6 पटीने जवळजवळ 6 पटीने 6.5-6 पटीने वाढले. 114 बिलियन US डॉलर इतका सोन्याचा साठा आज आपल्याकडे. म्हणजे आज भारतीय अर्थव्यवस्था एक सशक्त अर्थव्यवस्था आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि हे कसं झालं तर ह्यासाठी गेल्या 12 वर्षात जी काही आर्थिक धोरण भारताने स्वीकारलं त्याच्यामध्ये 5 विशेष गोष्टींचा उल्लेख करावा लागेल. तो म्हणजे आपण आपल्या देशामध्ये पूर्वी सगळा व्यवहार हा कॅशनी हो रोखीनी होत असे तो आता डिजिटल पेमेंट म्हणजे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर झाल्यामुळे आज सर्वत्र डिजिटल पेमेंट होतं. सगळ्या जगात सगळ्यात जास्त डिजिटल पेमेंट ट्रान्झॅक्शन भारतात होतात जनधन. आणि ह्याच्यामध्ये नुसते उद्योग नव्हे तर सामान्य नागरिक देखील त्याच्यात त्याचाही अंतर्भाव आहे. कारण ह्या एवढ्या 12 वर्षांमध्ये जवळजवळ 58 कोटी जनधन अकाउंट खोलले गेले. म्हणजे सामान्य माणूस सुद्धा या आज बँकिंग क्षेत्रामध्ये बँकिंग क्षेत्रातून व्यवहार करायला लागला. फार मोठा बदल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भारत सरकारने गेल्या 12 वर्षांमध्ये देशातील पायाभूत व्यवस्थांमध्ये पैसा खर्च करायला सुरुवात केली. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर वाढवलं. याच्यामुळे पुन्हा भारतीय अर्थव्यवस्था सशक्त झाली. शिवाय कर प्रणालींमध्ये मोठे बदल केले गेले. जीएसटी इन्सॉल्वन्सी आणि बँकरप्सी कोड या सगळ्या गोष्टींमुळे मोठा बदल झालेला आहे. आपल्याला जागतिक पटलावर एक मॅन्युफॅक्चरिंग हब तयार करायचे ह्याच्यासाठी पण कारण आपल्या निर्यात कधी वाढेल आयात आणि निर्यातीमधला जो बदल आहे आहे फरक आहे तो कमी कसा करता येईल तर आपल्याकडून निर्यात वाढली पाहिजे. यासाठी मॅन्युफॅक्चरिंग जास्तीत जास्त झालं पाहिजे. आपण सर्व्हिस क्षेत्र म्हणजे तुमचे सॉफ्टवेअर एक्सपोर्ट मध्ये आपण पुढे आहोत पण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण आपण जगाचे मॅन्युफॅक्चरर झाले पाहिजे. याच्यासाठी आज चांगली चांगली धोरणं सरकारने आखली आहेत. त्याच्यामध्ये पीएलआय स्कीम आहे किंवा डायव्हर्सिफाईड एक्सपोर्ट म्हणजे काय तर सुट्या माल आणून तो इथे त्याची असेंब्ली करून ते बाहेर विकणं. आपण बघतोच की जगातील सर्वात जास्त फोन भारतात बनले जातात अशी आज परिस्थिती आहे. अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या प्रयत्नातून निर्यात वाढवण्याचा प्रयत्न केलाय. आणि या सगळ्यामुळे काय झालंय की आज जे काही जागतिक व्याजदराचा जो परिणाम करंट डेफिशियंटवर होत होता तो आता होईन असा झालाय. त्याच्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था या सशक्त झाली आहे असं म्हणता येईल.
1: श्रोते हो, कोणत्याही देशाच्या आर्थिक प्रगतीत त्या त्या देशातील व्यवसायांची वाढ महत्वाची असते. केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात व्यवसाय सुलभतेला प्राधान्य दिलं, स्टार्टअपना प्रोत्साहन दिलं आणि व्यावसायिकांसाठीच्या पायाभूत सुविधेला प्राथमिकता दिली. एक देश एक कर त्याचप्रमाणे वस्तू आणि सेवा करातील बदलांसारखे क्रांतिकारी निर्णय घेतले. याविषयी अधिक माहिती देत आहेत भूषण मर्दे.
0: भारताच्या नवीन आर्थिक धोरणांमध्ये विशेष उल्लेखनीय म्हणजे काय तर देशातील लघुउद्योजकांसाठी केलेले नवीन निर्णय. म्हणजे भारताचा जर निर्यात वाढायची असेल इथे मॅन्युफॅक्चरिंग होणं गरजेचं आहे आणि इथे मॅन्युफॅक्चरिंग करणारा कोण तर इथला लघुउद्योजक. कुठलाही उद्योग चालवण्यासाठी ईज ऑफ बिझनेस असावा यासाठी कायद्यात तशा प्रकारचे वेगवेगळे बदल भारत सरकार करत आले आहे आणि आताही त्यावर प्रयत्न चालू आहेत. म्हणजे भारत सरकारने खास त्याच्यासाठी टास्क फोर्स तयार केले आहेत की प्रत्येक राज्यांमध्ये काय अडचणी आहेत त्या अडचणीचं निराकरण म्हणजे उद्योजकांना होणाऱ्या अडचणींचं निराकरण कसं करता येईल यासाठी टास्क फोर्स तयार करून ते उद्योजकांना जाऊन भेटतायत आणि त्यावर उपाययोजना केल्या सुचवल्या जात आहेत. हा जो काही सरकारी धोरण आहे आज भारत सरकारचे जे धोरण आहे त्यामुळे निश्चितच ईज ऑफ बिझनेसला चालना मिळालेली आहे. छोट्या उद्योगांना सगळ्यात मोठी अडचण असते ती म्हणजे आर्थिक मदतीची. म्हणजे त्याला आपण म्हणू की उद्योग चालवण्यासाठी जो पैसा लागतो त्याचीही सोय भारत सरकारने चांगल्या पद्धतीने केली. आज म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये तारण विरहित कर्ज मिळणं कठीण असायचं. म्हणजे प्रत्येक कर्ज घेताना उद्योगांना कर्ज उद्योग चालवायचा म्हणजे पैसा लागणार. तो पैसा बँकेकडे मागितला तर त्याच्यासाठी मला तारण ठेवावं लागत असे. पण सरकारने सीजीटीएमएससी द्वारा तारण विरहित कर्जाची सोय केली आणि त्याची मर्यादा आज कधी काळी 25 लाख होती ती आता 5 कोटीपर्यंत. म्हणजे एखाद्या चांगल्या उद्योगाला जर उद्योग वाढीसाठी पैशाची आवश्यकता असेल तर त्याला खासगी अर्थसंस्थांकडे जास्त व्याजदराने पैसा न घेता आज बँकांकडे जाऊन कमी व्याजदराने 5 कोटीपर्यंत आर्थिक सहाय्य मिळत आलेलं आहे. याच्यामुळे मोठा एक प्रगतीचा मार्ग झालेला आहे. दुसरं म्हणजे एक विशेष उल्लेख इकडे करावा असं वाटतो मला. कारण कोविड काळामध्ये देशातील छोट्या उद्योगांचा जो कणाच मोडला.

0: होता, कारण उद्योग बंद, अर्थव्यवस्था ठप्प, अशा वेळेला हे उद्योग सगळे बंद पडतात की म्हणजे चालू होणार की नाही ह्याच्यावर परिस्थिती आली होती. पण त्यावेळेला सरकारने एक मोठं पाऊल उचललं, सर्व उद्योगांना जे ज्यांचं बँकांकडे कर्ज होतं, कर्ज घेतलं होतं, त्यांना त्या कर्जाच्या मध्ये अजून 20-30% रक्कम जास्त उचलण्यास परवानगी दिली आणि बँकांनी त्याचा फंडिंगही केलं. विशेष म्हणजे हे नवीन कर्ज देताना म्हणजे कर्जात तर वाढ झाली, कर्ज वाढलं म्हणजे मला व्यवसाय करण्यास पैसा आला, पण ह्याच्यासाठी लागणारा इंटरेस्ट मात्र त्यावेळेला कमी झाला. म्हणजे आधीच समजा जे कर्ज होतं त्यावर जे व्याज मला द्यावं लागत असे, पुढे कर्जाची रक्कम वाढली पण व्याज मात्र वाढलं नाही, व्याज एकूण व्याज कमीच राहिलं. ही फार मोठी मदत कोविड काळात झाल्यामुळे त्या काळात, त्या कठीण काळातून भारतीय उद्योगधंदे एमएसएमई विशेषतः सावरले गेले आणि आज ते देशाच्या प्रगतीमध्ये भर घालत आहेत.
1: श्रोते हो, आयात निर्यात धोरण देशात तयार होणाऱ्या उत्पादनांना देशात आणि परदेशातील बाजारपेठांचा विकास, दळणवळण सुधारण्यामुळे व्यावसायिकांना आपल्या उत्पादनांची वाहतूक करण्यात होणारी मदत, त्यायोगे साधलेली आर्थिक प्रगती, शेती उत्पादनांना आणि शेतमाल प्रक्रिया उद्योगांना मिळालेली थेट मदत, देशात वाढलेली परदेशी गुंतवणूक आणि विविध मोठ्या प्रकल्पांच्या आधारे निर्माण झालेली रोजगाराची संधी, याविषयी भूषण मर्दे यांनी सांगितलं.
0: पूर्वी भारतीय उद्योगांची सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे मालाची नेआण अत्यंत खर्चिक असे, त्यासाठी योग्य रस्ते नाही किंवा अजून व्यवस्था नाही. यामुळे काय होत होतं की भारतीय माल हा अगदी देशांतर्गत विकताना सुद्धा महाग होत असे, त्याचा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट खूप जास्त असायची, मग ते एक्सपोर्ट करतानाही त्याचा तो परिणाम होत असे. पण म्हणून मग सरकारने देशातील पायाभूत व्यवस्थांवर काम करून देशभर रस्त्यांचे जाळे विणण्याचे काम वेगाने केले आणि आज भारतातील छोट्या उद्योगांचा माल देशभर कुठेही वेगाने जाऊ लागला, म्हणजे त्याच्यामुळे त्याचा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी झाली. शिवाय मधल्या काळात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर म्हणजे डीएफसी म्हणजे रेल्वेने तुमचा माल पाठवता यावा म्हणून सरकारने असा एक स्पेशल रूट तयार केले. पश्चिम भागात वेस्टर्न डीएफसी मध्ये जवळजवळ 1500 किलोमीटरचा एक मार्ग आणि ईस्टर्न डीएफसी मध्ये जवळजवळ 1350 किलोमीटरचा एक मार्ग, असा म्हणजे उद्योगांचा माल किंवा शेतकऱ्यांचा मालही हा कुठेही आज जाऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे त्याच्यामुळे भारतातील एमएसएमईच्या प्रगतीला फार मोठी चालना मिळालेली आहे. अशी वेगळी वेगळी धोरणं आखल्यामुळे आज भारतीय अर्थव्यवस्था वेगाने धावते आहे. मला खात्री आहे की पुढच्या काही वर्षात, जे भारताचं आपलं स्वप्न आहे की 2027 पर्यंत 5 ट्रिलियनचा पल्ला गाठायचा, 5 ट्रिलियन US डॉलरचा पल्ला गाठायचा, ते नक्की साध्य होईल. भले देश जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थितीमुळे जगातील सर्व देशांवर परिणाम होत असताना भारतीय अर्थव्यवस्था मात्र त्याच्या ह्या विविध छोट्या छोट्या उपायांमुळे ही सशक्त होईल, होत झालेली आहे आणि ती तशीच मार्गक्रमण पुढे करत राहील.
1: श्रोते हो, कृषी आणि उद्योग ही देशाच्या आर्थिक प्रगतीच्या रथाची दोन महत्वपूर्ण चाके आहेत. त्यामध्ये सांगड घातली गेल्यास त्यातून सर्वांचाच विकास होऊ शकतो. केंद्र सरकारनं हीच बाब लक्षात घेऊन गेल्या 12 वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत प्रत्येक घटकाला सहाय्य केलं आहे. हा प्रगतीचा रथ असाच निरंतर वेगानं दौडत राहो. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
1: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
2: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
3: मध्यम लहरी 378 7-8 मीटर अर्थात 792 किलो हर्ट्स वरून श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आता ऐकूया कार्यक्रम माझं घर माझं शेत.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. माझं घर माझं शेत या कार्यक्रमात मी अमया पळणीटकर सर्वांचं स्वागत करते. आज वार मंगळवार, भारतीय सौर दिनांक 12 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 2 जून 2026. सुरुवातीला ऐकूया हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त. येत्या 48 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ इथे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24.9 अंश सेल्सिअस इतकं राहील. हा होता हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त. श्रोते हो, आता ऐकूया रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग, शाश्वत जलव्यवस्थापनाची गुरुकिल्ली याविषयी डॉक्टर सुयोग खोसे, विषयतज्ञ, कृषी अभियांत्रिकी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव यांनी दिलेली माहिती.

नमस्कार श्रोते हो, आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्तमान काळातील विषयावर. तो म्हणजे रूपटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग, म्हणजेच छप्रावरील पावसाचे पाणी साठवण्याची प्रणाली आणि शाश्वत जलव्यवस्थापन. मित्रांनो, आपण सर्वजण पावसाच्या हंगामाची प्रतीक्षा करतो. पाऊस आला की सगळीकडे हिरवीगार होते, परंतु गेल्या काही वर्षात पाऊस हा अनियमित झाला आहे. नद्या तलाव कोरडे पडत आहे आणि लोकांच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत पाण्याचे महत्त्व वाढले आहे. छप्रावरील पाऊस म्हणजे फक्त पाऊस नाही, तर तो आपल्या पिण्याच्या पाण्याचा, शेतातील सिंचनाचा आणि जीवनाचा स्रोत आहे. योग्य पद्धतीने त्याचा संचय केल्यास पाणी कमी पडण्याच्या संकटावर मात करता येते, पाणी बचत होते आणि जलव्यवस्थापन अधिक शाश्वत होते. आज आपण पाहणार आहोत रूप टॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग का गरजेचे आहे, त्याचे फायदे, तसेच महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या योजना कशा शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहेत. आपण आजच्या विषयाची सुरुवात करूया त्या मूलभूत गोष्टीपासून, म्हणजेच रूपटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय हे समजणे अत्यंत आवश्यक आहे. कारण पाणी हा आपल्या जीवनाचा अत्यंत मौल्यवान स्रोत आहे आणि त्याचा योग्य उपयोग केल्याशिवाय शाश्वत विकास होणे शक्य नाही. रूपटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग ही पद्धत फक्त पावसाचे पाणी साठवण्यापुरतीच मर्यादित नसून ती एक पूर्ण जलव्यवस्थापनाची प्रणाली आहे, जी घरगुती वापर, शेतातील सिंचन आणि भूजल पुनर्

यासारख्या मोठ्या प्रमाणावर केली जाते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास घराचे छप्पर, शाळा, कार्यालय, उद्योग आणि इतर कोणत्याही इमारतीच्या छप्परावर पडणारा पाऊस आपल्याला नक्कीच दिसतो. हा पाऊस जरी नैसर्गिक स्रोत असला तरी त्याचा मोठ्या प्रमाणावर वाया जाणारा भाग आपण सहज टाळू शकतो. रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीत या छप्परावर पडलेल्या पाण्याला एकत्र करून गटर्स आणि पाईपलाईनच्या साह्याने एका ठिकाणी साचवले जाते. हे पाणी नंतर साठवणीच्या टाक्या किंवा भूमिगत जलसाठा प्रणालीमध्ये नेले जाते. यामुळे पावसाचे पाणी थेट वाया जात नाही तर त्याचा उपयोगानंतर विविध गरजांसाठी वापर करता येतो. ही पद्धत फक्त घरगुती पाण्यापर्यंत मर्यादित नाही. रूफटॉप हार्वेस्टिंगच्या माध्यमातून पाणी जमिनीत जिरवले जाते ज्यामुळे आपल्या परिसरातील भूजल पातळी हळूहळू वाढते. या प्रक्रियेचा थेट परिणाम आपल्या विहिरींवर, तलावावर आणि जवळच्या नद्यांवर होतो. पाणी जमिनीत जिरवल्यामुळे पाणीस्तर टिकतो, नद्यांमध्ये पाणी कमी पडत नाही आणि पावसाळ्यानंतरही जमिनीचा ओलसरता कायम राहते. याशिवाय या पद्धतीचा परिणाम फक्त पाणी साठ्यापुरता नाही तर संपूर्ण परिसराच्या जलसंपत्तीवर होतो. उदाहरणार्थ जर प्रत्येक घर, शाळा, कार्यालय आणि इमारत रूफटॉप हार्वेस्टिंग प्रणाली वापरू लागली तर संपूर्ण गाव किंवा शहरात जलसाठा वाढतो. यामुळे केवळ घरातील पिण्याचे पाणी आणि बागायती सिंचन पुरते नाही तर आसपासच्या शेतीसाठी, जलाशयांसाठी आणि विहिरींसाठी देखील पाणी उपलब्ध होते. परिणामतः पाण्याची उपलब्धता अधिक टिकाऊ बनते. दुष्काळाच्या काळातही पाणी मिळते आणि पर्यावरण अधिक संतुलित राहते. तसेच रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंगची पद्धतीची स्थापना सोपी, कमी खर्चिक आणि दीर्घकालीन दृष्ट्या फायदेशीर आहे. छपरावर गटर बसवणे, पाईपलाईन कनेक्ट करणे आणि टाक्या किंवा भूमिगत साठवण तयार करणे हे एकदा केल्यावर वर्षानुवर्ष त्याचा लाभ घेतला जाऊ शकतो. यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला पाणी व्यवस्थापनाचा स्वावलंबी अनुभव येतो. थोडक्यात सांगायचे तर रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग ही शाश्वत जल व्यवस्थापनाची गुरुकिल्ली आहे. पावसाचा प्रत्येक थेंब वाया जाऊ न देणे, भूजल स्तर वाढवणे, घरगुती आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध करणे या सर्व गोष्टी या पद्धतीमुळे शक्य होतात. आधुनिक काळात जिथे पाणी तुटवडा मोठा प्रश्न आहे अशा वेळी रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग हा अत्यंत प्रभावी उपयोग ठरतो. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. आपण शहरी भागाकडे पाहिलं तर पाण्याचा तुटवडा अगदी भयंकर दिसतो. शहरामध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे, औद्योगिक क्षेत्र वाढत आहे, त्याचबरोबर नैसर्गिक पाण्याचे स्रोत, नद्या, ओढे, विहिरी ह्या कमी होत चालल्या आहेत. अनेकदा शहरी भागात नागरिकांना पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी अतिरिक्त टाक्या भरणे किंवा महागडे पाणी खरेदी करणे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात परिस्थिती कमी चिंताजनक नाहीये. विहिरी, बावऱ्या आणि तलावही कोरडे पडत आहे. शेतकऱ्यांना उन्हाळ्याच्या हंगामात पिकांना पाणी देण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागतो. बऱ्याचदा पिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे उत्पादनावर त्याचा थेट परिणाम होतो. शेतीत जलसाठा नसेल तर पिकांची वाढ मंदावते, बियाणांची उगवण क्षमता कमी होते आणि शेतीचा खर्च वाढतो. यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या बळकट राहत नाही. यावर उपाय म्हणजे पावसाचे पाणी जिथे पडते तिथे साठवणे. रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग ही याच समस्येवर एक अत्यंत प्रभावी आहे. छपरावरील पाऊस वाया जात नाही तर त्याचा संचय करून ते घरगुती बागायती सिंचन किंवा भूजल सुधारण्यासाठी उपयोग करता येतो. ही पद्धत केवळ पाणी साठवण्यापुरती मर्यादित नाही तर आपल्या परिसरातील पाण्याच्या उपलब्धतेवर दीर्घकालीन परिणाम करते. सोप्या उदाहरणाद्वारे समजून सांगायचं झालं तर एका मध्यम आकाराच्या घराच्या छपरावर वर्षभर साठवलेले पाणी एका छोट्या तलावाच्या पाण्याच्या प्रमाणात असू शकते. फक्त एक घर ही पद्धत अवलंबले तर त्या वर्षभर साठवलेल्या पाण्याचा उपयोग घरातील पिण्याचे पाणी, स्वयंपाक, बागायती सिंचन, प्राणी पालन आणि इतर घरगुती कामांसाठी करता येतो. असा विचार करा, जर प्रत्येक घराने, शाळेने, कार्यालयाने, इमारतीने ही पद्धत अवलंबली तर संपूर्ण गाव आणि शहरात किती पाण्याचा साठा वाढेल. परिणामस्वरूप भूजल स्तर सुधारेल, विहिरींची पातळी वाढेल, नद्यांमध्ये पाणी कायम राहील आणि दुष्काळातही यामुळे पाणी उपलब्ध होईल. याशिवाय रूफटॉप हार्वेस्टिंगमुळे पावसाचे पाणी व्यवस्थापित आणि नियोजित करता येते. आजकाल पावसाचे प्रमाण अनिश्चित झाले आहे. काही वर्षी अतिपाऊस पडतो तर काही वर्षी अतिशुष्कता म्हणजेच दुष्काळ असतो. अशा परिस्थितीत पाऊस पडताच त्याचा संग्रह केल्यास भविष्याच्या गरजा पूर्ण करता येतात. यामुळे नागरिक आणि शेतकरी दोघांसाठीही पाणी उपलब्ध होते. यानंतर मित्रांनो, रूफटॉप हार्वेस्टिंग ही फक्त

साठवण्याची पद्धत नाही, तर शाश्वत जलव्यवस्थापनाची गुरुकिल्ली आहे. आणि याचे विविध फायदे कसे आहेत हे आपण एक एक करून समजून घेऊया. सर्वप्रथम जलसाठा आणि पाणी बचत. पाऊस पडल्यावर पाणी लगेच साठवता येते आणि वापर करता येतो घरगुती वापरासाठी, जसे की धुणे, स्वयंपाक, आंघोळीचे पाणी, तसेच बागायती सिंचनासाठी किंवा लहान शेतीतील पिकांसाठी याचा वापर करता येतो. त्यानंतर दुसरं म्हणजे भूजल सुधारणा. रूपटॉप हार्वेस्टिंगमुळे पाणी जमिनीत जिरवल्यानंतर जवळपासच्या विहिरी, बावऱ्या, तलाव यांचा भूजल स्तर कायम टिकून राहतो. पावसाळ्यानंतरही जमिनीत जिरवलेले पाणी हिवाळ्यात आणि दुष्काळी हंगामात वापरता येते. हे भविष्यातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे केवळ घरासाठी नाही तर शेतासाठी, परिसरातील लोकांसाठी सतत पाणी उपलब्ध राहते. भूजल स्तर वाढल्यामुळे कीटक, वनस्पती आणि स्थानिक परिसंस्था देखील टिकून राहते. तिसरं म्हणजे आर्थिक बचत. एकदा पाणी साठवण्याची टाकी किंवा प्रणाली बसवली की पुढील वर्षात पाणी खरेदी करण्याची किंवा पंपिंगचा खर्च किंवा पिकांसाठी अतिरिक्त खर्च हा कमी होतो. विशेषत लहान शेतकरी किंवा शहरी नागरिक यासाठी ही पद्धत अत्यंत फायदेशीर आहे. घराच्या छपरावर साठवलेले पाणी वापरल्यास टाक्या, पंप आणि फिल्टर यांचा खर्च कमी होतो आणि पाणी सुरक्षित राहते. यामुळे दीर्घकाळात आर्थिक बचत होते व शेतकऱ्यांच्या उत्पादनावरही सकारात्मक परिणाम होतो. चौथा फायदा म्हणजे पर्यावरणपूरक उपाय. रूपटॉप हार्वेस्टिंगमुळे पावसाचे पाणी थेट नद्या, ओढे आणि गटरांमध्ये वाया जात नाही. मातीची सुपीकता सुधारते आणि स्थानिक पर्यावरण संतुलित राहते. यामुळे नैसर्गिक परिसंस्था टिकते, झाडे, वनस्पती, प्राणी आणि पक्ष्यांना पर्यावरणपूरक लाभ मिळतो. पावसाचे पाणी व्यवस्थित साठवल्यामुळे शहरातील गटारे ओलसर राहतात, जलस्रोत सुसंगत राहतात आणि दुष्काळाच्या काळातही पाणी उपलब्ध राहण्यास मदत होते. शेवटी रूपटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंगचे फायदे केवळ तांत्रिक आणि आर्थिक दृष्ट्या मर्यादित नाही, तर ते सामाजिक, पर्यावरणीय आणि दीर्घकालीन टिकाऊ विकासासाठी अत्यंत महत्वाचे आहे. पावसाचे पाणी साठवून त्याचा वापर, भूजल सुधारणा, खर्चात बचत आणि पर्यावरणाचे रक्षण हे सर्व फायदे एकाच पद्धतीत मिसळतात. त्यामुळे आपल्या घरासाठी, शेतकऱ्यांसाठी आणि परिसरासाठी रूपटॉप हार्वेस्टिंग ही एक अनिवार्य आणि अत्यंत प्रभावी पद्धत बनली आहे. आता आपण पाहूया सरकारी योजना आणि सरकारकडून निर्माण करण्यात आली विविध प्रोत्साहने. मित्रांनो, रूपटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग ही फक्त पद्धत आहे, पण तिचा परिणाम खूप मोठा आहे. ती एकीकडे पाण्याची बचत करते, दुसरीकडे भूजल सुधारणा आणि पर्यावरण संवर्धनातही योगदान देते. परंतु या आधुनिक पद्धतीची सुरुवात आणि प्रसार सुनिश्चित करण्यासाठी शेतकरी, घरमालक आणि शहरी नागरिक यांना शासनाच्या योजना आणि आर्थिक प्रोत्साहने मिळणे अत्यंत महत्वाचे आहे. महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाने यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत, ज्यामुळे प्रत्येकाला या पद्धतीचा फायदा घेता येतो. महाराष्ट्र शासनाने देखील विविध जिल्ह्यांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रकल्प राबवले आहे. यामधील जळगाव जिल्हा हे एक मोठं उदाहरण आहे. जलसंपदा विभागाच्या माध्यमातून शेतकरी, शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल्स आणि इतर उद्योगधंदे यांनाही या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. शहरी भागात स्मार्ट सिटी इनिशिएटिव्ह अंतर्गत रस्ते, इमारती, शाळा, सरकारी कार्यालय, हॉस्पिटल्स आणि सार्वजनिक संस्था यांच्या छपरावरील पावसाचे पाणी साठवण्यासाठी मदत दिली जाते. या उपक्रमाचा उद्देश शहरी पाणी व्यवस्थापन सुधारणे, पाणी टंचाई कमी करणे आणि शहरात पाण्याचा सतत पुरवठा सुनिश्चित करणे हे आहे. ग्रामीण भागातही महाराष्ट्र शासनाने पाणी बचत आणि भूजल सुधारणा योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत घरगुती रूपटॉप हार्वेस्टिंगच्या टाक्या बसवल्या आहेत, ज्यामुळे घरगुती पाणी पुरवठा सोपा होतो. तसेच शेतकऱ्यांना या योजनेत प्रशिक्षण आणि मार्गदर्शन, त्याचबरोबर सवलतही मिळते. प्रशिक्षणामध्ये पाण्याचा योग्य संचय, टाक्यांची योग्य स्थापना, गटर आणि पाईपलाईन योजना, तसेच साठवलेले पाणी कसे वापरावे हे शिकवले जाते. यामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सोप्या पद्धतीने पाणी साठवण्याचा अनुभव येतो. सरकारच्या या विविध योजना रूपटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंगला चालना देतात. घरगुती, शैक्षणिक, शहरी आणि शेतातील पाणी व्यवस्थापन सुधारतात, भूजल स्तर वाढवतात आणि प्रत्येक नागरिकाला शाश्वत जलव्यवस्थापनाची लाभ घेण्याची संधी देतात. श्रोतेहो, शेवटी पाणी हे जीवनाचे मूळ आहे आणि त्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे. रूपटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग ही शाश्वत जलव्यवस्थापनाची गुरुकिल्ली आहे. प्रत्येक शाळा, घर आणि उद्योग जर हे पाणी साठवण्याची पद्धत अवलंबले तर आपल्या महाराष्ट्रात पाणी तुटवडा टाळता येईल, भूजल स्तर सुधारेल आणि दुष्काळाच्या काळातही पाणी उपलब्ध राहील. शेवटी मला आपल्या सर्व श्रोत्यांना हे सांगायचे आहे, पावसाचा प्रत्येक थेंब मौल्यवान आहे. त्याचा योग्य संचय करा, आधुनिक साधनांचा उपयोग करा, सरकारी योजनांचा लाभ मिळवा आणि आपल्या परिसराला शाश्वत पाणी व्यवस्थापनाची दिशा द्या. चला तर मग विज्ञान आणि तंत्रज्ञान

0: श्रोतेहो रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग शाश्वत जलव्यवस्थापनाची गुरुकिल्ली याविषयी डॉक्टर सुयोग खोसे विषयतज्ञ कृषी अभियांत्रिकी विभाग कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांनी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. आता ऐकूया जनावरातील खुरांचे आजार उपचार व प्रतिबंध याविषयी डॉक्टर शलाका चौहान प्राध्यापक पशु शल्य चिकित्सा व क्ष किरण विभाग क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार शेतकरी बांधवांनो, भारत हा प्रामुख्याने कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशामध्ये वर्षभर शेतातील कामे चालू असतात. तसेच शेतकऱ्याला नियमित रोजगार आणि आर्थिक हातभार लावणाऱ्या दुधाळ जनावरे आणि इतर जनावरांचा विचार करता ऋतुमानात होणाऱ्या विशिष्ट वातावरण बदलामुळे जनावरे विविध आजारांना आणि रोगांना बळी पडतात. अशा अनेक आजारांपैकी आज मी आपणाला जनावरांमध्ये होणारे खुरांचे आजार, त्याचे दुष्परिणाम आणि उपाय याबद्दल माहिती देणार आहे. पहिले आपण पाहूया की खुरं म्हणजे नक्की काय असतात, नेमकी कोणतीही रचना आहे. खुरं म्हणजे जनावरांच्या पायाचा सर्वात टोकाचा किंवा शेवटचा भाग आहे. हा भाग जनावरांच्या आरोग्यासाठी महत्वाचा आहे, कारण जनावराचा शरीराचा पूर्ण भार या 8 खुरांवर टिकून असतो. एक छोटंसं वासरू सुद्धा 40 ते 60 किलोचे असते आणि पूर्ण वाढ झालेले जनावर 150 किलो किंवा ते 500 किलोच्या पेक्षा जास्त असतात. त्यामुळे हा सर्व भार या खुरांना वाहून न्यायचा असतो. खुरांचं कवच त्यामुळे कडक आणि काळ्या रंगाचे असते. त्याच्या खालील बाजूस तळव्याचा भाग जो असतो तो जमिनीच्या संपर्कात सतत असतो. तसेच वरील बाजूला एका पुसट रेघेने त्वचेचा आणि खुरांचा भाग विभाजला जातो, याला करोनेट असं म्हणतात. लहानपणी जनावरात खुरांचे कवच अतिशय मऊ असते व ते पांढऱ्या रंगाचे असते. जसं जसं वय वाढतं तसं या खुरांमध्ये मेलॅनिन पिगमेंटचे प्रमाण वाढते आणि त्याचा रंग काळसर किंवा करड्या रंगाचा होतो. खुरांवरचं कवच हे आपल्या नखांसारखं असून त्याची सतत वाढ होत असते, म्हणून वेळोवेळी गरज पाहून किंवा गरज लक्षात घेऊन त्यांची छाटणी करणे आवश्यक असते. या भागाच्या आतमध्ये विविध मज्जातंतू, रक्तवाहिन्या आणि मौसल भाग असतो. खुरं निरोगी असतील तर विशिष्ट प्रकारची त्यांच्यामध्ये एक चमक असते. खुरांचा उपयोग हा चालण्यासाठी, उभं राहण्यासाठी आणि उडी मारण्यासाठी पण जनावर करतात. खुरांना इजा झाल्यास अत्यंत तीव्र वेदना होतात आणि अशी जनावरं निकामी होतात. खुरांचे विविध आजार आपण पाहूयात. संसर्गजन्य पोडोडर्मटायटिस म्हणजे त्वचेचा आजार. खुरांच्या मधली जी त्वचा असते त्याचा दाहद होतो ह्याच्यामध्ये. याला पाय सडणे असंही म्हणतात आणि खुरांमध्ये आढळणारा हा प्रमुख आजार आहे. या रोगामध्ये दोन्ही खुरांमधील त्वचेचे आणि त्याखालील उतींना सूज येते, त्या सडतात आणि त्यातनं दुर्गंधयुक्त स्त्राव होतो. सहसा सर्व वयोगटातील गुरांमध्ये, म्हशींमध्ये, मेंढ्या, शेळ्यांमध्येही प्रामुख्याने हा आजार दिसून येतो. वर्षभरात कधीही उद्भवणारा हा आजार पावसाळ्यात जास्त प्रकर्षाने जाणवतो. पुढचे मागचे दोन्ही पायांमध्ये समान प्रमाणात या रोगाने प्रभावित होतात. फ्युसिफॉर्म नेक्रोफोरस या जीवाणूने हा आजार होतो. हा जीवाणू गोठ्यातील मातीमध्ये, शेणामध्ये हा कायम आढळत असतो. कधी कधी लाळ्या खुरकूतमध्ये सुद्धा हा पोडोडर्मटायटिसचा आजार दिसून येतो. याची लक्षणे पाहूया. जनावरांमध्ये तीव्र वेदना होत असल्यामुळे लंगडेपणा दिसतो. पायाच्या तपासणीसाठी जनावर प्रतिकार करतात आणि खुरांमधील भागामध्ये म्हणजेच कोरोनेटच्या आसपासचा भाग सुचतो. त्यामुळे एका पायाची दोन्ही खुरांमध्ये अंतर वाढून ती वेगळी वेगळी होतात आणि या आजारामुळे जनावराला तापही येतो, तणाव वाढतो आणि प्रामुख्याने लहान जनावरांमध्ये श्वासोश्वासाचाही त्रास दिसून येतो. दुधाळ जनावरांमध्ये दुधाचे उत्पादन कमी होते. जनावरांना चालण्याची इच्छा होत नाही व ते झोपूनच राहतात. उपचार न मिळाल्यास यांची परिस्थिती अजून खालावते. नखांचा आकार वाढतो आणि त्वचेची सूज वाढते आणि एक विशिष्ट दूषित स्त्राव त्यातून दिसू लागतो. हळूहळू हा रोग हाडापर्यंत पसरतो, ज्यामुळे जनावरांना कायमचा लंगडेपणा होऊ शकतो. आता ह्याच्यावर उपाय पाहूया. सौम्य प्रकारच्या पोडोडर्मटायटिस सह

आज बरा होऊ शकतो. शेतकरी बंधू भगिनींनी सोप्या पद्धतीने ह्याचे उपचार घरीच करू शकतात. साबणाच्या पाण्याने आणि ब्रशच्या सहाय्याने ह्या खुरांना स्वच्छ करणे. खुरांच्या मधोमध काही दगड काटा अशा काही गोष्टी असतील तर त्या काढायला हव्यात. आता एक मिश्रण करायला पाहिजे ज्याच्यामध्ये 5% कॉपर सल्फेट, 20% सामान्य मीठ आणि 0.2% पोटॅशियम परमॅग्नेटचे मिश्रण करून त्याचे द्रवण तयार करणे पाण्यामध्ये, आणि यामध्ये खुरांचा भाग बुडवून ठेवायला पाहिजे. त्यानंतर त्वचा कोरडी करून त्याच्यावर प्रतिजैविक मलम लावला तर पोडोडर्माटायटिसचा उपाय आपण घरीच करू शकतो. तसेच पशुवैद्यकाद्वारे खुरांमध्ये तार घालून घ्यावा, प्लास्टर कास्टचा वापर करून ती एकत्र ठेवू शकता, किंवा त्याचबरोबर प्रतिजैविक इंजेक्शन दिल्यास लवकर बरं होण्यास मदत होते. प्रतिबंधात्मक उपायाची सुरुवात गोठ्याच्या बांधकामापासूनच करायला हवी. गोठ्यामध्ये चिखल अंधारा जागा नसल्या पाहिजेत. तसेच पाण्याचा हौदाच्या आसपासचे क्षेत्र कोरडे कसे राहील ह्याची सोय करायला पाहिजे. जनावरांच्या गोठ्यात ड्रेनेजची योग्य सुविधा असली की पाणी साठत नाही. इथायलिन डायमाइन ड्रायहायड्रॉक्साईडची पावडर याचा वापर खाण्यातून केल्यावर पोडोडर्माटायटिस टाळण्यात मदत होते. फुटरॉटची लस सुद्धा उपलब्ध आहे जी 6 ते 12 महिन्यातून एकदा आपण जनावरांना देऊ शकतो. दुसरा रोग म्हणजे खुरातील चिरा, याला वॉल क्रॅक किंवा फूट फिशर असे म्हणतात. वॉल क्रॅक म्हणजे खुराच्या त्वचेचे फ्रॅक्चर किंवा त्वचामध्ये भेगा किंवा चिरा पडतात, याला फ्रॅक्चर किंवा थिंबल असे म्हणतात. पुढच्या पायामध्ये या जास्त आढळतात कारण पुढच्या पायांवर 60 ते 70% जनावरांच्या शरीराचा भार असतो. कोरड्या हवामानामुळे या खुरांचा कडक कवच जो असतो तो ठिसूळ होतो, आणि त्यांच्या आहारात जर जीवनसत्वाची कमतरता असेल तर या खुरांचे फ्रॅक्चर जनावरांमध्ये दिसून येते. वॉल क्रॅक किंवा खुरावरच्या चिरा जर वरवर किंवा उथळ असतील तर जनावरांना कसलाही त्रास होत नाही, परंतु त्यांचा प्रभाव जर खोलपर्यंत उतींना झाला असेल तर त्याच्या तीव्र वेदना दिसतात. जनावरांची हालचाल कमी होते आणि त्यामुळे त्यांच्या वजनात व दूध उत्पादनात घट होते. यावर उपाय म्हणजे खुरं वेळच्या वेळी छाटणे. खुरांचा टोकाचा भाग जेवढा लहान आणि बोथट छाटता येईल तेवढा कमी केले पाहिजे, जेणेकरून उभं राहताना वेदना होणार नाही. फ्रॅक्चर झालेल्या खुरांचा भार कमी करण्यासाठी एक पर्याय असा आहे की जे दुसरं खुर जे शाबूत आहे त्याला एक लाकडी किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसचा ठोकळा आपण चिटकवला पाहिजे, जेणेकरून शरीराचा भार अधोखुरावर येत नाही आणि जनावराला व्यवस्थित उभं राहता येते आणि जी वॉल क्रॅक आहे ती बरी व्हायला मदत होते. जर उथळ वॉल क्रॅक असेल किंवा उथळ चीर पडली असेल तर त्याच्यामध्ये आपण एमसील भरून सुद्धा त्याची काळजी घेऊ शकतो. नियमित खुरांना छाटून त्यांना ग्रीस किंवा वॉर्निश लावले तर कोरड्या हवामानात देखील खुरांची आर्द्रता कायम ठेवून खुरांमधील भेगा वाढण्यास प्रतिबंध करता येते. अजून एक आजार म्हणजे खुरांमधले व्रण किंवा सेप्टिक लॅमिनायटिस, याला पंक्चर्ड फूट असं पण म्हणतात. यामध्ये खुरांच्या मऊ गादीमध्ये काटा किंवा खिळा रुतल्यामुळे त्या ठिकाणी सेप्टिक होऊन पंक्चर झाल्यासारखे एक भोक तयार होते किंवा व्रण तयार होते. खुरांचे व्रण सहसा मागच्या पायामध्ये आढळतात. गंजलेले खिळे, धारधार दगड, काच, तार ह्या गोष्टी आतपर्यंत रुततात. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की जनावरांच्या आहारात बाजरी किंवा खुराकचे प्रमाण जास्त असेल तर त्यात सिस्टीन आणि मिथ्योनिन अमायनो ऍसिडची कमतरता होते. सिस्टीन आणि मिथ्योनिन अमायनो ऍसिड हे खुरांचे कवच कडक ठेवण्यास उपयुक्त असतात. यांच्या कमतरतेमुळे खुरांचा कडकपणा कमी होतो आणि त्यामध्ये धारधार गोष्टी आरामात टोचून सेप्टिक व्रणचं लागण होऊ शकते. या रोगाची लक्षणे जखम किंवा इजा झाल्यानंतर काही दिवसांनी दिसू लागतात. जनावर मागचे पाय अंगाखाली घेऊन उभं राहायला सुरुवात करतात. अधोपाय जमिनीपासून काही अंतरावर धरतात व वजनाचा भार कमी करतात आणि लंगडेपणा दिसू लागतो. खुरांचा उबदारपणा वाढतो आणि काळ्या रंगाचा व्रण ह्या ठिकाणी दिसायला लागतो. ह्यावर उपाय म्हणजे काळ्या रंगाच्या व्रणामधल्या खराब पेशी काढून घेतल्या पाहिजेल व त्याच्यावर सल्फानिलामाइड पावडर आणि ग्लिसरीनची पेस्ट लावली पाहिजे. त्यावर एक पट्टी बांधून दर आठवड्यात ही पट्टी बदलायला पाहिजे. यामुळे खुरांना संरक्षण देता येते.

आणि बरं होण्यास मदत होते. दुभत्या जनावरांमध्ये खुरांचे आजार 4 ते 8% आढळून येतात. बहुतांश दुभत्या जनावरांमध्ये पायाच्या आजाराचे किंवा खुरांच्या आजाराचे कारण हे अतिरिक्त वाढलेली खुरं असतात. जनावरांच्या खुरांची वाढ होणे ही नैसर्गिक आणि सततची प्रक्रिया असून ती बंदिस्त गोठ्यात जास्त प्रकर्षाने जाणवते. सतत चालणाऱ्या आणि श्रमाची कामे करणाऱ्या जनावरांमध्ये खुरांची आणि जमिनीशी घर्षणा होऊन ती प्रमाणात राहतात. खुरांची अतिरिक्त वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे जनावरांना सतत गोठ्यात बांधून ठेवल्यामुळे त्यांची वाढ होते. तशीच खुरांची जमिनीची घर्षणा होत नाही. तसेच अनियंत्रित व्यवस्थापन, खुरांची व्यवस्थित काळजी न घेणे, वेळेवर छाटणी न करणे,

0: ने जाणवते. सतत चालणाऱ्या आणि श्रमाची कामे करणाऱ्या जनावरांमध्ये खुरांची आणि जमिनीशी घर्षणा होऊन ती प्रमाणात राहतात. खुरांची अतिरिक्त वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे जनावरांना सतत गोठ्यात बांधून ठेवल्यामुळे त्यांची वाढ होते. तशीच खुरांची जमिनीची घर्षणा होत नाही. तसेच अनियंत्रित व्यवस्थापन, खुरांची व्यवस्थित काळजी न घेणे, वेळेवर छाटणी न करणे आणि व्यायामाचा अभाव या गोष्टी पण कारणीभूत ठरतात. अतिरिक्त वाढलेल्या खुरांमुळे जनावरांना उभे राहणे, हालचाल करणे वेदनादायी होते आणि त्याचा परिणाम श्रमाची कामे न होणे, चालण्यासाठी असमर्थ होऊ लागतात. खुरांमध्ये जखमा होतात, जनावरे लंगडतात आणि त्यांचा आहार सुद्धा कमी होतो. जनावरे आजारी होतात आणि प्रजननमध्ये सुद्धा माजावर न येणे किंवा दूध उत्पादनात घट होणे हे सुद्धा दिसून येते. तर ह्यावर उपचार काय आहे? उपचार अगदी सोपा आहे. ज्या प्राण्यात खुरांची अतिरिक्त वाढ आहे त्यांना बाजूला घेऊन पशुवैद्यकाच्या मदतीने योग्य प्रकारे आणि योग्य अंतरावर कापावे, नाहीतर रक्तस्राव होऊन त्यात जखम होऊ शकते. शक्यतो तांत्रिकदृष्ट्या सक्षम व्यक्तीकडूनच खुरांची अतिरिक्त भाग कापावा. ही समस्या टाळण्यासाठी पशुपालनात जनावरांना एकाच जागेवर जास्त काळ बांधून ठेवू नये किंवा चारा पाणी एकाच ठिकाणी देऊ नये. शक्य असल्यास जनावरांना थोडा काळ चरण्यासाठी पाठवावे, जेणेकरून खुरांची झीज होऊन ती अमर्याद वाढणार नाहीत. खुरांची अतिरिक्त वाढ असणाऱ्या नर आणि माद्यांची निवड पशुपालनासाठी करू नये. कमी जागेत जास्त जनावरे ठेवू नयेत. गोठ्याचा भाग एकदम गुळगुळीत नसावा, तो थोडासा कणखर असावा. गोठ्याची नियमित स्वच्छता केली पाहिजे. या सगळ्या बाबी लक्षात घेता आपण खुरांची काळजी घेऊन त्याचे व्यवस्थापन अतिशय उत्कृष्टरित्या करू शकतो.
1: श्रोते हो, आत्ताच आपण जनावरातील खुरांचे आजार व उपचार प्रतिबंध याविषयी डॉक्टर शलाका चौहान, प्राध्यापक पशुशल्य चिकित्सा व क्ष किरण विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांनी दिलेली माहिती ऐकली. आता ऐकूया कृषीवाणी या सदरात खतांच्या कार्यक्षमतेत मेटाबोलाइट्सचे महत्व याविषयी माहिती.
2: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, भारतीय शेतीमध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश ही तीन प्रमुख अन्नद्रव्य म्हणजेच शेतीचा पाया मानली जातात. उत्पादन वाढवण्यासाठी आणि पिकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी शेतकरी या तीनही घटकांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. गेल्या काही दशकात खतांचा वापर वाढला, तंत्रज्ञान सुधारलं, पण तरीही एक मूलभूत प्रश्न कायम आहे, तो म्हणजे आपण देतो ते नत्र, स्फुरद आणि पालाश खरोखर पिकांना मिळतं का? सध्या आपल्या शेतात नत्र, स्फुरद आणि पालाशची कमतरता नाही, त्यांची उपलब्धता ही खरी समस्या आहे. जर आपण मातीतील या अन्नद्रव्यांना योग्य पद्धतीनं सक्रिय करू शकलो तर शेतीत मोठा बदल घडू शकतो. मेटाबोलाइट्स हा खतांचा पर्याय नसून त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करणारं उत्प्रेरक आहे. कमी खत वापरून अधिक परिणाम मिळवणं, मातीतील साठवलेले अन्नद्रव्य वापरात आणणं आणि उत्पादनात स्थैर्य राखणं हे या तंत्रज्ञानाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. मेटाबोलाइट आधारित तंत्रज्ञानाचा प्रभावीपणा तपासण्यासाठी विविध ठिकाणी आणि पिकांवर प्रात्यक्षिक चाचण्या घेण्यात आल्या. या अनुभवांमधून एक स्पष्ट चित्र समोर आलं की हे तंत्रज्ञान केवळ उत्पादन वाढवत नाही तर मातीचं आरोग्य आणि शेतीतील स्थैर्यही सुधारतं. मेटाबोलाइट्स हे तंत्रज्ञान अन्नद्रव्य जागवणारं तंत्रज्ञान मानलं जातं. सूक्ष्मजीवांच्या मदतीनं तयार केलेलं विविध मोबिलायझिंग मेटाबोलाइट्स हे नत्र, स्फुरद आणि पालाश या तीनही अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेत सुधारणा करतात. ही उत्पादनं पारंपरिक खतांसारखी थेट अन्नद्रव्य देत नाही, तर मातीतील अडकलेले किंवा न वापरात आलेले अन्नद्रव्य सक्रिय करतात. या सर्व प्रक्रियांमध्ये एक महत्वाचा समान घटक आहे, सूक्ष्मजीवांची सक्रियता. फर्मेंटेशनमधून तयार झालेले फिनोलिक्स, अमिनो ऍसिड्स, पेप्टाइड्स, टर्पेनाइड्स आणि कार्बोहायड्रेट्स हे सूक्ष्मजीवांसाठी अन्न आणि सिग्नलिंग रेणू म्हणून

0: काम करतात. यामुळं मातीतील जैविक क्रियाशीलता वाढते आणि अन्नद्रव्यांचं नैसर्गिक चक्र अधिक कार्यक्षम बनतं. निरीक्षणांमधून असं दिसून आलं की रासायनिक खतांमध्ये साधारण 15 ते 25% कपात करूनही उत्पादन टिकवून ठेवणं आणि वाढवणं शक्य झालं. विशेषत ज्या ठिकाणी 100% आरडीएफ सोबत मेटाबोलाइट्स वापरलं गेलं तिथं उत्पादन केवळ आरडीएफ वापरलेल्या क्षेत्रापेक्षा अधिक मिळाल्याची नोंद आहे. यावरून हे स्पष्ट होतं की मेटाबोलाइट्स हे केवळ पर्याय नाही तर खतांच्या कार्यक्षमतेत वाढ करणारं उत्प्रेरक म्हणून काम करतात. या चाचण्यांमध्ये केवळ उत्पादन वाढच नाही तर मातीच्या गुणवत्तेतही महत्वपूर्ण सुधारणा दिसून आली. मातीचा पोत सुधारला, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढलं आणि उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या वाढली. मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढल्यामुळं कमी पाण्यातही पीक तग धरू लागलं. मुळांचा विकास चांगला झाल्यामुळं अन्नद्रव्यांचं शोषण वाढलं आणि पिकांची वाढ अधिक संतुलित झाली. तर शेतकरी बंधू भगिनींनो, मेटाबोलाइट्समुळं आपल्या खतांची कार्यक्षमता तर वाढतेच, शिवाय आपल्या मातीची गुणवत्ता देखील सुधारते.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आत्ताच आपण कृषीवाणी या सदरात खतांच्या कार्यक्षमतेत मेटाबोलाइट्सचं महत्त्व याविषयी माहिती ऐकलीत. आणि याबरोबरच आजच्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. भेटूयात उद्या संध्याकाळी 7:30 वाजता. तोपर्यंत राम राम.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: ओला कचरा वेगळा सुका कचरा वेगळा एक छान सवय स्वतःला बदला।
3: ओला वेगळा खतासाठी सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी शिस्त लावू थोडी धन्यवाद देईल पुढची पिढी।
4: दोन डबे घरात ठेवू ओला सुका वेगळा करू स्वच्छ घर स्वच्छ शहर सौंदर्यात घालू भर
5: मग
4: काय
5: स्वतः पासून सुरुवात कर।

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार.
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल

0: तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका। विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा।
4: मध्यम लहरी 378° सात आठ मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग ॲपद्वारा श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र। रात्रीचे 8:05 होत आहेत। आता ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र। आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही ते सहक्षेपित करत आहोत।
5: आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्रात 3,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन। गुजरातमध्ये महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू, 15 जखमी। आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज। राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थींना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे। ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते। लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला कागदपत्र सादर करायला वेळ लागेल हे लक्षात घेता लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला। मात्र त्यानंतर त्या योजनेचं लेखापरीक्षण झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5,00,000 महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार व्यक्ती असल्याचं उघड झालं, तसंच 10,00,000 महिलांचं उत्पन्न 2,50,000 जास्त असल्याचं समोर आलं। त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या, तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचं आढळलं, त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्याचं ते म्हणाले। अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत, मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं।
6: 60,00,000, 80,00,000 जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल, तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही। जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात। ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसूलही करणार नाही।
5: लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करताना कागदपत्रांची छाननी योग्य रीतीनं करण्याची काळजी सरकारनं घ्यायला हवी होती, मात्र सरकारनं केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून निधीचं वाटप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केला आहे। 80,00,000 लाभार्थी अपात्र असताना दरमहा 1,500 रुपयेप्रमाणे गेले 20 सुमारे 24,000 कोटी रुपये त्यांना वाटले गेले, याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे अशी मागणी पाटील यांनी केली आहे। मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 अंतर्गत 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामासाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला। या योजनेसाठी AIB अर्थात आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेकडून 50 अमेरिकी डॉलर्स म्हणजे सुमारे 4,500 कोटी रुपये कर्ज मिळणार आहे, तर राज्य शासन 30% हिस्सा म्हणून सुमारे 1,929 कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे। कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा,

नाफेड मार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लाइंग उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून ते आज मुंबईत व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज सकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं तेव्हा राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये बारडोली इथं महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या दोन बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा गावात हा अपघात झाला. या अपघातातल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणाही प्रधानमंत्री केली आहे. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळात येऊन धडकेल असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागानं वर्तवला आहे. लक्षद्वीप बेटं, केरळ आणि तामिळनाडूमध्ये मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागाच्या पत्रकात म्हटलं आहे. वातावरणात एल निनो हा घटक आकाराला येत असून यंदा जागतिक हवामानावर त्याचा अत्यंत तीव्र प्रभाव पडेल असा इशारा जागतिक हवामान संस्थेनं दिला आहे. तसंच यंदा जून ते ऑगस्ट या कालावधीत एल निनोची स्थिती निर्माण होण्याची 80% शक्यता असून ती नोव्हेंबरपर्यंत कायम राहील असा अंदाज वर्तवला आहे. हवामान बदलामुळे या स्थितीचा प्रभाव अधिक तीव्र होईल असं हवामान शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज उद्यापासून 4 दिवसांच्या भारत भेटीवर येणार आहेत. या भेटीत त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील. यात प्रामुख्यानं ऊर्जा, व्यापार, गुंतवणूक, आरोग्यसेवा, औषध निर्माण आणि नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रांमधल्या परस्पर सहकार्यांच्या संधीच्या शक्यतांवर चर्चा होईल. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या 5 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 15 जूनपर्यंत वाढ करण्याचा निर्णय दिल्ली न्यायालयानं आज दिला. मंगीलाल खाटीक, विकास बिवल, दिनेश बिवल, यश यादव आणि धनंजय लोखंडे यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सीबीआयनं केली होती. याला विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती अजय गुप्ता यांनी परवानगी दिली. या प्रकरणातले इतर आरोपी मनीषा हवालदार, मनोज शिरुरे आणि तेजस हर्षद कुमार यांना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. सीबीआयनं या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियम केलेल्या शिफारसीनुसार केंद्र सरकारने न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली होती. त्यानुसार न्यायमूर्ती शील नागू, श्री चंद्रशेखर, संजीव सचदेव आणि अरुण पल्ली यांनी ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालय सुधारणा अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकारने घाऊक किंमत निर्देशांक प्रणाली टप्प्याटप्प्याने रद्द करून त्या जागी एक सर्वसमावेशक उत्पादक किंमत निर्देशांक प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या चलनवाढ आणि किंमत निर्धारण विषयक माहिती प्रणालीचं आधुनिकीकरण करून त्याला जागतिक सर्वोत्तम पद्धतीशी सुसंगत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सरकारनं घाऊक किंमत निर्देशांकात आधारभूत वर्ष 2011-12 वरून 2022-23 पर्यंत सुधारणा करायला मंजुरी दिल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्रीय उच्च शिक्षण विभागानं प्रधानमंत्री

0: संशोधन अध्यासन योजना 2026 साठी अर्ज मागवले आहेत. जागतिक भारतीय प्रतिभेला भारताच्या प्रगत संगणन, सेमीकंडक्टर आणि सायबर सुरक्षा यासारख्या 13 क्षेत्रांमध्ये संशोधन विकास, नवोपक्रम आणि तंत्रज्ञान परिसंस्थेशी जोडणं या उपक्रमाचा उद्देश आहे. या योजनेची मार्गदर्शक तत्व, पात्रतेचे निकष आणि अर्ज करण्याची प्रक्रिया पीएमआरसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात 3,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. कांद्याला 3,000 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. गुजरातमध्ये महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू, 15 जखमी. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, रात्रीचे 8:15 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक कलाकार.
2: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
1: श्रोते हो, आजच्या एक कलाकार कार्यक्रमात मी अमेया पळणीटकर सर्वांचं खूप खूप स्वागत करते. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीमध्ये क्रांती घडवली. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि लेखक गोपाळ रत्नम सुब्रमण्यम म्हणजेच मणिरत्नम. त्यांचा जन्म 2 जून 1956 साली मद्रास इथे झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध चित्रपट निर्माते विनस गोपाल रत्नम आणि भाऊ जी व्यंकटेश्वरन एक चित्रपट वितरक. त्यामुळे चित्रपटांबद्दलचं आकर्षण त्यांच्या रक्तात होतं असं म्हणायला हरकत नाही. मणिरत्नम यांचा पहिला चित्रपट पल्लवी अनुपल्लवी, प्रमुख नायकाच्या भूमिकेत अनिल कपूर असणारा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही, पण चित्रपटाच्या प्रभावी कथेमुळे त्यावर्षीचा कर्नाटक राज्य पुरस्कार त्यांना मिळाला. 1987 साली नायकन या चित्रपटामुळे मणिरत्नम हे तमिळ चित्रपटसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक म्हणून समजले जाऊ लागले आणि प्रमुख भूमिकेत असणाऱ्या कमल हसन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. मणिरत्नम यांच्या चित्रपटांची खासियत अशी की अतिशय वेगळ्या पद्धतीचं गाण्यांचं फोटोग्राफिक चित्रण आणि युनिक बॅक लाइटिंग. प्रेमकथांपासून ते अगदी राजकीय विषयांवरील चित्रपट त्यांनी लिहिले आणि दिग्दर्शित केले. 1990 साली आलेल्या अंजली या चित्रपटाची कथा एका अपंग आणि मानसिक आजार असलेल्या मुलीच्या कुटुंबाभोवती फिरते. जन्मतःच आपली मुलगी गेली अशा समजुतीत असलेल्या आईला तिची मुलगी काही वर्षांनंतर भेटते तेव्हा आपल्या कुटुंबात तिला परत आणून तिची देखभाल कशी केली गेली आणि काय आव्हानं आली हे सांगणारा हा चित्रपट भारताने ऑस्करसाठी सर्वोत्कृष्ट परकीय भाषा चित्रपटासाठी पाठवला. मणिरत्नम यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं ते 1992 रोजा या चित्रपटातून. मूळ तमिळ भाषेतील हा चित्रपट हिंदीत डब झाला आणि संपूर्ण भारतभर त्याला प्रसिद्धी मिळाली. ऐकूया याच चित्रपटातील हे गीत.

श्रोते हो, रोजा या चित्रपटासाठी त्यांनी सध्याचे आघाडीचे संगीत दिग्दर्शक ए आर रहमान यांना संगीतसृष्टीत प्रथम संधी दिली आणि त्यानंतर त्यांच्याच संगीत दिग्दर्शनात 1995 साली आलेला बॉम्बे हा चित्रपट तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनात त्यातील गाण्यांसाठी आणि गाण्यांच्या चित्रीकरणासाठी कायमच लक्षात राहिला. ऐकूया याच चित्रपटातील हे गीत.

मणिरत्नम यांचा पहिला पूर्ण हिंदी भाषिक चित्रपट तो म्हणजे 1998 सालचा दिल से. मनीषा कोयराला आणि शाहरुख खान यांसारखे दिग्गज कलाकार असलेला आणि पुन्हा एकदा ए आर रहमान यांच्या संगीत दिग्दर्शनामुळे प्रसिद्ध असलेली गाणी सगळ्यात जास्त लक्षात राहिली. या चित्रपटामधील सगळ्यात अधिक लक्षात राहिलं गेलेलं गाणं ते म्हणजे ट्रेनवर नृत्य करत चित्रित केलेलं गाणं. ऐकूया सुखविंदर सिंग यांच्या स्वरातील हे गीत.

नमस्कार. या कार्यक्रमात आज आपण बोलत आहोत प्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक मणिरत्नम यांच्याविषयी. दिल से या चित्रपटानंतर मणिरत्नम यांनी तब्बल 6 वर्षांनंतर हिंदी चित्रपट केला, तो म्हणजे 2004 साली प्रदर्शित झालेला युवा. 3 वेगवेगळ्या समाजातील 3 तरुण एका सकाळी कोलकाता इथे भेटतात आणि एकमेकांचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात. वेगळी कथा आणि वेगळा दृष्टिकोन देणाऱ्या या चित्रपटातील हे मधुर गीत ऐकूया.

श्रोतेहो, मणिरत्नम यांनी खूप कमी चित्रपटांचं त्यातील गाण्यांचं चित्रीकरण परदेशात केलं. संपूर्ण कारकिर्दीतील फक्त 2 चित्रपट त्यांनी परदेशात चित्रित केले. एक म्हणजे 2007 सालचा गुरु, हा टर्की आणि इस्तंबूल इथे शूट केला, आणि 2018 सालचा चेक्का चिवनथा व्हेनम हा चित्रपट दुबई आणि सर्बिया इथं चित्रित केला गेला. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असणारा गुरु हा भारतभर एक प्रेरणा देणारा चित्रपट ठरला. याच चित्रपटातील हे गीत मणिरत्नम यांनी अक्षरशः पडद्यावर जिवंत केलं असं म्हणायला हरकत नाही. ऐकूया.

मणिरत्नम यांना 7 राष्ट्रीय पुरस्कार, 4 फिल्मफेअर पुरस्कार, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील 7 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. तमिळ चित्रपटांमध्ये तसंच काही मल्याळम, तेलुगू आणि कन्नड फिल्मसाठी केलेल्या लेखन आणि दिग्दर्शन या योगदानासाठी

मध्यम लहरी 378° सात आठ मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवरून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग ॲपद्वारा देखील ऐकत आहात जगात सर्वत्र. श्रोतेहो, रात्रीचे 10 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत नभोनाट्य. यामध्ये आज मुक्तीपत्रे याचा पहिला भाग, डॉक्टर आनंद नाडकर्णी लिखित पुस्तकाचं आकाशवाणी रूपांतर, सहभाग मनोज भिसे आणि अक्षय पेंडसे यांचा. सादर करते आहेत गौरी लागू.

श्रोते हो नमस्कार. मुक्तिपत्रे हे डॉक्टर आनंद नाडकर व्यसनमुक्तीच्या मार्गावर असलेला रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातला हा पत्रव्यवहार आहे. व्यसनाधीनतेतून बाहेर पडण्याची नेमकी दिशा हा पत्रव्यवहार दाखवतो. व्यसनात अडकलेल्या माणसाच्या कौटुंबिक जीवनाचे नाजूक पैलूही त्यातून उलगडतात. ही पत्रं दारू पिणारे आणि न पिणारे या दोघांसाठी आहेत, कारण निरोगी जगण्याचा कानमंत्र त्यामध्ये आहे. प्रतीक, लतिका आणि त्यांचं कुटुंब. दारूच्या व्यसनासोबत झालेला या कुटुंबाचा प्रवास या पुस्तकामध्ये आहे. कॉलेजमध्ये मजा म्हणून प्रतीकने घेतलेली दारू, नोकरीत वरच्या हुद्द्यावर चढत जाताना हातामध्ये खेळणारा पैसा, सर्व परिस्थितीवर आपला उत्तम कंट्रोल असण्याची भावना आणि उत्तम राहणीमान यांच्यासोबतच प्रतीकचं व्यसन टोकाला जातं. आयुष्याची, त्यातल्या नातेसंबंधांची घडी विस्कटत जाते. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात भरती होणं हा महत्त्वाचा बदल प्रतीकच्या आयुष्यामध्ये घडतो. त्यानंतर परदेशात नोकरीच्या निमित्ताने प्रतीक आता जाऊन पोचलाय. आज ऐकूया डॉक्टर आनंद नाडकर्णी लिखित मुक्तिपत्रे या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा पहिला भाग.

प्रिय डॉक्टर, डॉक्टर इथे पोहोचून 8 दिवस झाले आहेत, पण एअरपोर्टवरचा लतिकाचा चेहरा अजून आठवतोय. प्रचंड काळजी. माझ्या पिण्याच्या काळामध्ये असायचा ना तसाच ओढलेला चेहरा. अर्थात या मधल्या 4 महिन्यांच्या चांगल्या काळामुळे डोळ्याभोवतालची काळी वर्तुळं तेवढी नव्हती. यु नो, ही काळजी ना कधी कधी प्रचंड इरिटेट करते हो मला. ठीक आहे, मीच त्याला जबाबदार आहे वगैरे वगैरे. खरं तर काळजीच्या मागे जो संशय असतो ना त्याचा जास्त राग येतो. तुम्हाला सांगतो, कॉलेजमध्ये असताना रात्री घरी यायला उशीर झाला ना की आमची आई धुवायला टाकलेल्या शर्टचा वास घ्यायची सिगरेटसाठी. म्हणजे उशिरा येण्याच्या काळजीला हे सिगरेट दारूचं अस्तर. जाऊ दे डॉक्टर, बाकी इथल्या ऑफिसमध्ये आता चांगला जम बसतोय. मल्टीरेशियल लोक आहेत, वातावरण तसं प्रोफेशनल वाटतंय. पाहूया काय होत आहे ते. डॉक्टर, माझी राहायची जागा अगदी छान आहे. 3 खोल्या आहेत, सगळ्या सोयी आहेत. अगदी 20 मिनिटाच्या अंतरावर आहे ऑफिस. एक मोठं सुपर मार्केट अगदी चालण्याच्या अंतरावर आहे. तिथे जरुरीच्या सगळ्या गोष्टी मिळतात. डॉक्टर, दारूच्या वेगवेगळ्या ब्रँड्सनी भरलेला एक विभाग आहे तिथे. अर्थात सध्या मला ती जरुरीची गोष्ट वाटत नाही आहे. पण डॉक्टर, तुम्हीच सांगा मला की लतिकानी पहिल्या फोनमध्येच दारूची दुकानं, बार, पब यांची चौकशी का करावी हो? मला सांगा ना, दारूचा प्रॉब्लेम मला आहे का तिला आहे? तुमच्याकडे फॉलोअपला येईल ना तेव्हा विचारा जरा तिला. आज इकडे आल्यानंतरचा तसा पहिलाच रविवार. काल रात्री TV पाहत बसलो होतो अगदी उशिरापर्यंत. अचानक एकटेपणाची जाणीव झाली खूप. या एवढ्या मोठ्या डबल बेडवर मी एकटाच. आपल्याकडे मुक्तांगणच्या वॉर्डमध्ये आम्ही आपापल्या कॉट्स एकमेकांना जोडून का घ्यायचो ना ते आज अचानक समजलं मला. डॉक्टर, आपले सगळे मित्र काय म्हणताय तो? सगळ्यांना माझा नमस्कार सांगा प्लीज. तसं पाहायला गेलं तर ही काही माझी पहिली ओव्हरसीज असाइनमेंट नाही आहे, पण रिकव्हरीच्या काळातली पहिलीच. हां, रिकव्हरीवरनं आठवलं, मी रोज सकाळी थॉट फॉर द डे वाचतो, डायरी लिहितो, योगासनंसुद्धा करतोय, ऑफिसमधनं मुलांना रोज ईमेल्स पण करतो. पण हाताने लिहिलेलं पत्र वेगळंच असतं. आत्ताच लतिकाला लिहिलं एक पत्र. मला तिचीच कधी कधी काळजी संशयविरहित अशी वाटते. तुम्ही म्हणालच की तिथे असताना शेवटच्या 4 वर्षात जबाबदारीचे काय मोठे दिवे लावलेस म्हणून. नाही पण डॉक्टर, तरीही काळजी वाटते हो. माझी मुलंही अशी मधल्या वयातली आहेत, एकदा वाटतं की

एका अर्थाने बरं आहे. आत्ताच थोडे पैसे कमावून नेले तर मुलांच्या वाढत्या वयात त्यांच्या शिक्षणासाठी, सेटल होण्यासाठी वापरता येतील. डॉक्टर, इथे आमच्या ऑफिसातल्या काही भारतीय पाकिस्तानी लोकांचा एक रमी क्लब आहे. शनिवार रविवार ते त्यातच घालवतात. मला बोलावत होते ते, पण नाही गेलो मी तिकडे. मुक्तांगणमध्ये एका मित्राच्या शेअरिंगमध्ये ऐकलेलं उदाहरण आठवलं. त्याला आपल्या मोठ्या मॅडमनी सांगितलं होतं की उपचाराआधीचं आयुष्य हे गळक्या बादलीसारखं होतं, आत्ताचं आयुष्य नवीन बादलीसारखं आहे. त्याला भोग पाडून परत गळकी बादली करायची नाही आहे. अगदी नेमक्या वेळेला ही माहिती आठवणं म्हणजेच बहुतेक रिकव्हरी. तर मुद्दा असा आहे की काल घरात एकटाच होतो मी. ऑमलेट ब्रेड हे असं काहीतरी खायला केलं, दूध प्यायलो, भांडी घासायला म्हणून सिंककडे आलो मी. इथे माझ्या घरी मोठं स्टीलचं सिंक आहे, गरम थंड पाण्याचे नळ आहेत. हातांनी फेस केला, फेसाचे बुडबुडे असे अगदी मस्त दिसत होते. आणि डॉक्टर, तुम्हाला सांगतो, चक्क पाहत बसलो तिथे. एक एक डिश अगदी हळुवारपणे धुतली. अर्धा पाऊण तास चालला होता हा सगळा कार्यक्रम. काय, डोक्यात दुसरं काहीच नव्हतं. तो त्या काचेचा स्पर्श, ती पाण्याची ऊब, ते बुडबुडे. डॉक्टर, खूप मजा आली. आणि गंमत म्हणजे माझा एकटेपणा अगदी कमी झाला. आपल्याकडे मुक्तांगणला भांडी ड्युटी लागली की मनातल्या मनात मी इतका चढफडायचो की आपण एवढे कन्सल्टंट दर्जाचे टेक्नोक्रॅट आणि इथे भांडी घासायला लागतायत असं काहीतरी वाटायचं. तो आपला पंढरपूर जवळचा रोहिदास होता माझ्या सोबतीला. अगदी लयदारपणे मोठी भांडी घासायचा हो. त्यांच्या गावातनं त्या दिंड्या वाऱ्या जातात ना, तेव्हाची सवय होती त्याला. आम्ही सगळी मोठी भांडी त्यालाच द्यायचो घासायला. आज ते त्याचं घासणं आठवलं मला. त्यावेळी भांडी घासताना मला शिक्षा वाटायची हो, पण लईत केलं ना तर शिक्षा राहतच नाही कुठलं काम, हे आज कळलंय डॉक्टर. वॉर्डची साफसफाई करायला आम्हाला धमाल वाटायची कारण सगळेच एकत्र असायचो. पण हे एकट्याने करण्यातलं वेगळेपण ना आज जाणवत आहे. आणि डॉक्टर, तुम्ही जर हसणार नसाल तर एक सांगतो, भांडी घासल्यानंतर त्याच नादात मी माझी आधी साफ असलेली टॉयलेट सुद्धा स्वच्छ घासून काढली. डॉक्टर, रिअली इट मेड मी फील बेटर. हां, तर हे असं चाललं आहे. वेळ मिळाला की, आणि अर्थात वेळ मिळाला तर, जरूर पत्र लिहा मला. तुमचा पेशंट प्रतीक.

प्रिय प्रतीक, तुझं पत्र मी 3 वेळा वाचलं. खूप मोकळेपणानं लिहितोस तू. पुढल्या आठवड्यामध्ये मुक्तांगणला जाईन तेव्हा तिकडच्या मंडळींनाही वाचून दाखवेन. तुझं पत्र मिळालं त्याच दिवशी आपल्या अशाच एका मित्राचा फोन आला. 4 वर्षे झाली त्याला दारूपासून दूर राहून. तो ॲड इंडस्ट्रीमध्ये आहे, फिल्म्स बनवतो. त्याला दारूचीच फिल्म बनवायची होती आणि ती त्यानं व्यवस्थितपणे बनवली. ती बनवतानाही त्याचा पूर्व इतिहास माहिती असलेले टीम मेंबर्स खूप हसत होते. जिथं शूटिंग होतं तिथे संध्याकाळी पार्टी झाली. त्या कंपनीचे अधिकारीसुद्धा होते. हा आपला मित्र त्याचा ब्लॅक टीचा ग्लास घेऊन पार्टीमध्ये हिंडत होता. दुसऱ्या दिवशी त्यानं मला खास फोन करून ही घटना सांगितली. त्याचा आवाज ऐकताना मला जाणवत होतं की त्याला फुशारकीचा दर्पण होता. एखाद्या लहान मुलानं ती घटना एन्जॉय करावी आणि घरी आल्यावर शेअर करावी अशा पद्धतीनं तो सांगत होता. दारूकडे पाहायचा त्याचा दृष्टिकोन ना पूर्वीसारखा आसक्तीचा होता ना घृणेचा. जणू काही दारूचं अस्तित्व त्यानं ॲज इट इज, म्हणजे नेमकं आहे तसंच स्वीकारलं होतं. रिकव्हरीच्या पहिल्या काही दिवसांमध्ये आपले काही मित्र मुद्दामून बारमध्ये जाऊन बसतात. तसा ब्रव्हॅदो त्यात नव्हता. आणि स्वतःची अनावश्यक परीक्षा घेण्याचा अट्टहास आणि त्यामध्ये क्रेव्हिंगलाही लपवणं नव्हतं. प्रतीक, तुझा भांडी धुण्याचा अनुभवसुद्धा तुझ्या दृष्टिकोनात पडलेला फरकच दाखवतो. खरं तर भांडी घासण्याचा, टॉयलेट स्वच्छ करण्याचा तुझा वेळ म्हणजे मेडिटेशन होतं.

अरे ध्यान म्हणजे पद्मासनातच बसायला लागतं असं कुठं आहे? करत असलेलं कोणतंही काम किंवा कोणतीही कृती किंबहुना प्रत्येक कृती ध्यान देऊन करणं म्हणजेच ध्यान. ही व्याख्या ध्यानात घेतलीस तर तुझ्या लक्षात येईल की मेडिटेशन इज अ स्टेज ऑफ माइंड. कार्यमग्नतेतून आनंद घेणाऱ्या सगळ्याच व्यक्ती ध्यानमग्न असतात. आपल्या प्रत्येक क्षणामध्येच मेडिटेशनची पॉवर असते आणि ती समजून घेण्याचा प्रयत्न न केल्यामुळे आपल्याला मेडिटेशनसाठी वेगळा वेळ काढावा लागतो. पुढच्या वेळेला तुझ्या टेलिफोनची रिंग वाजेल तेव्हा धाडकन उचलू नकोस. 3-4 वेळा वाजू दे ती रिंग. तुझं लक्ष फक्त त्या बेलच्या आवाजावर केंद्रित कर. कुणाचा फोन असेल या विचारावरून बेलचा नाद या संवेदनेवर म्हणजे जे ऐकू येत आहे त्याच्यावरच लक्ष केंद्रित कर. कान देऊन ऐकायच्या आहेत त्या 3 बेल, त्यांच्याबरोबर श्वासाची गती जोडता येते का ते पाहायचं घाई न करता. 3 बेल्समध्ये एक दीर्घ श्वास संपूर्ण झाला तरी चालेल. हां, आणि मग हे छान जमलं याच्या आनंदात हसऱ्या चेहऱ्यानं रिसिव्हर उचलायचा आणि म्हणायचं, हॅलो. हे पण मेडिटेशनच आहे. सध्या मी हे करण्याचा प्रयत्न करतोय, तूही करून पहा. प्रतीक, माणसाचे सर्व भावनिक दुर्गुण अल्कोहोलिक माणसालाही इतर माणसांप्रमाणेच लागू होतात. तेव्हा या अर्थानं आपले सारे व्यसनी मित्र इतर मानव प्राण्यांसारखेच असतात. परंतु कोणत्याही म्हणजे अगदी कोणत्याही विचार भावना वर्तनांचा परिणाम म्हणून स्वतःच्या किंवा इतरांच्या आपले व्यसनी मित्र पुन्हा त्या वाटेला वळू शकतात आणि म्हणून त्यांनी अधिक सतर्क राहायला हवं. रिकव्हरीच्या पहिल्या दिवसांमध्ये व्यसनाचा पदार्थ न घेतल्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढणारा सर्वात मोठा पदार्थ म्हणजे रिझेंटमेंट, अर्थात नाराजी आणि कटकट. तुझ्या पत्रातून हा सूर विशेषतः लतिकाबद्दल जाणवत आहे. रिझेंटमेंट म्हणजे थोडा राग, संतापाची छटा असते, तर स्वतःच्या वर्तनाबद्दल वाटणारी खंतही असते. काही भाग भविष्यातल्या चिंतेचाही असतो. तुझ्या पत्रामध्ये या सगळ्यांचं मिश्रण तुला सापडेल. ही नाराजी वरवर इतकी विध्वंसक वाटत नाही, पण साठत गेली तर मात्र अतिशय हिंस्र बनू शकते. तेव्हा ही नाराजी समजून घेणं महत्वाचं आहे. आता जे काही घडतंय ते मला अजिबात पसंत नाही, अजिबात आवडलेलं नाही, आणि तरीही निव्वळ निरुपाय म्हणून मी हे सगळं करतोय, हा नाराजी मागचा एक महत्वाचा विचार आहे. तू मुक्तांगणमधून बाहेर पडल्यावर पहिल्यांदा फॉलोअपसाठी आला होतास, तेव्हा आपलं बोलणं चाललं होतं खिशात ठेवायच्या पैशावरून. लतिकाडी मी जळू तुझे मूलभूत हक्क हिरावून घेत आहोत असे भाव तुझ्या चेहऱ्यावर होते. तू संतापला नव्हतास, पण मनातल्या मनात कुढत होतास. हां, कुढणं हा चांगला प्रतिशब्द आहे बघ रिझेंटमेंटसाठी. तुला आठवते का मी तुला म्हणालो होतो, तुझं कुडणं फक्त सध्याच्या परिस्थितीबद्दल नाही, तर ही परिस्थिती कायमची अशीच राहणार असं तू स्वतःला सांगतोयस आणि त्यामुळे नाराजी वाढते. आमचं वागणं हा निरपराध माणसावरचा अन्याय आहे आणि आमचा तुझ्यावर विश्वास नाही, हे दोन विचार तुझ्या नाराजीच्या पाठीमागे आहेत. या दोन्ही गोष्टी वास्तवात नसून कल्पनेत आहेत. तू अपराधी गुन्हेगार नाहीस, पण तू निश्चितपणे काही चुका केल्यास तुला त्या चुकांची जबाबदारी परिणामांसकट घ्यायला हवी. दुसरं असं की आमचा तुझ्यावर विश्वास आहे, पण पथ्यपाणी पाळावंच लागतं कुठल्याही आजारातून उठताना, आणि तुझा आजार आपणा सर्वांना फसवू शकतो, म्हणून आपण सारे मिळून ही खबरदारी घ्यायची आहे. मला आठवत आहे आपण सारे मिळून या शब्दाने तुझा चेहरा उजळला आणि तू लतिकाला म्हणालास, बघ बघ सगळे मिळून करायला माझी काही हरकत नाही, पण तू सांगताना डॉक्टरांसारखंच नाही सांगितलंस. ही सुद्धा छोटी रिझेंटमेंटच. प्रतीक, मी म्हणाल होतो पण सगळे मिळून हा शब्द तू सुरेख उचललास. हा शब्द आधी सांगितलेला निरुपायांच्या विचाराच्या विरुद्ध जातो की नाही? खांदे ओढून तू म्हणालास, हो. रिझेंटमेंट कमी झाली? तू मान डोलावलीस? हां, लगेच हो म्हणू नकोस, फील इट. स्वतःला

0: सांगूया आपण की दारूच्या आसक्तीवर माझं नियंत्रण अजून पक्क नाही, म्हणून काही पथ्य मला पाळायला हवीत. हा निरुपाय नाही तर मी डोळसपणे स्वीकारलेला रस्ता आहे.
1: फील इट.
0: क्षणभर शांततेत गेला होता आणि त्यानंतर तू म्हणाला होतास, आय थिंक आय एम ॲट इट. सारा प्रसंग मी मुद्दाम जसाच्या तसा लिहिला आहे. आय एम ॲट इट ही अवस्था तू अनुभवलीस, ती तुझ्या ओळखीची आहे, ती तुझ्याच जवळ आहे. रिझेंटमेंटचं औषध आहे क्षमा. त्याची सुरुवात स्वतःपासून करायला हवी आणि मग इतरांपर्यंत पोहोचायचं. लतिका तुझ्याबरोबरच्या प्रत्येक प्रसंगात बिनचूकपणे वागली असेल असं माझं मुळीच म्हणणं नाही. तीही माणूस आहे, तणावाखाली आहे, पण तिनं तुझ्याबद्दलचा आस्थेचा धागा अजूनही टिकवला आहे. तुझ्याबद्दल सुद्धा असंच म्हणता येईल. म्हणून हे पत्र वाचून संपल्या क्षणी तुझी आणि लतिकाची एक सुखद सुरेख आठवण मनात आण आणि छानपैकी हास. तुझा डॉक्टर.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर आनंद नाडकर्णी लिखित मुक्तिपत्रे या पुस्तकाचं क्रमशः वाचन.

Dear dog, thanks for your long, elaborate and intimate letter. डॉक हे वाक्य इंग्रजीत सुचलं आहे म्हणून तसंच लिहिलं आहे. बाकी माय बोली ती माय बोलीच असो. तुमचं पत्र दिवसातनं एकदा तरी वाचतोच वाचतो. ती टेलिफोनची आयडिया भन्नाट आहे, करायला सुरुवात केली आहे मी. अहो पण फोन वाजल्या वाजल्या उचलायची घाईच होते सारखी. प्रयत्न सुरू आहेत, बघूया. हां, डॉक्टर घाईवरनं आठवलं आहे, मुक्तांगणमध्ये ॲडमिट व्हायच्या आधीचं एक वर्षभर मला एक क्वार्टर प्यायला अर्धा तास पुरेसा व्हायचा, आणि ती सुद्धा नीट. पण पूर्वी हे असं नव्हतं. एक एक घोट अगदी चवीनी प्यायचो मी, वेगवेगळी कॉकटेल्स करायचो, अगदी उत्सव असायचा दारू पिणं म्हणजे. आणि कॉकटेल्स करताना मी मित्रांना सांगायचो की दारू सगळ्या अंगानी प्यायची असते, आणि म्हणून कॉकटेल्सचे रंग वेगवेगळे, वास वेगळे, चव वेगवेगळी, ग्लासांचे आकार आणि स्पर्शसुद्धा वेगवेगळे. आणि या सगळ्या संवेदना आहेत पण ध्वनी नाही, आणि म्हणूनच किणकिणात करायचा आणि म्हणायचं चिअर्स. पण काय, ही सगळी मजा आता निसटलीच आहे कायमची आयुष्यातनं. फक्त त्या आठवणीच आहेत. घरात 17 ठिकाणी लपवलेल्या देशी दारूचे घुटके मारायचो मी. खरं सांगू तशी फार पूर्वीसारखी पिता आली ना मला तर नाही. मला ठाऊक आहे मला सोशल ड्रिंकर होता येणार नाही आहे. मी सुरुवात केली ना की आज ना उद्या पुन्हा त्याच रस्त्याने जाणार वगैरे वगैरे. वन्स अन अल्कोहोलिक ऑलवेज अन अल्कोहोलिक हे तर किती वेळा ऐकलंय मी. डॉक्टर ॲक्च्युली सगळं पट्टंय हो, पण वाईट तर वाटतंच ना शेवटी. काल रात्री टी व्ही बघताना ज्यूसचा ग्लास घेतला होता, त्यात क्रश्ड आईस टाकला आणि त्याचेच घुटके घेत बसलो. नंतर वाटलं चायला आपण दारूचं सबस्टिट्यूट शोधतोय का, पण त्या क्षणी वाटलं मस्त. डॉक्टर या अशा आठवणी येणं हे चांगलं का वाईट हो, म्हणजे त्यामुळे क्रेव्हिंग वाढू शकतं? मला दारूनी दिलेले मस्तीचे क्षण पूर्ण विसरायचे आहेत म्हणजे सोबरिटी का? आय थिंक इनफ क्वेश्चन्स फॉर यू, आय गेस. तुमचा प्रतीक. ताजा कलम. डॉक्टर लतिकानी पत्राच्या शेवटी आय मिस यू असं लिहिलंय. अहो चक्क पाणी आलो माझ्या डोळ्यात. आम्ही साले हे असे सेन्सिटिव्ह होत ना म्हणून मार खातो. प्रतीक.

तुझ्या पत्राबद्दल मनपूर्वक आभार. खूप महत्त्वाचे प्रश्न विचारलेस. गमतीनं लिहितोय तरी माफ कर, पण बुद्धिवान ॲडिक्ट पेशंट म्हणून जास्त कटकटीचे असतात. काही अगदी ऑळीदरी, सरळसोट, वेगळ्या भाषेत अतिसामान्य बुद्धीचे पेशंट असतात, ज्यांना आता ये पिणं नाही तुला जेपत म्हणून बंद करायचं, एवढं सांगितलं तरी पुरतं. बुद्धिवान माणसं स्वतःच्या वागण्याचं समर्थन जोरदारपणे करू शकतात हे बहुधा यामागचं कारण असावं. त्यांची बुद्धी भिंती तोडण्याऐवजी नव्या तटबंद्या बांधण्यांमध्ये आणि खंदक खणण्यामध्ये जास्त जात असावी. आता सिरियसली तुझ्या प्रश्नांकडे येतो. दारू पिणाऱ्या माणसांचे मी साधारणपणे 5 भाग करतो, म्हणजे 5 बोटांसारखे. ग्लास उचलताना आपण सहसा 5ही बोटं वापरतो, नाही का, चषक नसेल तेव्हा. यातली करंगळी म्हणजे पिणाऱ्यांचा पहिला गट. हे लोक कधीमधी म्हणजे महिना 15 दिवसातून एकदा क्वचित पार्टीला अशी थोडीशी घेतात, एन्जॉय करतात. विविध खाद्यपेयांमध्ये त्यांना जितका रस असतो तितकाच त्यांना पिण्यामध्ये असतो. हे लोक तू पहिल्यांदा म्हणालास तसा पुरेपूर अनुभव घेणारे असतात, पण त्यांच्यावर संयमाचा पगडा सगळ्यात जास्त असतो. पुढचं बोट म्हणजे दुसरा गट. हे वर्षाच्या 365 दिवसांपैकी नेमके 5-7 दिवसच घेतील, म्हणजे कधी होळी तर कधी कटारी, कधी 31 डिसेंबर तर कधी ठरलेली पिकनिक. हे ठराविक दिवस सोडून इतर दिवशी ते दारूला स्पर्शही करणार नाहीत, परंतु या विशिष्ट दिवशी मात्र आकंठ विणं, म्हणजे फुल टू टाईट, अगदी टाईट होईपर्यंत. मधलं बोट तिसऱ्या गटाचं. ही मंडळी रोज नित्यनेमाने पिणारी, परंतु वर्षानुवर्ष त्यांचा कोटा मात्र कायमच असतो, 2 पेग. 2 पेग पिणार असतील तर चुकूनही थेंबर वर जाणार नाहीत. चौथं बोट म्हणजे चौथा गट, इंटरवलने पिणाऱ्या मंडळींचा. त्यांची चक्राकार गती असते, काही दिवस सतत पिण्याचे तर काही दिवस संपूर्णपणे कोरडे. इंग्रजीत ह्याला म्हणतात बिंज ड्रिंकिंग. एकदा सुरुवात केली की ते स्वतःला त्यावेळी थांबवूच शकत नाहीत. 8-15 दिवसानंतर स्विच ऑफ केल्यासारखे संपूर्ण थांबतात, ठराविक गॅपनंतर पुन्हा सुरू. आणि आता पाचवा गट म्हणजे अंगठा. त्याच्याशिवाय ग्लास उचलताच येणार नाही. तर या गटामध्ये असतात ते सतत घेणारे असतात. एकदा सुरुवात केली की त्यांचा स्वतःवर अजिबात नियंत्रण राहत नाही, लेवल जरा खाली गेली की लगेच दारू लागते. माझे एक पेशंट सांगायचे, सकाळ ते रात्र मी ठिबक सिंचन पद्धतीने पितो, थोडी थोडी थोडी थोडी. हां, तर चौथ्या आणि पाचव्या गटाला निश्चितपणे उपचाराची गरज असते. तिसऱ्या गटातील मंडळी पाचव्याकडे जाण्याची शक्यता जास्त, आणि पहिल्या 2 गटातील मंडळीही पाचव्याकडे जाणे अशक्यच टक्की नाही, परंतु तशी शक्यताही कमीच आहे. सर्वसाधारणपणे 5 पिणाऱ्यांपैकी 1 जण पहिल्याकडून 5व्या गटापर्यंत जातो. प्रतीक, तुझ्या बाबतीत तसं घडलंय. विचार कर ना, कॉलेजच्या दिवसात तू पहिल्या गटात होतास, नंतर काही वर्ष 3ऱ्या गटात होतास, तू तिथून 5व्या गटाकडे आलास. काही लोकांच्या संदर्भातच असं का घडतं? तर याचं 100% उत्तर अजूनही मिळालेलं नाही. परंतु व्यक्तिमत्व, ताणतणावांना तोंड देण्याची वैचारिक क्षमता, प्रत्यक्ष परिस्थिती, त्याचप्रमाणे मेंदूंच्या पेशींची अल्कोहोल नावाच्या रसायनाला प्रतिसाद देण्याची पद्धती, याचाही सहभाग याच्यामध्ये असतो. शेवटचा घटक अगदी सोपा करून सांगायचा तर काही जणांना लवकर चढते, काहींना नाही असं आपण म्हणतो. तसंच काही जणांचा स्वतःवरचा ताबा चटकन सुटतो, काहींचा नाही. मेंदूच्या पेशी अल्कोहोलला कशा पद्धतीने वापरतात यावर हे सारं अवलंबून असतं. मद्यपाशाच्या व्यसनाला काही प्रमाणात तरी अनुवंशिकता हाही सुद्धा एक घटक कारणीभूत असावं असं सांगणाऱ्या पाहण्याही आढळतात. अशा परिस्थितीमध्ये या गटातल्या माणसांनी पुन्हा एकदा सोशल ड्रिंकर होण्याचा धोका पत्करायचा का? आणि हा प्रयोग करून पाहायचाच असेल तर त्याची किंमत परवडणारी असेल का? मी माझ्या काही खास पेशंट मित्रांना जे वाक्य ऐकवतो ते तुझ्यासाठी लिहितो. इट इज इंडीड हार्ड टू स्टॉप ड्रिंकिंग,

But I am doing it because it will be harder if I continue. प्रत्येक मी असं पाहिलं आहे, आपल्या अनेक मित्रांच्या मनात पुन्हा सोशल ड्रिंकर होण्याची सुप्त इच्छा दडलेली असते. काहींना स्वतःबद्दल प्रचंड आत्मविश्वास असतो, असं असतानाही ते पाचव्या गटापर्यंत का गेले हा प्रश्न ते अशावेळी सोयीस्करपणे विसरतात. काही जणांनी मुळात मद्यप्राशन थांबवण्याची आपली असमर्थता मान्यच केलेली नसते, परंतु हा प्रयोग करून पाण्याची अनिवार्य ओढ असते खरी. मी खूप मित्रांशी बोललो तेव्हा असं दिसलं की सुरुवातीच्या काळात आलेले दारू घेतल्यानंतरचे मजेदार लज्जतदार अनुभव त्यांच्या स्मृती मनात रेंगाळतात. हा अनुभव पुन्हा यावा अशी इच्छा मनात निर्माण होते. प्रतीक, तुझ्या लिखाणातूनही ते स्पष्टपणे दिसत आहे. आता या इच्छेचं काय करायचं? दडपली तर ती अधिक तीव्र होईल, तिला थोडा अधिक वाव दिला तर ती आपल्याला प्रत्यक्ष कृतीपर्यंत घेऊन जाईल. सोशल ड्रिंकिंगचे सुखद अनुभव आपल्या मनात येत राहणार हे सत्य प्रथम मान्य करायचं, परंतु प्रत्येक सुखद अनुभव पुन्हा पुन्हा घेत राहिलाच पाहिजे हा अट्टा सोडायचा. लहानपणीचे अनुभव आपण घोळवतो पण ते पुन्हा येणार नाहीत हे आपल्याला पक्क ठाऊक असतं. आपण हा अनुभव पुन्हा घेण्याचा प्रयत्न केला तर त्याची किती आणि कोणकोणत्या प्रकारची किंमत मला द्यायला लागेल याचा विचार करावा. मी तो अनुभव तसाच पुन्हा कधीही घेऊच शकणार नाही. मी जेव्हा कॉलेजात होतो तेव्हाच्या अनुभवाला कोणतीही भीषण किनार नव्हती आणि आता अनेक दुःखद अनुभव त्यात मिसळलेले आहेत. म्हणजेच मी जरी हा अनुभव ओढून तळून आणला तरी त्यात ती मजा कधीही असणार नाही. असं असूनही जर मी तो पुनःप्रत्यय घेतलाच तर त्यानंतर मला वाटणारी स्वतःला इतरांना फसवल्याची जाणीव, तिचं काय? कुरतडणारी खंत, तिचं काय? कृत्रिमपणे केलेली कृती सहज आनंद देते का? आणि आजचा माझा सहज आनंद कशात आहे? तर त्या कृतीला दूर ठेवण्यात आहे. हा माझा निर्णय आहे म्हणून दारूला माझ्या दिनक्रमापासून दूर ठेवत आहे. या निर्णयाचं नातं माझ्या आत्मविश्वासाशी नाही का? पुन्हा एकदा तो अनुभव घेण्यासाठी मी माझा आत्मविश्वास मोडीत काढणार आहे का? लक्षात घे, आजवर अनेकांनी असे प्रयत्न केले आणि ते यशस्वी झाले नाहीत. प्रत्येक आपल्याला सुख आणि दुःख या भावना बदलायच्या नाहीत, पण या भावना निर्माण करणाऱ्या अनुभवांकडे डोळसपणे पाहायचं आहे. तसं केलं तर या अनुभवातून शिकण्याची आपली ताकद हळूहळू वाढायला लागते. तुझा डॉक्टर.

श्रोतेहो, आत्ताच आपण मुक्तिपत्रे या डॉक्टर आनंद नाडकर्णी लिखित पुस्तकाच्या आकाशवाणी रूपांतरणाचा पहिला भाग ऐकला. सहभाग होता मनोज भिसे आणि अक्षय पेंडसे यांचा. सादरकर्त्या होत्या गौरी लागू. आता 10:30 वाजतायत. नादब्रह्म यामध्ये ऐकूया पंडित भीमण्णा जाधव यांच्या सुंदरीवादनात राग मारुबिहाग आणि मिश्र खमाज रागातील धून. यांना तबल्याची साथ आहे प्रशांत फाटक यांची.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नाद ब्रह्म या कार्यक्रमात पंडित भीमण्णा जाधव यांच्या सुंदरी वादनात राग मारू बिहाग आणि मिश्र खमाज रागातील धून आत्ताच आपण ऐकलीत. यांना तबला साथ होती प्रशांत फाटक यांची.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
2: ऐकत रहा आकाशवाणी. ऐकत रहा आकाशवाणी.
0: मध्यम लहरी 378° 7-8 मीटर अर्थात 792 kHz वरून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. आपण आमच्या सोबत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग ॲपद्वारा देखील जगात सर्वत्र. श्रोते हो, रात्रीचे 11 वाजतायत. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 11 वाजता हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:11 झाली आहेत. आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी अमेया पळणिटकर आपला निरोप घेते. शुभरात्री. पुन्हा आपली भेट उद्या 5:45 आपल्या पहिल्या सभेच्या वेळी. जय हिंद.